रवींद्र सालठे आणि शौनक अभिषेकी यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. रचना होती सलील कुलकर्णी यांची. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 7 आषाढ शके 1948 अर्थात 28 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 47 सेकंद झाले आहेत. आमची पहिली सभा आता सुरू होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

श्रोते हो सूर्यस्तुती आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूया विजू नायमपल्ली यांच्या स्वरात हा अभंग. रचना आहे संत तुकाराम महाराजांची.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरात संत रामदास महाराजांची ही रचना.

0: आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही रचना आपण ऐकली आणि याबरोबरच मंगल प्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजले. आता कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी,
2: सकारात्मक जगण्या

नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रामकृष्ण परमहंस एकदा स्नानासाठी एका तलावाकाठी गेले असता पाण्यात त्यांना विंचू दिसला. बाहेर येण्यासाठी तो धडपडत होता. परमहंसांनी एका पानावर त्याला आधार दिला आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा विंचवाने त्यांना दंश केला. तो पुन्हा पाण्यात पडला. पुन्हा परमहंसांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पुन्हा विंचवाने त्यांना दंश केला. हा प्रसंग पाहून एका व्यक्तीने त्यांना विचारलं, तो विंचू जर तुम्हाला चावतोय तर तुम्ही त्याला का वाचवताय? यावर रामकृष्ण शांतपणे म्हणाले, दंश करणे हा त्याचा स्वभावधर्म आहे. तसं एखाद्याला जीवनदान देणं हा माझा स्वभावधर्म आहे, तो मी कसा सोडू? श्रोते हो, ही बोधकथा असली तरी त्यात एक मोठे तत्व सांगितले आहे. एखाद्याचा जो मूळ स्वभाव आहे तो कधीही बदलत नाही. आयुष्यात आपल्या प्रत्येकालाच वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात. काहींच्या सहवासाने मन प्रसन्न होतं तर काहींच्या सहवासाने ते अस्वस्थ दुःखी होतं. एखादी वाईट सवय सोडणं जितकं कठीण असतं ना, तितकंच एखाद्याचा स्वभाव बदलणंसुद्धा अतिशय कठीण असतं. म्हणतात ना, स्वभावो दुरतिक्रमः, किंवा स्वभावाला औषध नाही. पण जरी स्वभाव हा जन्मतः मिळालेला असला तरी तो प्रयत्नाने घडवता आणि बदलताही येतोच की. जसं रूप डोळ्यांना भुरळ घालतं तसं चांगल्या स्वभावाने मन जिंकता येतं. माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक नात्याचा पाया हा त्याच्या स्वभावावर उभा असतो. स्वभाव हा आपल्या व्यक्तिमत्वाचा खरा आरसा असतो. आपले शब्द, आपले वागणे आणि इतरांविषयी असलेला आपला दृष्टिकोन हेच आपल्या स्वभावाचे खरे प्रतिबिंब असते. रागाला संयमाने, कटू शब्दांना शांततेने आणि द्वेषाला प्रेमाने उत्तर देता आलं तर मन हलकं होतं आणि आनंदही टिकून राहतो. नम्रता, कृतज्ञता, सहकार्य आणि क्षमा या गुणांनी स्वभाव समृद्ध झाला की नाती अधिक घट्ट होतात आणि जीवनसुद्धा सुखकर आनंदी होतं. चला तर आपल्या स्वभावात माणुसकी, प्रेम आणि सकारात्मकता जपूया आणि खरंच जगूया आनंदी.

0: बरे तर श्रोते हो, या कार्यक्रमापुरता मी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: जगूया आनंदी, जगूया.
0: सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्याच वेळात म्हणजेच सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुपारीची लागवड याविषयी माहिती. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:00. सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा बाळंतपणात घ्यायची काळजी भाग पहिला. तज्ज्ञ डॉक्टर सिमीन बावडेकर आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती. सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर हवामान बदलांचा इतिहास सहभाग डॉक्टर जय सामंत आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती. सकाळी 7:00 आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके पुस्तकं कालची आजची या मालिकेमध्ये हिट्स ऑफ 92 या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 48 लेखक नितीन साळुंखे. सकाळी 9:30 सामुदायिक गायनपाठ. आज या कार्यक्रमात भाषा कन्नड. सकाळी 9:45 नाट्यपराग. सकाळी 10:55 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आणि त्यानंतर या संवादाचा मराठी अनुवाद. 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती. 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित होईल. संध्याकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि मराठी रंगभूमी यांचा युवा नाट्य पुरस्कार प्राप्त अष्टपैलू कलाकार अमेय धोपटकर यांची मुलाखत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती. संध्याकाळी 6:30 ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीमधून प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत फक्त रेडिओ सेटवर आणि DTH आणि DRMवर. आज मोबाईल ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत यामध्ये चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिची मुलाखत आणि श्रेयस मुंजे याचं तबलावादन. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आवार माझा शिवार वटपौर्णिमा या विषयावर कीर्तनकार विमलाबाई लेले यांचं कीर्तन. रात्री 8:00 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद पुन्हा प्रसारित करण्यात येईल रेडिओ सेट मोबाईल ॲप DTH आणि DRMवरून. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम पंडित सुधीर पांडे यांचं तबलावादन आणि विद्वान NS कल्याण रमण यांचं मृदंगवादन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. आज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सकाळी 10:30 पंडित चंद्रशेखर वझे यांचं गायन राग बैरागी. 2:30 अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन भैरवी आणि मंदारी. संध्याकाळी 5:02 वसुमती बद्रीनाथ यांचं गायन कर्नाटक शैलीतील गायन राग आरभी आणि लतांगी. रूपरेषा आपण ऐकलीत. आता हवामान वृत्त. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 32, सांताक्रूज येथे 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा येथे 25, सांताक्रूज येथे 26 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 92% इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची शक्यता सुद्धा आहे. कमाल तापमान 33 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. आता उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी हा इशारा आहे. 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी क्षेत्रासाठी हा इशारा आहे. वादळी स्थिती असणार आहे. वादळी वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहतील. वादळात हा वेग तात्पुरत्या स्वरूपात ताशी 60 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी हा इशारा. सोमालियाची किनारपट्टी, नैऋत्य अरबी समुद्र, उत्तर अरबी समुद्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप आणि त्यालगतच्या पूर्व, मध्य, दक्षिण पूर्व अरबी समुद्र या भागामध्ये ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि हा वेग ताशी 65 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. सकाळचे 6:40 आणि 56 सेकंद झाले आहेत. आता कार्यक्रम कृषीवाणी. त्याआधी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकरता हवामानाचा हा इशारा आहे. या तीनही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी मेघगर्जनासुद्धा होईल असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. आता कार्यक्रमात ऐकूया सुपारी पिकाची लागवड याविषयी माहिती. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सुपारी पिकासाठी समुद्रकाठच्या वाळूच्या गाळाच्या पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या बारमाही पाण्याच्या जमिनी मानवतात. या पिकाला 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमान मानवतं. कोकणामध्ये सुपारीला पोफळ असंही म्हणतात. श्रीवर्धन भागातील स्थानिक जातीमध्ये निवड पद्धतीनं श्रीवर्धनी ही जात विद्यापीठानं विकसित केली असून या जातीची सुपारी मोठ्या आकाराची आहे. तिच्यामध्ये पांढऱ्या गराचं प्रमाण अधिक असून ती मऊ आहे. सुपारीचा आकार आकर्षक असल्यामुळे अधिक दर मिळतो. लागवडीच्या पूर्वी झाडझुडपं तोडून जमीन सपाट करावी. वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी सुरू

0: किंवा निलगिरीची लागवड बागेभोवती करावी. लागवडीसाठी 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे 2.7 बाय 2.7 मीटर अंतरावर खणावेत. खड्ड्यामध्ये उपलब्ध पालापाचोळा, 20 किलो शेणखत किंवा कंपोस्ट, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 60 ग्रॅम 5% कार्बारील भुकटी आणि चांगली माती टाकावी. सुपारीची लागवड रोपांपासून करतात. लागवडीसाठी जाड बुंध्याची, कमी उंचीची, जास्त पानं असलेली जोमदार 12 ते 18 महिने वयाची निरोगी रोपं निवडावीत. रोपांना कमीत कमी 4 ते 5 पानं असावीत आणि बुंधा जाड आणि आखूड असावा. दाट सावलीमध्ये तयार केलेली उंच आणि लांब पानाची रोपं लागवडीसाठी वापरू नयेत. निवडलेल्या रोपांची शक्यतो जून महिन्यात लागवड करावी. पाणी साचण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. लागवड केल्यानंतर रोपांची चांगली वाढ होईपर्यंत कुंपण, पाणी आणि दक्षिणेकडील तीव्र सूर्यकिरणांपासून संरक्षण या बाबींकडे लक्ष द्यावं. सुपारीस खताचा पहिला हप्ता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आणि दुसरा हप्ता डिसेंबर जानेवारी महिन्यात द्यावा. पहिला हप्ता 1 गमेल शेणखत किंवा कंपोस्ट अधिक 12 किलो हिरवळीचं खत अधिक 160 ग्रॅम युरिया अधिक 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश, तर दुसरा हप्ता 160 ग्रॅम युरिया अधिक 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असा द्यावा. 1 वर्षाच्या झाडाला आता सांगितल्याप्रमाणे खतांची 1/3, 2 वर्षाच्या झाडाला 2/3, तर 3 वर्षाच्या पुढे प्रतिझाडाला आता सांगितल्याप्रमाणे खताची पूर्ण मात्रा द्यावी. खत झाडाच्या मुंध्यापासून 1 मीटर अंतरावर 15 ते 20 सेंटीमीटर खोल आणि 20 सेंटीमीटर रुंदीच्या चरामध्ये बांगडी पद्धतीनं द्यावीत. जमीन आणि हवामानानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्या. उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं, पावसाळ्यात 10 ते 15 दिवसाचा मोठा खंड पडून पाण्याचा ताण पडतो आणि नंतर झालेल्या पावसात फळं फुटून मोठ्या प्रमाणात गळतात. म्हणून अशा वेळेस बागेस पाणी द्यावं, म्हणजे बागेमध्ये ओलावा राहील आणि पाण्याचं ताण पडून फळं फुटणार नाहीत. सुपारीवर देवी किंवा खवले कीड या किडीचा प्रादुर्भाव क्वचित प्रसंगी मोठ्या प्रमाणात आढळतो. ही कीड सुपारीच्या फळाच्या सालीमधून रस शोषून घेते. यामुळे फळाचा आकार लहान राहून ती सुरकुततात आणि प्रादुर्भाव तीव्र असेल तर गळून पडतात. या किडीच्या नियंत्रणासाठी शिफारसीनुसार उपाययोजना करावी. कोळे रोग हा बुरशीजन्य रोग आहे. बुरशीचा प्रादुर्भाव फळांच्या देठांवर होत असल्यामुळे फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी झाडावरील वाळलेल्या झावळ्या, शिंपुट काढून टाकून पानाच्या बेचक्यात 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. त्यानंतर 25 ते 40 दिवसाच्या अंतरानं 3 ते 4 फवारण्या कराव्यात. बोर्डो मिश्रण पावसामध्ये पानांवरून वाहून जाऊ नये म्हणून सँडोविट हा चिकटणारा पदार्थ मिश्रणामध्ये मिसळून फवारणी करावी.
1: सुपारी पिकाची लागवड याविषयी माहिती आपण ऐकलीत. हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:02. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो, आजचा विषय आहे बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळंतिणीची काळजी घेण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. इवन प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या परंपरा आहेत की ज्या बाळंतपणामध्ये वापरल्या जातात. बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी म्हणजे काय? तर डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे स्त्रीची 40 दिवस ही सुतिका अवस्था असते. या 40 दिवसांमध्ये तिची जी काळजी घेण्याची पद्धत आहे तीच आज आपण बघणार आहे. ही अवस्था जी आहे ती प्राकृत असून सुद्धा नाजूक असते. आपल्याला वरवर प्रकृती स्थिर जरी दिसत असली तरी डिलिव्हरी दरम्यान गर्भबाहेर येत असताना स्त्रीची सगळी शक्ती पणाला लागते. यामध्ये धातुक्षय होतो, रक्तक्षय होतो, शरीर शिथिल होते, ओटीपोटाचा भाग शिथिल होतो, बेडौल होतो, तो वाढतो, लठ्ठपणा येतो. हल्ली तर प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशनमुळे बरेचदा डॉक्टर बेडरेस्ट सांगतात, त्यात ही शिथिलता, वजन वाढणं ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. यात शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक

0: दौर्बल्य पण आलेले असते. त्यामुळे सुतिका परिचर्या पाळणं गरजेचं आहे. परिचर्या म्हणजे काय? तर आपण जे रुटीनमध्ये आहार विहार फॉलो करतो तेच. जशी आपली दिनचर्या सांगितलेली आहे तशीच सुतिका असल्यानंतरची जी परिचर्या आहे त्याला सुतिका परिचर्या म्हणतात. या 40 दिवसांमध्ये गर्भाशय हे त्याच्या पूर्वस्थितीला येणं गरजेचं आहे. म्हणजेच सर्व शरीर पूर्ववत येण्यासाठी मदत होते. यासाठी आपल्याला कमीत कमी 2 महिने ते 6 महिने काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण गर्भाशय व सर्व शरीर पूर्ववत होण्यासाठी रोज काय काय करायचं याची माहिती घेऊया. दररोज सकाळ संध्याकाळी किंवा किमान दिवसातून 1 वेळा तरी ओटीपोट, मांड्या, पाठीच्या भागाला तेलाने मसाज करायचा आणि नंतर ओटीपोटापासून मांड्यांपर्यंत गरम पाण्याची धार धरून ते शेकून घ्यावे. आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला कोमट तेलाने शास्त्रोक्त मसाज करावा व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. संपूर्ण अंगाला आयुर्वेद औषधीयुक्त धूप घ्यावे. नंतर मऊ सुती कपड्याने ओटीपोट बांधून ठेवावे. पोट बांधणं हे खूप आवश्यक आहे. वात सरण्यासाठी यामध्ये खूप मदत होते. डिलिव्हरीनंतर बायका म्हणतात की पोटात गोळा उठल्यासारखा वाटतो किंवा पोट सुटल्यासारखं वाटतं. यामध्ये ओटीपोट बांधणं खूप गरजेचं आहे. पोट बांधणं हे कमीत कमी जेवणाच्या आधी 1/2 तास किंवा जेवल्यानंतर 2 ते 2.5 तास पोट बांधू नये. इतर वेळेस पोट बांधावे. डिलिव्हरीनंतर बाळंतकाडे पण सुरू करावे. बाळंतकाडा नंबर 1, 2 व 3 हे क्रमाने घ्यावे. हे घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शतावरी कल्प सुरू करावा. सिझेरियन नंतर सुद्धा या गोष्टी करायच्या आहेत, पण प्रत्येक सिझेरियन हे वेगळं असू शकतं, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की सिझेरियन झाल्यामुळे आम्ही पोट बांधलं नाही किंवा काही आम्ही औषधं किंवा ज्या घरच्या रेमेडीज आहेत त्या आम्ही केल्या नाहीत, पण त्याचे नंतर परिणाम बघायला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिझर नंतरही करणं गरजेचं आहे, पण कधी करावं हे मात्र डॉक्टरांना विचारून अवश्य करता येतात. याचा पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या सत्रात पाहूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झालेत. आता परिसर.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाचा इतिहास, याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
2: हवामान ज्यावेळी आपण बदल म्हणतो त्याच्या पहिले हवामानाची व्याख्या अशी आहे की आपल्यापुढे असलेले जे हवेतले वायू, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा काय जे असतील, कार्बन डायऑक्साईड, हे वेगवेगळ्या प्रमाणात आपल्या भोवती नेहमीच आहेत. त्यांची काही मानकं ठरलेली आहेत, त्यात कमी जास्त प्रमाणे होऊ शकतं, प्रदूषण होईल त्यावेळी होऊ शकतं. आणि हा हवामानाचा काळ जो म्हणतो आपण, जसा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हे लाखो वर्षाच्या परिस्थितीनं स्थिर होत आलेले आहेत आणि वेगवेगळ्या भूभागात जगात वेगवेगळे उपस्थिती असते त्या काळी. ह्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत हवामानात. एक म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, दुसरं जे वेगवेगळे हवेचे थर आहेत पर्यावरणाचे त्याच्यात होणारे काल सदृश्य बदल, आणि या तापमान हा फार महत्त्वाचा घटक आहे. ह्यामुळे होणारे हवेतलं प्रसरण, आकुंचन, त्यामुळे हे जे वातावरणातले बदल आहेत हे आपण ज्याला स्टॅबिलाइज म्हणतो, मी स्थिर झालेले आहेत अनेक वर्ष, अनेक हजारो वर्षाच्या. आपण आता जो तुलना करतो बदलाशी, ती आपल्या जीवनात लहानपणी कसे होते, पाऊस वेळेवर पडायचा, उन्हाळा केव्हायचा, थंडी कधी होती, ती स्थानाशी संबंधित, आपण जिथं आहोत त्याच्याशी संबंधित, आणि आपलं आकलन काय त्या काळातलं होतं त्याबद्दल आहे. पण ज्यावेळी आपण हवामान तज्ज्ञ बोलतात त्यांच्याकडे संदर्भ अनेक शतकांचा असतो, तो लिहून ठेवले तापमान कसं होतं, काय होतं. त्यामुळे आता जो हवामान बदलाबद्दल आपण जो जागरूक झालेलो आहोत ते तापमान वाढीबद्दल आहे. आता भारतात जिथं काही ठिकाणी उजाड भाग आहे तो भाग पूर्वी दंडकारण्य होता, म्हणजे घनदाट जंगल होत, किंवा राजस्थानच्या वाळवंटात फॉसिल पार्क, नॅशनल पार्क, आता नॅशनल

पार्क वाळवंटात आणि ते फॉसिल कसे होते तर तिथे प्रचंड मोठे झाडांचे बुंदे अश्मीभूत होऊन पडलेले आहेत आणि तिथे जंगल फार मोठं होतं असा एक त्याच्या तो अनुमान काढता येतं. त्यामुळे तो काळ आता आपण तुलना केली तर ज्यावेळी तापमान वाढीची आपण संदर्भ घेतला तर तो ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली तो काळ जरा संदर्भाला जास्त महत्वाचा आहे. त्याच्या आधी लढाई हो जाळपोळ होत असेल म्हणावी लागत ते हरकत नाही. ते काळाप्रमाणे

0: ज्यावेळी उगम झाला त्यावेळी त्यातून वाफेचं शक्तीत रूपांतरण करून ते सुरू झाले आणि मोठ्या प्रमाणात कोळशासाठी कोळशाच्या खाणीची ते जमिनीच्या गर्भातलं आहे म्हणजे जमिनीच्या वरी झाडं तोडल्याशिवाय खाणच करता येत नाही त्यामुळे कळत नकळत जंगल तोटायला लागलं. खास करून भारताचा संदर्भ दिला तर ब्रिटिश यावेळी इथं होते आणि 1857 जे आपण स्वातंत्र्य समर म्हणतो त्यावेळी त्यांना जाणीव झाली की आपल्याकडे कम्युनिकेशन ज्याला म्हणतो ते तो लवकर हो झाला आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे इकडचे सैनिक तिकडे न्यायचे तोफा न्यायच्या तर ते घोड्यावरून खेचरांच्या गाडीतून ओढवताना किती दिवस जातील पोहोचायला तिकडे. त्यामुळे त्यांना रेल्वे इथं आणायची कल्पना सुचली. नुकसान झालं ते आपल्या पर्यावरणाचं झालं. ते म्हणजे रेल्वेच्या खाली लाकडाचे स्लीपर लागत होते त्यामुळे 8 फुटाचा स्लीपर असे 15-20 स्लीपर बाहेर पडतील एवढं मोठं झाड तोडणं आवश्यक होतं आणि लाखो झाडं तोडली आणि त्यांनी तो मार्ग केला पूल बांधली असेल त्यासाठी वापरलं असेल. आणि दुसरं त्यावेळी लक्षात त्यांना आलं की त्यावेळी निरोप पाठवायचा त्यावेळी केबल घालायच्या होत्या आणि केबल कशा घालणार त्याच्यासाठी खांब पाहिजेत एक झाड एक खांब करायची उभं सरळ लाकूड. रेल्वेचे स्लीपर आणि लाकडाचे सोट हे प्रचंड प्रमाणात लागले. त्यानंतर मोठा एक नवीन एक संदर्भात सापडलं की थोडं 1800 सुरुवातीला ब्रिटिशांचं जगभर सत्ता ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी ते त्यांच्या आरमारामुळे ते सगळीकडे पोचले आणि एकेकाळी सगळ्यात जास्त जहाज साठी लागणार लाकूड भारतात होतं. तर तसा तो हा सुरू झाला. पर्यावरणाचा ऱ्हास एकदम आज दिसत नाहीये भारतात झाला तसा सगळीकडे झाला. सगळीकडे त्यांच्या जिथं कॉलनी होत्या सगळीकडे हाच प्रकार चालू होता.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. सकाळचे 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून संस्कृत बातम्या आम्ही
3: श्रूयंताम. प्रवाचक पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य प्रातः 11 आकाशवाणीतः मन की बात इति कार्यक्रमे स्वीयं मनोगतं प्रकटयिष्यति. मासिकस्यास्य आकाशवाणी कार्यक्रमस्य एतत् 35th संस्करणं भविष्यति. आकाशवाण्याः दूरदर्शनस्य च सर्वाभिः वाहिनीभिः अस्य कार्यक्रमस्य प्रसारणं भविष्यति. अयं हि कार्यक्रमः आकाशवाणी वार्ता विभागस्य अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अपि च न्यूज ऑन एआईआर इति चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति. आकाशवाणी दूरदर्शन वार्ता प्रधानमन्त्री कार्यालय सूचना प्रसारण कार्यालयानां यूट्यूब वाहिनीभिः अपि अस्य कार्यक्रमस्य साक्षात् प्रसारणं भविष्यति. हिंदी भाषायां प्रसारणस्य पश्चात् अस्य प्रसारणम् आकाशवाण्या क्षेत्रीय भाषासु अपि भविष्यति. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य सेशेल्स देशस्य राष्ट्रपतिना पैट्रिक हर्मिनी इत्यनेन सह वार्तालापं करिष्यति. उभौ नेतारौ द्वैपाक्षिक सहयोगस्य पूर्णव्याप्तेः समीक्षां करिष्यतः तथा च परस्परस्य क्षेत्रीयान्तराष्ट्रिय विषयेषु मतानाम् आदान प्रदानं करिष्यतः. अद्य प्रधानमन्त्री श्रीमोदी सेशेल्स देशस्य राष्ट्रिय सभां सम्बोधयिष्यति. भारतीय प्रवासी सदस्यैः सह संवादमपि विधास्यति. पश्चात् प्रधानमन्त्री रोश कैमन इत्यत्र राष्ट्रिय दिवस समारोहे भागं भजिष्यति. मन्त्रालयेन उक्तं यत् भारतीय रक्षाबलानां एकेन दलेन सह भारतीय नौसेनायाः 2 नौकाभ्यां सह श्रीमोदी उत्सवे भागं ग्रहीष्यति. प्रधानमन्त्री श्रीमोदी ह्यः सेशेल्स देशस्य त्रिदिवसीय यात्रायां विक्टोरिया नगरं सम्प्राप्तवान्. विमानस्थानके सेशेल्स देशस्य राष्ट्रपतिना डॉक्टर पैट्रिक हर्मिनी इत्यनेन तस्य भव्यं स्वागतं विहितम्. केन्द्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयलः भारतीय समवाय विशेषान् भारत यूके व्यापक आर्थिक व्यापार संधेः CETA इत्यस्यान्तर्गतम् उदयोन्मुखावसरान् सुस्थिर व्यापार वृद्धौ परिवर्तयितुं यूके देशस्य समकक्षैः सह सम्पर्कं सुदृढं कर्तुं प्रार्थयत्. लंडन नगरे भारत यूके

0: श्रोत्याहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हिट्स ऑफ 92 या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: पंकज भोसले हे नाव गेल्या काही वर्षात खूपच ठळकपणे समोर आलेलं आहे. त्याच्या लोकसत्तात येणाऱ्या साहित्यविषयक लेखांमधून हे होत आहे, तसंच त्याच्या स्वतंत्र साहित्यातून देखील. त्याचं पहिलं पुस्तक विश्वामित्र सिंड्रोम हे ठाण्यातल्या एका वस्तीची आणि तिथल्या अनेक चित्रविचित्र पात्रांची गोष्ट सांगणारं होतं. पण यातल्या व्यक्तिरेखांच्या सुट्या कथा मांडताना लेखकाने उभी केलेली पार्श्वभूमी फार महत्वाची होती. एक विशिष्ट जागा, एक विशिष्ट काळ आणि त्या काळात समाजातल्या स्तरांमध्ये होत गेलेलं परिवर्तन, ग्लोबलायझेशनच्या सावलीत घडत गेलेले अनेक भलेबुरे बदल, यामधून त्याने शहरी समाजातल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय समाजाचं चरित्र बारकाव्यांनिशी मांडलं. ही गोष्ट महत्वाची अशासाठी होती की या कथांमधून आपल्याला पंकजची शैली घडत गेलेली दिसली. त्याच्या पुढल्या संग्रहात हिट्स ऑफ 92 मध्येही या शैलीचा सफाईदार वापर आहे. ठाणे आणि त्याच्या आजूबाजूचा भाग, अतिशय जिवंतपणे रंगवलेली पात्र, 80-90 दशकाचा काळ इथल्या चार कथांमधून उभा राहतो. पण त्याचबरोबर पंकजची पत्रकार म्हणून असलेली दृष्टीही त्याच्यातल्या लेखकाच्या बरोबरीने या कथांना आकार देते. हिंदी सिनेमा आणि त्यातली गाणी हा तर आपल्या सर्वांचाच आवडता विषय आहे. या कथा या काळातल्या लोकप्रिय सिनेमाचा आणि त्यातल्या संगीताचा आपल्या समाजावर कसा परिणाम झाला याचा आढावा घेतात. डिजिटल मीडिया येण्याआधीचा हा काळ आहे, जेव्हा हिंदी गाणी आणि ऑडिओ कॅसेट्स हा आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा सांस्कृतिक भाग होता. इतर प्रांतीय सिनेमा, जागतिक सिनेमा आणि माध्यमांचं आक्रमण तोवर किंचित अंतरावर होतं. लव 86, हिट्स ऑफ 92, पल्प ऑफ 94 आणि 1999 ए लव स्टोरी अशा या चार काहीशा दीर्घ कथा आहेत, प्रथम पुरुषी निवेदनातून मांडलेल्या. त्या लेखकाच्या अनुभव विश्वाशी संबंधित आहेत हे आपल्या लक्षात तर येतच, पण ही निव्वळ आलेल्या अनुभवाची मांडणी नाही तर त्या काळातलं लेखकाचं जगणं हा या कथांचा टेक ऑफ पॉइंट मानता येईल. हिट्स ऑफ 92 हे शीर्षक या कथासंग्रहासाठी योग्य आहे, कारण ते फार माहिती

0: माहिती न देताही त्याचा विषय काय हे थोडक्यात सुचवतं. या सगळ्याच कथा या संगीताशी जोडलेल्या आहेत. संगीताशी म्हणण्यापेक्षा त्यांच्या आस्वादकांशी असं म्हणायला हवं. ही सर्वसाधारण वस्तीत राहणारी माणसं आहेत आणि सिनेसंगीत आणि चित्रपट हा त्यांच्या जगण्याचा एक भाग आहे. विशिष्ट गाणी, त्यांचं सिनेमातलं चित्रीकरण, त्यावर बसवलेली नृत्य, विशिष्ट गाण्यांना लाभलेला चाहता गट, संगीत आपल्यापर्यंत पोहोचण्याची साधनं आणि संगीताची उपलब्धता ही सगळीच इथल्या पात्रांसाठी महत्वाची आहेत. आणि यातले अनेक घटक हे कथांमधल्या संभाषणांचा, पात्रांच्या अस्तित्वाचा भाग बनतात. पात्रांनी बनवलेल्या मिक्स टेप्स, त्यामागची कारणं, त्यावर असलेली गाणी, त्यांचे विशिष्ट कारणांनी असलेले विशिष्ट क्रम, हे सगळं आपल्यातल्या अनेकांनीही अनुभवलं असेल. नॉस्टॅल्जिया हा कथांमधला महत्वाचा घटक असू शकतो, पण लेखक तो कसा वापरतो यालाही महत्व आहे. हे निव्वळ स्मरणरंजन नाही किंवा भाबडं स्वांत सुखाय चिंतनही नाही. या कथा जरी एका काळाची आठवण असल्या तरी ती त्यांच्या कथापणाची मर्यादा नाही तर सुरुवात आहे. या लेखनात 90s वयात आलेल्या पिढीसाठी एक मोठं आयडेंटिफिकेशन आहे, पण केवळ त्यांच्यासाठी आहे असंही मी म्हणणार नाही. कारण चांगली कथा ही तपशील रंगवत असली तरी त्या तपशिलापलीकडे जाऊन प्रत्येक वाचकाला भिडेल असं काही मांडत असते. त्या कसोटीवर या कथा नक्कीच खऱ्या उतरतात.
1: हिट्स ऑफ 92 या पुस्तकाविषयी पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: पैसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 1:55.
1: मन की बात
2: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी भारत की जनता से साझा करेंगे अपने मन की बात
1: रविवार सुबह 11 बजे
2: आकाशवाणी के सभी केंद्र सभी चैनल इसे प्रसारित करेंगे एक साथ.
1: इसके अतिरिक्त ऑल इंडिया रेडियो की वेबसाइट पर सजीव प्रसारण FM गोल्ड और उर्दू सर्विस की लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से
2: साथ ही इसका प्रसारण दूरदर्शन के नेशनल न्यूज DD भारती DD इंडिया और DD किसान चैनल पर भी किया जाएगा.
1: मन की बात का प्रादेशिक भाषाओं में प्रसारण रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के प्रादेशिक केंद्रों से किया जाएगा.
2: मन की बात का अंग्रेजी भाषा में प्रसारण आकाशवाणी दिल्ली के FM रेडियो चैनल 102.6 MHz और राजधानी चैनल मीडियम वेव 450.5 मीटर पर रात 8 बजे.
1: याद रखिएगा रविवार सुबह 11 बजे
2: मन की बात.
3: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी. काल आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी.
0: श्रोते हो सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून संक्षेपित आम्ही करत आहोत. तर जाऊया पुणे केंद्राकडे.
4: प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल आमच्या यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात लगेच.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो कॉलरा कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो कॉलरा कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर

0: लक्ष ठेवावं.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
2: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
3: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
4: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
2: मग
4: मग काय,
2: स्वतः पासून सुरुवात कर.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर, प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी 3 जणांना अटक, विशेष तपास पथकाची नियुक्ती. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. पुणे जिल्ह्यात बारामती इथं खेत बचाओ अभियानाअंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस आणि केळी पिकांच्या प्रकल्पांची तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं उभारलेल्या एआय केंद्राची पाहणी केली. नैसर्गिक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवामृत निर्मिती आणि वापराबाबतही त्यांनी माहिती घेतली आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं. अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं, उत्पादन क्षमता वाढते आणि सुरक्षित पौष्टिक अन्न निर्मितीला चालना मिळते असं ठाकूर यांनी सांगितलं. राज्यातील विविध धरणांमध्ये आता सरासरी 22% इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42% इतका होता. अमरावती विभागात सर्वाधिक 38% पाणीसाठा असून नागपूर विभागात 30, कोकण विभागात 27, नाशिक विभागात 24, छत्रपती संभाजीनगर 24 आणि पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 13% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मध्य पूर्व देशातील युद्धजन्य स्थितीची कमी झालेली तीव्रता, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील कमी उत्पादन आणि देशांतर्गत वाढती मागणी यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये काल कांदा दरामध्ये सुधारणा झाली. कांद्याचा दर प्रतिक्विंटल 3,000 रुपयांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळाला आहे. पूर्व आशियाई देशांकडून कांद्याला वाढती मागणी आणि विविध राज्यांमधून खरेदी यामुळे पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 1,000 लसीकरण बूथ, ट्रान्झिट, फिरती आणि रात्रपाळी पथकं कार्यरत राहणार आहेत. राज्यातील 5 वर्षे वयापर्यंतच्या

0: 1,03,00,000 बालकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलंट ओरल पोलिओ लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. युवकांनी तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता याला अधिक महत्व द्यावं असं राज्यपाल म्हणाले. फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेवेरिनो यांनी यावेळी बोलताना भारत फ्रान्स मैत्री, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गडावरील पाणी पुरवठा योजनेला निश्चितपणे मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आज राज्यभरातील 1,028 केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेनं होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं परीक्षा परिषदेनं कळवलं आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी कोंडगाव परिसरातून 3 आरोपींना अटक केली. हे 3ही आरोपी दिल्ली इथून आले असून त्यापैकी 1 हरियाणाचा आणि 2 बिहारचे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी काल भिवंडी इथं दिली. तपासादरम्यान या व्यक्तींकडे आढळलेले काही प्रश्न आणि आजच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. TET परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन, समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. याबाबत टाटा मेमोरियलचे डॉ कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं,
1: हा पेशंट टाटा हॉस्पिटल सारख्या मोठ्या ठिकाणी येतो तेव्हा त्याला आपली ट्रीटमेंट कशी होईल, आपल्याला डॉक्टर भेटेल का, आपल्याला एवढे सगळे इन्व्हेस्टिगेशन कसे करता येईल याच्याकरता जे भीती असते, अप्रेन्शन असतं, त्यांना टोटल या ज्या जर्नीमधून नेव्हिगेट करायसाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता जो त्यांचा तो हा नेव्हिगेशनचा आमचा कॅन्डिडेट असतो. पेशंट करता फार महत्वाचा आहे आणि इव्हन डॉक्टर्स करता सुद्धा, कारण डॉक्टर्स प्रत्येक गोष्ट स्वतः करू नाही शकत, पण त्यांना दिसतं की पेशंटला बरोबर त्याचं काउन्सिलिंग झालं पाहिजे, त्यांना कम्युनिकेशन झालं पाहिजे, याकरता हे जे पेशंट नॅव्हिगेशनचा कोर्स आहे तो फारच उपयुक्त आहे.
0: केतन अगरवाल याच्या लोहगडावर नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणानंतर काल पुण्यात संध्याकाळी गहुंजे इथल्या रहिवाशांनी अगरवाल कुटुंबासोबत एक प्रतिकात्मक मूक प्रकाश फेरी काढली. यावेळी जमलेल्या लोकांचे केतनच्या वडिलांनी आभार मानले. या प्रकरणात दोषी आढळलेल्या

0: फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ही तळागाळातील कडवट शिवसैनिकांची आणि मतदारांची आहे. काही नेते सोडून गेले तरीही शिवसेनेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी आपली वज्रमूठ आवळावी असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोली इथं एका सभेत केलं. यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरावर टीका करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली. शेगाव इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल वाशिम जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पातूर घाट ओलांडून मेडशी परिसरात पालखी दाखल होताच ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल च्या अखंड नामगजरानं परिसर दुमदुमून गेला. 700 वारकरी पालखीसोबत पायी वाटचाल करत असून ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा इथे अवैध रेती उपसा करत असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं असून तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. हवामान अंदाज. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचं दमदार आगमन झालं. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांचं आवाहन. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 22% उपयुक्त पाणी साठा. राज्यभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती 3 जणांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो कॉलरा कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
4: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
5: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
3: मग
5: काय,
3: स्वतः पासून सुरुवात कर.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मांजोळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:22 झाले। आता आजचा दिनविशेष जाणून घेऊयात। श्रोते हो, आज माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांची जयंती आहे। आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते PV नरसिंहराव यांची आज जयंती। चित्रकार, कला लेखक, कला संचालक बाबूराव सडवेलकर यांची सुद्धा आज जयंती आहे। आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांच्याविषयी आता जाणून घेऊयात। हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील गायक आणि व्हायोलिन वादक पंडित गजानन बुवा जोशी यांची आज पुण्यतिथी आहे। प्राध्यापक भालचंद्र गजानन खांडेकर, ख्यातनाम गीतकार, कवी आणि पाली भाषेचे गाढे अभ्यासक प्राध्यापक भालचंद्र गजानन खांडेकर यांची आज पुण्यतिथी। त्यांच्या चंद्रप्रकाश आणि गंधसमीर या कविता संग्रहांनी विशेष लोकप्रियता मिळवली। अभंग माझा एकतीरावर एकतारीवर, अभंग माझा एकतारीवर मी निरांजनातील वात ही त्यांची गीतं रसिक मान्य आहेत। ऐकूया या गीताची थोडीशी झलक गजानन वाटवे यांच्या स्वरात।

0: गजानन वाटवे यांच्या स्वरात ही रचना पण ऐकलीत. दिनविशेष आत्ताचं पण ऐकलात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: मराठी आपली मराठी
3: अभिजात मराठी.

0: ही
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली
2: मराठी। श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आत्तापर्यंत आपण विश्वकोशाचे संहिताखंड 1 ते 20 यांचा परिचय करून घेतला आणि या परिचय करून घेतानाच्या एका संवादात डॉक्टर मिठारी यांनी आपणाला सांगितलं होतं की विश्वकोश निर्मिती प्रक्रियेला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी एक परिचय ग्रंथ देखील तयार केला होता आणि त्याविषयी तज्ज्ञ आणि सर्वसामान्य लोक यांच्याकडून अभिप्राय टीका हे देखील मागवलं होतं आणि त्या सगळ्यांचा मिळून एक विश्वकोश परिचय ग्रंथ तयार करण्यात आला होता, त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आज आपल्याकडे सागर शंकर, संपादकीय सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत। सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
3: नमस्कार
2: सर। मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ ज्याची आज आपण माहिती घेणार आहोत, तर हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला, याचं स्वरूप कसं आहे?
3: मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 2 एप्रिल 1965 रोजी प्रकाशित झालेला आहे। मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाचा परिचय करून देणारा हा परिचय ग्रंथ संपादित केलेला आहे। साधारण 121 पृष्ठांचा हा परिचय ग्रंथ आहे। विश्वकोशाचे स्वरूप, नमुन्याच्या नोंदी, पारिभाषिक शब्द आणि सूची अशा 4 प्रकरणांमध्ये या ग्रंथाची विभागणी केलेली आहे। जगातील ज्ञानाचा मराठीतील अधिकृत दस्तऐवज कसा असेल याचं दर्शन घडवणारा हा परिचय ग्रंथ आहे।

0: मातृभाषेतून पायाभूत ज्ञान मिळाल्यास इंग्रजीसारख्या भाषेतील विचार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची पात्रता सुशिक्षित मराठी वाचकांमध्ये निर्माण होईल असा विश्वास परिचय ग्रंथामध्ये व्यक्त केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ इंग्रजी येत नाही म्हणून कोणत्याही जिज्ञासूला ज्ञानाची वाट बंद राहू नये हा विश्वकोशाचा प्राथमिक उद्देश आहे. भविष्यात सर्व प्रकारचे उच्च व सूक्ष्म ज्ञान मराठीतूनच उपलब्ध व्हावे अशी स्थिती निर्माण करण्याचे ध्येय विश्वकोशानं बाळगलेलं आहे. अशा या महाकाय ज्ञान यज्ञाची व्याप्ती उद्दिष्टे आणि नियोजनाची सविस्तर माहिती परिचय ग्रंथात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे.
1: सर, आपण आत्ताच म्हणालात की हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे, परंतु हा जो आराखडा ग्रंथरूपामध्ये जेव्हा प्रकाशित करण्यात आला तर तो करण्यामागे संपादक मंडळाचा नेमका हेतू काय होता?
0: हा परिचय ग्रंथ प्रकाशित करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे मराठी विश्वकोशातील लेखन जास्तीत जास्त निर्दोष होण्याच्या दृष्टीने वाचक आणि विद्वानांची मते जाणून घेणे.
1: बरोबर.
0: त्यांच्या अभिप्रायावरून मुख्य विश्वकोशात योग्य त्या सुधारणा करता याव्यात हा मुख्य हेतू होता. यामुळे लेखक आणि संपादकांना त्यांच्या कार्याची निश्चित दिशा मिळते. या कार्यात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, पंजाब, अगदी जपान, जर्मनी, डेन्मार्क यासारख्या परदेशातील दूतावासांचंही सहकार्य मिळालेलं आहे. उदाहरणार्थ या परिचय ग्रंथातील फिनलंड विषयाची नमुना नोंद जी आहे ती फिनिश दूतावासाच्या सहकार्याने पूर्ण झालेली आहे. ज्या त्या प्रदेशातील तज्ज्ञ जेव्हा आपल्या संस्कृतीबद्दल लिहितात तेव्हा ते अधिक बिनचूक आणि मौलिक ठरतं.
1: सर, 1965 साली ह्या परिचय ग्रंथाबाबत कार्यवाही झाली तर या वाचक आणि विद्वानांचे अभिप्राय या काळामध्ये कसे घेतले गेले किंवा विश्वकोशाकडे कसे आले?
0: तर हे पत्ररूपाने अभिप्राय आलेले होते किंवा काही विविध नियतकालिकांमधूनही या पद्धतीच्या टीका वगैरे आलेल्या होत्या. तर खूप मोठ्या प्रमाणात हे अभिप्राय प्राप्त झालेले होते. टीका प्रतिटीका आलेल्या होत्या. त्या प्रतिटीकांची स्वतंत्र पुस्तिकाही केली गेली होती. ही पुस्तिका विश्वकोशात लेखन संपादन करणाऱ्या मंडळींसाठी खूप उपयोगाची ठरली. उदाहरण सांगायचं झालं तर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून मेहेंद्रेंची प्रतिक्रिया आली होती. परिचय ग्रंथात खरोष्ठी लिपीचा उल्लेख करताना खरोष्ठी असा केला गेला होता, म्हणजे परिचय ग्रंथामध्ये तसा छापला गेला होता. तर त्यांनी ती चूक लक्षात आणून दिली आणि ती चूक नंतर दुरुस्त केली गेली. तसंच पुढे मेहेंद्रेंनी अजून एक प्रतिक्रिया दिली होती की अवेस्था भाषेच्या नोंदीविषयी पुनर्लेखनाचा सल्ला त्यांनी दिला होता आणि त्या पद्धतीने संपादक मंडळाने प्रत्यक्ष कोशामध्ये अवेस्था भाषेची नोंद पुनर्लेखन करून प्रकाशित केली. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया, सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रियांचा सकारात्मक विचारही विश्वकोशाने केला. काही विपर्यस्त स्वरूपाच्या टीकाही केल्या गेल्या होत्या. त्यांनाही त्या त्यावेळी संपादक मंडळांनी योग्य ते उत्तरं दिलेली आहेत.
1: म्हणजे मराठीतल्या खरोष्ठी लिपीबाबतही उल्लेख आलेला आहे आणि अवेस्ता या भाषेविषयी देखील उल्लेख आलेला आहे. आणि सर, आता आपण म्हणत आहेत तर विश्वकोश जेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये अनेक गाजलेले आहेत आणि आपल्या मराठीमध्ये निर्मितीचा हा पहिल्यांदा त्या काळी व्यापक प्रयत्न झाला, तर मराठी विश्वकोशासमोर नक्कीच आव्हानं असतील तर ती कोणकोणती होती?
0: पाश्चात्य देशांमध्ये ब्रिटानिका, अमेरिकांना यासारखे विश्वकोश घडवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. तिथे ज्ञान विज्ञानाचा विकास दीर्घकाळ झाल्यामुळे त्यांची पारिभाषिक शब्दावली विकसित आणि रूढ झालेली आहे. आपल्याकडे मात्र चित्र वेगळं आहे. आपल्याकडे ज्ञान विज्ञानाचा विकास अद्याप मोठ्या प्रमाणात व्हायचा आहे. त्यामुळे आपली पहिली आणि मूलभूत गरज ही नवी परिभाषा घडवणं आणि ती वाक्यात वापरून अर्थपूर्ण करणं ही होती. केवळ शब्दकोशात शब्द देऊन ते जिवंत होत नाहीत तर ते विश्वकोशासारख्या लेखनात वापरले जातात तेव्हा त्यांना अर्थगणता प्राप्त होते. सुरुवातीला ही नवी परिभाषा कदाचित थोडी बोजड वाटू शकते पण सातत्याने वापर केल्यानंतरच ही प्रवाही बनते. त्यामुळे नवी परिभाषा निर्माण करणं हेच मराठी विश्वकोशासमोरील सर्वात मोठं आव्हान होतं.
1: सर, 2 एप्रिल 1965 हा परिचय ग्रंथ प्रकाशित झाला असा आपण उल्लेख केलेला आहे, तर हे आव्हान त्या काळी पेलणं म्हणजे खूपच कठीण होतं कारण एवढी संपर्क साधनं त्या काळी नव्हती. तर विश्वकोशापुढे ही आव्हानं पेलण्यासाठी एक काहीतरी यंत्रणा त्यांनी राबवली असेल तर ती काय होती आणि मार्गदर्शक खंड किंवा पुस्तिका त्या काळी काही तयार करण्यात आल्या होत्या का?
0: हो, हे आव्हान पेलण्यासाठी प्रत्यक्ष विश्वकोशाच्या मांडणी अगोदरच परिभाषा खंड प्रकाशित केलेला आहे. पारिभाषिक शब्दाच्या निर्मितीबाबत विश्वकोशाने अत्यंत चिकित्सक

0: सर्वसमावेशक धोरण स्वीकारलेलं आहे. पारिभाषिक शब्दांसाठी स्वतंत्र खंड निर्माण केलेला आहे. परिभाषा तयार करताना कोणत्याही एका कोशावर अवलंबून न राहता विविध अधिकृत स्रोतांचा आधार घेतलेला आहे. भारत सरकारचा पारिभाषिक शब्दसंग्रह मुख्य आधार म्हणून वापरलेला आहे. तसेच काही विद्यापीठांनी तयार केलेल्या शब्दकोशांचं देखील सहाय्य घेतलेलं आहे. एकाच कोशाला सर्वस्वी मान्य न धरता गरजेनुसार शब्दांची निवड केलेली आहे. शब्दांची निवड करताना मराठी भाषेचं स्वरूप प्रकृती लक्षात घेतलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरील एक वाक्यता राखून तो शब्द मराठीच्या प्रकृतीशी जुळतो की नाही याचा विचार केलेला आहे. मराठीत आधीपासूनच जे पारिभाषिक शब्द रूढ झालेले आहेत त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. काही इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द शोधण्याऐवजी ते अधिक स्पष्ट आणि रूढ असल्याने जसेच्या तसे ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा नटबोल्ट असे मराठीने स्वीकारलेले शब्द जसेच्या तसे ठेवलेले आहेत. विज्ञानाचा काटेकोरपणा जपताना भाषेचा जिवंतपणाही कमी होऊ दिलेला नाही.
1: सर, काही शब्द जे असतात ते अतिशय क्लिष्ट असतात आणि त्याचं रूपांतर करणं किंवा भाषांतर करणंही कठीण असतं, तर काही वेळेला दर्जा घसरण्याची देखील शक्यता निर्माण होते. मग अशा वेळेला विषयाचा दर्जा कमी होऊ न देता भाषा सोपी करणं कठीण असतं आणि विश्वकोशाने मग हा जो हेतू आहे हा कशा प्रकारे साध्य केला आहे याविषयी जरा सांगा.
0: विश्वकोशाची भाषा ही सर्वसामान्यांना समजेल अशी आहे.
1: हां,
0: काही क्लिष्ट कठीण किंवा समजायला अवघड असे शब्द जाणीवपूर्वक टाळलेले आहेत. वाचकांना कोणताही विषय समजून घेताना भाषेचा अडथळा येऊ नये. विषय कोणताही असो तो शक्य तितक्या सोप्या आणि थेट भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वकोशात देण्यासाठी माहिती खूप असते पण ती मोजक्या आणि नेमक्या शब्दात मांडावी लागते.
1: बरोबर.
0: पालाळ अनावश्यक विस्तार करणे टाळावे लागते. जेवढी माहिती आवश्यक आहे तेवढीच आणि तीही प्रभावीपणे मांडण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे वाचकांचा वेळ वाचतो आणि त्यांना हवी असलेली माहिती पटकन मिळते. शिवाय मराठी विश्वकोशात पारिभाषिक शब्द अत्यंत अचूकपणे आणि योग्य संदर्भात वापरलेले आहेत. त्यामुळे वाचकांना विषय समजण्यास मदत होते आणि त्यांच्या शब्दसंग्रहातही भर पडते. विश्वकोशातील माहिती ही वस्तुनिष्ठ आणि पुराव्यावर आधारित असावी लागते. लेखकाने आपले स्वतःचे मत, भावना किंवा पूर्वग्रह यात मिसळता कामा नये. मराठी विश्वकोशाची भाषा ही तटस्थता पाळते. माहिती केवळ तथ्य म्हणून मांडते, त्यावर कोणतेही भाष्य करत नाही. त्यामुळे विश्वकोशाची विश्वासार्हता वाढते आणि वाचकांना अचूक माहिती मिळते.
1: हा आराखडा किंवा हे नियम त्यावेळेला तर्कतीर्थांनी एक घालून घेतले होते, त्यामुळे विश्वकोश तयार करायला सोपं गेलं किंवा एक दिशा मिळाली. मराठी विश्वकोश सर्व विषय संग्राह किंवा आकार विल्हे स्वरूपाचा असावा असं एक विचार त्यामध्ये होता आणि हा विचार किंवा असं स्वरूप ठेवण्यामागे नेमका विचार काय होता आणि त्याची विषयावर रचना का केली आहे किंवा नाही याविषयी जरा आम्हाला सांगा.
0: परिचय ग्रंथामध्ये मराठी विश्वकोशाचं स्वरूप सांगितलेलं आहे. निरनिराळी शास्त्रे आणि कला एकमेकात इतकी मिसळलेली असतात की त्यांची विषयवार मांडणी करणं कठीण असतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी काटेकोरपणे विषयवार कोश रचना करणं अशक्य होतं. म्हणून सर्व विषय संग्राहक असंच स्वरूप योग्य ठरतं. सर्व विषय संग्राहक कोश रचनेतूनच हळूहळू विषयवार कोश उद्भवत असतात. शिवाय विषयवार रचलेल्या कोशामुळे सर्वसामान्य माणसांचा सर्व विषयांशी संबंध येत नाही. केवळ आपल्या विषयाचा कोश उघडून पाहणारा वाचक इतर विषयांपासून दूर राहतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सर्व ज्ञानक्षेत्रात शिरता यावे म्हणून सर्व विषय संग्राहक आणि आकारविल्हे अशा स्वरूपाची रचना निश्चित केली गेली होती.
1: हां, म्हणजे एक शब्द घेतला तर त्या शब्दाविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला विश्वकोशामधून मिळू शकते. उदाहरणार्थ संग्राम, संग्राम म्हटलं की त्याविषयीची संपूर्ण माहिती मिळू शकते. म्हणून मग ते विषयावर आणि करण्याऐवजी सर्व विषय संग्राहक असं त्यांनी स्वरूप ठेवण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला होता आणि तसाच आराखडा किंवा दिशा दिली होती. आता मराठी विश्वकोश हा जो आहे हा ज्ञानाचा महासागर आहे, पण या महासागरातल्या माहितीची मांडणी करताना विषयाला कशी जागा दिली गेली आणि त्यामागे काही गणित असतं का याविषयी जरा थोडक्यात सांगा.
0: अशा विश्वकोशाचं काम सुरू करण्यापूर्वी संपादकांना एक महत्वाचं गणित मांडावं लागतं. ते म्हणजे विषयवार पृष्ठसंख्या निश्चिती. जर हे नियोजन केलं नाही तर महत्वाचे विषय त्रोटक राहतील आणि कमी महत्वाच्या विषयांना अनावश्यक विस्तार होईल. कोशात प्रमाणबद्धता राखण्यासाठी ही विभागणी गरजेची असते, मात्र पृष्ठसंख्या ठरवण्याची कोणतीही सर्वमान्य अशी एकच शास्त्रीय पद्धत नाही. हा निर्णय प्रामुख्याने दोन गोष्टीवर अवलंबून असतो, एक आपल्याकडे उपलब्ध असलेली पृष्ठसंख्या आणि दोन आपला जो लक्ष वाचक आहे तो. उदाहरणार्थ मराठी विश्वकोश प्रामुख्याने मराठी वाचकांसाठी आहे, त्यामुळे इतिहास या विषयासाठी निश्चित केलेली 900 पानांपैकी 400 पाने भारतीय इतिहासाला आणि त्यातही 100 पाने महाराष्ट्राच्या इतिहासाला देणे हा निर्णय मराठी वाचकांची गरज ओळखून घेतलेला असतो. यात थोडा वैयक्तिक दृष्टिकोन असला तरी तो वाचकांच्या हिताचा असतो. हा परिचय ग्रंथ विश्वकोश निर्मिती मंडळाच्या www.मराठीविश्वकोश.org आणि www.विश्वकोश.मराठी.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
1: मराठी विश्वकोश निर्माण होण्याआधी मराठी विश्वकोशाचा हा जो परिचय ग्रंथ तयार करण्यात आला त्याविषयी आपण आम्हाला खूप छान माहिती सांगितली. सागर शंकर सर, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, त्यावर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimaratehi210@gmail.com यावर आपण आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा याविषयी कळवू शकतात. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी 7:25 नवीन वक्ते आणि नवीन विषय यासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकलात। प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळचे 7:40 झाले। भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया। कार्यक्रमात सुरुवातीला उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत, रचना आहे महेश केळुसकर यांची।

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया भीमराव पांचाळे यांच्या स्वरात मनोहर रणपिसे यांचं गीत.

अपर्णा मयेकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार आत्माराम सावंत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात हे गीत. वसंत बापट यांची रचना आहे आणि कानू घोष यांचं संगीत.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 किमान 68,900 लोक बेपत्ता. आणि गोव्याचा 14 आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ ठरला भारताचा 96 बुद्धिबळ ग्रँडमास्टर. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. सेशल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान रोश कैमान इथं होणाऱ्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलांचं एक पथक आणि भारतीय नौदलाची दोन जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. सेशल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना संपूर्ण प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंकडून खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून यात्रा सुरू असताना मदतीसाठी विनंती प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयानं हा सल्ला जारी केला आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रा करणाऱ्या काही भारतीय नागरिकांनी चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक प्रवेश परवाना आणि व्हिसा न घेता नेपाळमध्ये प्रवास केला असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. परिणामी अनेक यात्रेकरू अडकून पडले असून त्यांनी मंत्रालयाकडे मदत मागितली आहे. आवश्यक परवानगी मिळण्याची अपेक्षा धरून प्रवास केल्यामुळे प्रवासादरम्यान अडचणी येऊ शकतात असं सांगत यात्रेकरूंनी प्रवासी कागदपत्रांशिवाय यात्रा सुरूच करू नये असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. यात्रेला जाण्यापूर्वी आपले वाहतूकदार रीतसर नोंदणीकृत आणि अधिकृत आहेत ना हे पडताळून पाहण्याचं आवाहनही सर्व यात्रेकरूंना केलं आहे. गेल्या 12 भारतानं आरोग्य सेवेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. प्रत्येक नागरिकाला सुलभ परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेनं देश वाटचाल करत आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. एका खासगी प्रसारमाध्यमाच्या डॉक्टर्स डे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलताना त्यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजना सुरक्षितता योजनांपैकी एक असल्याचं अधोरेखित केलं. या योजनेअंतर्गत सुमारे 62 कोटी लोकांना संरक्षण दिलं जात असून ती कुटुंबांना आर्थिक संरक्षण

असह वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, एआयआर न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या भूकंपांमुळे मृतांची संख्या आता 1430 वर पोहोचली आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाला तडाखा देणाऱ्या 7.2 आणि 7.5 रिक्टर तीव्रतेच्या सलग 2 भूकंपांनंतर बचाव कार्य सुरू असतानाच ही ताजी आकडेवारी हाती आली आहे. किमान 68,900 लोक बेपत्ता असल्याची माहिती संबंधित कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान काल संध्याकाळी 7 सुमारास अफगाणिस्तानच्या हिंदू कुश भागात 6.2 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. भारत, पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तान याशिवाय दिल्ली एनसीआर, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हरियाणासह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे शास्त्रज्ञ संजय कुमार प्रजापती यांनी हा भूकंप मध्यम तीव्रतेचा असून यामुळे फारसं नुकसान होण्याची शक्यता नसल्याचं आकाशवाणीला सांगितलं. अल्पकाळ टिकलेल्या युद्धविरामानंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या लष्करानं सलग दुसऱ्या दिवशी इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. शुक्रवारी एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या लष्करी विमानांनी इराणची लष्करी पाळत ठेवण्याची यंत्रणा, दळणवळण प्रणाली, हवाई संरक्षण केंद्र, ड्रोन साठवणूक केंद्र आणि सुरुंग पेरण्याची क्षमता असलेल्या यंत्रणांना लक्ष्य केल्याची माहिती युएस सेंट्रल कमांडनं समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे दिली आहे. सुरक्षिततेच्या अनिवार्य नियमांचं पालन न करणाऱ्या शिकवणी वर्गांना दिल्लीत यापुढे कामकाज करण्याची परवानगी दिली जाणार नाही असा इशारा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिला आहे. एका व्हिडिओ संदेशात गुप्ता यांनी सांगितलं की अधिक कडक देखरेख, वाढीव उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांची अधिक चांगली सुरक्षितता निश्चित करण्यासाठी दिल्ली सरकार लवकरच एक भक्कम नियामक कायदा आणणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल. नियोजित टीईटी परीक्षेच्या आदल्या दिवशी भिवंडी पोलिसांनी या प्रकरणामधील 3 संशयित सदस्यांना अटक करून प्रश्नपत्रिका फुटीचा मोठा कट उधळून लावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन, समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकात आज लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर गट अ मधील आपल्या अखेरच्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 3 सामने जिंकले असून भारत गट अ च्या गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं 4ही सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी अद्याप एकही सामना न हरलेल्या ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याचं उद्दिष्ट भारतासमोर आहे.
गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ हा बोस्निया आणि हर्जेगोविना इथल्या सारायेवो जीएम मिक्स स्पर्धेत आपला 3रा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण करून भारताचा 96वा

बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे. फिफा विश्वचषकात आज सकाळी अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेडियमवर झालेल्या गट एल मधील सामन्यात इंग्लंडनं पनामाचा 2-0 असा पराभव केला. जूड बेलिंगहॅम आणि हॅरी केन यांनी प्रत्येकी एक गोल केला आणि या विजयासह इंग्लंडनं गट एलमध्ये अव्वल स्थान निश्चित केलं. आज आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 दिवस बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुडुच्चेरी, कराईकल, तेलंगण, विदर्भ, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात उद्यापर्यंत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 किमान 68,900 लोक बेपत्ता आणि गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ ठरला भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला मंगेश पाडगावकर यांची रचना, कुमोदिनी काटदरे यांच्या स्वरात.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया कृष्णा कल्याणी सहकाऱ्यांच्या स्वरात कल्याणी नामदार यांची रचना, भूमानंद बोगम यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज ऐकूया दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: दादरचा टिळक ब्रिज. गेली 10-12 वर्ष मी रोज या ब्रिजवरून ये जा करतो. टिळक ब्रिज, त्यावरून अखंड वाहणारी सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी, पुलावर होणारं ते सततचं ट्रॅफिक जॅम, पुलाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर सुरेख अक्षरात रंगवलेल्या राजकीय पक्षांच्या त्या जाहिराती, पहाटेच्या वेळी पुलावर भरणाऱ्या भाजीपाल्याचा घाऊक बाजार संपल्यानंतर फुटपाथवर होणारा तो भाजीपाल्याचा चिखल आणि गेली काही वर्ष त्याची सततची चाललेली डागडुजी, हे माझ्या रोजच्या पाहण्यातलं दृश्य. हे सगळं बघून मला या टिळक ब्रिजच्या क्षमतेविषयी कौतुकच वाटत आले. आधुनिक काळात बांधत असलेले पूल बांधायला 20-25 वर्ष लागत असली तरी तो पडायला 2-5 वर्ष पुरेशी असतात, हा आपला अनुभव. त्यात हा जवळपास 100 वर्ष जुना असूनही सक्षमपणे कार्यरत असलेला पूल पाहून त्याच्याविषयी आणि तो बांधणाऱ्यांविषयी माझ्या मनात कौतुक आणि कृतज्ञता अशा दोन्ही भावना दाटून येतात.
2: हा पूल कधी बांधला असेल, कुणी बांधला असेल, हा प्रश्न नेहमीच माझ्या मनात यायचा. त्या परिसरात उभी हयात काढलेल्या काही व्यक्तींकडे चौकशी केली तेव्हा ज्या अर्थी ह्या पुलाला टिळकांचं नाव दिलंय त्या अर्थी हा पूल 1920 सालानंतर बांधला गेला असेल बुवा, अशी तर्काला धरून दिलेली उत्तरं मिळाली. फार ठोस असं काही हाती लागलं नव्हतं. अशातच एक दिवस मुंबई महापालिकेच्या इमारतीला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महानगरपालिकेने काढलेल्या स्मरणिकेत सुप्रसिद्ध लेखक श्रीना पेंडसे यांचा दादरच्या आठवणी लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला. त्यात टिळक ब्रिज 1925 साली बांधल्याचा उल्लेख होता. श्रीनांच्या लेखातला हाच धागा पकडून मी टिळक ब्रिजची जन्म कहाणी शोधण्याचं ठरवलं.
1: यापूर्वी अनेकांच्या बोलण्यात आलेलं टिळक ब्रिजच्या बांधकामाचं वर्ष 1920 श्रीनांच्या लेखामुळे 1925 झालं. पण आठवणी या नेमक्या असतातच असं नाही. तरीही टिळक पूल सन 1920 ते 1925 अशा 5 वर्षांच्या काळात कधीतरी बांधला असावा असं गृहीत धरून मी शोध घ्यायचं ठरवलं.

0: शोधाची सुरुवात हा पूल बांधायची गरज का भासली इथपासून केली. त्यासाठी 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत मागे जावं लागलं. 19व्या शतकाच्या मध्यावर मुंबईत दोन नवलाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे दिनांक 16 एप्रिल 1853 या दिवशी मुंबई ते ठाणे अशी देशातली पहिली प्रवासी रेल्वे धावली. आणि दुसरी म्हणजे सन 1854 सालात मुंबईच्या ताडदेव भागात पहिली कापड गिरण सुरू झाली. पुढच्या 5-6 वर्षांच्या काळात मुंबईत झपाट्याने गिरण्या उभ्या राहू लागल्या. पण त्या होत्या मुख्य मुंबईत. मुख्य मुंबई तेव्हा भायखळ्यापर्यंतच मर्यादित होती. या काळात मुंबईची लोकसंख्या होती साधारणत 2.5 लाखाच्या आसपास.
1: ताडदेवच्या बाहेर गिरणीनं पहिलं पाऊल ठेवलं ते लालबाग या उपनगरात. सन 1860 लालबागला द रॉयल स्पिनिंग मिल स्थापन झाली आणि गिरण गावाचा गर्भ अंकुरला. ही द रॉयल स्पिनिंग मिल म्हणजे आजची दिग्विजय मिल.
0: सन 1864 प्रभादेवीची धन मिल सुरू झाली आणि गिरण्यांनी गिरण गावाची वेस ओलांडून आणखी दूरच्या उपनगरात पाऊल ठेवलं. ही गिरणी ज्या ठिकाणी होती ते ठिकाण म्हणजे धन मिल नाका. त्याच वर्षी नायगावला नायगाव मिल सुरू झाली. 1889 दादर पश्चिमेला सोराब बुलंद मिल सुरू झाली. त्याच्या पुढच्या वर्षी दादर चौपाटी नजीक टर्की रेड डाय गिरणी सुरू झाली. प्रभादेवीला बालादिना मिल सुरू झाली. सन 1896 दादरला 2 गिरण्या एकदमच सुरू झाल्या. त्यातली एक कोहिनूर नायगावला तर दुसरी गोल्ड मोहर दादर मेन रोडवर.
1: मुंबईत सुरू झालेल्या या गिरण्यांमुळे अवघ्या 30-35 वर्षातच मुंबईची लोकसंख्या झपाट्यानं वाढली आणि ती 8.5 लाखापर्यंत पोहोचली. गिरण कामगारांकरता काही गिरण्यांनी चाळीही बांधल्या होत्या. पण त्या चाळींमध्ये राहायला कामगार अनुत्सुक असायचे. परळच्या पुढे असलेलं दादर पूर्व अद्याप पाणथळ होतं. तिथे रोगट खाजण होतं. त्यामुळे तिथे राहायला योग्य जागा नव्हती. दादर पश्चिमेला कबूतरखाना ते पोर्तुगीज चर्च भागात मात्र थोडीफार वस्ती होती. पण ती कामगारांना आपली वाटत नव्हती. मानवी स्वभावानुसार बहुतेकांचा कल आपले गाववाले, नातेवाईक किंवा जातवाले यांच्या आधारानं राहण्याचा असतो. त्यामुळे राहण्याकरता ही सर्व मंडळी मांडवी भायखळा ते माझगावात जात. परिणामी या परिसरात लोकांची प्रचंड दाटी झाली. कोंदटलेल्या अस्वच्छ ठिकाणी राहावं लागत असल्यामुळे रोगराई, साथीचे आजार इत्यादींचा सामना करणं इथं नित्याचं झालं.
0: गिरण्यांमध्ये आणि फोर्ट मधल्या कार्यालयांमधून कारकुनी करणाऱ्या पांढरपेशांनी आपल्या वस्तीसाठी गिरगाव जवळ केलं होतं. इथलं वातावरण तुलनेनं बरं असलं तरी लहानशा गिरगावातही गर्दी वाढायला लागली होती. हळूहळू पांढरपेशांनी राहण्यासाठी थेट दादर पश्चिमेची निवड करायला सुरुवात केली. गिरणी कामगारांच्या तुलनेत चांगली मासिक प्राप्ती आणि कामाचे ठरलेले तास यामुळे थोडं लांब जाणं त्यांना परवडत होतं. रेल्वेची सोय झाल्यामुळे ते सोपंही झालं होतं. किंबहुना रेल्वेमुळेच दादर पश्चिमेत चाकरमान्यांची वस्ती वाढायला लागली होती.
1: त्यावेळी बाजारहाटासाठी प्रमुख ठिकाण होतं परळ. दादर पश्चिमेहून परळला येण्यासाठी अगदी पोर्तुगीज काळापासून एकमेव रस्ता उपलब्ध होता. हा जुना दादर मेन रोड म्हणजे आजचा दादासाहेब फाळके मार्ग.
0: रेल्वे नसताना या रस्त्यावरून दादर पश्चिमेहून परळ पर्यंत सहज ये जा करता यायची. रेल्वे सुरू झाल्यावर मध्ये फाटक आलं. नुकत्याच सुरू झालेल्या रेल्वेच्या फेऱ्या यावेळी मर्यादित असल्यानं हे फाटक बराच वेळ उघडं असायचं. त्यामुळे अलीकडून पलीकडे जाणं सहज शक्य व्हायचं.

हा होता दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या ऐकूया पुढची गोष्ट. रोज ऐकत रहा कार्यक्रम अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर.

श्रोते हो अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळचे 9:10 झाले. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुंबईचा फौजदार या चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार विश्वनाथ मोरे.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात. सकाळचे 9:55 वाजले. आता ऐकूया एक संदेश.
5: पोलीस?
6: मिस सीमा?
5: हो, बोलते.
6: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा
5: पण का? मी
6: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
5: डिजिटल अरेस्ट?
6: 1 लाख द्या, वाचाल.
5: इतके पैसे?
6: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
5: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
6: अरे,
5: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
7: हॅलो मम्मा.
5: हाय.
7: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया ती मी नव्हेच या चित्रपटातील गीत शारदा, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. रमेश अणावकर यांची रचना आहे आणि सूरज यांचं संगीत.

वररक्षिणा या चित्रपटातील गीतात ऐकूया मन्नाडे यांच्या स्वरात. गीतरचना ग. दि. माडगूळकर यांची आणि गीताला संगीतबद्ध केलं आहे वसंत पवार यांनी.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं अमर भूपाळी या चित्रपटातील गीत. गीतकार होनाजी बाळा आणि संगीतकार वसंत देसाई.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया मधुचंद्र या चित्रपटातील गीत महेंद्र कपूर यांच्या स्वरात. ग. दि. माडगुळकर यांची रचना आहे आणि एन. दत्ता यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. सकाळचे 9:30 वाजत आहेत. आता कार्यक्रम सामुदायिक गायन पाठ.

कार्यक्रमात शेवटे ऐकूया संन्यस्त खड्ग या नाटकातील विनायक दामोदर सावरकर यांचं हे पद राजा काळे यांनी गायलं आहे.

0: राजा काळे यांनी गायलेलं संन्यास्त खडग या नाटकातील विनायक दामोदर सावरकर यांचं हे पद आपण ऐकलं आणि याबरोबरच नाट्यपराग हा नाट्यगीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. त्याआधी एक संदेश.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात फुलराणी या चित्रपटातील गीत. गुरु ठाकूर यांची रचना आहे आणि निलेश मोहरीर यांचं संगीत.

डबल सीट या चित्रपटातील गीत आपण ऐकलं श्रेया घोषाल आणि जसराज जोशी यांच्या स्वरात. ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं गीत होतं. श्रोते हो, चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विभावरी आपटे यांनी गायलेलं हे गीत. विभावरी आपटे आणि विजय कोपरकर यांनी गायलेलं गजेंद्र अहिरे यांचं गीत. गीताला संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी आणि चित्रपट माय बाप.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात अनुमती या चित्रपटातील गीत. गीतकार आणि संगीतकार गजेंद्र आहिरे.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजले. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया पंडित चंद्रशेखर वझे यांनी गायलेला राग बैरागी. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत करो मोपे दाता. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत ओ लगन लागी तुम्ही से. त्यांना तबला साथ केली आहे प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम साथ आहे विनोद पडगे यांची. ऐकूया पंडित चंद्रशेखर वझे यांनी गायलेला राग बैरागी.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित चंद्रशेखर वझे यांचं गायन ऐकलत, राग होता बैरागी. तबलासात केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम संगती होती विनोद पडगे यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 10:55 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठीतून

0: कैच द रेन ये अभियान जरा भी ढीला नहीं होने देना है। तो मेरा खास आग्रह है, वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं। बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार।
1: मन की बात आकाशवाणी के माध्यम से माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अपने मन की बातें साझा कर रहे थे। हम आपको बता दें कि माननीय प्रधानमंत्री के इस प्रसारण के बाद मन की बात के क्षेत्रीय भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से तथा संस्कृत भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज और FM गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज पर अभी किया जाएगा। मन की बात के क्षेत्रीय भाषाओं का पुनः प्रसारण आज रात 8 बजे आकाशवाणी के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से और अंग्रेजी अनुवाद का प्रसारण FM रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा। यह कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
2: आकाशवाणी मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत। माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार। मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे। 2026 अर्ध वर्ष आता संपत आला आहे। या 6 महिन्यात आपण मन की बात मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे। जून महिन्यातही देशाने असे काही मैलाचे दगड गाठले आहेत ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल। हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेले आहे। अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली। तिथे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही जहाजे भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली। या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे। मित्रांनो, जून महिन्यातच देशाने हवाई वाहतूक क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे। C-295 विमान मेड इन इंडिया असून या विमानाने आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे। भारतात अशी 40 विमानं तयार केली जात आहेत। यामुळे MSME आणि एरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे। रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे। या महिन्यात DRDO ने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे। हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे। म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे। मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस। यावेळी जगभरात 2500 अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली। यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली ज्यात 102 सुवर्ण पदकांचा समावेश आहे। या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला। मी सर्व विजयी खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो। मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता, आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही।

राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत. मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती. मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं. मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कार पुलिंगबद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेनं प्रवास करायचे, त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशावेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आत्तापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही तितकीच महत्त्वाची आहे.
ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आत्तापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11 लाख कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. ह्या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो, त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधी कधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हाकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा 2 रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड

बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होतंय. नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं. ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये. ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये BTech अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित डिजिटल स्वरूप

स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतेय. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल, तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही, तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत. ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेससमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशावेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आज

आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 हून अधिक वर्ष या

तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात शेकडो किलो प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते

0: येते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा, तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब अन थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, याच संवादाचं मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण केलं जाईल आज रात्री ठीक 8 वाजता आपल्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. माध्यान्नीचे 12:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कार्यक्रमात आज ऐकूया योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत. मैत्रिणींनो, आपलं आरोग्य आपणच सांभाळावं लागतं. आजच्या धावपळीच्या जगात स्वतःला सक्षम ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित हवं. काळाप्रमाणे पुढेही जायचंय आणि स्वतःला फिटही ठेवायचंय. खरं तर तारेवरची कसरत असते ही, पण तरी सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ जर आपण काढला तर हे काही अशक्य नाहीये, हो ना मैत्रिणींनो? व्यायाम हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण प्रत्यक्ष वेळ आली की मात्र थोडस दुर्लक्ष करतो, हो ना? पूर्वीपासूनच योगाभ्यास आपण करत आलोय, बघत आलोय, त्याचं महत्व आपल्याला माहीतही आहे, पण तरीही त्याकडे आपण थोडस दुर्लक्ष करतोच. तर आज आपण याच विषयी अधिक जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे योग आणि महिलांचं आरोग्य, आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आताच

0: तुम्ही असं म्हटलं की आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी व्यायाम गरजेचा आहे. आजच्या धावपळीच्या युगात मानसिक शारीरिक फिट राहणं ही खूप गरजेचं आहे आणि योगाभ्यास आपल्याला नेमकं हेच सगळं शिकवत असतो. मला सुरुवातीला असं सांगा की योग म्हणजे नेमकं काय.
1: योग म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांना एकत्रितपणे जोडणारा दुवा म्हणजे योग. योग म्हणजे ही आपली जीवनशैली आहे.
0: क्या बात है. मला असं वाटतं की आपण जसा श्वास घेतो त्याच पद्धतीने योगाकडे आपल्याला बघितलं पाहिजे आणि तरच आपण फिट राहणं जे मगाशी मी म्हटलं ते होऊ शकतं. नाही का.
1: बरोबर आहे.
0: आजचा आपला विषय असा आहे की महिलांचं आरोग्य आणि योगाभ्यास. तर सुरुवातच लहानपणापासून होते आपल्या महिलांच्या आयुष्यातले जे विविध टप्पे आहेत बालपणापासून सगळं सुरू होतं. तर या सगळ्या टप्प्यांमध्ये योगाभ्यास काय मदत करतो. बालपणापासून सुरुवात करू.
1: बालपणामध्ये आता जी जीवनशैली जी आहे लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो की मुलांचा जो आहार आहे तो कळत न कळत अतिशय म्हणजे फास्ट फूड जंक फूडकडे अगदी मुलं स्वतःहून बाहेरून खातात आणि काही पालकही स्वतःहून प्रमोट करतायत देत आहेत आणि दुसरा कुठलाही फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही मुलांकडून. मग ते मुली असतील किंवा मुलं असतील कोणी असेल. तर विशेष करून मुलींचा विषय असल्यामुळे अगदी लहानपणापासून आजकाल जर शाळेत जरी बघितले इवन नर्सरी सारख्या ठिकाणी LKG UKG सारख्या ठिकाणी बघितले तरी मुलांची वजनं वाढलेली आहेत. मुलांना लहान लहान मुलांना चष्मे लागलेले आहेत. तर हा सगळा जर प्रकार कमी करायचा असेल तर योगाकडे वळणं हे पर्याय नाही. योगाकडे वळलंच पाहिजे.
0: आपण महिलांबद्दल बोलतोय त्यामुळे आपण मुलींबद्दल बोलूया. आता लहान वयात योगा मूल लहान असतं त्याला कशी गोडी लावायची या योगाची.
1: हा तर आजकाल अगदी लहान मुलांना आपले पालक जे विशेष करून ज्या माता भगिनी असतात ते आपल्या मुलांना इतर वेगवेगळे प्रकारचे क्लासेस लावतात. उदाहरणार्थ तबला वाजवणे पेटी वाजवणे संगीत नृत्य असे नाना प्रकारचे क्लासेस हे अगदीच लहान मुलांना लावतात. मग याच्यातला एकही पालक असा सापडत नाही की जो लहान मुलांना योगाच्या क्लासेसला लावेल.
0: बरोबर.
1: तर इथे कुठेतरी पालकच जबाबदार आहेत. मुलांना गोडी लावण्यासाठी पालकांनी पुढे यायला हवं आणि जसे इतर क्लासेस लावतात ते वाईट नाही आहे ते अवश्य लावा पण त्याच्यासोबत जर तुम्ही योगाची जोड दिली मुलांना तर मुलांना काय खावं काय करावं काय न करावं हे आपोआप समजायला लागेल.
0: आणि मला असं वाटतं मुलंही अनुकरण प्रिय असतात.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे जर तुम्ही तरच ती करणार आहे.
1: बरोबर आहे.
0: मग लहान मुलींसाठी काय आसनं तुम्ही सांगाल की काय केली.
1: लहान मुलींसाठी विशेष करून वृक्षासन ताडासन त्याचबरोबर काही त्रिकोणासन भुजंगासन सेतुबंधासन वज्रासन असे काही स्ट्रेचिंगची आसने असतात आणि त्याच्यासोबत जोडीला प्राणायाम असतात जेणेकरून मुलींचे सर्वांगीण विकास शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक असे सगळ्या स्तरावरती त्यांचा विकास व्हायला मदत होते.
0: आणि मला असं वाटतं की हे जर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर जास्त चांगलं.
1: तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली योग करायला हवा.
0: बरोबर आहे.
1: कुठल्याही क्षेत्र असू दे तिथे गुरु हा हवा.
0: तुम्ही सर आता सांगताय ते अगदीच चांगली गोष्ट आहे की लहान वयातच ह्या सगळ्या याची गोडी लागली तर मला वाटतं नंतर जाऊन त्याच्यासाठी की हा विषय काय महत्वाचा आहे कशासाठी हे केलं पाहिजे ह्याची वेळ येणार नाही.
1: बरोबर आहे.
0: खूप लहान वयातलं हे तुम्ही सांगितलं. त्यानंतर मग थोडस मुली मोठ्या होतात. आज आपण बघितलं तर सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. मुली लवकर मोठ्या होतात आणि मग तेही सगळं त्यांचं चक्र नीट नसतं त्यांचं वयही लहान असतं. मग हे सगळं सुरळीत होण्यासाठी नेमकं काय सुचवाल तुम्ही.
1: हे सगळं सुरक्षित होण्यासाठी पूर्वी जे 12 वर्षानंतर 14 वर्षानंतर ज्या मुलींच्या मासिक पाळी सुरू व्हायच्या ते आता अगदी 7-8 वर्षाच्या मुलींना ते चक्र सुरू झालेलं आहे. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे मागाशी सांगितलं तेच पुन्हा की अनहेल्दी लाईफस्टाईल आणि अनहेल्दी फूड आणि लेस प्रॅक्टिस ऑफ फिजिकल प्रॅक्टिस आणि योगा प्रॅक्टिस. ही मुलं कुठलेही आजकाल शाळेमध्ये सुद्धा पीटीचे वर्ग होत नाहीत. सगळा जो काही खेळ आहे तो मोबाईलचा खेळ खेळत आहेत मुलं. म्हणजे ग्राउंडवरचे जे खेळ आहेत ते खेळतच नाही.
0: शारीरिक दमणूक
1: होतच नाहीये आणि त्याच्यामुळे ही लवकर मासिक पाळी सुरू होणे ज्या वयामध्ये ज्यांच्या हातात खेळणं पकडायला हवं त्यावेळेला त्यांना सॅनिटरी नॅपकिन पकडावं लागतंय. तर हे सगळं जर चित्र बदलायला हवं असेल तर योगाकडे मुलांनी वळायला हवं आणि पालकांनी ही जबाबदारी घ्यायला हवी.
0: नक्कीच नक्कीच. या वयातल्या मुलींना काय सांगाल तुम्ही की ही आसनं त्यांनी केलीच पाहिजेत.
1: तर ह्या वयामधल्या ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यामध्ये होणारे जे मेन आजार जे आहेत त्याच्यामध्ये PCOD PCOS थायरॉइड सारख्या समस्या आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं प्रचंड. वजन वाढणे त्यांचे हेअर फॉल चिडचिड होणे ह्या सगळ्या समस्या होतात आणि मग नंतर कुठेतरी लग्नामध्ये त्यांच्या विवाहाच्या मध्ये त्याची बाधा येते लग्न जुळण्यामध्ये आणि लग्न जुळल्यावरती नंतर पुढील त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा ह्या समस्या वाढत जातात. तर हे जर नको असेल तर नियमित योग साधना करणे त्याच्यामध्ये

0: ही आसने मकरासन, भुजंगासन, शलभासन, मर्कटासन, सेतुबंधासन सारखी अनेक अशी आसने, शेकडोनी हजारोनी आसने आहेत. तर त्यातली काही अति महत्वाची जी आसने ती दैनंदिन जीवनामध्ये करायला हवीत आणि त्याच्यासोबत प्राणायाम हे गरजेचं आहे.
1: गरजेचं आहे म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं तसं की व्यस्त शेड्यूल आहे आपलं, पुढेही जायचंच आहे काळाबरोबर, तर ते सगळं करताना स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं हे खूप गरजेचं आहे.
0: बरोबर आहे
1: सर. आता तुम्ही म्हणालातच की हे सगळं केल्यानंतर जसं मुली मोठ्या होत आहेत तर त्या पण तेवढ्याच ताकदीने पुढे गेल्या पाहिजेत. त्यांना सगळ्या बाबतीत तुम्ही म्हणाला तसं की काही लॉस न होता त्यांचं मोठेपण त्यांना अनुभवायला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर बालपणही चांगल्या पद्धतीने अनुभवता आलं पाहिजे. खूप लहान वयात या गोष्टींची जबाबदारी आली की मग आणखीन मनावर पण वेगळे परिणाम होत असतात. सर यानंतरचा पुन्हा महत्वाचा टप्पा येतो की मुली करिअरच्या मागे लागतात. करिअर होणं खूप महत्वाचं असतं. मग त्याच्यामध्ये त्यांचं शेड्यूल तर नसतंच, वेळेचं बंधन कुठलंच नसतं त्यांना. आणि मग त्यानंतरचा महत्वाचा टप्पा येतो ते म्हणजे वैवाहिक जीवन. मग तुम्ही म्हणालात तसं की याच्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात त्यांना, तर काय नेमकं सांगाल ह्या वयातल्या मुलींना?
0: वैवाहिक जीवनामध्ये ते सांगितलं मगाशी की पीसीओडी, पीसीओएस आणि थायरॉइड ह्या महत्वाचे असे जे आजार आहेत, 99% मुलींना हा आजार होतो. त्याच्यामुळे त्यांचे वजन वाढतात आणि वजन वाढल्यामुळे त्यांचं जे पुढे गर्भधारणा जी प्रसूतीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये बाधा. आणि आज जर बघितले तर बाहेर ह्याच्यासाठीच इन्फर्टिलिटीची मोठी समस्या आहे.
1: खरं आहे.
0: तर ह्या समस्येवरती जर मात करायचं असेल मग लोक उगाच जसं आड मार्गाने जातात, मग त्यांना कुठेही योगा करायचा नसतो, त्यासाठी वेळ द्यायचा नसतो. ऍक्च्युअल वेळ नाही, बिझी शेड्यूल, काहीतरी करिअर अचीव करायचं, ते अचीव करून जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर आरोग्य सांभाळून हे सगळं करणं फार गरजेचं आहे. खरं तर महिलांना आरोग्यासाठी वेळ देणे हे फार कठीण बाब आहे. कशी तर महिलांना चूल, मूल हे सगळं सांभाळून, आणि काही महिला तर नोकरी पण करत असतात, नोकरी व्यवसाय, चूल, मूल, नोकरी सांभाळून मग त्यांना त्यांचं आरोग्य सांभाळायचंय. तर काही महिला ज्यांना खरोखर इच्छा असते ना करायची तर त्यांना मार्ग सापडतो, ज्यांना इच्छा असते त्यांना कारणे सापडतात.
1: बरोबर आहे. इच्छा तिथे मार्ग ही म्हण इथे अगदी लागू पडते. तुम्ही आता म्हणालात तसं ही खरंच गोष्ट आहे की आजकाल 90% जास्तच म्हणेन मी की बायका वर्किंग वुमन आहेत. आणि मग ह्या सगळ्याचं एक वेगळं प्रेशर येतं की घर, सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या, मुलं असतात, बाकीच्या गोष्टी असतात, ऑफिसमधलं प्रेशर असतं आणि मग या सगळ्यामध्ये ती बाई इतकी थकून जाते की असं वाटतं की बास आता मला नाही काही करायचंय. तर मला असं सांगा की ह्या अशा आपल्या मैत्रिणींनी नेमकी कशी मॅनेजमेंट करावी वेळासाठी?
0: हा, तेच सांगितलं की वेळ नाही सांगणारी लोक जी आहेत ना, तर त्यांची इच्छा असेल तर आता आपण आपले रत्नागिरीमध्ये जे योगाचे क्लासेस चालतात अगदी अशाच लोकांसाठी जे वर्किंग वुमन आहेत की ज्यांना सकाळी लवकर गडबड करून सगळं आवरून त्यांना कामधंदा नोकरीवरती जायचंय, तर अशा लोकांसाठी अर्ली मॉर्निंगची वेळ आणि त्याचबरोबर त्यांचे ऑफिसेस, शाळा, कॉलेज, ऑफिस सुटल्यानंतरची वेळ अशी त्या महिलांसाठी, मुलींसाठीच आम्ही ते ध्यानात ठेवून आम्ही असे वेगळे दोन बॅचेस सुद्धा केलेले आहेत, अर्ली मॉर्निंग आणि संध्याकाळी 6:15 नंतर. तर असे कुठलेही टायमिंग ऍडजस्ट करून कमीत कमी वेळ 2 तास देता येत नाहीये, 1.5 तास, 1 तास, अगदी 1/2 तास तरी वेळ देणे हे गरजेचं आहे.
1: खरंय. सर थोडस या टप्प्यावर मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारते असं की तुम्ही मगाचपासून असं म्हणालात की योगाभ्यास तर करायलाच पाहिजे पण या सगळ्याचा अजून एक बेस येतो तो म्हणजे आहार. तर वय कोणतंही असू दे आजकाल आहार हा विषय खूप मॅटर करतो की तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तिथेच अडकतात की तुम्ही काय खाता आणि कोणत्या वेळी खाता, तर त्याविषयी काय सांगा?
0: हो, अगदी बरोबर. केवळ योग करून भागत नाही, योग आणि त्याच्यासोबत जर तुम्ही आहार, तर आहार कसा असायला हवा, तर आहार हा संतुलित आणि सात्विक असायला हवा. जसं आपण एखाद्या देवाला जे नैवेद्य दाखवतो, जे नैवेद्य आपण देवाला दाखवतो तेच नैवेद्य आपल्यासाठी असायला हवं. बस, सिंपल, सोपं आहे. जे आपण देवाला नैवेद्य दाखवू शकत नाही ते खाऊ नका.
1: क्या बात है.
0: थोडक्यात
1: मला वाटतं बरंच या तुमच्या वाक्यामध्ये बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत, पण तरी सुद्धा आज खूप गोष्टी आपल्याला समोर दिसत असतात, काय म्हणतात, प्रलोभन आहेत ती खाण्याची सुद्धा.
0: बरोबर आहे.
1: तर ती कंट्रोल करता यायला हवीत आपल्याला. काय सांगाल परत
0: त्यासाठी? जर ही जी मुली जेव्हा योगाभ्यास सुरू करतात त्यावेळेला आपोआपच त्यांना काय खायचंय आणि काय नाही खायचंय हे त्यांना समजायला लागतं. म्हणजे ज्या वेळेला ह्या मुली योगा न करणाऱ्या मुली ज्या वेळेला मार्केटमधून जात असतात तेव्हा त्यांना ते समोसे वडे मिसळ भजी याचं आकर्षण वाटतं. पण ह्याच मुली ज्या वेळेला योगा अभ्यास सुरू करतील त्यावेळेला त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होईल आणि चांगल्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष लागेल.
1: काही उदाहरण सांगू शकाल तुम्ही की काय खाव?

0: आणि काय खाऊ नये,
1: काय खावं, यामध्ये आपल्या माता भगिनींचा विषय चालू आहे मुलींचा. तर पूर्वीच्या आपल्या आया आज्या ह्या 100-100 वर्ष जगत होत्या. तर काय रहस्य आहे त्यांच्या जगण्याचं? तर एक तर आहार. त्यावेळी पूर्वी कोणत्याही प्रकारचा हा फास्ट फूड जंक फूड हा प्रकारच नव्हता. एक 50-70-80 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी तर ते चुलीवरची भाकरी भाजी पोळी भात हाच आहार आणि फळं भाज्या यांचा आहार समावेश असायला हवा.
0: खरंय, म्हणजे सीझनल जे काही आपल्या इथे मिळतं ते. दुसरं म्हणजे आपल्या इथे जे पिकतं तुमच्या कुठल्याही ज्या भागात तुम्ही राहता तिथे जे पिकतं ते खायचं.
1: बरोबर आहे.
0: आणि तिसरं महत्वाचं म्हणजे मला वाटतं घरात बनवलेलं.
1: अगदी बरोबर आहे. जर याच्यावरती सांगायचं झालं तर अन्नाचा पदार्थ एकच घ्या. समजा एखादी खिचडी हॉटेलमधली खाऊन बघा, घरात आईने ताईने माईने जे बनवले त्यांच्या हातची खाऊन बघा, आणि एखाद्या मंदिरातली खिचडी खाऊन बघा. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगली खिचडी कुठली लागते? मंदिरातली.
0: बरोबर.
1: त्याच्यानंतर आपल्या घरातली लागते आणि अगदी शेवटच्या याच्यामध्ये पायरीवर असते ती बाहेरची. तर काय आहे पदार्थ? तर तेच आहेत. उलट आणखीन हॉटेलमध्ये आणखीन बरंच काय काय त्याच्यामध्ये टाकतात तरी सुद्धा ते पौष्टिक मूल्य त्याच्यात नसतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. तर जी व्यक्ती तो स्वयंपाक बनवते, जो पदार्थ बनवतोय, त्याचा भाव त्याच्या त्या अन्नात उतरतात.
0: बरोबर.
1: एखादा हॉटेलमध्ये बनवणारा तो कस्टमरसाठी बनवतोय आणि त्याच्या डोक्यात काय चाललंय काय विचार, तर तिथे ते किती मोठं हॉटेल 5-स्टार असलं तरी ते घरासारखं आणि मंदिरासारखं होत नाही. तर बाहेरचं खाणं टाळावं, कमी करावं आणि हळूहळू टाळावं
0: आणि प्रसादासारखं जेवण घ्यावं. सर, मगाशी आपण बोलत होतो की इन्फर्टिलिटी ही एक खूप मोठी समस्या आजकाल जाणवते. त्याला कारणं अनेक आहेत. जसं मगाशी मी म्हटलं की करिअरच्या मागे मुली लागतात, योगाभ्यास करणं हा बेसच नसतो, लग्न उशिरा होतात, अनेक कारणं आहेत त्यासाठी. पण समस्या एवढीच आहे की इन्फर्टिलिटी ही जाणवते आणि मग खूप उपाय करूनही काही होत नाही. तर योगाभ्यास यासाठी कशी मदत करते?
1: तर इन्फर्टिलिटीसाठी योगाभ्यास खूप मोलाचं योगदान आहे. जसे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपले जे निरामय योगा क्लासेस चालतात, गेले 12 वर्षापासून क्लासेस आहेत चालू, तर असे अनेक केसेस आपल्याकडे आलेले आहेत आतापर्यंत की लग्न झालेलं आहे आणि 5-6 वर्ष 7-8 वर्ष तरी मुलं झालेली नव्हती आणि त्यांनी कुठून तरी असं माहिती की योगा केल्याने ह्या समस्या सुटतात हे ऐकून त्यांनी योगा जॉईन केला आणि अगदीच 5-6 महिन्यामध्ये रेग्युलर योगा अभ्यास, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची आसने, प्राणायाम, मुद्रा, अॅक्युप्रेशर, तर जेणेकरून ह्या इन्फर्टिलिटीची मेन जी कारणं आहेत ना ती आहेत थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, आणि याच्यामुळेच वजन वाढतं मुलींचं आणि वजन वाढल्यामुळे ह्या सगळ्या समस्या होतात. आणि योगाभ्यास सुरू केल्याने ही जी मेन कारण आहेत हे आज रिव्हर्स होतात.
0: अच्छा.
1: काही महिन्यामध्ये आणि त्यांचे थायरॉइडचे रिपोर्ट, पीसीओडीचे रिपोर्ट हे नॉर्मल येतात आणि त्यांना गर्भधारणा करण्यास मार्ग मोकळा होतो. आणि आतापर्यंत असे अनेक केसेस आहेत की ज्यांना गर्भधारणा झाली.
0: तर बऱ्याचदा असं आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये त्या 9 महिन्यांमध्ये काहीच करू नये, स्वतःचा जीव सांभाळावा आणि त्या बाळाचा जीवही जपावा. तर मला सांगा की या दिवसांमध्ये, या महिन्यांमध्ये नेमकं कशा पद्धतीने योगा केला पाहिजे?
1: गर्भधारणा राहण्यासाठी योगा करावा. त्यानंतर 99% हे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह, 1% केसेसमध्ये होऊ शकत नाही, काही अनेक कारणे असतात, पण 99 आकडा हा खूप मोठा आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आपला की 99% ह्या समस्या दूर झालेल्या आहेत, दूर होतात योगाने. तर योगाभ्यास सुरू केल्यावरती रेग्युलर योगासने, प्राणायाम केल्यावर तुमचे हे आजार रिव्हर्स होतात आणि मग तुम्हाला गर्भधारणा होण्यास मदत होते. आणि गर्भधारणा झाल्यावर त्या गर्भावस्थेमध्ये सुद्धा त्यांनी योगा करायचा असतो. मग त्याच्यामध्ये काही प्राणायाम जसे कपालभाती सारखे प्राणायाम करायचे नसतात, जे पोटाशी निगडीत आहेत. पोटाशी निगडीत जे पोटावरती प्रेशर देणारी आसने असतात ती कोणतीही करायची नसतात, कपालभाती सारखे प्राणायाम करायचे नसतात. मग कोणते प्राणायाम? तर भस्त्रिका, अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत यासारखे ते प्राणायाम करू शकतात आणि ते नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर असतं.
0: अच्छा. आणि आसनांच्या बाबतीत काय सांगा?
1: हा, आसनामध्ये जे स्ट्रेचिंगची आसने आहेत जसे ताडासन आहे, तिर्यक ताडासन आहे, वीरभद्रासन आहे, मर्कटासन आहे, तर अशी सोपी सोपी आणि चांगली मणक्यासाठी आरोग्य देणारी अशी आसने ते करू शकतात.
0: हो. अच्छा. म्हणजे थोडक्यात मैत्रिणीनो, तुम्ही कोणत्याही वयात असा, कोणत्याही अवस्थेत असा, योगाला पर्याय नाहीये, नाही का? सर, यानंतर साधारणपणे आपल्या महिलांसाठीचा जो टप्पा येतो, वयाचा टप्पा, तो म्हणजे 40, जिथे खरं तर आपला देह खरोखरच बोलायला लागतो की काहीतरी दुखतंय, काहीतरी होत आहे, अशा वेळी योगा काय मदत करते?
1: हा, त्यालाच इंग्लिशमध्ये मेनोपॉज म्हणतात. हा सगळा हार्मोनचा खेळ आहे. तर सगळ्यांसाठी योगा गरजेचा आहेच, पण महिलांना जास्त गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की

0: पुरुषांच्या तुलनेने महिलांचे हार्मोन्स हे प्रत्येक टप्प्यामध्ये
1: बदलत असतात.
0: तर ह्या 40 नंतर मेनोपॉज मध्ये जे हार्मोन्स बदलतात आणि त्याच्यामध्ये त्यांची चिडचिड जास्त होते, मूड स्विंग होणे, अनिद्रा, झोप न लागणे, तर अशा अनेक समस्यांमध्ये योगाभ्यास करत असतील तर ह्या समस्या होत नाहीत.
1: खरं
0: हो.
1: अच्छा, म्हणजे हे केल्याशिवाय समजणार नाही.
0: पहिले इस्तेमाल करो
1: फिर विश्वास
0: करो.
1: सर, जसं मेनोपॉज येतो तो एक पिरियड तुम्ही आता म्हणालात तसं की हार्मोन्स बदल हाच महत्वाचा विषय आहे, तसंच पूर्ण मेनोपॉज आणि आफ्टर मेनोपॉज हे पण असेच पिरियड्स आहेत. पण मग ह्यासाठी कोणती वेगळी आसनं आहेत की त्यासाठी याला उपयोग होतो आणि सगळं बॅलन्स राहतो घरातला?
0: जेवढे योनी, 84 लाख योनी आहेत ना, तर तेवढी आसने आहेत.
1: ओ
0: हो. मग त्याच्यातले काही निवडक आसरे, हे जे आसने आहेत ना, हे प्रत्येक पशु पक्षी, झाड, माड, डोंगर, जसं आपण पर्वतासन, पर्वतासन हे पर्वतावरून घेतलेलं आहे, वृक्षासन हे वृक्षावरून घेतलेलं आहे, मंडुकासन हे बेडकावरून घेतलेलं आहे, शशंकासन हे शशकाचं, अधोमुख श्वानासन हे कुत्र्यापासून घेतलेलं आहे. तर जेवढे पशु पक्षी प्राणी तेवढी आसने आहेत. तर हे एवढं सगळं करणं काय शक्य होत नाही. तर त्याच्यामध्ये काही जे निवडक जे आसने आहेत,
1: आणि मेनोपॉज मध्ये मला त्याचा अप्लाय करायचंय, तर तुमचं शरीर तेवढं लवचिक होऊ शकतं का? प्रॅक्टिस नाही ते होतं.
0: 99% केसेसमध्ये हे आजार कोणता तरी गंभीर आजार झाल्यावर योगाच्या दिशेने लोक वळतात. तरीही तुम्ही तुमचे आजार हे रिव्हर्स करू शकता.
1: बर,
0: कोणत्याही स्टेजमध्ये. आजपर्यंत हे असं छाती ठोकपणे कसं काय सांगू शकतो, कारण आजपर्यंत हजारो केसेस आम्ही हे सॉल्व्ह केलेले आहेत. इवन 40, 50, 60, 70 मध्ये सुद्धा आम्ही मणक्याचे आजार, ढोपऱ्याचे आजार हे टाळलेले आहेत. त्याचबरोबर बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट, लिव्हर, किडनीचे आजार बरे केलेले आहेत योगाच्या माध्यमातून. हो, कोणत्याही वयोगटामध्ये जर तुम्ही लहानपणापासून करत असाल तर ते सोन्यापेक्षा वागा. तर होत नाही तसं, किमान आजार होण्यापूर्वी तरी जॉईन करा किंवा आजार झाल्यावर तरी जॉईन करा योगा तुमच्या जवळपास कुठेही. पुन्हा एकदा तेच सांगेन, तज्ज्ञ योग शिक्षक. जर आपण मार्केटमध्ये एखादं फळ घेताना सुद्धा तो आपण एक एक पीस त्याच्यातला उचलून काय करतो, बारकाईने बघतो, तर योग शिक्षक निवडताना सुद्धा तज्ञ मार्गदर्शन आहे का हे निवडून तुम्ही योगा करणे गरजेचं आहे.
1: आणि आता आपण जसं बोलतोय की मेनोपॉज हा विषय आपण बोलतोय, तर त्याच्यामध्ये नेमकी काय आसनं केली पाहिजेत?
0: आसने तीच सांगितली तुम्हाला मगाशी की जी पोटावरची, पाठीवरची योगिक जॉगिंगचे प्रकार असतात. ताडासन, तिर्याक ताडासन आहे, गरुडासन आहे, वृक्षासन आहे, जेणेकरून शरीर आणि मन याला बॅलन्स करण्यासाठी. भुजंगासनचे प्रकार आहेत, मर्कटासनचे प्रकार आहेत, चलोभासनचे प्रकार आहेत, अनेक आसने आहेत. त्याच्यातली सोपी सोपी आसने, थोडेसे 40 वर्षापर्यंत कोणतेही योगा केलेला नाही त्यामुळे स्टिफनेस असतो, तर तो 100% लहान मुलांसारखा तर होणार नाही, पण सुधारणा नक्की होते, सुधारणा नक्की होते आणि तुम्हाला सुसह्य आयुष्य जगता येतं.
1: सर, मेनोपॉज नंतरचा सुद्धा जो आपला पिरियड असतो की आफ्टर मेनोपॉज आणि निवृत्तीचा काळ 60 पर्यंतचा तो येतो, आणि मग तुम्ही म्हणाला तसं की मग आणखीनच प्रश्न येतात की ढोपरं बोलायला लागतात, पाठ बोलायला लागते, सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्या हालचाली मंदावतात, अशा वेळेला आसनं कुठली केली पाहिजे?
0: तर थोडस उतार त्या वयामध्ये खांदे दुखी, ज्या आजकाल त्याला प्रोझन शोल्डर आणि सर्वायकलचा प्रॉब्लेम, मानेचे, मणक्याचे प्रॉब्लेम, कमरेचे, लोअर बॅकचे, सायटिकाचे प्रॉब्लेम, ढोपऱ्याचे प्रॉब्लेम, हे तर आज तर उतारत्या वयात नाही तर हे तरुणपणामध्ये सुद्धा कॉमन झालेले आहेत आजार. तर हे आजार टाळण्यासाठी सूक्ष्म व्यायाम, ज्यामध्ये हाताचे, मानेचे, पायाचे हे सूक्ष्म व्यायाम असतात योगिक अभ्यासामध्ये, तर ते सूक्ष्म व्यायामाने सुद्धा हे तुम्ही सगळ्या प्रकारचे सांध्याचे आजार पूर्ण बरे करू शकता.
1: बर, म्हणजे पुन्हा इथे तज्ज्ञ मार्गदर्शक आले त्याशिवाय काय हे पुढे जाऊ शकत नाही.
0: बरोबर आहे.
1: मगाशी आता मी असंच म्हटलं की उतार वयात आल्यानंतर विशेषतः तुम्ही बोलतो आपण की ढोपरं इतकी बोलतात की आजकाल मूलभूत गरजांमध्ये ह्या गोष्टी आल्यात की खाली बसता येत नाही किंवा झोपण्यासाठी पण बेडच लागतो. म्हणजे फक्त पायांसाठीच विचारते मी, ढोपऱ्यांसाठी काय आसनं आहेत?
0: ढोपऱ्यासाठी सांगितलं स्ट्रेचिंग इथे फार मोलाचं योगदान आहे. स्ट्रेचिंगचं, ढोपऱ्याचं स्ट्रेचिंग करणे, बसून पाय पुढे पसरवून पंजे मागे पुढे करणे, बोटांची हालचाल करणे, पंजे दोन्ही पायचे पंजे गोल फिरवणे, ढोपरा असे आकुंचन प्रसारण करणे, ढोपऱ्यातून गोल फिरवणे, असे अनेक सूक्ष्म व्यायामाचे प्रकार असतात.
1: सेटिंग साधारण किती करावं, एक समजा 60 वय असेल तर?
0: हे याला काही मर्यादा नाहीये, 10-10 सेट, 2 सेट, झेपतील तेवढे तुम्ही. सुरुवात आधी सुरुवात कमीने करून हळूहळू वाढवायला हवं. काय होतं, लोक जोश मी आकर होश खो देते. एखाद्या दिवस कुठेतरी येऊन जॉईन करतात आणि त्या दिवशी सगळं काही करण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते संपूर्ण जे दुखते त्याच्यापेक्षा आणखीन सगळं दुखायला लागतं आणि मग दुसऱ्या दिवसापासून योगा बंद होतो.

0: तर तसं न करता सुरुवात अगदी स्टेप बाय स्टेप ने करायला हवं. कमी आसने करून रेपिटेशन कमी करून मग हळूहळू ती वाढवायला हवी.
1: बरोबर आहे. जसं आता आपण म्हटलं की निवृत्तीचं वय आहे, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, तर एक ठराविक वेळ या गोष्टीसाठी तुम्ही म्हणाला तसं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीप्रमाणे ठेवा आणि याच्यामध्ये सातत्य ठेवा.
0: बरोबर आहे.
1: नाही का सर, आपण योगासनांबद्दलच बोलतो आहोत, आपल्या मैत्रिणींच्या आयुष्यातले किंवा महिलांच्या आयुष्यातल्या टप्प्यांवर आपण बोललोच आहोत. योगासन केलंच पाहिजे, काय सांगाल?
0: बरोबर आहे. योग हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक बनवायला हवा. तर उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्याकडे 8-8, 9-9, 10-10 वर्ष रेग्युलर 365 दिवस हे 7-7, 8-8 वर्ष रेग्युलर योगा करणारे साधक आहेत माझ्याकडे. आज ते 50+ आणि 60 घरातले आहेत. आज जर त्यांच्याकडे बघितलात आणि त्यांची लवचिकता आणि त्यांचा स्टॅमिना बघितलात तर आज 60 घरातला माणूस आज 1000 नॉनस्टॉप सूर्यनमस्कार घालतो माझ्या इथला. 1000 आणि ते सुद्धा 1000 नमस्कार म्हणजे 15 सेकंदाचा एक नमस्कार, एका मिनिटाला 4 असे 1000 नमस्कार घालतो. म्हणून योगाने हे सगळं होऊ शकतं, फक्त सातत्य पाहिजे, योग्य मार्गदर्शन पाहिजे.
1: आणि मला असं वाटतं की तुम्ही म्हणालात तसं की ती स्ट्रेंथ तुमची वाढायला मदत होते.
0: स्ट्रेंथ वाढते, फ्लेक्सिबिलिटी वाढते, स्टॅमिना वाढतो, आजार सगळे बरे होतात. आपल्या देशामध्ये आजार बरे होतात हे सांगणं गुन्हा आहे आणि हा गुन्हा आम्ही पुन्हा पुन्हा करत राहतोय, कारण ते आजार बरे होतात, योगाने बरे होतात.
1: बरोबर आहे. हो, थोडक्यात आपण म्हणतो तसं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
0: अगदी बरोबर.
1: योगासनं हेच काम करतात असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. एकंदरच योगाचं महत्व सगळ्यांनाच आहे, त्याविषयी सांगा.
0: आज जर बदलतं लाईफस्टाईल, जीवनशैली आणि आहार बघितला तर जे पूर्वी 50-60 नंतर होणारे जे आजार आहेत जसे गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा बीपी, शुगर, हार्टचे प्रॉब्लेम, हार्ट अटॅक किंवा कॅन्सर हे पूर्वी 55-60 नंतर व्हायचे आजार, ते आजकाल बघितले तर अगदीच यंग एजमध्ये म्हणजे 20-25-30-35 कोणालाही होतोय. आजकाल महिलांना हार्ट अटॅकचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा कमी होतं, ते आता वाढलेलं आहे. पॅरालिसिसचं प्रमाण, लकवा ज्याला म्हणतो आपण, त्याचंही प्रमाण वाढलेलं आहे. त्याची कारणं अनेक आहेत. तरुण लोकांना पॅरालिसिसचा झटका येतोय, तरुण लोकांना किडनी फेल होत आहेत, लिव्हर फेल आणि शुगरची समस्या. तर 250-300 खाली शुगर येतच नाही लोकांची. पूर्वी हा 120-130-140 डॉक्टर म्हणायचे की प्री डायबेटिक आहे. आज तर 300-400-500 कुठल्याही रेंजला शुगर होते. तर हे जर टाळायचं असेल आणि हे जर नियंत्रणात आणायचं असेल तर सर्वांनी नियमित योग साधना करणे गरजेचं आहे. इथे योगला मर्यादा नाही, अमर्यादित फायदे आहेत.
1: मला सांगा की एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून नियमित योगा करताना काय आसनं केली पाहिजेत?
0: नियमित आसने करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग आपला ढोपर. ढोपर चांगले असेल तर तुम्ही मुव्हमेंट करू शकता. पाठीचा कणा चांगला असेल तर तुम्ही उभे राहू शकता. तर सगळ्यात महत्वाचे ढोपऱ्याचे व्यायाम. पाठीच्या मणक्यासाठी ते सांगितले मकरासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, मर्कटासन. त्याच्या परत शलभासनचे 4 प्रकार आहेत, मर्कटासनचे 4 प्रकार आहेत, भुजंगासनचे 4 प्रकार आहेत आणि सोपे सोपे प्रकार आहेत, कोणीही करू शकतो. लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत योग कोणी करावा, ज्याचा श्वास चालू आहे त्यांनी करावा. असे आम्हाला प्रत्येक वेळी असे काही लोक शंका विचारत असतात की मला अमुक आजार आहे, अमुक आजार आहे, माझा अमुक वय इतका आहे, मला असा त्रास होतोय. तुला त्रास होतोय म्हणूनच तू योग कर. लोकांची अशी समस्या असते, नाही मला जरा बरं वाटलं ना
1: की
0: मी योगाला येते. ते उलट सांगतात. आम्ही सरळ सांगतो तुम्ही योगा सुरू करा
1: म्हणजे आजार तुमच्या जवळ,
0: म्हणजे तुम्ही बरे व्हाल.
1: खरंय, खरंय, अगदीच खरं आहे. आता आपण बोलतोच आहोत की योगामुळे काय होतं आणि योगा न केल्यामुळे काय होतं. योगाचे फायदे सांगा.
0: योगाचे फायदे एका वाक्यात जर सांगायला झालं ना तर असा कोणताही आजार नाही की जो योगने नियंत्रणात येत नाही. इथे जर आकडेवारी टक्केवारी सांगितली तर 100% नियंत्रणात येतात आणि 99% बरे होतात.
1: बर,
0: आजाराचं नाव घ्यायची
1: गरज
0: नाही. कोणताही आजार घ्या, बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट, लिव्हर, किडनी, पॅरालिसिस, पार्किन्सन, हार्ट अटॅक, लिव्हर फेल, किडनी फेल, स्किन डिझीज, डोळ्यांच्या समस्या, केसांच्या समस्या, कानाच्या समस्या, कुठल्याही समस्या घ्या तर 100% हे नियंत्रणात येतात आणि बरे होतात. इथे आम्ही 1% कमी सांगतो, 100% सांगितलं तर अतिशयोक्ती होईल.
1: बरोबर.
0: म्हणून ते आणि हे आम्ही पुन्हा एकदा हे हजारो पेशंट आम्ही बरे केलेले आहेत. आज हजारो लाखो करोडो पेशंट बरे होत आहेत योग साधना करून. तर त्याच्या जोरावरतीच हे आम्ही सांगतो की बरे होतात.
1: मला असं वाटतं की यापेक्षा आणखीन आपल्याला कोणी काही वेगळं सांगायची गरज नाहीये की योगाचे काय फायदे आहेत ते. सर, योगाची 8 अंग आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याविषयी सांगा.
0: अष्टांग, ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, यामध्ये पुन्हा हे झाले 8 अंग. जसं मनुष्याचं जर एखादा अवयव नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, अधु. तसं जर हे 8 अंग जर फॉलो नाही केले एका साधकाने आणि केवळ तो आसन करतोय, केवळ प्राणायाम करतोय, तरी तो अधू झाला, तो पूर्ण योग होत नाही.

0: तर या आठ स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये जो यम आहे त्याच्यामध्ये पुन्हा पाच पायऱ्या आहेत. पहिल्या स्टेपला मध्ये पाच पायऱ्या आहेत
1: बर,
0: हा, ज्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. ह्या पाच पायऱ्या ओलांडून नियमामध्ये गेलात की तिथे परत पाच स्टेप आहेत.
1: बर,
0: शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर, परिधान. मग त्याच्यानंतर आसन, त्याच्यानंतर प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी.
1: आता आसनांविषयी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की वेगवेगळी आसन आहेत. आसनांच्या नंतर येतो प्राणायाम, त्याविषयी काय सांगाल?
0: प्राणायाम याच्यामध्ये त्या नावातच सगळं काही, प्राण अधिक आयाम, म्हणजे प्राणावर नियंत्रण मिळवणे म्हणजे प्राणायाम. आणि ते श्वसनाचे वेगवेगळे प्रकार, श्वसनाचे योग म्हणजे काय, श्वास कसा घ्यावा हे शास्त्रशुद्ध पद्धतीत करणे म्हणजेच योग आहे. श्वासावर नियंत्रण म्हणजे प्राणायाम.
1: वा सर, प्राणायामाविषयी तुम्ही आता सांगितलंतच की प्राणायाम म्हणजे कसा घ्यावा, आपला श्वास कसा घ्यावा याविषयी, त्याचेही काही प्रकार आहेत त्याबद्दल सांगा.
0: प्राणायामचे मुख्य आठ प्रकार आहेत आणि सात रोगानुसार प्राणायाम आहेत.
1: बर,
0: तर रोगानुसार प्राणायाम म्हणजे असे काही आजार जे गंभीर आजार असतात की जे केवळ ह्या आठ प्राणायामने कंट्रोल होत नाही. जसं एखादा तज्ञ डॉक्टर रोगानुसार औषधं देत असतो आणि त्या औषधाचा पण तो कॉम्बिनेशन बनवतो, तर तसाच एक तज्ञ योग शिक्षक हा प्राणायामचा आणि आसनांचा कॉम्बिनेशन बनवून जर रोगीला दिला तर तो रोग बरा होतो. जसे आठ मुख्य प्राणायाम मध्ये भस्त्रिका, याच्यामध्ये सुद्धा सिक्वेन्स आहे. तो सिक्वेन्सनी टप्प्याटप्प्यानेच करायला हवा. उलट सुलट केला तर नुकसान होईल का? तर नाही.
1: बर,
0: नुकसान होणार नाही, पण जो अपेक्षित लाभ आहे,
1: फायदा होणार,
0: तो अपेक्षित फायदा 100% फायदा होणार नाही. त्यासाठी ते सिक्वेन्सनी घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये सुरुवातीला पहिला प्रकार असतो भस्त्रिका, ज्यामध्ये डीप ब्रीदिंग, दीर्घ श्वसन करणे, सहज आपल्या सिद्धासन, सुखासन, पद्मासन मध्ये वज्रासन, ज्यांना ज्या आसनामध्ये शक्य असेल त्या आसनामध्ये बसायचंय. अगदीच खाली बसणं शक्य नसेल, खुर्चीत बसा, बेडवर बसा, पाय पसरून बसा, कसेही बसा, अगदी बसता येत नाही तर बेडवर झोपून प्राणायाम करता येतात.
1: बर,
0: फक्त करायची इच्छा पाहिजे. खुर्चीत बसून बेडवर झोपून सुद्धा आजार बरे केलेले केसेस आहेत, पूर्ण बरे. करायची इच्छा पाहिजे, इच्छा तिथे मार्ग. तर ज्याच्यामध्ये पहिला भस्त्रिका, डीप ब्रीदिंग, श्वास तर तुम्ही बसून खुर्चीत पण घेऊ शकता, झोपून पण घेऊ शकता भस्त्रिका. त्याचा जसा औषधाचा एक झाला ड्रग्ज, डॉक्टरांनी ठरवला कोणता ड्रग्ज द्यायचा आहे त्याची मात्रा, तसंच हा प्राणायाम कोणते प्राणायाम घ्यायचे त्या आजारानुसार आणि त्याची मात्रा म्हणजे टायमिंग.
1: बरोबर,
0: इथे टायमिंग म्हणजे मात्रा. मग प्राणायाम हा किती वेळ करायचा आहे? भस्त्रिका, डीप ब्रीदिंग, तर किमान 5 मिनिटं.
1: ओके,
0: 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, तुम्हाला वेळ किती आहे त्याच्यावरनं तुम्ही हे किमान 5 ते 10-15 मिनिटं करू शकता भस्त्रिका. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला येतो कपालभाती. ज्या कपालभातीमध्ये श्वास झटकून बाहेर टाकायचा असतो, श्वास बाहेर टाकताना पोट आत जातं आपोआप. तर हे केवळ असं सांगून कळणार नाहीये, तर ते
1: सांगितलं
0: बघितली पाहिजे, शिकली पाहिजे, किंवा तुम्ही रेग्युलर तज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. हे पुन्हा पुन्हा आपण नमूद करतो. का सांगतो? कारण तुम्ही योगा केलात नाही तर फायदा होणार नाही, पण चुकीचा केलात तर
1: नुकसान
0: होऊ शकतं. नाही होत झालेलं आहे. हाय ब्लड प्रेशर आहे, बीपी, शुगर, काही हायपर ऍसिडिटी आहे, आणि त्याने जर कपालभाती कुठेतरी ऐकलं, कुठेतरी बघितलं आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने थोडस फास्ट केला, तर हे आजार वाढून प्रेशर वाढू शकतं, हार्टबीट्स वाढतात आणि ब्रेन हॅमरेज होणे आणि हार्ट अटॅक येण्यापर्यंत मजल जाऊ शकते. तर पुन्हा पुन्हा तज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करा. कपालभाती, त्यानंतर बाह्य प्राणायाम, त्यानंतर उज्जायी प्राणायाम जो कंठाला घर्षून श्वास घ्यायचा असतो, विशेष करून थायरॉइड साठी लाभकारक आहे. पाचव्या क्रमांकाला अनुलोम विलोम, हे 5 क्रियात्मक प्राणायाम आहेत. आणि त्यानंतर 3 शेवटचे ध्यानात्मक प्राणायाम, ज्यामध्ये भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव ध्यान. उद्गीत म्हणजे ओंकार, भ्रामरी म्हणजे डोळे बंद करून, कान बंद करून आपण उच्चारण करतो ते भ्रामरी, आणि प्रणव ध्यान म्हणजे मेडिटेशन. हे झाले 8 मुख्य प्राणायाम. आता याच्यामध्ये कॅन्सर सारखे जे आजार आहेत किंवा काही ना हायपर ऍसिडिटी आहे किंवा ऋतुमानानुसार काही प्राणायाम चेंज किंवा वेगळे घ्यायचे असतात. जसे पावसातून, थंडीतून वेगळे प्राणायाम, गर्मी, आता पावसाळा सुरू झालाय तरी अजून गर्मी प्रचंड आहे, तर ह्या गर्मीमध्ये प्राणायाम बदलतात. जर इथे कपालभाती थोडासा कमी, त्याचा वेळ डोस कमी करून इथे चंद्रभेदी, आता मी रोगानुसार प्राणायामची नावं सांगतो, चंद्रभेदी प्राणायाम, सूर्यभेदी प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम, अभ्यंतर प्राणायाम, शीतली, शीतकारी आणि कर्णरोगांतक, हे 7 रोगानुसार प्राणायाम आहेत. ज्यामध्ये शीतली, शीतकारी आणि चंद्रभेदी हे गर्मीचे आजार कमी करण्यासाठी गर्मीमध्ये करायचे असतात, आणि ह्याचं उलट सूर्यभेदी प्राणायाम हे थंडीमध्ये करायचे असतात. तर
1: हे लक्षात आलं पाहिजे.
0: हा, त्यासाठीच तो तज्ञ डॉक्टर पाहिजे, तज्ञ शिक्षक पाहिजे.
1: सर, तुम्ही प्राणायामाचे आता प्रकार सांगितलेत, रोगानुसार ते कसे करावेत हेही सांगितलं. परत अजून एक प्रश्न मला असा पडलाय की जे सुरुवातीला तुम्ही अष्टांग सांगितली त्यातली यम आणि नियम ही दोन मुख्य अंग सांगितली, जरा त्याबद्दल सविस्तर सांगा.
0: यम मध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ह्या पाच स्टेप आहेत. ज्यामध्ये अहिंसा, पहिलाच अहिंसा म्हणजे हिंसा न करणे.
1: बरोबर.
0: मग एक तर प्रत्यक्ष हिंसा म्हणजे जे प्राणी मात्रेला वगैरे ते मारून वगैरे खातात वगैरे तो प्रकार, ती झाली हिंसा. किंवा आजकाल जे खून खराबे होतात ती झाली हिंसा, हा एक हिंसेचा प्रकार. आणखीन दुसरा हिंसेचा प्रकार असतो मानसिक हिंसा.
1: बर.
0: शारीरिक हिंसा ही झाली शारीरिक, एक तर जीवे मारणे ती हिंसा झालीच, त्यानंतर एखाद्याच्या कानाखाली लगावणे मारणे तीही हिंसाच आहे. एखाद्याला शिवी देणे, मोठ्या आवाजात बोलणे, अगदी आपल्या घरातल्या मुलांना जरी तुम्ही मोठमोठ्याने ओरडत असाल, त्यांना रागवत असाल, तर ती एक प्रकारची हिंसा आहे. तर अशी कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे अहिंसा. आता सत्य, सत्य म्हणजे नेहमी सत्य बोलायला हवं,
1: खरं बोला.
0: त्यानंतर अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी न करणे कोणत्याही प्रकारची. चोरी प्रत्यक्ष करतात, अगदी डाके घालतात, घर लुटतात, बँक लुटतात, ही तर चोरी झालीच, पण अजून काय त्या प्रकारची चोरी होऊ शकते, तर एखाद्याच्या आयडिया चोरतात.
1: कशाही प्रकारची चोरी नको.
0: एखाद्याची कॉपी पेस्टचा प्रकार चालू आहे आता, कॉपी करणे आणि पेस्ट करणे, तेही एक प्रकारची चोरी आहे. तर चोरी करू नये. ब्रह्मचर्य इथे जास्त सांगायची गरज नाही. ब्रह्मचर्याचा अर्थ नुसतं तुम्ही लग्न करू नये आणि साधू व्हावं असं नाहीये. ब्रह्मचर्याचा अर्थ असा आहे की तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये तुमची पत्नी सोडून इतर कोणत्याही महिलेकडे बघत असताना तुमचा दृष्टिकोन हा ती आपली माता आहे, भगिनी आहे, आई असा असायला हवा, याला म्हणतात ब्रह्मचर्य. तर ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे अतिरिक्त साठा करणे, मग कोणत्याही प्रकारची असू शकते. म्हणजे कृत्रिम टंचाई निर्माण करतात, जसं काही एखाद्या सीझनमध्ये एखादं समजा उदाहरण घेऊ, कांद्याचा साठा करतात काही व्यापारी आणि कांद्याचा तुटवडा निर्माण करतात आणि त्याचा भाव वाढवतात. तर असं कोणत्याही प्रकारे वस्तू असेल, पैसा असेल, सोनं नाणी जे काही असेल, तर तो अतिरिक्त साठा करू नये, हे यम मध्ये सांगितलेलं आहे. आता नियमामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. इथं शौच म्हणजे स्वच्छता. बाहेरून माणूस तर प्रत्येक माणूस एकदा तर आंघोळ नक्कीच करतोय, आतल्या शरीराचं काय? आतलं शरीर स्वच्छ होणं गरजेचं आहे. आणि ते कशाने स्वच्छ होईल? तर योगाभ्यासाने, प्राणायामने. हे अष्टांग योगने शुद्ध होईल. आतून शरीर शुद्ध हे योगाने प्राणायामनीच होईल. तर बाहेरून तर स्वच्छ सगळेच करतात, तर शरीर आतून स्वच्छ कसं होईल याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. संतोष. संतोष म्हणजे समाधान. कितीही मिळालं तरी माणसाची अशी प्रवृत्ती आहे की तो समाधानीच होत नाही. मग तुम्ही कितीही योगा केला तरी त्याचा फायदा होणार नाही जोपर्यंत तुम्ही हे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीचं पालन करत नाही. मग समाधान असायला हवं. एखाद्याकडे सायकल आहे, तो दुसऱ्याची मोटरसायकल बघतो आणि तो असंतोष होतो. एखाद्याकडे मोटरसायकल आहे, दुसऱ्याकडे तो फोर व्हीलर बघतो, असंतोष होतो. एखाद्याकडे फोर व्हीलर आहे, दुसऱ्याकडे तो मोठी गाडी बघतो त्याच्यापेक्षा, तो असंतोष होतो. त्याच्याकडे मोठी गाडी आहे, दुसऱ्याकडे जेट विमान बघतो आणि तो असंतोष होतो. याला कुठेही मर्यादा नाही. तर त्यांनी संतोष आता इथे असं सांगत नाही की जे तुम्ही जिथे आहात ना त्याच्यातच संतोष माना, पण जे आहे, जे मिळालेलं आहे आपल्याला, जे मिळाले ना ते इतर 90% लोकांकडे त्या वस्तू नाहीये. हे थोडं आपल्या पुढच्या लोकांकडे बघितलात तर दुःखी व्हाल, जरा मागच्या लोकांकडे बघितलात तर संतोष व्हाल.
1: नक्कीच.
0: तर संतोष राहणं गरजेचं आहे. तप म्हणजे इथे पुन्हा योग हा एक तप आहे. त्या योगच्या तपाग्नीमध्ये जर तपलात तर तुमचे सगळे आजार जळून भस्म होतात. स्वाध्याय, स्वअध्याय, स्वतः शिकणं गरजेचं आहे. आणि शेवटचं ईश्वर प्रणिधान, ईश्वराच्या प्रती नतमस्तक होणे गरजेचं आहे.
1: खरंच मला असं वाटतं की या यम आणि नियम मध्ये
0: सगळं काही
1: भरपूर सार सामावलेलं आहे.
0: एवढं जरी पहिले दोन स्टेप यम नियम पालन केलात आणि नंतर आसन प्राणायाम केला, ह्या चार स्टेप केल्या तरी तुम्ही हळूहळू आपोआप समाधीकडे पोहोचाल.
1: या बात आहे.
0: हो,
1: मला असं वाटतं की या सगळ्याचा काळजीपूर्वक विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. फक्त महिलांनीच असं
0: नाही,
1: सगळ्यांनीच आपलं आयुष्य निरामय जावं यासाठी हे करायला हवं.
0: बरोबर आहे,
1: नाही का सर? खूप छान माहिती तुम्ही देत आहात योगाबद्दल आणि मला असं वाटतंय की हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना इच्छाही होईलच की आपण काहीतरी सुरू करूया, जसं तुम्ही म्हणालात तसं. तर महिलांनी ही एवढी आसनं रोज केलीच पाहिजे, काय सांग?
0: किमान अगदीच खरोखरच ज्यांना वेळ नाही ना त्यांनी किमान अर्धा तास तरी वेळ काढावा. पण काही 90% लोक हे वेळ नाही सांगतात, हे साफ खोटं सांगतात. थोडासा अभ्यास करावा की आपला वेळ जातोय कुठे. तर एक तास तरी किमान आपल्यासाठी काढायला हवा, ज्यामध्ये डोपऱ्यासाठी, मणक्यासाठी सांगितली ती आसने करायला हवीत. आणि विशेष प्राणायाम ज्यामध्ये मागाशी 8 मुख्य प्राणायाम सांगितले, रोगानुसार प्राणायाम सांगितले, त्यांनी ते करायलाच हवेत.
1: नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं हे सगळ्याच वयातल्या महिलांनी, आपल्या मैत्रिणींनी, आपल्या छोट्या मैत्रिणींनी सगळ्यांनीच याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून पुढे ज्या समस्या आपल्याला येतात त्या येऊच नाहीयेत, नाही का? सर, सुरुवातीला तुमची ओळख करून देताना मी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक अशी करून दिली आहे, तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहातच. एकंदरच योग क्षेत्रामध्ये तुम्ही काय नेमकं काम करताय त्याबद्दल मला सांगा.
0: हो नक्की. गेले जवळपास 12 वर्षाचा एक काळ, एक तप होऊन गेलेला आहे या क्षेत्रामध्ये मला. तर सर्वांसाठी योग, आणि त्याच्यामध्ये मेन असं रोगानुसार योग असं आमचं हेडिंग असतं. निराम योगा क्लासेस नावाने आपले क्लासेस, ज्यामध्ये टायमिंग जे आहे ते माझ्या वेळेनुसार, त्याच्यातलं एकही टायमिंग नाही आहे. हे प्रत्येक, जसं मागे सांगितलं, जे धंदा नोकरी व्यापार व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ती वेळ सुटेबल असेल त्या वेळेनुसार बॅच असते. त्याच्यानंतर थोडीशी उशिरा उठणाऱ्या लोकांसाठी, जे लोक रात्री उशिरा झोपतात त्यामुळे ते लवकर उठू शकत नाही अशांसाठी आहे. संध्याकाळी महिलांसाठी, महिलांना सकाळी वेळ नसतो, मग त्यांच्यासाठी गृहिणी, विशेष करून गृहिण्यांसाठी सुद्धा एक संध्याकाळची वेळ आहे दिलेली. आणि त्याच्यानंतर नोकरदार वर्ग, असं सगळ्यांची सोय करून आपण आपले योगाचे क्लासेस चालतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही. आज शेकडो लोक कनेक्टेड आहेत. आणि मागाशी सांगितलं तसं की एवढे हे सगळे आजार, बीपी, शुगर, थायरॉइड, आजकाल जे एव्हीएन सारखा आजार, एव्हीएन जे हिप जॉईंट लॉक होतात आणि त्याचं ऑपरेशन करावं लागतं, प्रोचेन शोल्डर म्हणा, मणक्याचे आजार. माझ्याकडे येणारे पेशंट हे लास्ट स्टेजचे पेशंट येतात की ज्यांना मणक्याचं ऑपरेशन सांगितलंय, ढोपऱ्याचं ऑपरेशन सांगितलंय, हार्टचं ऑपरेशन सांगितलेलं आहे, किडनीचे क्रिएटिनाइन 7-7, 8-8 पर्यंत वाढलेलं आहे, लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर ग्रेड 2-3 पर्यंत पोहोचलेलं आहे, असे केसेस येतात. आणि हे असे केसेस नियमित योग साधनेने, आपली योग साधना ही 365 दिवसाची असते, रोज असते, आणि सगळ्यांना जमेल या पद्धतीत जातीनिशी स्वयं मी स्वतः तिथे असून मी स्वतः करतो, मी सगळ्यांकडे लक्ष देऊन करून घेऊन हे सगळे आजार बरे झालेले आहेत.
1: मला वाटतं सगळ्यांनी त्याचा अवलंब केला पाहिजे, प्रयत्न तर नक्कीच केला पाहिजे. सर, अजून एक प्रश्न मला असा पडतोय की आता तुम्ही म्हणालात तसं योग केलाच पाहिजे, एक सर्वसाधारण आपली जीवनशैली काय असावी त्याबद्दल जरा सांगा.
0: जीवनशैली ही सगळ्यात पहिलं म्हणजे आधी शक्य तितकं लवकर जेवणे, किंवा शक्य असल्यास रात्री न जेवणे.
1: बर.
0: तर आहार कसा असावा? एक बार खाएगा वो योगी, दो बार खाएगा वो भोगी, तीन बार खाएगा वो रोगी, और जो बार बार खाएगा वो महारोगी. म्हणजे तर खाण्याचा अर्थ तुम्ही काय खाता याच्यापेक्षा तुम्ही किती वेळा खाता आणि ते कधी खाता. महिलांमध्ये समस्या काय होते की महिला ही सगळ्यांचं खाऊन झालं, जेवून झालं की सगळ्यात शेवटी उशिराणी, आणि ते सगळं राहिलेलं हे फुकट जाईल म्हणून ती पोटात टाकते. आपलं शरीर म्हणजे काय, डस्टबिन नाहीये की ज्याच्यामध्ये सगळंच टाकलं, आणि डस्टबिनमध्ये जेवढं टाकाल तेवढे त्याची दुर्गंधी पसरणार आणि आजार पसरणार आहे. ते वेस्ट जाणार नाही तसंच बनवा, आणि वेस्ट गेलं तरी चालेल पण पोटात नका टाकू. उशिरा जेवू नका, रात्री उशिरा जेवून मग उशिरा झोपणे, तर तसं न करता लवकर शक्य तितकं 10 झोपायचंय. हा ठीक आहे, जे लोक शिफ्ट वाईज काम करतायत तर त्याला पर्यायच नाहीये, त्यांना लवकर जेवणे, लवकर झोपणे आणि लवकर उठणे. पहाटे लवकर केवळ उठल्याने तुमचे निम्मे आजार बरे होतात.
1: मला असं वाटतं की जसं तुम्ही मगाशी यम आणि नियम सांगितलेत तसं जीवनशैलीमध्ये सकाळपासून सुरुवात न करता रात्री लवकर जेवणं, लवकर झोपणं आणि लवकर उठणं, ह्या 3 गोष्टी आपली जीवनशैली बदलू शकतात आणि आपण होणाऱ्या रोगांपासून लांब जाऊ शकतो. सर, जाता जाता काय सांगाल आमच्या मैत्रिणींना?
0: मैत्रिणींना हेच सांगेन की मैत्रीण ही तारेवरची कसरत करत असते, तर ती कसरत करता करता तिने आपलं स्वतःचं आरोग्य जपायला हवं. खूप महिला जपत पण आहेत. एक गृहिणी हा संपूर्ण घराचा कणा असते, आणि गृहिणी जर कोलमडली तर कणा कोलमडला आणि संपूर्ण घर डिस्टर्ब होतं. तिने जर आरोग्य सांभाळलं तर ती सगळं काही करू शकते.
1: खरंय. मला असं वाटतं की सर खूप छान बोलले, पण तरी सुद्धा मैत्रिणीनो स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि योगाभ्यासाकडे लक्ष द्या आणि तुमचं आयुष्य निरामय जाऊ दे, याच नोटवर आज आपण इथे थांबूया. सर, तुम्ही इथे आलात आणि आपला योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी खूप चांगली माहिती आमच्या मैत्रिणींना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. संवाद साधला होता पल्लवी गोडसे यांनी. बरं तर मैत्रिणीनो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आपण ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं इंदिरा संत यांचं गीत.

माधुरी करमरकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते नितीन आखवे आणि संगीत दिलं होतं मिलिंद करमरकर यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्सवर. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सुंदर माझं घर या चित्रपटासाठी कल्याणी साळुंखे आणि मनीषा जोशी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मधुराणी गोखले यांनी. श्रोतेहो, गीतबहार कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि मेला शेंडे यांच्या युगुल स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतकार निलेश मोहरीर आणि चित्रपट आहे मंगलाष्टक वन्स मोर.

अजिंठा या चित्रपटासाठी हंसिका अय्यर यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं कौशल इनामदार यांनी. श्रोतेहो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे यशोदा या चित्रपटातलं. चंद्रकांत खोत यांच्या गीताला संगीत दिलंय दत्ता डावजेकर यांनी आणि स्वर आहे वाणी जयराम आणि सहकाऱ्यांचा.

मंडळी, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया सरकार नामा चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं अजय झणकर यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक.

0: श्रोतेहो या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 1:30 आम्ही प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि उमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. भारतात समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक सामील झाल्याबद्दल त्यांनी सांगितलं. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. जून महिन्यातच C-295 या स्वदेशी निर्मित विमानानं आपलं पहिलं उड्डाण केल्याचं ते म्हणाले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलंय. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे असं ते म्हणाले. याच महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं स्वदेशी निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2,500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही कोट्यवधींनी झालेल्या योगविषयक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताने 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं. जेव्हा एखाद्या देशातली जनता संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही असं ते म्हणाले. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि अशा आयोजनातून आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. अनेक कुटुंबांनी सोनं खरेदी टाळल्याची तसंच आपले परदेश दौरे पुढे ढकलल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच देशवासीय पेट्रोल आणि डिझेलची बचत करत असून नैसर्गिक खतांच्या वापरात मोठी वाढ झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. लोकसहभागाची ही ताकद आपल्याला बळकटी देईल आणि यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला. अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत करणारा मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांमध्येही बदल घडून येतो असं ते म्हणाले. देशात क्रीडा संस्कृतीचा विस्तार, तंत्रज्ञानाच्या काळात लोकांची सर्जनशीलता टिकवून ठेवण्यासाठी, तंत्रज्ञानासोबत आपल्या मुळांशी जोडलेलं राहण्यासाठी होत असलेले प्रयत्न, भारतीय संस्कृतीचा जगभरात होत असलेला प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी देशभरात केले जात असलेले प्रयत्न याबाबतची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांना सांगितली. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं.
2: प्लास्टर ऑफ पेरिस से बनी मूर्तियां बिल्कुल न खरीदें। साथियों, मिट्टी की मूर्तियां पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती हैं। इससे हमारी नदियां, तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है, हमारी आस्था भी बनी रहती है और प्रकृति के प्रति हमारा दायित्व भी पूरा होता है।
1: गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी यानिमित्तानं केलं। सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं। विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय। विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहकार्यानं 1,51,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली। ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींपेक्षा जास्त महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा उल्लेखही त्यांनी केला। माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीत महत्वाचं आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलंय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पी व्ही नरसिंह राव यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली असून नरसिंह राव यांचं भारताच्या आर्थिक प्रवासातलं योगदान उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी चर्चा सुरू आहे। दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेत असून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं पारंपरिक मानवंदना देण्यात आली। सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील। त्यानंतर रोश कैमान इथं होणाऱ्या सेशेल्सच्या राष्ट्रीय दिन

सोहळ्याला मोदी उपस्थित राहतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची दोन जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. सेशल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ समुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिलाय. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत, यामुळे व्हेनेझुएलातल्या बचावकार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी झाली. त्यामुळे भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदतकार्य घेऊन शुक्रवारी पाठवली. तसंच बचावकार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं बचाव पथकही पाठवण्यात आलं आहे. व्हेनेझुएलात आजही सकाळी अरागवा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.1 इतकी होती. कोणत्याही प्रकारचा त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही, तसंच जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मेड इन इंडिया ही नाममुद्रा म्हणजे देशाची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि गुणवत्तेची हमी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय. गुणवत्ता ही केवळ उद्योग व्यवसायाची मोजपट्टी नसून ती राष्ट्रीय जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनातून देशाची प्रतिमा जगासमोर उभी राहत असल्याचं, दर्जाबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांसाठी समाज माध्यमावर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या त्याची अंमलबजावणी नीटपणे करत नसल्याचं उघड झालंय. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी अशा कंपन्यांवर दुप्पट दंड आकारण्याचा इशारा दिलाय. त्यासंबंधीचं विधेयक येत्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी सरकार मांडणार आहे. वैद्यकीय उपकरणांना परवाने मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं वैद्यकीय उपकरण नियम 2017 सुधारणा सुचवल्या आहेत. यात रक्तदाब तपासणी मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर यासारख्या मध्यम श्रेणीतल्या उपकरणांना उत्पादन परवाना मिळण्यासाठी लागणारा सध्याचा 140 दिवसांचा कालावधी 115 दिवसांवर आणण्याची तरतूद आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात जनगणने अंतर्गत घरसूची आणि घरगणना 100% पूर्ण, विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत धैर्यशील कदम विजयी आणि जागतिक योगासन स्पर्धेत सांगलीच्या शैलेश कदमला सुवर्ण पदक, यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. आगामी जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरसूची आणि घरगणनेचं काम सांगली जिल्ह्यात यशस्वीरित्या 100% पूर्ण झालं आहे. जिल्हाधिकारी आणि प्रधान जिल्हा जनगणना अधिकारी डॉ मैना घोष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी ही कामगिरी यशस्वी केली. हे काम 4472 प्रगण आणि 806 पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉ मैना घोष यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक नुकतीच पार पडली. अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा अधिक

व्यापक करण्यासाठी पोलीस विभागाने संशयित भागांमध्ये नियमितपणे तपासणी करावी, स्थानिक पातळीवर माहिती संकलन वाढवावं, महसूल ग्रामीण यंत्रणा आणि कृषी विभागानं सजग राहून कारवाई करावी अशा सूचना घोष यांनी यावेळी दिल्या. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम यांच्यासह समितीचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून जिल्ह्यातील शाळा 15 जून पासून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी फुलून गेले आहेत. विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. रांगोळी काढून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. काही शाळांच्या परिसरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगलीमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांनी कृष्णा नदी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवलं. जिल्हाधिकारी मैना घोष आणि महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी स्वतः या मोहिमेत सहभागी होऊन नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश दिला. कृष्णा नदीचं पावित्र्य राखणं आणि नदीपात्र प्रदूषणमुक्त करणं हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश होता. महापालिकेच्या स्वच्छता दूतांनी, कर्मचाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात उतरून श्रमदान केलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम विजयी झाले. जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ मैना घोष यांनी याबाबतची घोषणा केली. धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगताप यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. धैर्यशील कदम यांना 593 मतं मिळाली तर अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली. एकंदर 895 पैकी 894 मतदारांनी मतदान केलं. यापैकी 885 मतं वैध ठरली तर 9 मतं अवैध ठरली. विजयासाठीचा कोटा 443 मतांचा होता. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत 90 दिवसांहून अधिक काळ विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. विविध विभागातील 37 कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आलं असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी ही कठोर कारवाई केली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना केल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील 4 आणि जत तालुक्यातील 2 गावांसाठी 5 खासगी टँकर्सनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 10 गावांमध्ये 13 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये सांगलीच्या शैलेश कदम यानं सुवर्ण पदक पटकावलं. या यशानंतर मिरज इथल्या विश्व योग दर्शन केंद्राच्या अध्यक्ष जयश्री पाटील आणि योग गुरु डॉ बाळकृष्ण चिटणीस यांनी तसंच इतर योग संस्था आणि मान्यवरांनी शैलेश कदमचा सत्कार केला. यावेळी शैलेश यांनी कुटुंबियांचे, गुरुजनांचे आणि मित्र परिवाराचे आभार मानले. या सर्वांच्या शुभेच्छांमुळेच नवीन प्रेरणा मिळाली, अधिक चांगलं काम करण्याची ताकद मिळाली अशा भावना शैलेश कदम यांनी व्यक्त केल्या. तर श्रोतेहो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण आत्ताच ऐकली. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हे वार्तापत्र प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलं.

श्रोतेहो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर देखील ऐकत आहात. दुपारचे 2:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया आरती गोखले यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात डॉक्टर जयराम चव्हाण यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार कानू घोष. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, दुपारचे 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोत्याहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हिट्स ऑफ 92 या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: पंकज भोसले हे नाव गेल्या काही वर्षात खूपच ठळकपणे समोर आलेलं आहे. त्याच्या लोकसत्तात येणाऱ्या साहित्यविषयक लेखांमधून हे होत आहे, तसंच त्याच्या स्वतंत्र साहित्यातून देखील. त्याचं पहिलं पुस्तक विश्वामित्र सिंड्रोम हे ठाण्यातल्या एका वस्तीची आणि तिथल्या अनेक चित्रविचित्र पात्रांची गोष्ट सांगणारं होतं. पण यातल्या व्यक्तिरेखांच्या सुट्या कथा मांडताना लेखकाने उभी केलेली पार्श्वभूमी फार महत्वाची होती. एक विशिष्ट जागा, एक विशिष्ट काळ आणि त्या काळात समाजातल्या स्तरांमध्ये होत गेलेलं परिवर्तन, ग्लोबलायझेशनच्या सावलीत घडत गेलेले अनेक भलेबुरे बदल, यामधून त्याने शहरी समाजातल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय

समाजाचं चरित्र बारकाव्यांनिशी मांडलं. ही गोष्ट महत्वाची अशासाठी होती की या कथांमधून आपल्याला पंकजची शैली घडत गेलेली दिसली. त्याच्या पुढल्या संग्रहात हिट्स ऑफ 92 मध्येही या शैलीचा सफाईदार वापर आहे. ठाणे आणि त्याच्या आजूबाजूचा भाग अतिशय जिवंतपणे रंगवलेली पात्र 80-90 च्या दशकाचा काळ इथल्या चार कथांमधून उभा राहतो. पण

0: या कथा या काळातल्या लोकप्रिय सिनेमाचा आणि त्यातल्या संगीताचा आपल्या समाजावर कसा परिणाम झाला याचा आढावा घेतात. डिजिटल मीडिया येण्याआधीचा हा काळ आहे, जेव्हा हिंदी गाणी आणि ऑडिओ कॅसेट्स हा आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा सांस्कृतिक भाग होता. इतर प्रांतीय सिनेमा, जागतिक सिनेमा आणि माध्यमांचं आक्रमण तोवर किंचित अंतरावर होतं. लव 86, हिट्स ऑफ 92, पल्प ऑफ 94 आणि 1999 ए लव स्टोरी अशा या चार काहीशा दीर्घ कथा आहेत, प्रथम पुरुषी निवेदनातून मांडलेल्या. त्या लेखकाच्या अनुभव विश्वाशी संबंधित आहेत हे आपल्या लक्षात तर येतच, पण ही निव्वळ आलेल्या अनुभवाची मांडणी नाही तर त्या काळातलं लेखकाचं जगणं हा या कथांचा टेक ऑफ पॉइंट मानता येईल. हिट्स ऑफ 92 हे शीर्षक या कथासंग्रहासाठी योग्य आहे, कारण ते फार माहिती न देताही त्याचा विषय काय हे थोडक्यात सुचवतं. या सगळ्याच कथा या संगीताशी जोडलेल्या आहेत, संगीताशी म्हणण्यापेक्षा त्यांच्या आस्वादकांशी असं म्हणायला हवं. ही सर्वसाधारण वस्तीत राहणारी माणसं आहेत आणि सिनेसंगीत आणि चित्रपट हा त्यांच्या जगण्याचा एक भाग आहे. विशिष्ट गाणी, त्यांचं सिनेमातलं चित्रीकरण, त्यावर बसवलेली नृत्य, विशिष्ट गाण्यांना लाभलेला चाहता गट, संगीत आपल्यापर्यंत पोहोचण्याची साधनं आणि संगीताची उपलब्धता ही सगळीच इथल्या पात्रांसाठी महत्त्वाची आहेत. आणि यातले अनेक घटक हे कथांमधल्या संभाषणांचा, पात्रांच्या अस्तित्वाचा भाग बनतात. पात्रांनी बनवलेल्या मिक्स टेप्स, त्यामागची कारणं, त्यावर असलेली गाणी, त्यांचे विशिष्ट कारणांनी असलेले विशिष्ट क्रम, हे सगळं आपल्यातल्या अनेकांनीही अनुभवलं असेल. नॉस्टॅल्जिया हा कथांमधला महत्त्वाचा घटक असू शकतो, पण लेखक तो कसा वापरतो यालाही महत्त्व आहे. हे निव्वळ स्मरणरंजन नाही किंवा भाबडं स्वांत सुखाय चिंतनही नाही. या कथा जरी एका काळाची आठवण असल्या तरी ती त्यांच्या कथापणाची मर्यादा नाही तर सुरुवात आहे. या लेखनात 90च्या दशकात वयात आलेल्या पिढीसाठी एक मोठं आयडेंटिफिकेशन आहे, पण केवळ त्यांच्यासाठी आहे असंही मी म्हणणार नाही, कारण चांगली कथा ही तपशील रंगवत असली तरी त्या तपशिलापलीकडे जाऊन प्रत्येक वाचकाला भिडेल असं काही मांडत असते. त्या कसोटीवर या कथा नक्कीच खऱ्या उतरतात.
1: हिट्स ऑफ 92 या पुस्तकाविषयी पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसे अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
2: श्रोतेहो, दुपारचे 2 वाजत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात आपण ऐकूया सुपारीची लागवड याविषयीची माहिती.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सुपारी पिकासाठी समुद्रकाठच्या वाळूच्या गाळाच्या पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या बारमाही पाण्याच्या जमिनी मानवतात. या पिकाला 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमान मानवतं. कोकणामध्ये सुपारीला पोफळ असंही म्हणतात. श्रीवर्धन भागातील स्थानिक जातीमध्ये निवड पद्धतीनं श्रीवर्धनी ही जात विद्यापीठानं विकसित केली असून या जातीची सुपारी मोठ्या आकाराची आहे. तिच्यामध्ये पांढऱ्या गराचं प्रमाण अधिक असून ती मऊ आहे. सुपारीचा आकार आकर्षक असल्यामुळे अधिक दर मिळतो. लागवडीच्या पूर्वी झाडझुडपं तोडून जमीन सपाट करावी. वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी सुरू किंवा निलगिरीची लागवड बागेभोवती करावी. लागवडीसाठी 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे 2.7 बाय 2.7 मीटर अंतरावर खणावेत. खड्ड्यामध्ये उपलब्ध पालापाचोळा, 20 किलो शेणखत किंवा कंपोस्ट, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 60 ग्रॅम 5% कारभारील भुकटी आणि चांगली माती टाकावी. सुपारीची लागवड रोपांपासून करतात. लागवडीसाठी जाड बुंध्याची, कमी उंचीची, जास्त पानं असलेली जोमदार 12 ते 18 महिने वयाची निरोगी रोपं निवडावीत. रोपांना कमीत कमी 4 ते 5 पानं असावीत आणि बुंधा जाड आणि आखूड असावा. दाट सावलीमध्ये तयार केलेली उंच आणि लांब पानाची रोपं लागवडीसाठी वापरू नयेत. निवडलेल्या रोपांची शक्यतो जून महिन्यात लागवड करावी. पाणी साचण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. लागवड केल्यानंतर रोपांची चांगली वाढ होईपर्यंत कुंपण, पाणी आणि दक्षिणेकडील तीव्र सूर्यकिरणांपासून संरक्षण या बाबींकडे लक्ष द्यावं. सुपारीस खताचा पहिला हप्ता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आणि दुसरा हप्ता डिसेंबर जानेवारी महिन्यात द्यावा. पहिला

0: आता एक गमेलं शेणखत किंवा कंपोस्ट अधिक 12 किलो हिरवळीचं खत अधिक 160 ग्रॅम युरिया अधिक 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश, तर दुसरा हप्ता 160 ग्रॅम युरिया अधिक 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असा द्यावा. एक वर्षाच्या झाडाला आता सांगितल्याप्रमाणे खतांची एक तृतीयांश, दोन वर्षाच्या झाडाला दोन तृतीयांश, तर तीन वर्षाच्या पुढे प्रति झाडाला आता सांगितल्याप्रमाणे खताची पूर्ण मात्रा द्यावी. खत झाडाच्या मुंध्यापासून 1 मीटर अंतरावर 15 ते 20 सेंटीमीटर खोल आणि 20 सेंटीमीटर रुंदीच्या चरामध्ये बांगडी पद्धतीनं द्यावीत. जमीन आणि हवामानानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्या. उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं, पावसाळ्यात 10 ते 15 दिवसाचा मोठा खंड पडून पाण्याचा ताण पडतो आणि नंतर झालेल्या पावसात फळं फुटून मोठ्या प्रमाणात गळतात, म्हणून अशा वेळेस बागेस पाणी द्यावं, म्हणजे बागेमध्ये ओलावा राहील आणि पाण्याचा ताण पडून फळं फुटणार नाहीत. सुपारीवर देवी किंवा खवले कीड या किडीचा प्रादुर्भाव क्वचित प्रसंगी मोठ्या प्रमाणात आढळतो. ही कीड सुपारीच्या फळाच्या सालीमधून रस शोषून घेते, यामुळे फळाचा आकार लहान राहून ती सुरकुततात आणि प्रादुर्भाव तीव्र असेल तर गळून पडतात. या किडीच्या नियंत्रणासाठी शिफारसीनुसार उपाययोजना करावी. कोळे रोग हा बुरशीजन्य रोग आहे. बुरशीचा प्रादुर्भाव फळांच्या देठांवर होत असल्यामुळे फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी झाडावरील वाळलेल्या झावळ्या शिंपुट काढून टाकून पानाच्या बेचक्यात 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. त्यानंतर 25 ते 40 दिवसाच्या अंतरानं 3 ते 4 फवारण्या कराव्यात. बोर्डो मिश्रण पावसामध्ये पानांवरून वाहून जाऊ नये म्हणून सँडोविट हा चिकटणारा पदार्थ मिश्रणामध्ये मिसळून फवारणी करावी.
1: सुपारीची लागवड याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली. या माहितीचं वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर देखील ऐकत आहात.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोतेहो, आजचा विषय आहे बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळंतिणीची काळजी घेण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. इवन प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या परंपरा आहेत की ज्या बाळंतपणामध्ये वापरल्या जातात. बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी म्हणजे काय, तर डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे स्त्रीची 40 दिवस ही सुतिका अवस्था असते. ह्या 40 दिवसांमध्ये तिची जी काळजी घेण्याची पद्धत आहे तीच आज आपण बघणार आहे. ही अवस्था जी आहे ती प्राकृत असून सुद्धा नाजूक असते. आपल्याला वरवर प्रकृती स्थिर जरी दिसत असली तरी डिलिव्हरी दरम्यान गर्भबाहेर येत असताना स्त्रीची सगळी शक्ती पणाला लागते. यामध्ये धातुक्षय होतो, रक्तक्षय होतो, शरीर शिथिल होते, ओटीपोटाचा भाग शिथिल होतो, बेडौल होतो, तो वाढतो, लठ्ठपणा येतो. हल्ली तर प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशनमुळे बरेचदा डॉक्टर बेडरेस्ट सांगतात, त्यात ही शिथिलता, वजन वाढणं ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. यात शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्य पण आलेले असते. त्यामुळे सुतिका परिचर्या पाळणं गरजेचं आहे. परिचर्या म्हणजे काय, तर आपण जे रुटीनमध्ये आहार विहार फॉलो करतो तेच. जशी आपली दिनचर्या सांगितलेली आहे तशीच सुतिका असल्यानंतरची जी परिचर्या आहे त्याला सुतिका परिचर्या म्हणतात. या 40 दिवसांमध्ये गर्भाशय हे त्याच्या पूर्वस्थितीला येणं गरजेचं आहे, म्हणजेच सर्व शरीर पूर्ववत येण्यासाठी मदत होते. यासाठी आपल्याला कमीत कमी 2 महिने ते 6 महिने काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण गर्भाशय व सर्व शरीर पूर्ववत होण्यासाठी रोज काय काय करायचं याची माहिती घेऊया. दररोज सकाळ संध्याकाळी किंवा किमान दिवसातून 1 वेळा तरी ओटीपोट, मांड्या, पाठीच्या भागाला तेलाने मसाज करायचा आणि नंतर ओटीपोटापासून मांड्यांपर्यंत गरम पाण्याची धार धरून ते शेकून घ्यावे. आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला कोमट तेलाने शास्त्रोक्त मसाज करावा व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. संपूर्ण अंगाला आयुर्वेद औषधीयुक्त धूप घ्यावे. नंतर मऊ सुती कपड्याने ओटीपोट बांधून ठेवावे. पोट बांधणं हे खूप आवश्यक आहे, वात सरण्यासाठी यामध्ये खूप मदत होते. डिलिव्हरीनंतर बायका म्हणतात की पोटात गोळा उठल्यासारखा वाटतो किंवा पोट सुटल्यासारखं वाटतं, यामध्ये ओटीपोट बांधणं खूप गरजेचं आहे. पोट बांधणं हे कमीत कमी जेवणाच्या आधी 1/2 तास किंवा जेवल्यानंतर 2 ते 2.5 तास पोट बांधू नये, इतर वेळेस पोट बांधावे. डिलिव्हरीनंतर बाळंतकाडे पण सुरू करावे. बाळंतकाडा नंबर 1, 2 व 3 हे क्रमाने घ्यावे. हे घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शतावरी कल्प सुरू करावा. सिझेरियन नंतर सुद्धा या गोष्टी करायच्या आहेत, पण प्रत्येक सिझेरियन हे वेगळं असू शकतं, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायच्यात. बरेच ठिकाणी असं बघितलं जातं की सिझेरियन झाल्यामुळे आम्ही पोट बांधलं नाही किंवा काही आम्ही औषधं किंवा ज्या घरच्या रेमेडीज आहेत त्या आम्ही केल्या नाहीत, पण त्याचे नंतर परिणाम बघायला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिझरनंतरही करणं गरजेचं आहे, पण कधी करावं हे मात्र डॉक्टरांना विचारून अवश्य करता येतात. याचा पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या सत्रात पाहूया. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेला आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
2: हवामान ज्यावेळी आपण बदल म्हणतो त्याची पहिले हवामानाची व्याख्या अशी आहे की आपल्यापुढे असले जे हवेतले वायू, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा काय जे असतील, कार्बन डायऑक्साईड, हे वेगवेगळ्या प्रमाणात आपल्या भोवती नेहमीच आहेत. त्यांची काही मानकं ठरलेली आहेत, त्यात कमी जास्त प्रमाणे होऊ शकतं, प्रदूषण होईल त्यावेळी होऊ शकतं. आणि हा हवामानाचा काळ जो म्हणतो आपण, जसा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हे लाखो वर्षाच्या परिस्थितीनं स्थिर होत आलेले आहेत आणि वेगवेगळ्या भूभागात जगात वेगवेगळे उपस्थिती असते त्या त्या काळी. ह्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत या हवामानात. एक म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, दुसरं जे वेगवेगळे हवेचे थर आहेत पर्यावरणाचे त्याच्यात होणारे काल सदृश बदल, आणि या तापमान हा फार महत्त्वाचा घटक आहे. ह्यामुळे होणारे हवेतलं प्रसरण, आकुंचन, त्यामुळे हे जे वातावरणातले बदल आहेत हे आपण ज्याला स्टॅबिलाइज म्हणतो, स्थिर झालेले आहेत अनेक वर्ष, अनेक हजारो वर्षाच्या. आपण आता जो तुलना करतो बदलाशी, ती आपल्या जीवनात लहानपणी कसे होते, पाऊस वेळेवर पडायचा, उन्हाळा केव्हायचा, थंडी कधी होती, ती स्थानाशी संबंधित, आपण जिथं आहोत त्याच्याशी संबंधित, आणि आपलं आकलन काय त्या काळात होतं त्याबद्दल आहे. पण ज्यावेळी आपण हवामान तज्ज्ञ बोलतात त्यांच्याकडे संदर्भ अनेक शतकांचा असतो, तो लिहून ठेवले तापमान कसं होतं, काय होतं. त्यामुळे आता जो हवामान बदलाबद्दल आपण जो जागरूक झालेलो आहोत ते तापमान वाढीबद्दल आहे. आता भारतात जिथं काही ठिकाणी उजाड भाग आहे तो भाग पूर्वी दंडकारण्य होता, म्हणजे घनदाट जंगल होत, किंवा राजस्थानच्या वाळवंटात फॉसिल पार्क, नॅशनल पार्क. आता नॅशनल पार्क वाळवंटात आणि ते फॉसिल कसे होते, तर तिथे प्रचंड मोठे झाडांचे बुंदे अश्मीभूत होऊन पडलेले आहेत आणि तिथं जंगल फार मोठं होतं असा एक त्याच्यात अनुमान काढता येतं. त्यामुळे तो काळ आता आपण तुलना केली तर यावेळी तापमान वाढीची आपण संदर्भ घेतला तर तो ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली तो काळ जरा संदर्भाला जास्त महत्वाचा आहे. त्याच्या आधी लढाया हो, जाळपोळ होत असेल, वणवी लागत, ते हरकत नाही, ते काळाप्रमाणे हवामानाप्रमाणे होत, पण इथं मानवाचा हस्तक्षेप होऊन

0: तापमान वाढायला सुरुवात त्यात झाली औद्योगिकरण. त्यात सगळ्यात मोठा वापर झाला तो कोळशाचा होता. त्यावेळी स्टीम इंजिनचा ज्यावेळी उगम झाला त्यावेळी त्यातून वाफेचं शक्तीत रूपांतरण करून ते सुरू झाले आणि मोठ्या प्रमाणात कोळशासाठी कोळशाच्या खाणीची ते जमिनीच्या गर्भातलं आहे म्हणजे जमिनीच्या वरी झाडं तोडल्याशिवाय खाणच करता येत नाही. त्यामुळे कळत न कळत जंगल तोटायला लागलं. खास करून भारताचा संदर्भ दिला तर ब्रिटिश यावेळी इथं होते आणि 1857 जे आपण स्वातंत्र्य समर म्हणतो त्यावेळी त्यांना जाणीव झाली की आपल्याकडे कम्युनिकेशन ज्याला म्हणतो ते तो लवकर हो झाला आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे इकडचे सैनिक तिकडे न्यायचे तोफा न्यायच्या तर ते घोड्यावरून खेचरांच्या गाडीनं ओढवताना किती दिवस जातील पोहोचायला तिकडे. त्यामुळे त्यांना रेल्वे इथं आणायची कल्पना सुचली. नुकसान झालं ते आपल्या पर्यावरणाचं झालं. ते म्हणजे रेल्वेच्या खाली लाकडाचे स्लीपर लागत होते त्यामुळे 8 फुटाचा स्लीपर असे 15-20 स्लीपर बाहेर पडतील एवढं मोठं झाड तोडणं आवश्यक होतं आणि लाखो झाडं तोडली आणि त्यांनी तो मार्ग केला पूल बांधली असेल त्यासाठी वापरलं असेल. आणि दुसरं त्यावेळी लक्षात त्यांना आलं की त्यावेळी निरोप पाठवायचा त्यावेळी केबल घालायच्या होत्या आणि केबल कशा घालणार त्याच्यासाठी खांब पाहिजेत. एक झाड एक खांब करायची उभं सरळ लाकूड. रेल्वेचे स्लीपर आणि लाकडाचे सोट हे प्रचंड प्रमाणात लागले. त्यानंतर मोठा एक नवीन एक संदर्भात सापडलं की थोडं 1800 सुरुवातीला ब्रिटिशांचं जगभर सत्ता ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी ते त्यांच्या आरमारामुळे ते सगळीकडे पोचले आणि एकेकाळी सगळ्यात जास्त जहाजासाठी लागणारं लाकूड भारतात होतं. तर तसा तो हा सुरू झाला. पर्यावरणाचा ऱ्हास एकदम आज दिसत नाहीये. भारतात झाला तसा सगळीकडे झाला. सगळीकडे त्यांच्या जिथं कॉलनी होत्या सगळीकडे हाच प्रकार चालू होता.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो आता ऐकूया दोपहर समाचार. हे हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 2:15 वाजता.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अनुराधा आर श्रीवत्सन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन ऐकलत, राग भैरवी आणि मंदारी. त्यांना मृदंगम साथ केली होती A.L. नाथ यांनी. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूब वर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले
1: तर? आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम

0: विधाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशींच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. C-295 या स्वदेशनिर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO केल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला तर देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधींनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे आभार मानून लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला यशस्वी करेल असा

0: विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना दिलं.
1: अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गांव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. इस पहल के पीछे की भावना बहुत स्पर्श करने वाली है. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयीची माहिती त्यांनी दिली. श्रोत्यांनी आपल्या कुटुंबांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवावी असं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली आहे.
2: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलं. त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. त्याबाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी मन की बात मध्ये केला. अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी या निमित्तानं केलं. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पातून 10,00,000 रोजगार निर्मिती होणार आहे. त्यात पालघर जिल्ह्यातल्या रहिवाशांना सामावून घेतलं जाईल. मच्छीमारांसाठी मासेमारी करण्यासाठी एक बंदर तयार केलं जाईल. यासोबतच विरारजवळ एक नवा विमानतळही उभा केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांखालच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा स्तरावर प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरी इथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्यातल्या 3,88,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबाजोगाई इथे आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्षा ॲडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर इथंही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाको

0: गुप्ते यांच्या उपस्थितीत मोहिमेचं उद्घाटन झालं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 2 लाख मुलांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना इतर देशांकडून मिळालेला हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर अमेरिका मोठं लष्करी प्रत्युत्तर देईल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथे पोहोचली आहे. भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदत सामुग्री घेऊन शुक्रवारी पाठवली असून बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं पथकही पाठवलं आहे. दरम्यान आज व्हेनेझुएलामध्ये सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 6.1 रिक्टर इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 18 सेकंद झाली आहेत. आमच्या पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी ठीक 5 वाजता आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू असतील. नमस्कार.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:11 होत आहेत. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेकडून आज सकाळी 8:30 मिळालेल्या माहितीचा हा सारांश आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस काहीसा मंदावला आहे. राज्यात इतरत्र ठिकाणी पाऊस व्यवस्थित पडत आहे. दक्षिण कोकणात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी वादळ झाल्याची नोंद झाली आहे. संपूर्ण राज्यभरात कमाल तापमानाच्या पातळीत विशेष बदल झालेला नाही. राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद ब्रह्मपुरी आणि गोंदिया इथं 38° सेल्सिअस इतकी झाली. पुढील 48 तासात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतेक ठिकाणी वादळासहित पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 48 तासात आकाश ढगाळ असेल, तसंच वादळासहित पावसाच्या मध्यम सरींची शक्यता आहे. कमाल तापमान 32° सेल्सिअस आणि किमान तापमान 24° सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. या तिन्ही जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता हवामान विषयक सूचना. उत्तर महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीपासून 75 किलोमीटर पुढील सागरी क्षेत्रात वादळी वातावरण असेल. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहतील.

0: वादळाच्या प्रसंगी वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितास पर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. तरी मच्छीमार बांधवांनी ह्या भागात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. श्रोतेहो, प्रादेशिक हवामान वृत्त आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:13 होत आहेत. प्रसारित करताहोत नभोनाट्य.
1: साथ लेखिका आशा बघे, सादरकर्त्या गौरी लागू.
2: प्रतिभा, काय म्हणतेस? अगं आज काय करतेस संध्याकाळी?
3: आज का नाही, तसं काही ठरलेलं नाहीये.
2: ओके अगं, तुला परवा बोलले नव्हते का मी त्या मिसेस पंडितांबद्दल, आठवलं?
3: हो.
2: अगं त्यांच्याकडे जाणार आहे मी, तू येशील?
3: मिसेस पंडित म्हणजे त्याच ना ग, त्या जज पंडितांच्या पत्नी?
2: राईट, त्याच. अगं त्यांना नाटकाची गाण्याची फार आवड आहे, त्यामुळे तुला भेटायचंय त्यांना. तुझ्याबद्दल म्हणजे तुझ्या संगीत प्रेमाबद्दल अभिनयाबद्दल खूप ऐकलंय त्यांनी.
3: काय ग,
2: अगं काय सांगू, 3-4 महिने झालेत सारख्या तुला घेऊन यायचा आग्रह करतात मला. आता आज तरी ठरव बाई.
3: प्रतिमा, खरं तर मला माहितीये माझी गुणवत्ता काय आहे.
2: कम ऑन
3: अगं, वासरात लंगडी काय शाणी.
2: बर
3: पण ठीक आहे ठीक आहे, आपण जाऊया त्यांच्याकडे
2: नक्की.
3: किती वाजता?
2: 7.
3: हो मी तयार राहते.
2: बर चल,
3: बर ठेव फोन.
2: हो बाय.
4: काय ग गडबडीत दिसतेस अशा?
3: नाही हो, प्रतिभाचा फोन होता, तिच्याशी बोलत होते. आज संध्याकाळी मी तिच्या बरोबर मिसेस पंडितांना भेटायला जाणार आहे.
4: मिसेस पंडित? नवीनच नाव ऐकतोय मी. बर, आणखी एक मैत्रीण तुला.
3: बघूया, नाटक गाणं यांची त्यांनाही आवड आहे म्हणते. अशी सोबत मिळाली तर बरं होईल ना. अहो दुर्मिळच आहे हे.
4: बोलवलं लगेच निघालीस की काय?
3: काय हो, काहीतरी काय, गेले 3-4 महिने प्रतिमा सांगते.
4: मला आश्चर्यच वाटत होत, तू काय अशी लगेच प्रसन्न होणार?
3: पुरे हा.

0: हॅलो,
1: आशाताई का?
0: बोलती आहे?
1: मी वासंती निरंजन बोलते आहे, मिसेस पंडितांची मुलगी.
0: ओ, बोला बोला.
1: परवा तुम्ही आईला भेटलात ना, सोमवारी. ती इतकी खुश झाली म्हणून सांगू तुम्हाला.
0: अच्छा,
1: किती दिवसांनी तुला हवी तशी नवीन मैत्रीण मिळाली आहे. तुम्ही आता कधी याल?
0: मी आईला परवाच म्हटलंय मंगळवारी येते म्हणून.
1: अहो, पण काय झालंय, मंगळवारला अजून 4 दिवस आहेत.
0: हो, फक्त 4च.
1: हो, पण तेही तिला जास्त वाटत आहेत. आणि त्याचं काय आहे, मीही इथे नसते ना. मी रविवारी जाणार आहे. तुम्ही उद्या येऊ शकाल का प्लीज?
0: उद्या
1: या ना, किती वाट बघती आई तुमची. आणि हो, माझीही भेट होईल.
0: नाही पण उद्या थोडंसं काम होतं. नाही पण ठीक आहे ठीक आहे, येईन मी.
1: ओके.

0: Mi-e așa. Așa de urâs.
1: Oh, Iana, ai... A, da, așa te-ai aleai. Așa te-ai? Par ce-am zălă, tu mi-a alat te? Thoda tras zălă, tu m-a la?
0: Hai, eu.
1: Păr, aila far, far bărăvatel.
0: Ahet, Natia?
1: Hotăr, tumcea ieniaș și vaia, azi dusra vișeas n-au tatila? Ama să gânce râștină tumță ienă, hați ața mătvața care crăm. Au să gră bazul la teun băsul la mie.
0: Până, tu mi-i dăunăți ziua să hatna. Maheri alea, câte tări goștii eu juna la asal?
1: Ho, maheri alie care, până, făcta aila bheta la.
2: Namaskar, așa tăi.
0: Namaskar.
2: Cup, cup, vaat pate, ho, mi tumci. Ia, gavat alea, măsun vaat pate, băga.
1: Ai, tu mi-i băsa, mi aleți pani ghiun.
2: Au, ita amii doghăț astu, băga. Vasantii tici-a gări Kolhapurla. हे फोटोत वासंती बरोबर आहे ना ती माझी मोठी मुलगी
0: अच्छा ती कुठे असते
2: ती आता आपल्यात नाही हो
0: म्हणजे म्हणजे
2: तिचं लग्न झालं आणि मग सुखात होती हो अगदी कावीळ झाली तिला आणि त्याचं गांभीर्य ध्यानात यायच्या आतच ती गेली पण पण विसरायला हवं आता आता तुम्ही आलात ना मी तुम्हाला सोडणार नाही आता हो अहो किती दिवस मी तुमच्यासारख्या साहित्य कला याची जाणकार असलेल्या मैत्रिणीच्या शोधात होते कुणी भेटतच नव्हतो म्हणून म्हणते आता तुम्हाला मी सोडणार नाही
0: हो पण
2: अहो माझी तब्येत ही अशी संधिवात आहे हिमोग्लोबिन कमी आहे वय झाल्यासारखं जाणवतंय म्हणून मला तुमच्याशी खूप बोलायचंय
0: बोला ना बोला
2: हे बघा या या बघा या ह्या आहेत ना या माझ्या काही कविता आहेत
0: अच्छा
2: ह्या वहीत आहेत बघा त्या अहो म्हणजे काय गाणीच आहेत ती आणि त्यांना चालीही मीच दिल्यात तुम्हाला कविता त्यांचे सूर कसे वाटतात बघाल बघाचं माझ्यासाठी
0: अहो पण तुम्हाला वाटतं तेवढी मी जाणकार नाही आहे खरंच नाही आहे पण ठीक आहे मी पाहीन
2: आत्ताच पहा ना गाणी वाचा आणि सुरावटही पहा पेटी आणू
0: हो म्हणजे गाऊन पाहिलं तर खरं लक्षात येईल
2: मग पेटी मागवते
0: आत्ता नाही नाही आत्ता नको म्हणजे काय आहे मला तेवढा वेळ नाही आहे ना मी घरी नेते वही
2: अहो पण त्या कवितेला की नाही झिंझोटी रागाचे स्वर योग्य आहेत ना ते बघायला पाहिजेत
0: नाही ते गाऊन बघायला हवं
2: नाही इथंच पाहिलं असतं म्हणजे म्हणजे मलाही कळलं असतं ना पहा ना
0: नाही नको अहो मी घरी जाऊन बघीन ना सावकाश
2: तुम्ही एकदा गेलात की लवकर येणार नाही तुमची वाट पाहून मी थकून जाईन अगदी
0: नाही मी खरंच तसं नाही करणार मी येईन लवकर निघू मी
2: बरे
3: काय आई भेटली ना मैत्रीण आशाताई तुम्हाला दोघींना मी डिस्टर्ब तर नाही ना केलं
0: नाही नाही वसंती मी निघते आता
3: अरे हो पण तुमची पिशवी राहिली ना
2: अगो त्यातच तर कागद आहेत माझ्या कवितेचे
0: सॉरी हा
2: माझं काम पण हे असंच विसरणार नाही ना तुम्ही
0: नाही हो
2: नाही पण म्हणजे तुम्ही चाल लावून पाहिलीत ना की फोन कराल
0: हो
2: नाहीतर मीच करीन तुम्हाला
0: नाही नाही नको मी करीन ना नाही जमलं तर मी स्वतःच येईन
2: मीच आले असते हो पण तुम्ही फार लांब राहता असं कोणीतरी म्हणत होत पण प्रमिलाताई हा प्रमिलाताई म्हणत होत्या
0: नाही नाही प्रतिमाताई
2: हा प्रतिमाताई नाही का त्यांचं हा त्या म्हणत होत्या आणि दुसऱ्या मजल्यावर राहता म्हणे
0: हो
2: आता मला जिना चढायला मनाई केली आहे डॉक्टरनी नाही तर असं करता का आमच्याकडे एक ब्लॉक रिकाम आहे तुम्ही इथंच येता का राहायला
0: नाही अहो घरी सगळ्यांना कसं पटेल ते नाही म्हणजे काय सगळे रमलेत ना आपापल्या भोवतालच्या माणसांमध्ये त्यामुळे
2: तुमच्याशी मैत्री करून मलाही असंच रमायचंय हो पण तुम्ही लोक कुठं करू देताय तसं बघा ना वासंतीचे वडील आणि ती मला आजारीच मानतात हो काही करू देत नाहीत कुठं जाऊ देत नाहीत आता तुम्ही सांगा मी तुम्हाला आजारी वाटते
0: नाही हो अजिबात नाही
2: नाही ना पा मला एकदाही जिना चढू देत नाहीत आता तुम्हाला नाही ना जमत तर मी नसते आले. हळूहळू चढेल ना.
0: नाही नको, म्हणजे मला जमेल तसं मी येईन ना.
2: पण मी,
0: तुम्ही खरंच त्रास करून घेऊ नका.
2: नक्की याल ना?
0: हो नक्की येऊ मी.
2: बघा वासंती, अशा त्यांना दारापर्यंत पोचव. आणि हे बघ, साहेब वरांड्यातच आहेत.
1: चला आशाताई. बाबा, या मिसेस देवरस. आशाताई.
4: बा.
0: नमस्कार.
4: नमस्कार. झाली का भेट अखेरीला?
0: हो.
4: अरे निघाला ताई आपण?
0: हो.
4: ड्रायव्हर सोडेल ना तुम्हाला?
0: नाही नाही नको. अहो गाडी कशाला, मला जरा दुसरीकडे जायचंय.
4: बा
0: बरं येऊ मी.
4: बर या.
1: सॉरी हा आशाताई.

0: सॉरी, कशाबद्दल?
1: आई तुम्हाला उगीच त्रास देते हो.
0: नाही नाही, अहो त्रास कसला, तसं काही नाही.
1: अहो तुम्ही तो मानत नाही आहात, पण मला पूर्ण कल्पना आहे. अहो नॉर्मल माणसाला सुद्धा तिच्याशी वागणं सध्या अवघड होत चाललंय बघा.
0: पण तशा ते अबनॉर्मल नाही वाटत.
1: नाही, तशी ते अबनॉर्मल नाही आहे, पण माझी मोठी बहीण गेल्यापासून ती अशीच वागते बघा.
0: अच्छा अच्छा.
1: तिला ना स्वतःला कुठेतरी गुंतवून ठेवायचं असतं. आता बघा ना, कविता लिहिते, चाली लावते, पण ते सगळं तिला कोणाशी तरी शेअर करायचं असतं. तसं तिने या इथे आल्याबरोबर तुम्हाला शोधायचं ठरवलं आणि खटपट करून शोधलं सुद्धा. पण आता बघा, ती तुमच्यावर पूर्ण विसंबून राहील. मला हे सारं चमत्कारिक वाटतं.
0: नाही हो,
1: तुम्हालाही त्याचा त्रास होणार मला कळतंय.
0: पण खरंच तसं काही नाहीये.
1: पण अशा माणसाला सुरुवातीलाच तोडायला हवं असतं, नंतर नंतर नाही जमत ते.
0: पण तुम्ही असं का म्हणता?
1: आता माझी आई आहे म्हणून. पण एरवी तुम्हाला हे खूप अवघड जाईल हे मला कळतंय. ती तुम्हाला आता अगदी धरूनच ठेवेल बघा.
0: तुम्ही मुलगी असून एवढं स्पष्ट बोलताय. पण खरं सांगू, एकदा माणूस माहिती झाला ना की मग त्रास काय त्याच्यात?
1: हा तुमचा मोठेपण आहे अशातही. खरंच खरंच अवघड आहे हो सगळं.
0: काही नाही, बरं येऊ मी.

0: कसला विचार चालला आहे?
1: अहो त्या पंडितबाईंचा. परवाच गेले होते ना मी, कविता वाचलीत का, चाल चांगली वाटली का म्हणून लगेच फोन. इतकी उतावीळ आहे ना त्यांना.
0: अगं मग पाहून टाक ना, त्या आजारी आहेत म्हणतेस ना.
1: हो पण खरं सांगू, मी पाहिलं ते सगळं, पण कविता अगदी सुमार आहे आणि चालही सामान्य आहे. पण त्यांची तब्येत, त्यांची असोशी पाहता त्यांना स्पष्टपणे सांगावं असं वाटतं, पण नाही सांगता येत. खूप अवघड झालंय. एकीकडे त्यांच्याशी खोटं बोलायला लागतंय आणि त्यांचं खोटं कौतुक करताना वाईट वाटतं, राग येतो आणि हसूही येत आहे.
0: आता गेल्या 2 दिवसात आला नाही ना फोन?
1: आला नाही, 4 वेळा आला.
0: काय म्हणतेस?
1: तर काय, मी खोटंच सांगितलं की तुमच्या कवितेला चाल लावली म्हणून. तर म्हणाले तुम्हाला वेळ नसेल तर नोटिशन तरी पाठवा, अर्ध्या तासासाठी तरी येऊन जा, तुमच्यासाठी गाडी पाठवते म्हणाल्या. सर राग येतो ना, असं वाटतं काय एवढा अधिकार सांगतायत त्या माझ्यावर. मला दुसरा काही उद्योग आहे की नाही
0: तुझं कळतंय का मला? पण त्यांना समजूनच घ्यायला लागणार आहे असं नाही का वाटत तुला?
1: वाटतंय हो, पण आवडत नाहीये मला हे आक्रमक, पण खूप जड जात आहे. एनिवे बघूया किती सवड देत आहेत मला.

0: हॅलो देवरसांचं घर.
1: आशाताई, कालच बोलले मी तुमच्याशी, पण एक सांगायचंच राहिलो.
0: ओ मिसेस पंडित,
1: सॉरी हा, रात्री फोन केला, झोपला नव्हतात ना.
0: छेओ, इतक्यात कुठली झोपणार, मुलांचा अभ्यास घेतेय.
1: हो, तुम्हाला सांगितल्याशिवाय राहूवरच नाही. बघा मी की नाही एक नाटक लिहितीये.
0: नाटक?
1: हो, संगीत नाटक. तुम्ही त्यातल्या गाण्यांना स्वर द्यायचे.
0: मी हो. छान छान कामाला लावताय मला. सगळं झालं लिहून?
1: नाही नाही, आता फक्त एका अंकाचा एक प्रवेश झालाय आणि नाटकाचा शेवट लिहून झालाय.
0: शेवट?
1: हो,
0: म्हणजे शेवट आधी लिहिला.
1: हो, मग केव्हा घेणार तुम्ही चाली लावायला, सांगा बरं.
0: नाही, एवढ्यात मला शक्य नाहीये. पूर्ण लिहून तर होऊ देत ना.
1: अहो पण नाही तर. बघा, आपण असं करूया, सगळं नाटक तुम्हीच बसवा ना.
0: मी?
1: हो. अहो, तुम्हाला आवड आहे आणि तुम्ही नाटकात काम करतात.
0: अहो पण
1: हे बघा, मला ठाऊक आहे.
0: नाही, हो तुम्ही. ठीक आहे, मी ठेवते फोन.

0: प्रकाश, गेल्या 15 दिवसात पंडितबाईंचा फोन नाहीये. आता कविता सोडून नाटकात रमलेले दिसत आहेत.
1: कशात तरी रमतायत ना, बर आहे ना. कोणतरी आलेलं दिसतंय, बघतो. हा
2: कोण आहे?
3: मी जज पंडित. आशाताई आहेत का?
1: आहेत ना. या या आशा.
0: अरे जस साहेब, आपण स्वतः आलात.
3: हो ना,
0: फोन केला असता तर मी आले असते.
3: आज तिनं मलाच पाठवलं तुम्हाला आणायला. म्हणाले तुम्ही गेला तर आशाताई नक्की येतील. तुम्ही याल की नाही अशी धास्ती आज तिला नको होती.
0: काही महत्वाचं काम आहे का?
3: हो, कालिंदी आजारी आहे.
0: अच्छा, कालिंदी मिसेस पंडित.
3: हो.
0: आजारी आहेत?
3: हो ना, पूर्ण विश्रांती सांगितली.
0: काय होत आहे?
3: तसं तिचं दुखणं जुनंच आहे, संधिवाताचं. पण आता जरा पॅरालिसिसची चिन्ह दिसायला लागली आहेत.
0: आय एम सॉरी. मी 5 मिनिटात तयार होऊन येते. बसा ना आपण, बसा.
3: थँक्यू.
1: जस साहेब बसा ना.
3: थँक्यू.
1: ती येईलच 2 मिनिटात. चहा घेणार?
3: नको, मी नुकताच घेतला. आणि घरी कालिंदी वाटीला अगदी डोळे लावून बसलेली असेल. त्यामुळे त्यांचं झालं की आम्ही निघतोच. आणि खरं सांगू, तुम्हालाही धन्यवाद द्यायला हवे.
1: हो, कसले.
3: असं कसं, आशाताईंची भेट हा एकमेव दिलासा वाटतोय कालिंदीला.
0: जस साहेब, निघूया.

0: आलात अशा ते आलात किती बरं झालं.
1: खूप त्रास होतोय तुम्हाला.
0: नाही नाही त्रास कसला, ते जाऊ द्या हो. तुम्हाला फार फार भेटावं असं वाटलं.
1: तुम्ही अशा ते तुम्ही थॉमस हार्डीची चेस वाचली?
0: हो मी की नाही त्याचं भाषांतर करायचं ठरवलंय.
1: चेस?
0: हो चेस का अशक्य आहे? मला नाही करता येणार.
1: नाही अशक्य नाहीये, पण त्या कादंबरीचा गाभा पकडणं अवघड आहे असं वाटतंय मला. आणि मग आपण त्या अनुभवाच्या खूप वरच्या भागावरच राहतो बहुधा.
0: हो असं म्हणता, पण पण प्रयत्न केला तरी नाही जमणार.
1: नाही नाही जमेल ना, म्हणजे प्रयत्न केला तर तुम्हाला नक्की जमेल.
0: तुम्हाला? तुम्हाला असं का म्हणता? तुम्हालाही जमेल.
1: नाही नाही मला नाहीच जमणार.
0: नाही असं नका म्हणू. तुम्ही असं म्हणालात की मला निराशा येते.
1: खरं
0: सांगू, खरं सांगू, आज हेच बोलण्यासाठी मी तुम्हाला बोलावलंय. अशात मी असं ठरवलंय की मी हे सगळं तुमच्यावर सोपवून जाणार आहे.
1: कुठं?
0: कुठं? माझ्या शेवटच्या मुक्कामाला.
1: खालिंदी ते?
0: हो आता ती वेळ आली आहे.
1: असं काय बोलता हो तुम्ही?
0: खाळव्या होऊ नका अशात आई. मी अर्धवट सोडलेलं, मी अर्धवट सोडलेलं
1: कालिंदी ते
0: सगळं तुम्हाला पूर्ण करायचंय. हो तुम्हाला पूर्ण करायचंय अशा ताई.
1: मला?
0: हो माझ्या माझ्या गाण्यांना चाली द्यायच्या.
1: पण
0: हो माझं नाटक पुरं करायचं, हे बसवायचं.

0: सुद्धा आणि आणि अशा ताई चेसच भाषांतर करायला तेवढं
1: पण कालिंदी ताई
0: करायलाच. तुम्हाला वाटेल हे सगळं मी तुमच्यावर लादतीये. एका अर्थानं खरं येते.
1: तुम्ही
0: बोलू द्या मला.
1: पण
0: ह्या सगळ्यासाठी मला फक्त तुम्हीच दिसत आहात. काय करू मी तरी त्याला? रागावू नका अशा ताई. मी करीन असं म्हणा, करीन असं म्हणा अशा ताई, करीन म्हणा. माझ्या गाड्यांना तुम्ही लावलेली चाल ऐकवा ना प्लीज.
1: नाही नको नको, आता नको.
0: का?
1: माझा मूड नाहीये, खरंच नाहीये. मी पुन्हा येईन.
0: लवकर लवकर या. मला वाटतंय मला वेळ फार कमी आहे आता.
1: नाही
0: लवकर या.
1: तुम्ही असं काही बोलू नका.
0: लवकर या.
1: नाही मी येऊ, मी परत येते लवकरच.
0: लवकर या. पण आता थोडं थांबा ना हो. खूप काही आहे का? थांबा ना. आशा ताई, तुम्ही कधी कीर्तन प्रवचन ऐकलंय का हो?
1: नाही, फारस नाही.
0: मग ऐका, संधी मिळेल तेव्हा ऐका.
1: हो, पण तुम्ही आता बोलू नका जास्त.
0: थोडं बोलू द्या. माझे काका होते ना, फार फार सुंदर सुंदर कीर्तन करायचे बघा. त्यांना गाण्याचं अंगही फार चांगलं होतं. ते पद म्हणायचे कोणतं ठाऊक आहे?
1: नाही कोणतं
0: सांगू? चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी, चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी, मांडीला काला भोती गोपालांची दाटी, भोती गोपालांची दाटी, भोती गोपालांची दाटी.
1: तुम्ही तुला शांत
0: म्हणायचे काका, इतकं छान म्हणायचे काका. हे पद दाटी दाटी हो, एक पद म्हणायचे. चांगलं आहे ना?
1: हो ना.
0: ह्या गाण्यातल्या वाळवंटाचा त्यांनी काय अर्थ सांगितला ठाऊक आहे तुम्हाला?
1: नाही नाही
0: ठाऊक आहे. ते म्हणाले वाळवंट म्हणजे स्वतःच्या कर्माची पावलं जिथं उमटत नाहीत असं ठिकाण. उमटलेलं टिकतच नाही ना पाऊल. अशा निर्विकल्प ठिकाणी त्या पांडुरंगाला उरा उरी भेटायच, आपली कर्म त्याला अर्पण करायची. अशा ताई, मला वाटतंय आता त्या वाळवंटाजवळ मी पोचते आहे. आशा ताई, मी पोचती आहे त्या वाळवंटाजवळ. म्हणून म्हणते लवकर भेटा आशा ताई.
1: तुम्ही शंकर भेटा, तुम्ही शांत व्हा बरं.
0: भेटाल ना?
1: भेटाल. मी भेटेन, पण तुम्ही

0: आशा, अगं किती दिवसांनी भेटतेस?
1: हो ना अगं, मुलांच्या परीक्षांची गडबड आणि सारखी काहीतरी धावपळ.
0: अगं हो बाई, त्या मिसेस पंडित म्हणत होत्या तू फार कामात आहेस म्हणून, तेव्हा कळलं मला.
1: असं म्हणाले?
0: हो मग.
1: खरं सांगू का? अगं अगं मागेच लागल्या त्या.
0: आय नो.
1: सारखे फोन, सारखी माणसं. अगं एकदा तर मिस्टर पंडितांनाच पाठवलं मला घ्यायला.
0: काय सांगतेस?
1: नाही तर काय, चैन पडू देत नाहीत. आणि मी थोडं प्रोत्साहन देत होते, कारण मला वाटलं या आजारपणात तेवढा विसावा त्यांना. खरं तर माझ्या कोण गत्या? तू म्हणालीस म्हणून आले त्यांच्याकडे.
0: हो ना.
1: मला वाटलं साहित्य संगीताची आवड आहे ना, त्यासाठीच मागे लागतायत ना. ठीक आहे, आपल्या हातून तेवढीच मदत होईल. पण नाही प्रतिमा, त्या जर मला असं गृहित धरणार असतील ना, तर मला मुळीच आवडणार नाही. अगं मी त्यांची कामं करायला काही वाटेवर नाही पडलेली, मलाही माझे उद्योग आहेत.
0: हो ना.
1: नाही,

0: हेलो, आशा बोलती है?
1: आशाताई, कालिंदी आत्ताच गेली. वासंतीला फोन केला आणि लगेच तुम्हाला फोन.
0: पंडित साहेब, पण किती अचानक, एवढ्या कुठे आजारी होत्या त्या?
1: खरं तर जाण्या इतकी नव्हतीच.
0: हो, पण त्यांना जाण्याचे मात्र वेद लागले होते. मला म्हणत होत्या की अखेरच्या टप्प्याकडे माझी पावलं पडत आहेत, वाळवंटाकडे निघाली आहे.
1: आशाताई, तुमच्या आधाराची खूप मदत झाली तिला.
0: नाही
1: हो,
0: त्या स्वतःच खूप समर्थ होत्या, फक्त थोडे अगतिक झाल्या होत्या, अधीर झाल्या होत्या. एरवी एवढी घाई केली नसती त्यांनी मला भेटण्याची.
1: पण मला तुमचे आभार मानावे कसे तेच कळत नाहीये.
0: नाही हो, आभार काय त्याचे?
1: नाही हो, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही असं तुम्हाला आज वाटत असेल, पण आपल्याला पुष्कळ लिहायचंय. लिहिता येतं या भ्रमात कालिंदी अगदी शेवटपर्यंत होती. तेच तिच्या जगण्याचं कारण होत, नाहीतर ती केव्हाच केली होती हो. आणि तिचा हा भ्रम टिकला तो केवळ तुमच्यामुळं.
0: माझ्यामुळे?
1: हो हो हो, मी काही त्याला पुरा पडत नव्हतो, वासंतीलाही ते उमगत नव्हतं हो.
0: पण मी माझ्यामुळे?
1: हो हो, फक्त तुमच्यामुळंच, तुमच्यामुळंच.
0: पंडित साहेब, तुम्ही शांत व्हा, मी येते लगेच.
1: हो हो, थँक्यू.
0: प्रकाश, प्रकाश, अरे
2: आशा, शांत हो, शांत हो आशा, शांत हो.
0: नाही प्रकाश, माझ्यामुळे ते आनंदात जगले असं त्यांना वाटत असलं ना, तरी ते सर्वार्थानं खरं नाहीये. तो भ्रम होता त्यांचा. मी त्यांच्याकडे गेले, पण पूर्ण समाधान कुठे केलं मी त्यांचं? त्या माझ्यावर निशंकपणे विसंबल्या, पण मीच कमी पडले. माझ्या महत्वाच्या नसलेल्या कामांचा मी का भाऊ केला? त्यांना निर्भय आनंद का देऊ शकले नाही मी? त्यांची तब्येत बरी नाही हे मला दिसत होतं, ती बिघडत चालली हेही मला कळत होतं. त्यांना मृत्यूचे वेद लागले होते, चाहूल लागली होती, हेही मला उमगत होतं. का लिप्त राहिले? थोडा धीर का नाही धरला? का चिडत गेले त्यांच्यावर?
2: कूल डाऊन आशा, कूल डाऊन. पण त्यांना तुझ्यासारखं वाटत नसणार. तू करतेस ते मनापासून, असंच त्यांचा ग्रह असणार.
0: हो ना, म्हणूनच वाईट वाटतंय. ठीक आहे प्रकाश, जाऊन येते मी. त्यांचा हात सुटलाच आहे, वाळवंटावर त्यांची पावलं पोचलीच आहेत. आता फुलं तरी वेळेत वाहून येते. खरंच प्रकाश, ही मैत्री त्यांनीच निभावली, त्यांच्या समजुतीनं, इतक्या आजारपणाते. मी मात्र अपुरी पडले, अपुरी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य सात. लेखिका होत्या आशा बगे, सहभागी कलावंत स्मिता ओक, अशोक प्रभू, विनया देसाई, प्रेमानंद लाड आणि सेवा चव्हाण. सादरकर्त्या होत्या गौरी लागू.
4: हे नभोनाट्य आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत हिंदी कार्यक्रम विविधा.
5: कार्यक्रम में आपका हार्दिक स्वागत है. प्रस्तुत है बाल कहानियाँ, कहानियों की एक ऐसी दुनिया जो मनोरंजन के साथ साथ जीवन की अनमोल सीख भी देती है. तो आइए कल्पना और रोमांच से भरी इस सुंदर यात्रा पर चलते.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगुल स्वरातलं हे गीत होतं सर्जा या चित्रपटातलं. नाधव महानोर यांच्या गीताला स्वरबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोगे यांचं गीत, संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी आणि चित्रपट आहे तुझ्या वाचून करमेना.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
5: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
5: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूब वर.
5: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
5: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
6: श्रोते हो, आता ऐकूया गीतबहार कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगुलस्वरात. गीतरचना शांताराम नांदगावकर यांची आणि संगीतकार आहेत अनिल अरुण आणि चित्रपट आहे नवरी मिळे नवऱ्याला.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी, माफ करा, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच ऐकूया मालिका विशेष अंतर्गत.
1: घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 11वा भाग आज ऐकूया. विषय आहे सांस्कृतिक दर्शन. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट, निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे, संगीत विनायक लिमये, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. जाणूनी घेऊ भासकवी या कार्यक्रम मालिकेचा 11वा भाग.

0: बापरे, काय पाहतोय मी? तू आणि ऍटलास घेऊन बसलीस?
1: मग एवढं काय झालं रे? पाहावं तेव्हा चेष्टा मस्करी करत असतोस माझी.
0: नाही नाही चेष्टा नाही, पण आता जवळजवळ 2 तप उलटली आहेत. आपण एकमेकांना ओळखतो ते
1: मग
0: अगदी शाळकरी असल्यापासून.
1: हो पण त्याचा काय संबंध इथे?
0: अगं नाही ग, म्हणजे गेल्या 2 तपामध्ये न दिसलेलं हे नवल पाहिले म्या डोळा म्हणून म्हटलं. बरं ते जाऊ दे, काय बोलत होतीस त्या ऍटलस मध्ये? आणि हा काही आपला नेहमीचा स्कूल ऍटलस दिसत नाहीये.
1: अरे आपल्या भासाच्या नाटकांमध्ये येणाऱ्या प्रदेशांची यादी केली होती.
0: बर,
1: ते प्रदेश शोधत होते या हिस्टॉरिकल ऍटलस ऑफ साऊथ एशियामध्ये.
0: अरे वा,
1: अगदी अश्मयुगापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळालं इथपर्यंत वेगवेगळ्या काळातल्या भारताचे नकाशे काढून ठेवले त्यात.
0: क्या बात आहे, मोठं विलक्षण काम दिसतंय.
1: मग
0: नाही मग सापडले का ते प्रदेश? मला तरी दाखव ना एकदा.
1: दाखवते ना, हे बघ. आता हा महाजन पदांचा इसवीसनपूर्व 5व्या शतकातला नकाशा.
0: बर,
1: ज्या प्रदेशांची आणि राज्यांची नावं भासाच्या नाटकांमध्ये येतात ती या नकाशात पाहता येतात.
0: एक मिनिट थांब. भास हा साधारणपणे इसवीसनपूर्व 3र्या ते 1ल्या शतकाच्या काळातला. मग त्याच्या पूर्वी 200 वर्ष इतका जुना काळ दाखवणारा नकाशा कशासाठी पाहायचा?
1: सांगते.
0: सांग ना.
1: अरे भारतातल्या, विशेषतः उत्तर भारतातल्या प्रदेशांची नावं साधारणपणे इसवीसनपूर्व 6व्या शतकात म्हणजे गौतम बुद्धाच्या काळात पक्की झालेली होती.
0: बर,
1: ती नावं आपल्याला पुढे जवळजवळ 1000 वर्ष वापरात असलेली दिसतात.
0: बर,
1: त्यामुळे ती या नकाशात पाहता येतात.
0: ओके.
1: आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती अशी की एखाद्या राजांनी दुसऱ्याचा पराभव करून एखादा प्रदेश जिंकला तरी त्या प्रदेशाचं नाव बदललं जात नसे. म्हणजे समजा आता मगधाच्या राजांनी काशी प्रदेश जिंकला तरी काशीचं नाव तसंच राहायचं. त्यामुळे ही नावं खूप काळपर्यंत चालत आलेली आहेत.
0: अरे वा, म्हणजे भारतीयांच्या सहिष्णुतेचा हा एक मोठाच पुरावा म्हणायला हवा.
1: हो ना.
0: पण म्हणजे युद्ध नेहमीच सुरू असायची असं म्हणायचंय का?
1: तर काय, अरे नवनवीन प्रदेश जिंकून घेणं हे राजाचं कर्तव्यच मानलं जात असे.
0: बर,
1: राजा हा विजिगीषू असला पाहिजे अशीच लोकांची धारणा होती. अशा राजाला युद्धखोर ठरवलं जात नसे. आता आपल्या उदयनाचीच गोष्ट घे ना.
0: हो, म्हणजे त्याला स्वारी शिकारीचा छंद होता. वासवदत्तेला घेऊन तो उज्जैनीहून वत्स देशात परत जात असताना त्याचं राज्य अरुणी नावाच्या राजानं जिंकून घेतलं आणि मगधाची राजकन्या पद्मावती हिच्याशी विवाह झाल्यानंतर त्या राजाच्या मदतीनं त्यानं आपलं राज्य पुन्हा जिंकून घेतलं. अशीच कथा आहे ना स्वप्न वासवदत्त नाटकाची.
1: वा वा वा, भासाच्या नाटकांचा तुझा अभ्यास अगदी व्यासंग म्हणावं अशा पातळीला पोचलाय. छान छान. अगदी असंच एक छोटं युद्ध दाखवलंय पंचरात्र या नाटकात. पांडव विराट नगरात आहेत हे द्रोणाचार्यांना जरी लक्षात आलेलं असलं तरी दुर्योधनाला ते कुठे माहितीये?
0: बरोबर,
1: तो तर विराट राजाच्या गायी पळवून आणण्यासाठीच युद्धाला तयार झालेला आहे.
0: थांब, एक मिनिट. एक एक गोष्ट पाहू आपण. आता अवंती म्हणजे उज्जैन, बरोबर
1: बरोबर,
0: आणि मगध म्हणजे साधारणपणे बिहार, हे मला माहिती आहे. पण उदयनाचा स्वतःचा वत्स देश म्हणजे कुठला प्रदेश?
1: अरे वत्स म्हणजे या दोन्हींच्या मधला, म्हणजे सध्याचा गंगा आणि यमुनेच्या संगमाचा प्रदेश.
0: बर,
1: त्याची राजधानी कौशांबी म्हणजे सध्याच्या अलाहाबादच्या जवळचं कोसम हे गाव.
0: बर, म्हणजे वत्स, अवंती आणि मगध ही तिन्ही राज्य चांगलीच मोठी होती म्हणायची.
1: हो,
0: म्हणजे वासवदत्तेला घेऊन उज्जैनीहून कोशांबीला पोचायला बराच काळ लागला असता उदयनाला. तेवढ्याच संधी साधून उत्तरेकडचा राजा अरुणी यानं त्याचं राज्य जिंकलं असंच आहे ना त्या?
1: अगदी बरोबर. आता पंचरात्र नाटकासाठी कोणता प्रदेश पाहशील सांग पाहू?
0: ते माहिती आहे मला. हस्तिनापूर म्हणजे उत्तर प्रदेशात गंगेच्या काठावर असलेलं गाव आणि युधिष्ठिराची राजधानी इंद्रप्रस्थ म्हणजे आजची दिल्ली. बरोबर ना?
1: अगदी बरोबर. दिल्लीत आजच्या इंडिया गेटच्या जवळ असणारा पुराना किल्ला म्हणजेच युधिष्ठिराचं इंद्रप्रस्थ असं मानलं जातं.
0: हो का?
1: पण विराटाच्या राज्याचं काय?
0: थांब, ते वाचलंय मी. राजस्थान मध्ये असलेलं आजचं बैराट हे गाव म्हणजेच विराटनगर असलं पाहिजे असं संशोधक मानतात.
1: हा,
0: म्हणजे विराटाच्या गायी पळवण्यासाठी चांगली 500-600 किलोमीटर्सची मजल मारली होती की कौरवांनी. पण मला सांग की भारतातले आणखीन कोणते कोणते महत्वाचे प्रदेश दाखवले आहेत भासानं?
1: साधारणपणे सध्याच्या अफगाणिस्तान पासून बंगाल पर्यंतच्या प्रदेशाचं त्यानं वर्णन केलंय.
0: बर.
1: कंबोज आणि गांधार म्हणजे सध्याचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा प्रदेश.
0: बर.
1: त्यानंतर कुरू, मथुरा, कोसल, वत्स आणि काशी म्हणजे साधारणपणे सध्याचा उत्तर प्रदेश, मगध, विदेह आणि अंग म्हणजे बिहार आणि वंग म्हणजे बंगाल.
0: बर. त्याचबरोबर अवंती म्हणजे उज्जैन, सुराष्ट्र म्हणजे सौराष्ट्र आणि सिंधू सव्वीर म्हणजे पाकिस्तान मधला सिंधचा प्रदेश, याचाही उल्लेख भासाच्या साहित्यामध्ये येतो.
1: बरोबर. भासाच्या साहित्यात दक्षिण भारत मात्र फारसा कुठे दिसत नाही. राम जरी अयोध्येहून लंकेला गेलेला असला आणि सीतेचं अपहरण जनस्थानातून म्हणजे आताच्या नाशिकच्या प्रदेशातून झालेलं असलं तरी त्या सगळ्या प्रदेशाचं वर्णन, त्यातल्या गावांची नावं असं काही फारसं आढळत नाही.
0: नाही, पण त्यात अस्वाभाविक काहीच नाही. वाल्मिकींच्या रामायणात आणि कालिदासाच्या रघुवंशात सुद्धा अशी स्थिती आहे की असं पहा, राम गेला होता वनवासाला, त्यानं लोकांपासून दूर राहावं, कुणाला भेटू नये, राजे राजवाड्यांशी संपर्क ठेवू नये असंच अपेक्षित असलं पाहिजे. त्यामुळे दक्षिणेतल्या प्रदेशाचं वर्णन त्यात नाही हे स्वाभाविकच आहे, नाही का?
1: बरोबर. पर्वतांबद्दल म्हणायचं तर हिमालयाचे वेगवेगळे भाग, विंध्य पर्वत, सध्याच्या आंध्र प्रदेशातला महेंद्रगिरी आणि अगदी दक्षिण भारतातला मलयगिरी यांचा उल्लेख भासामध्ये सापडतो.
0: बरोबर.
1: गमतीची गोष्ट अशी आहे की भासाच्या सगळ्या साहित्यात मिळून फक्त तीनच नद्यांची नावं येतात, गंगा, यमुना आणि नर्मदा.
0: भास अनेक प्रदेशांचा उल्लेख करतो आणि त्या त्या प्रदेशांच्या राजधान्यांचाही निर्देश करतो. या शहरांची माहिती आपण घेऊया डॉक्टर श्रीनंद बापट यांच्याकडूनच, नाही का?
1: हो, ऐकूया ना.
2: इसवी सन पूर्व साधारण 6व्या शतकापासून भारतामध्ये महाजनपदांची रचना अस्तित्वात आली आणि कुरु, पंचाल, मगध अशा प्रकारची राज्य स्थापन झाली. या महाजनपदांच्या राजधान्या बहुतेक वेळेला नद्यांवर वसलेल्या असायच्या, म्हणजे जसं क्षिप्रेवर वसलेलं उज्जैन, गंगेवरची कौशांबी, हस्तिनापूर किंवा यमुनेवरचं इंद्रप्रस्थ, शरयूवरची अयोध्या. या नगरांची रचना एका विशिष्ट प्रकारची असायची, म्हणजे नदीचं पाणी ज्याच्यामध्ये सोडलेलं असायचं असा खंदक त्या नगरांच्या भोवती असायचा. आता तो खंदक खोदण्यासाठी जो खड्डा केला जायचा त्यातून बाहेर येणारी माती हीच आतल्या बाजूला रचून एक प्राकार रचला जायचा, म्हणजे एक ढीग केला जायचा मातीचा, आणि त्या प्राकाराच्या वर दगडी किंवा विटांची तटबंदी केली जायची. ही तटबंदी काही काही वेळेला अगदी लाकडीसुद्धा असायची. अशोकाने ज्या कलिंगाचा पराभव केला त्यांची राजधानी तोसली म्हणजे शिशुपालगड, या ठिकाणची तटबंदी दगडी आहे. तर पाटलीपुत्राची म्हणजे सध्याच्या पटण्यामधल्या बुलंदी बाग इथली तटबंदी लाकडी आहे, अक्षरशः किलोमीटर किलोमीटर लांबीची लाकडी तटबंदी आहे.

0: मग या नगरांना द्वारं असायची, तिथं येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची तपासणी केली जायची, सैनिक असायचे, परवाने पाहिले जायचे, अशा स्वरूपाची सगळी व्यवस्था होती. या तटबंदीतून आपण एकदा आत शिरलो की असं दिसायचं की विविध व्यावसायिकांसाठी काही जागा नेमून दिलेल्या असायच्या. भासाच्या नाटकांमध्ये अशा फूलवाल्यांच्या आणि धोब्यांसाठी म्हणून नेमून दिलेल्या जागा त्यांचा उल्लेख सापडतो. मग त्याच्या आतमध्ये दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम अशा स्वरूपाचे विविध लांबी रुंदीचे रस्ते असायचे. गमतीची गोष्ट अशी की बहुधा या रस्त्यांवर कुठेही अतिक्रमण झाल्याचं दिसत नाही. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती आतमध्ये असायच्या, त्यातली उल्लेखनीय बांधकामं सांगायची तर पाटलीपुत्राला म्हणजे पाटण्यामध्ये कुमराहार नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी एक 84 खांबांचा राजवाडा सापडला आहे. आणि असं मानलं जातं की हा चंद्रगुप्त मौर्याचा राजवाडा असला पाहिजे. मग असे वाडे असायचे, त्याच्यानंतर बागा असायच्या, घरं असायची, मनोरे असायचे, विश्रांतीची स्थानं असायची, इतकंच का अगदी जुगाराचे अड्डे आणि मद्यालयंसुद्धा असायची. त्याच्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्यानं असायची. त्या उद्यानांमध्ये लोकांना वावरण्यासाठी, खेळण्यासाठी म्हणून केलेले उंचवटे ज्याला क्रीडा पर्वत असं म्हणायचे ते असायचे, तलाव होते, त्याच्याशिवाय धर्मशाळा, यज्ञशाळा याही असायच्या. प्रतिज्ञा योगंधरायण नाटकातला जो कट दाखवलेला आहे उदयनाला पळवून नेण्याचा, तो कट अशा एका यज्ञशाळेतच रचला गेलेला आहे. मग आता शहर म्हटलं की त्याला पाण्याची, सांडपाण्याची अशी सगळी व्यवस्था करायला पाहिजे, तशी व्यवस्था असायची. घरबांधणी साधारणपणे लाकडी असायची किंवा दगडी असायची, कारण विटा करणं हे माती जरी भरपूर उपलब्ध असली तरी महाग असायचं. त्यामुळे एखाद्या माणसाचं विटांनी बांधलेलं घर आहे म्हटल्यानंतर तो बऱ्यापैकी श्रीमंत आहे असं समजलं जायचं. मग अशी घरं म्हणजे वाडेच असायचे, त्यांना अनेक चौक असायचे, चतुःशाल असं त्याला म्हणायचे. ह्या चौकाला बाहेरच्या बाजूला एक मोठा दरवाजा, त्याला दिंडी, आणि मग चौकाच्या चारही बाजूंनी खोल्यांची रचना असायची. अगदी श्रीमंत माणसाच्या घरामध्ये असे दोन दोन चौकसुद्धा असायचे. इसवी सनाच्या 19व्या आणि 20व्या शतकामध्ये विशेषतः भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या आणि त्याच्याशिवाय इतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी जे काही उत्खननं केली त्याच्यामधून ही सगळी माहिती उजेडात आलेली आहे. ती उत्खननं जर झाली नसती तर भासाच्या नाटकांमध्ये उल्लेख केलेल्या नगरांची नक्की रचना कशी होती हे आपल्याला समजूच शकलं नसतं.
1: वा, मस्त, एकदम छान माहिती मिळाली जुन्या नगरांविषयी आणि आधुनिक काळात लागलेल्या त्यांच्या शोधांविषयी देखील.
2: हो ना, भारताच्या त्यावेळच्या भूगोलाप्रमाणेच भासाच्या नाटकात त्या काळातल्या चालीरीतींबद्दलही बरीच माहिती मिळते. अविमारक, प्रतिज्ञा आणि स्वप्न वासवदत्त ही नाटकं प्रत्यक्ष विवाहाशी संबंधित आहेत, तर मध्यम व्यायोग, प्रतिमा यासारख्या इतर नाटकांमध्ये विवाहांचे उल्लेख येतात.
1: कन्येच्या वडिलांनी चांगल्या व्यक्तीचा शोध घ्यायचा, त्याला मागणी घालायची आणि होकार मिळाल्यावर त्या वराशी आपल्या कन्येचा विवाह करून द्यायचा. हा विवाहाचा सर्वात चांगला प्रकार समजला जात असे. त्याला म्हणतात ब्राह्मविवाह.
2: वासवदत्त आणि उदयन यांचा असा ब्राह्मविवाह व्हावा अशी चंड प्रद्योत महासेनाची इच्छा होती.
1: बरोबर.
2: पण त्यासाठी मागणी घालायला मात्र तो तयार नव्हता. या उलट स्वाभिमानी उदयनही स्वतः मागणी घालणार नव्हता. प्रत्यक्षात झालं असं की कैदेत असणाऱ्या उदयनाने वासवदत्तेला बरोबर घेऊन पलायन केलं आणि तिच्याशी विवाह केला. अशा पद्धतीने झालेल्या विवाहाला प्राचीन शास्त्रांच्या भाषेत गांधर्व विवाह असं म्हणतात.
1: बरोबर.
2: भासाच्या अविमारक नाटकात होणारा अविमारक आणि कुरंगी यांचा विवाह सुद्धा याच प्रकारचा आहे.
1: पण विवाहाच्या या प्रकाराला धर्मशास्त्रामध्ये चांगलं मानलं जात नाही, म्हणूनच कुरंगी आणि अविमारक यांचा विवाह रितसर लावला जातो. तसंच उदयन आणि वासवदत्ता यांची चित्र काढून घेऊन त्या चित्रांवर विवाहाचे संस्कार केले जातात आणि ती चित्र घेऊन उज्जैन होऊन कांचुकीय आणि धात्री कौशांबीला येतात. पण उदयनाची दुसरी पत्नी म्हणजे पद्मावती, तिच्याशी तर त्याचा विवाह रितसर मागणी घालून, पसंती करून, ज्योतिष

0: त्यांचा सल्ला घेऊन असाच झालेला असणार ना. म्हणजे दोनपैकी एक विवाह तरी ब्राह्म प्रकारानं झाला म्हणायचा. मग सीतेचं किंवा द्रौपदीचं स्वयंवर हा विवाहाचा कुठला प्रकार होईल ते तू मला सांग.
1: हा आता असं बघ, स्वयंवरामध्ये काहीतरी पण लावलेला असतो.
0: बरोबर.
1: म्हणजेच अट ठेवलेली असते किंवा राजकन्येला तिचा वर निवडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असतं.
0: बरोबर.
1: पण अखेर तो पण पूर्ण करणाऱ्या मुलाला किंवा राजकन्येनी निवडलेल्या वराला तिच्या आई वडिलांची परवानगी असल्यामुळेच विवाह करता येतो.
0: बरोबर.
1: म्हणजेच स्वयंवर हा सुद्धा ब्राह्म विवाहाचाच प्रकार ठरतो.
0: होय का? हे पटण्यासारखं आहे. पण विवाहाच्या सोहळ्याला भासानं फारसं महत्व दिलेलं दिसत नाही. त्यानं सांगितलेला विधी म्हणजे कौतुक मंगल. अभ्यासकांच्या मते वधू आणि वर यांच्या हातात विवाह सूत्र बांधण्याचा विधी. बहुधा त्याच्या नाटकातल्या संहिता अतिशय थोडक्यात रचलेल्या असल्यामुळे प्रत्यक्ष विवाह विधींना नाटकात फारसं स्थान मिळालेलं नाहीये.
1: हो ना. पण तसं असलं ना तरी काही वनस्पतींचे हार वधूवरांना घालण्याचा मात्र उल्लेख त्यात येतो. अविधवा करण ही वनस्पती, म्हणजे ती वधू विधवा होऊ नये, तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून हारात गुंफायची वनस्पती.
0: बर.
1: तर सपत्नी मर्दन म्हणजे त्या वधूला आपल्या सवतींवर मात करायला मदत करणारी वनस्पती.
0: अच्छा अच्छा अच्छा. म्हणून तर हार करत असताना वासवदत्ता त्यापैकी अविधवाकरण वनस्पती भरपूर घेते आणि सपत्नी मर्दन मात्र बाजूला ठेवून देते. त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे बहुपत्नीकत्व हे प्रचलित असलं तरी रामाप्रमाणे एकपत्नी व्रताचं पालन करणं हाच आदर्श समजला जात असे.
1: हो बरोबर आहे. विवाहाचं स्थान फुलांनी सजवणं, विवाहाच्या वेळी वधूच्या हातावर मेहंदीसारखा लाल रंग लावणं, शुभ नक्षत्रावर विवाह लावणं, वधूवरांची मिरवणूक वगैरे सगळे कार्यक्रम अगदी यथासांग पार पडताना दिसतात भासाच्या नाटकात.
0: नाही, तू आता फक्त शुभ नक्षत्र पाहण्याचा उल्लेख केलास, मग पत्रिका जमवण्याचा, वधूवरांच्या राशींची मैत्री पाहण्याचा सोपस्कार त्यांचं काय?
1: अरे या सगळ्या कल्पना भासाच्या काळात बहुधा माहिती नसाव्यात.
0: माहिती नसाव्यात.
1: आपण असं करूया का?
0: कसं?
1: या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊया डॉक्टर श्रीनंद बापटांकडून.
0: काय? अगदी अगदी, तेच योग्य.
2: सध्याचं आपलं ज्योतिष म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी असो किंवा ॲस्ट्रॉनॉमी असो, त्याच्यामध्ये एकूण 4-5 अंगांचा विचार होतो. आणि ज्योतिषशास्त्र किंवा फलज्योतिष याच्यामध्ये 5 अंगांचा विचार होतो. पंचांग म्हणजे तिथी, वार, योग, करण आणि नक्षत्र. आता यातली गोष्ट अशी आहे की इसवी सनाच्या 4th शतकापर्यंत भारतीय ज्योतिषामध्ये आपल्याला ग्रहांचा उल्लेखच आढळत नाही. ग्रह नाहीत त्यामुळे अर्थातच वार नाहीत, राशी नाहीत. आणि त्याचबरोबर योग आणि करण ही जी पंचांगाची 2 अंग आहेत ती सुद्धा त्या मानाने उशिरा आलेली आहेत. इसवी सन पूर्व काळामध्ये तर फक्त नक्षत्र आणि काही प्रसंगी तिथींचा उल्लेख सापडतो. भासाच्या नाटकांमध्ये तो तसाच सापडतो आणि त्यामुळेच असं मानलं जातं की भास हा इसवी सन पूर्व काळात केव्हा तरी होऊन गेलेला असेल. आता नक्षत्र पाहायची तर काही नक्षत्र शुभ मानली जातात, काही अशुभ मानली जातात. उदाहरणार्थ भरताला सांगितलं आहे की कृत्तिका नक्षत्र चालू आहे आणि त्यामुळे तू अयोध्येमध्ये प्रवेश करू नकोस. तर त्याऐवजी रोहिणी नक्षत्र सुरू झालं की मग आत प्रवेश कर. त्यामुळे मग भरत विश्रांतीसाठी थांबतो आणि तिथे असलेल्या प्रतिमागृहामध्ये शिरतो आणि ह्या प्रकारे नाटक पुढे जातं. मग हे झालं नगरप्रवेशाचं. विवाहासारख्या शुभप्रसंगाचं काय? तर स्वप्नवासव दत्तामध्ये त्या पद्मावतीचा विवाह उदयनाशी करायचं ठरतं तेव्हा दासी सांगत येते, अद्यैव किल शोभनम नक्षत्रम, अहो आजच खरा चांगला मुहूर्त आहे, चांगलं नक्षत्र आहे, त्यामुळे आजच विवाह करायचं ठरलंय. याचाच अर्थ पद्मावती आणि उदयनाची पत्रिका जुळवणं किंवा त्यांची राशींची मैत्री पाहणं वगैरे असे कुठलेही सोपस्कार हे त्यावेळेला करत नसत, किंवा ते करणं शक्यच नव्हतं. आणखी एक गंमत आहे की पद्मावतीचा विवाह उदयनाशी व्हावा किंवा तो होईल असं पुष्पकभद्र

0: नावाच्या ज्योतिषाने वर्तवलेला आहे असं आपल्याला यौगंधरायण सांगतो आणि तो घाट सगळा जुळवून आणतो आणि तो विवाह प्रत्यक्षात पारही पडतो. मग पुष्पकभद्राने हे कसं काय सांगितलं असेल? तर कदाचित शक्यता अशी आहे की यौगंधरायणानेच विचारलं असेल त्याला की आमच्या महाराजांचं जन्म नक्षत्र अमुक अमुक आहे आणि पद्मावतीचं हे दुसरं नक्षत्र आहे, तर यांचं जमेल का? आणि कदाचित ते पाहून पुष्पकभद्रानेच सांगितलं असेल की हो, यांचा विवाह व्हावा आणि तो यशस्वी पण होईल, आणि मग तो घाट त्यांनी जमवलेला असावा. किंबहुना जन्मवेळसुद्धा फारशी माहिती करून घेण्याची शक्यता सामान्य माणसाच्या बाबतीत नसायची. आणि त्यामुळे आताच्या आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या काळामध्ये जे काही सगळे सोपस्कार केले जातात त्या सगळ्याचा कुठलाही उल्लेख आपल्याला प्राचीन वाङ्मयामध्ये सापडत नाही. एक मात्र गंमत आहे की भरती आणि ओहोटी यांचा कारक चंद्र आहे हे माहिती होतं आणि भासाच्या नाटकामध्ये त्याचा उल्लेखही सापडतो की जसा चंद्र हा समुद्रामध्ये भरती घडवतो, उधाण आणतो, त्याप्रमाणे या रामाच्या बाणांनी हा रावणाचा सेनासागर उधळून लावलेला आहे किंवा तो उधळला जाणार आहे अशा स्वरूपाची कल्पना अभिषेक नाटकामध्ये येते. परंतु बाकी ज्योतिषविषयक काही फारसे उल्लेख हे भासाच्या नाटकांमध्ये नाहीत.
1: वा, क्या बात आहे. एक मात्र निश्चित, भासाच्या नाटकांमध्ये दिसणारे सगळे विवाह हे वधूवर वयात आलेले असताना झालेले दिसतात.
2: हो,
1: त्यात बालविवाहाची प्रथा दिसत नाही. पत्नीला पुरुषानं अर्धांगिनी म्हणजे आपलं अर्ध शरीरच मानणं, तिला मान देणं, तिच्यावर जीवापाड प्रेम करणं या गोष्टी भासानं आदर्श मानलेल्या दिसतात.
2: बरोबर आहे. रावणाच्या वधानंतर होणारी सीतेची अग्निपरीक्षा मात्र भासानं टाळलेली नाही असं दिसतं. अर्थात त्यानं ती रंगमंचावर दाखवलेली नाही पण तिचा उल्लेख मात्र केलाय.
1: हा, ग्रीकांची आणि इतरांची आक्रमणं भासाच्या काळात होत असत. या परकीय आक्रमणांमुळे असेल किंवा आणखीन काही कारणांनी असेल, त्याच्या नाटकांमध्ये वावरणाऱ्या खानदानी स्त्रिया सार्वजनिक ठिकाणी वावरताना अवगुंठन म्हणजे पडदा किंवा घुंगट घेताना दिसतात. स्वप्न वासवदत्त नाटकामध्ये अवंतिका म्हणून वावरणाऱ्या वासवदत्तेला परपुरुषाचं दर्शन नको म्हणून बागेत बसलेली पद्मावती आणि तिची सखी तिला घेऊन उदयनापासून दूर जातात आणि नाटकाच्या शेवटी अवंतिका उदयनासमोर येते ती अशी अवगुंठन घेतलेलीच येते.
2: हो, घरातल्या स्त्रियांच्या खोल्यांमध्ये म्हणजे अंतःपुरामध्ये बाहेरच्या पुरुषांना प्रवेश मिळत नसेच पण अनोळखी स्त्रियांनाही झटकन प्रवेश मिळत नसे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया वेगवेगळी व्रत करताना दिसतात.
1: बरोबर.
2: जिचा पती परदेशाला गेलेला आहे त्या स्त्रीनी अलंकार धारण न करता, काजळ न घालता आणि केस मोकळे सोडून म्हणजे एकवेळी धारण करून वावरलं पाहिजे असे संकेत दिसतात.
1: वडील आणि मुलगी यांच्या नात्याचंही अतिशय हृदयंगम वर्णन भासानं केलेलं आढळत. अभिमारकात तो म्हणतो, कन्या पितृत्वम बहुवंदनीयम. कन्येचा पिता असणं ही तर मोठ्या आदराची गोष्ट आहे. किंवा दारिका हृदय दारिका पितुः, विवाहाच्या योग्य वयाला आलेली कन्या ही तिच्या पित्याला मोठी काळजी करायला लावते असंच भास म्हणतो.
2: भासाच्या नाटकांमध्ये दिसणारं एकूण जीवन राजेशाही उच्चभ्रू अशा वर्गातलंय. या वर्गातल्या पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही विविध कलांचं विशेषतः संगीताचं शिक्षण घेताना दिसतात.
1: बरोबर.
2: उदयनाकडे वीणा शिकण्यात वासवदत्ता धन्यता मानते.
1: खरंय. आपल्या रोजच्या जगण्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे वेशभूषा. त्याबद्दलची थोडीफार माहिती भासाच्या नाटकांमध्ये मिळतेच. एक उत्तरीय वस्त्र म्हणजे उपरण्यासारखा कपडा आणि एक अधरीय वस्त्र म्हणजे धोतर किंवा पंचासारखं वस्त्र असा पुरुषांचा आणि स्त्रियांचा वेश असल्याचं भासाच्या नाटकावरना दिसतं.
2: म्हणजे अंगरखे, कुडते, सुरवारी असे शिवलेले कपडे पुरुष मंडळी वापरत नसत. एक धोतर आणि एक उपरण एवढाच काय तो कारभार असायचा. स्त्रिया प्रसंगी कंचुकी म्हणजे चोळी वापरत असत पण बाकी आजच्यासारखं वैविध्य पुरुषांच्याच काय, पण स्त्रियांच्याही वेशात असल्याचं प्राचीन काळात दिसत नाही.
1: त्या काळात स्त्रियाच नाही तर पुरुष मंडळी सुद्धा केस वाढवत असत.
2: हो.
1: आणि डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारची पागोटी बांधत असत. स्त्रियाही आपल्या केसांच्या वेगवेगळ्या रचना करत असत.
2: गांधारातली म्हणजे अफगाणिस्तानातली शिल्प, सांची मधली शिल्प, महाराष्ट्रातल्या कारले, भाजे, नाशिक अशा ठिकाणच्या लेण्यांमध्ये दिसणारी शिल्प पाहिली तर पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या वेशभूषेची चांगली कल्पना आपल्याला येते.
1: आणि दागिने, अहो महिलांच्या प्रतिनिधी म्हटलं दागिन्यांचं काय,
2: बरेच दागिने घालायच्या महिला. आणि आज दागिने म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे फक्त सोन्याचे आणि चांदीचे जिन्नस येतात.
1: बरोबर,
2: तसं नव्हतं काही. सोन्या चांदीचे, तांब्याचे, हस्तिदंताचे, मातीचे आणि इतकंच काय, अगदी हाडांचेही दागिने घातले जात असत तेव्हा.
1: बास बास, मातीचे आणि हाडांचे हे जरा अतिच होत आहे बरं का तुझं काहीतरी.
2: अरे अति काय, ऐतिहासिक काळातल्या ठिकाणांच्या उत्खननांमध्ये सापडले ते सगळ्या प्रकारचे दागिने. आणि आज नाही का, स्त्रिया सोन्या चांदी बरोबरच इतर धातूंचे, अगदी प्लॅस्टिकचेही दागिने, बांगड्या, हेअरबँड सगळं वापरतातच ना.
1: ठीक आहे ठीक आहे, कळलं. पण असे ते दागिने कोणते होते ते तरी सांग ना.
2: केसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मणी, मोती आणि फुलं, कानांमध्ये कुंडल, गळ्यांमध्ये हार, हातांमध्ये केयूर म्हणजे बाजूबंद बांगड्या, बोटांमध्ये अंगठ्या, कमरेला कमरपट्टा म्हणजे रशना, पायात पैंजण म्हणजे नुपूर, असे तरतरेच्या दागिन्यांचे उल्लेख येतात वेगवेगळ्या साहित्य कृतींमध्ये आणि दिसतातही ते तसे अनेक ठिकाणच्या शिल्पांमध्ये.
1: वा, म्हणजे एकूण त्या लोकांचं जीवन समृद्ध असायचं असं दिसतंय.
2: हो तर,
1: पण त्यांच्या शहरांची रचना, घरांची रचना, आहार, उद्योगधंदे, खेळ, राज्यव्यवस्था, सैन्य, शस्त्रास्त्र अशा अनेक गोष्टी तर राहूनच गेल्या की आपल्या.
2: हो हो हो, राहिल्यात खऱ्या. पण घड्याळ बघितलं का महाराज?
1: अरे बापरे,
2: अरे पुढच्या भेटीत बोलू त्याबद्दल.
1: खरंच खरंच पुढच्या भेटीतच बोलूया. चल, अच्छा.

जाणूनी घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 11वा भाग आज आपण ऐकला. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट यांचं होतं. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. तज्ज्ञ सहभाग आणि शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट. संगीत विनायक लिमये. निर्मिती सहाय्य प्राजक्ता खोडवे. आणि सादरकर्त्या होत्या.

या मालिकेच्या पुढच्या भागाचा म्हणजे 12व्या भागाचा हे विषय आहे सांस्कृतिक दर्शन. ऐकत रहा, जाणूनी घेऊ भासकवी ही कार्यक्रम मालिका आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: श्रोतेहो नमस्कार, शुभ संध्या. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होतीये. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशात रोजगाराच्या संधी वाढत असून आत्मनिर्भर भारताचा संकल्पही अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते आज देशवासियांशी बोलत होते. सामरिक आणि औद्योगिक तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. पोलिओ लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारले असून फिरती पथकही कार्यरत आहेत. राजगड किल्ला पाहण्यासाठी अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबेघाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 झालेली आहेत. कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया वसुमती बद्रीनाथन यांचं कर्नाटक शैलीत गायन. राग आरभी लतांगी, रचना खंडचापू आणि आदी तालात निबद्ध आहेत. त्यांना व्हायलिन साथ सारदा मुरली, मृदुंगम साथ सतीश कृष्णमूर्ती यांनी केलेली आहे. ऐकूया कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात वसुमती बद्रीनाथन यांचं गायन.

वसुमती बद्रीनाथ यांचं कर्नाटक शैलीत गायन आपण ऐकत होतात. राग आरभी आणि लतांगी आपण ऐकलेत. व्हायोलिन साथ सारदा मुरली, मृदुंगम साथ सतीश कृष्णमूर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवकांसाठी कार्यक्रम युववाणी, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची.

0: नमस्कार अमेयदादा, तुझं आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आणि सर्वप्रथम मी संपूर्ण आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं खूप खूप अभिनंदन करते, कारण अलीकडेच तुला मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे युवा नाट्य पुरस्काराने तुला पुरस्कारित करण्यात आलं आहे.
1: खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. हे अतिशय उत्तम काम जे तुम्ही करताय आणि माझ्यासारख्या एका रंगकर्मीला आपण इथे बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद.
0: दादा, अलीकडेच तू हौशी राज्य नाट्य संगीत स्पर्धेमध्ये तू संगीत संविधा ही नाट्यकृती तू लिहिलीस आणि ती रंगभूमीवर सादरही करण्यात आली आणि त्याला पारितोषिकही मिळाली. तर मग या नाटकाविषयी आम्हाला जाणून घ्यायला सुरुवातीला आवडेल.
1: नक्कीच नक्कीच. हे एक वेगळ्या प्रकारचं संगीत नाटक होतं, वेगळ्या प्रकारे अशा अर्थी की आपण नाटकांमध्ये दोन प्रकार आपण मानतो, एक सुखांतिका आणि दुसरी शोकांतिका. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली भारतीय नाट्य परंपरा जी आहे ती सगळी सुखांतिका असतात. जास्ती करून आपल्याला एक पॉझिटिव्ह असा एक अप्रोच देऊन नाटक संपत असतं किंवा एक चांगला आशावाद देऊन नाटक संपत असतं. फक्त आपण जर संगीत नाटकांच्या बाबतीत जर बोललो तर एकच पहिल्यासारखं आपल्याला नाटक सांगता येतं, कधी सिंधू जाते, सुधाकर जातो आणि नाटक शोकांतिका म्हणून संपतं.
0: बरोबर.
1: तसंच संविधा हे नाटक एक प्रकारची शोकांतिका आहे. आपण ऐतिहासिक संगीत नाटक अशी ह्या नाटकाचं वर्णन करू शकतो, कारण मराठी लोकांचा जसा पराक्रम आहे तसाच पराक्रम राजस्थानी लोकांचा आहे, राजपूत लोकांचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराणी पद्मिनीची जी गोष्ट होती त्याचा एक प्रकारे शोकाने त्याचा अंत झाला होता. तर हे नाटक जे आहे ते महाराणी पद्मिनीची गोष्ट सांगतच, त्या जोहराची गोष्ट सांगतच, पण त्याच्याबरोबर चालू असलेलं एक त्याचं उपकथानक होतं की कुठून हा प्रवास सुरू झाला, हे युद्ध कसं उभं राहिलं आणि त्याच्यामध्ये राजपूत लोक नुसते हरले का, तर नाही, तर त्यांनी एक अतुल्य पराक्रम त्या तिथं उभा केला.
0: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपल्या बरोबर आहेत अमेय धोपटकर. अमेय दादाला अलीकडेच मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार मिळाला आहे. मला असं वाटतं काही लोकांना अनेको पुरस्कार मिळतात पण काही लोकांचं कार्य त्याहूनही मोठं असतं आणि त्यातलंच आज आपल्या बरोबर आहे असंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व की जो एक स्वतः लेखक, दिग्दर्शक, लाईटमन, त्याबरोबर म्युझिशियन, त्याबरोबर रायटर, अशी अनेक गोष्टी तो करत असतो आणि त्याची फक्त तोंड ओळख नाहीये त्याला, तर त्याच्यामधला गाढा असा अभ्यास आहे. तर मला असं वाटतं म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात डायरेक्ट आम्ही गप्पांनीच सुरू केलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर जाणून घेऊया त्याच्या या प्रवासाबद्दल. दादा, तुझा हा प्रवास म्हणजे एकांकिका असतील, नाटक, मग ते गद्य पद्य दोन्ही किंवा दीर्घांक, या सगळ्या स्ट्रीम्समध्ये तुझा प्रवेश कधी झाला हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: नक्कीच नक्कीच सांगायला आवडेल. मला, मी शाळेत होतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेपर्यंत आपण आज जर येऊन पोचलो तिथपासून जर उलटा प्रवास पाहायचा झाला तर माझी शाळा होती बहिराम परकर विद्यालय मालगुंड.
0: बर.
1: म्हणजे मी 10वीपर्यंत त्या तिथे शिकलोय आणि तिथे आपल्याला माहिती मालगुंड हे कवी केशवसुतांचं गाव आहे, त्यामुळे तिथून कवितांची आणि साहित्याची एक प्रकारची ओढ लागली असं म्हणू शकतो आपण. कारण मी ज्या वेळेला शाळेत होतो त्याच गावामध्ये कवी केशवसुतांचं स्मारक बनत होतं आणि त्या निमित्ताने वेगवेगळे मराठीतले जे जे नामवंत असं म्हणून ज्यांच्या साहित्यिकांची नावं आपण घेतो आजच्या घडीला, असे सगळे साहित्यिक त्या गावाला भेट देत असत.
0: बरोबर.
1: आणि पर्यायाने त्यांच्या समोर जे श्रोते कोण होते असतील तर
0: त्यांनी. बरोबर.
1: आणि त्यामुळे साहित्यामधला माणूस, कवितेतला माणूस हा मोठ्यात मोठा किती होऊ शकेल, तर त्याचा सह्याद्री आम्ही त्यावेळेला पाहिला आहे आणि त्यामुळे ती एक ओढ निर्माण झाली की इतकं मोठं माणसाला होता येतं. आणि मग तिकडून ओढ निर्माण झाली, मग आम्ही काही कविता केल्या, मग छोट्याशा एकांकिका, नाटुकल्या अशा शाळेमधून सुरू केल्या होत्या. आणि मग 11वी 12वी आपल्या गोगटे जोगेकरच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्या तिथे एक शामराव करंडक नावाची एकांकिका स्पर्धा असते, आजही घडते ती. तर त्या शामराव करंडकच्या निमित्ताने मी 11वी 12वीला 2 वर्ष एकांकिका केल्या. फार मोठं काही यश त्यावेळेला मिळालं असेल असं माहिती नाही, पण तिथून एकांकिकेचा प्रवास सुरू झाला. पण तो एकांकिकेचा प्रवास पुढे 37 वेगवेगळ्या एकांकिका मी केल्या आणि मग तो त्यातून अल्फा करंडक मिळवण्यापर्यंत प्रवास पोहोचला. त्याच्यानंतरही तो चालू राहिला. मग मी होतो आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये. मग त्या विद्यापीठातील 4 वर्षांमध्ये वेगवेगळे असे मी युथ फेस्टिवल अटेंड केले. त्या तिथे 2 प्रकारचे युथ फेस्टिवल होतात, एक स्टेट लेवलचे म्हणजे आता आपला जसा इंद्रधनु होतो, इंद्रधनुचं नाव त्यावेळेला आमच्या हातून पडलं
0: गेलं,
1: पण त्यामुळे तो युथ फेस्टिवल. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक नॅशनल फेस्टिवल म्हणजे अखंड भारतामध्ये जेवढ्या जेवढ्या अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत सगळ्या म्हणून त्यावेळेला त्या 21-22 होत्या, आता तो आकडा 34-35 पर्यंत गेला. तर अशा ज्या सगळ्या नॅशनल लेवलच्या अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आणि सगळ्या युनिव्हर्सिटी यांचा होणारा एक युथ फेस्टिवल असतो, तर त्या युथ फेस्टिवलचा भाग होता आला. असं मी टोटल 6 युथ फेस्टिवलमध्ये सहभागी झालोय. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळी जसे आपल्या युथ फेस्टिवलला 30-40 वेगवेगळे इव्हेंट असतात, तसे त्याही सगळे इव्हेंट त्याच्यामध्ये असतात. मग त्यामध्ये 5-6 याच्यामध्ये मी भाग घेत असे. म्हणजे याच्यामध्ये एकांकिका होती, स्किट होतं, माईम होतं, वन एक्टले होतं, मोनो ऍक्टिव्ह, अशा सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भाग घेत असे. मग तिकडून मग मेडल्स मिळत गेली, त्याचं एक
0: प्रकारचं
1: पडलं प्रोत्साहन मिळत गेलं. आणखी मग सातत्याने युथ फेस्टिवल केले आणि नंतर मग एकांकिका स्पर्धा तर चालूच होत्या, बाहेर खुल्या एकांकिका स्पर्धा होत्या त्या चालू होत्या. महाराष्ट्रभरात होणाऱ्या म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच सगळ्या मोठ्या स्पर्धा, मग आपली पुरुषोत्तम असेल किंवा त्यामध्ये एक पूर्वी चांगली एकांकिका स्पर्धा होत असेल ती असेल, सांगलीमधल्या काही एकांकिका स्पर्धा, सिंधुदुर्गातल्या तर बहुसंख्य एकांकिका स्पर्धा, अशा सगळ्या एकांकिका स्पर्धा करून झालेत. सिंधुदुर्गामध्ये वेगवेगळ्या नाही म्हटलं तरी 12-13 स्पर्धा होत असत, आता त्यांची संख्या थोडीशी कमी झाली. तर पण त्या सगळ्या एकांकिका स्पर्धांमधून भाग घेत गेलो आणि मग एकांकिकेची सवय पडली. आणि नंतर मग मी कामानिमित्त म्हणून गोव्याला गेलो. गोव्यामध्ये मी 9 वर्ष राहिलो आणि गोव्यामध्ये राहत असताना कला अकादमीचा जो प्रवास होता तो त्यावेळेला अतिशय जोरात चालू होता. NSDच्याच धर्तीवरती गोव्याच्या कला अकादमीमध्ये एक थिएटरचा कोर्स चालत असे. तर त्यांना काही कॅज्युअल आर्टिस्ट त्यामध्ये काम करत असत, आम्ही त्यांच्या सोबत काम करत असतो म्हणजे वेगवेगळं काम. जसं तू म्हणालास की आता मला प्रकाश योजना येते, संगीत संयोजन येतं, स्टेट नैपथ्याचा काही भाग येतो. तर हा हे सगळं शिकण्याचं काम हे त्या तिथं झालं की त्यांचा शास्त्रशुद्ध जेव्हा ते शिकत असत तर त्यावेळेला त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याच्या नोट्स कशा काढायच्या हे तिथून शिकायला मिळालं, ते तिथं शिकता आलं. आणि मग तिथून गद्य नाटकाची थोडीशी आवड निर्माण झाली. 2 अंकी गद्य नाटक मी तिथून करून आलो. मग वेगवेगळ्या प्रकारचं थिएटर त्या तिथं केलं जायचं. म्हणजे एक आपल्या सगळ्या हिंदू लोकांचे जे लोक होते तर ते कोकणी नाटक करत असत, मराठीचीच वेगळी भाषा, मराठी पोर्तुगीजचं आणि मिक्सर असलेली भाषा त्यांची कोकणी, तर ते कोकणी नाटक करत असत. तर ते कोकणी नाटक करण्याचा त्या तिथे चान्स मिळाला. तिथले जे कॅथलिक लोक आहेत, तिथले जे ख्रिश्चन लोक आहेत, ते तियात्र नावाचं नाटक करतात.
0: ओके.
1: म्हणजे आपल्याकडे जसं संगीत नाटक असतं तसंच त्यांच्या नाटकामध्ये पण गाणं येतं.
0: ओके.
1: गाणी इंग्लिश असतात, त्यासाठी फुल मोठाच्या मोठा बँड असतो. फक्त आपलं संगीत नाटक मूळ कथानकाला पुढे नेतं, त्याचा त्या कथानकाचा आणि गाण्याचा काही
0: संबंध नाही.
1: म्हणजे कथानक जर एखादा सामाजिक विषय मांडत असेल तर ते मध्ये येऊन काहीतरी प्रबोधन करून जातं गाणं. म्हणजे कचरा टाकू नका, प्लास्टिक वेगळं करा, अशा प्रकारचं गाणं त्यामध्ये येऊ शकतं. पण अतिशय आनंद देणारं असं वातावरण असतं त्याचं. तर तशा प्रकारचं नाटक बघता आलं. त्या तिथे एक वेस्टर्न थिएटर करणारा म्हणजे कला अकादमीचे लोक जे शास्त्र शुद्ध शिकत असत हे लोक वेस्टर्न थिएटर मधली नाटकं करत असत, काही रुपांतरित असत, काही अनुवादित असत, अशा प्रकारची नाटकं ते लोक करत असत. कानडी भाषेतून कोकणीमध्ये केलेली, कानडीतून मराठीत केलेली अशी नाटकं त्यावेळेला

0: राहण्याचा चान्स मिळाला. त्याच्यानंतर जी हिंदी पण ज्याला क्लासिक ऑफ इंडियन थिएटर्स असं ज्याला म्हटलं जातं की जी नाटकं माणसाने एकदा तरी आयुष्यात करावीत, एकदा तरी पाहावी, एकदा तरी त्या नाटकांचा भाग व्हावा, अशी उत्तम उत्तम नाटकं त्यावेळेला ती मंडई करत असत आणि त्यामुळे त्यांचा भाग होता आला, त्यातून गोष्टी शिकता आल्या. आणि हे सगळं करून करून नंतर ज्या वेळेला मी पुन्हा महाराष्ट्रात आलो तर गोव्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गोव्याला एक संगीत परंपरा आहे मोठी आणि त्या तिथून संगीत नाटकाचं एक म्हणतो आपण बीज डोक्यात घेऊन या इथं आलो आणि मग इथं आल्याच्यानंतर मग संगीत नाटकाचा प्रवास चालू आहे, आजही चालू आहे. आणि तसं आजही गद्य नाटकही करतोय, आणखीन एकांकिका आणखीन दीर्घांकाचं सुद्धा काम चालू आहे.
1: नक्कीच, तुझ्या नाटकांमध्ये अनेक नवीन नवीन युवा कलाकारांना तू संधी देतोस आणि बघायला गेलं तर गद्य पद्य ह्या मध्ये तू गेल्या 10 वर्षांमध्ये संगीत नाटकांकडे तुझा कल जरा ओढा जरा जास्त आहे आणि त्याच्यामध्ये तुझे युवा कलाकार खूप असतात, गाणारेही लागतात. आणि तू जसं म्हणालास की तुझं काम मूळ रत्नागिरी शहरात नाही तर थोडं गावामध्ये खूप आहे, मग तिथे युवा कलाकार किंवा रत्नागिरीतलेही किंवा इन जनरल, तर मग त्यांचा नाटकाप्रतीचा कल कसा आहे असं तुला वाटतंय?
0: सर्वप्रथम मी आधी सगळ्यांची माफी मागतो, मी कोणाला संधी वगैरे देत नाही, मी त्या सगळ्यांसोबत काम करतो. मला आवडतं सगळ्या नवीन लोकांबरोबर काम करायला, हे एक कारण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे लोक थोडेसे प्रतीत यश असतात किंवा ज्यांना थोडस यश मिळालेलं असतं स्पर्धांच्या माध्यमातून, तर ती जी मंडळी आहेत तर ती तशी आपल्या हातास लागत नाहीत खरं सांगायचं तर, कारण त्या लोकांकडे एक त्यांचे त्यांची संस्था असतात, त्यांचे एका ठराविक संस्थांमधून काम करत असतात. बरं, ते लोक ज्या संस्थांच्या दिग्दर्शकांसोबत काम करतात, कधी कधी ते दिग्दर्शकही असे सांगू शकतात की या लोकांबरोबर नको काम करू, हे लोक नवीन लोकांना घेऊन काम करतात, किंवा म्हणजे असं असण्याचे चान्स असू शकतो. पण त्यावेळेला आम्ही ते थोडंसं टाळतो. आपल्या रत्नागिरीमध्ये तसा प्रकार फार कमी आहे की असं कुणी कोणाच्या नाटकात करू नका असं सांगत नाही, पण तरी सुद्धा आम्ही एक नव्याने एक असा प्रघात पडलाय की ज्या वेळेला समजा 10 पात्रांचं नाटक असेल, नवीन नाटक बसवायचं घेतलं, नवीन सविता लिहून झाली, वाचन झाली 2-3 वेळा, की ज्या वेळेला 10 पात्रांचं नाटक असेल तर 8 तासांनी त्यातली 6 पात्र आम्ही नवीनच नेमतो. त्याचं कारण असं, नवीन नेमण्यामागे असं कारण असतं की आपण म्हणतो ना की ओल्या मातीचा जो गोळा असतो त्याला आकार देणं सोपं असतं, मग त्याला आपल्याकडे असलेला जो रोल आहे तसा त्याला एक प्रकारचं त्याला त्या साच्यामध्ये त्याला घालता येतो. आणि दुसरी गोष्ट अशी चांगली होते, हा त्यांचा नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो तितका परिपक्व नसतो, कदाचित ते टायमिंग मध्ये तालमींना येत नाहीत किंवा काही कारण सांगून दांड्या मारतात, हे सगळे सहन करायला लागतं. पण मग त्याच्यासाठी आम्ही असं केलं की नाटकाची प्रोसेस सगळ्यांना एन्जॉय करता यायला पाहिजे. नाटकाची आवड माणसामध्ये निर्माण कधी होईल तर नाटकाचा प्रयोग फक्त 3 तास होणार आहे का 3.5 तास होणार आहे, जास्तीत जास्त 4 तास होणार आहे, पण ते नाटक बसवण्यामागची जी प्रोसेस आहे ती महिनाभर चालणार आहे, 1.5 महिना चालणार आहे, 2 महिना चालणार आहे. मग आम्ही ती जी प्रोसेस आहे ती 3 महिन्याची केली. आम्ही 2.5 ते 3 महिने नाटक बसवतो शांत, सगळ्यांना वेळ घेत, त्याच्या गळी ती भाषा उतरवायची त्या पात्राच्या, त्याच्या गळी त्याचा त्या पात्राचं जे काही चाललेलं जे त्याचं त्या नाटकामधलं संभाषण आहे ते का चाललंय, त्याच्या मागचा त्याचा इतिहास काय असला तर तो, किंवा ते पात्र आधी कुठून आलंय आणि मग त्या सीनमध्ये उभं राहिलंय, हा सगळं त्याच्या गळी हळूहळू उतरवायचं. आणि मग त्याला जेव्हा असं वाटतं का हा आता हे पात्र मी करू शकतो तर त्यावेळी त्याचा प्रयोग करायचा, अशा प्रकारचा आम्ही ती प्रोसेस मोठी करून घेतली. आणि यामध्ये आमचे दिग्दर्शक जे आहेत नितीन जोशी जे माझ्यासोबत कायम असतात तर त्यांचा फार मोठा वाटा आहे, कारण आम्ही असं ठरवून घेतलेलं आहे एकदा तू ओरडायचं एकदा मी ओरडायचं, म्हणजे एकाच वेळी दोन्ही जणांनी ओरडले तर दुसऱ्या दिवशी ते पात्र येणार नाही, मग आम्ही असं ठरवून घेतलंय की आज तू ओरडलं तर मी ओरडणार नाही, मग मी त्याला जरा बरोबर
1: अंदर की बात आम्हाला आता कळलेली आहे,
0: अंदरची बात आहे की त्यांच्याकडून करून घ्यायचे. आणि त्याच्यामुळे आजही आम्ही नवीन नाटक करत असताना त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्ती पात्र ही काय आम्ही नवीन नेमतो. आता तुम्ही म्हणाल की संगीत नाटक असतं तर त्यावेळेला गाणारे लोक असतात, बहुतांश संस्था ह्या आपल्या जे गाणारी पात्र असतात ती त्यांची ठरलेली असतात की ती जी लोक आता समजा शारदा करायची असेल तर शारदा अमुक ही करणार आहे, वल्लरी अमुक माणूस करणार आहे, शारदाचे वडील अमुक करणार, शारदाची आई अमुक, इंदिराबाईचं पात्र अमुक करणार, हे त्यांच्या त्यांच्या ठरलेलं असतं, त्यांचं कास्टिंग पूर्वी झालं असतं, मग ते नाटक निवडतात. आम्ही तसं करत आम्ही नाटक निवडतो आणि मग पात्र शोधतो की मग आम्हाला जेव्हा असं होतं की विशारद झालेला गायक कलाकार असायला हवा, अलंकारच्या आधी प्राथमिक परीक्षा देणारा असायला हवा, असं बघून जे घेतात. आम्ही असं बघत नाही, आमच्या नाटकामध्ये 3 परीक्षा गायनाच्या दिलेल्या अशाही मुलींनी काम केलं. आम्ही एक नाटक केलंय, तू मग अशी नाव घेतलंस मल्लिकाचं, त्या मल्लिका नाटकामधली जे एक पात्र ज्या मुलींनी केलं होतं ती फक्त 6 वर्षाची होती, तर त्या मुलीला अभिनयाचं

0: मला सर्टिफिकेट मिळालंय. पण म्हणजे असं आम्ही शोधत नाही की बाबा अमुकच पाहिजे म्हणून, की आम्ही काय करतो ते पात्र शोधत असताना ते पात्र म्हणून त्या नाटकात मधली जी भूमिका आहे तिला ते समोरसून छान दिसतंय का याचा आम्ही जास्ती करून जास्ती विचार करतो. आणि मग जे गाणं असेल तर त्या आमच्या, जसं मी नितीन जोशींचं नाव घेतलं तितक्याच ताकदीने मला नाव घ्यायला पाहिजे विजय रानडे सरांचं, त्यांचे म्युझिक दिग्दर्शक. मी गाणं लिहिलेलं असतं पण त्याच्यावरती स्वरांचा साथ चढवून त्या पात्राच्या तोंडून त्याच्या आवाजाला साजेशी होईल अशी चाल ते बांधतात आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून ती गाऊन घेतात आणि ते प्रत्यक्ष रंगमंचावरती सादर केली जाते. तर ते हे त्यांचं श्रेय आहे की ते तशी बसवून घेतात. पण मग आम्ही ही जेव्हा अशी ही करतो की नवीन पात्रांना पण घेतो तर त्यावेळी त्यांच्यावर, हा नवीन पात्र पण त्यांना अट सगळ्यांना एकच आहे, त्यांनी त्यांच्या कामाचं जे काम आहे दाखवायला आम्ही तयार आहोत पण त्यांचं काम त्यांनी द्यायचे 100% आणि हा अट्टास ज्या वेळेला आम्ही ठेवतो की त्यांनी 100% द्यायचे त्यावेळी तो 60-65% पर्यंत पत्र काम करत असतं. आणि मग ते 65% जर 10-10 पात्रांनी 65% काम केलं तर मग ते नाटक ऑटोमॅटिक 60-70% असतंच. आणि अशामुळे नाटकाचा प्रयोग बक्षीस हा स्पर्धेमधला जरी अविभाज्य भाग असला तरी आमच्या दृष्टीने बक्षिसांपेक्षाही त्या नाटकाच्या प्रोसेसशी, त्या नाटकाच्या सादरीकरणाचं आणि त्या नाटकानं केल्यामुळे त्या पात्रावरती म्हणजे त्या व्यक्तीवरती झालेल्या नाट्य परिणामाचा आमच्यासाठी जास्ती महत्वाचं आहे की त्याचा आनंद त्याला किती मिळाला अशा प्रकारे आम्ही ते काम.
1: नक्कीच दादा, खरंच म्हणजे एक नवीन कलाकार घेताना तू खूप छान असं हे वापरलंस की मातीचा गोळा. खरंच किती छान संकल्पना आहे, म्हणजे बघण्याचा एकदम दृष्टिकोनच बदलून जातो. तर असंच तुझ्या प्रत्येक संहितेत तुझा दृष्टिकोन आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये, मग ते सुरुवातीला संगीत कुरुमणी असेल, संगीत लावण्य सखी, संगीत मल्लिका, आत्ता अलीकडेच लिहिलेलं संगीत समिधा, किंवा अलीकडे तू पद्य नाटक लिहिलंस तू पालनहारी. तर मग ही सगळी नाटकं लिहिताना त्याचा तुझा खूप नीट असा अभ्यास असतो. आपल्याला दिसताना ती संहिता दिसते पण त्या मागचा जो हिमनग असतो तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे, तो अभ्यास, ती प्रोसेस. हे
0: कसं आहे की नाटकाची संहिता आपण लिहित असतो 3 तासांना पुरेल इतकी, परंतु त्याच्या मागे जे संवाद लिहिलेले असतात तर ते संवाद साधारण एक संगीत नाटक म्हणजे 50-55 पानाचं आता नाटक असतं. म्हणजे मी माझ्या वाचनामध्ये एकच पॅलाची संपूर्ण स्क्रिप्ट वाचलेली आहे जी 158 पानाची. आज तितकं नाटक करणंही शक्य नाही आणि बसवणंही शक्य नाही, तितकं पाहणारही लोक आपल्या समोर नाही. 5 अंकांची संहिता असत, आज तसं नाटक होत नाही. आज आपण 3 अंकाचं नाटक करतो, 2 अंकाचं नाटक करतो. हल्ली आम्ही आता 2 अंकाचं नाटक करतो पण तोडून परत त्याचे 3 अंक करतो, कारण 2 ब्रेक मधले मिळावेत म्हणून, थोडेसे कलाकारांना थोडस रिलॅक्स करता यावं मधल्या 10-15 मिनिट म्हणून. पण ह्या सगळ्या मागे एक अभ्यास हा करावाच लागतो, त्याला कुठच्याही प्रकारचा शॉर्टकट नाही. कुरुमणी ही संहिता जी मी ज्या वेळेला लिहिली होती, तर ते आपल्या सगळ्यांमध्ये कुरुमणी हे भीष्मांच्या आयुष्यावरती लिहिलेलं नाटक आहे आणि भीष्मराजांचं आयुष्य 250 वर्षाचं आहे. जर आकडा ढोबळ काढला तर 250 वर्ष भीष्मराज जगले असं आपल्याला सापडतं. पण ते सगळं करण्यासाठी मला महाभारताचे 11-11 खंड आणि 18-18 अध्याय वाचून काढावे लागले होते. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे व्यासांनी लिहिलेल्या संहितांपेक्षा, व्यासांनी लिहिलेल्या श्लोकांपेक्षाही त्याच्यावरती भासांनी केलेलं भाष्य आहे किंवा नंतर वैशंपायन ऋषींनी केलेलं जे भाष्य आहे अशा सगळ्याचा अभ्यास करून ज्या वेळेला माहिती घेतली त्याची, जवळजवळ त्यामध्ये त्या सगळ्या संपूर्ण प्रोसेसला 1.5 वर्ष लागलं होतं मला.
1: बापरे.
0: कारण एक एक खंड त्याचा आपण जर अभ्यासायला गेलो तर तो 800-900 पानांचा असा जाडजाड मोठासा ग्रंथ होता. मग तो सगळा अभ्यासावा लागला आणि मग त्याच्यामध्ये द्रौपदी भीष्मराजांना भेटल्यावर कसा वाद संवाद असेल, किंवा भीष्मराजांना अर्जुन भेटायला येईल त्यावेळ संवाद कसा असेल, भीष्मराजांना कृष्ण भेटायला येईल त्यावेळेला कसा संवाद असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास करत करत ती संहिता मिळती. पण त्या संहिता म्हणून ती तशी माझ्या अभ्यासाप्रमाणे आजच्या घडीला वीक होती, म्हणजे त्याच्यामधला इतिहास परफेक्ट होता, त्याच्यामधलं नाट्य परफेक्ट होतं, त्याच्यामधलं आपण काय म्हणू शकतो त्यातला विचार होता तोही अगदी परफेक्ट होता. परंतु सादरीकरणासाठी म्हणून जितकी सुलभ संहिता पाहिजे ती तितकी संहिता सुलभ नव्हती. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकेशन्सवरती नाट्य घडतं. भीष्मराज कारण 250 वर्ष जगलेत, त्यांचा जीवनकाल जीवनपट त्या 3.5 तासात भरणं ही थोडक्यात एक प्रकारची कोंबाकोंब झाली असं मला आता वाटतं. म्हणजे त्याच्यानंतर इतक्या संहिता झाल्यानंतर मग असं मला वाटतं की ती थोडीशी रॉ होती, अजून त्याचे 2-3 ड्राफ्ट झाले असते तर ते अजून फाईन करता आली
1: आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तेवढं नेपथ्य
0: त्याचा तो अतिशय म्हणजे एक प्रकारचं तारेवरची उडी होती, तर कसरतच होती नैपथ्य, म्हणजे मोठं नैपथ्य लावावं लागलं होतं त्यावेळेला, त्रास झाला थोडा, पण तरी सुद्धा आम्ही ते सादर केलं होतं चांगल्या अर्थाने सादर झालं. त्याच्यानंतरची संहिता ती लावण्य

0: सखी एक नवीन कथानक, तो म्हणजे काल्पनिक नाही पण एक नवीन कथानक स्वातंत्र्योत्तर काळातलं, ज्याच्यामध्ये जे जमीनदार वगैरे लोक होते तर त्यांच्याकडे कशी परिस्थिती होती, त्यांच्याकडे येणारे गाणे वाजवणारे लोक कसे होते, त्या कथानकाला घेऊन असं नवीन कथानक घेऊन लिहिलेली सविता होती. त्याच्यासाठी लेखनाचं बक्षीस त्या वेळेला मिळालं मला, त्या नाटकालाही बक्षीस मिळालं. त्याच्या संगीताविषयी मुद्दाम सांगावं असं वाटतं. कुरुमणीचं संगीत आनंद प्रभुदेसाई सरांनी केलं होतं आणि लावण्य सखीचं संगीत पहिली चार गाणी आनंद प्रभुदेसाईने केली, नंतर प्रभुदेसाई सर गेले आणि त्याच्या उर्वरित गाणी प्रतीक जोशी सरांनी केली. तर त्यामुळे ती एक संहिता कायम लक्षात राहते. अतिशय उत्तम अशा लावण्यांच्या चाली होत्या. आजही त्याची आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत कर्मधर्म सहयोगाने. पण अतिशय सुंदर असं नाटक झालं होतं ते. आणि कदाचित आता ते पुन्हा आपल्याला पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. दुसरी संस्था ते नाटक बसवते. तर संहिता होती. नंतर आपण पाहिलं मल्लिका. मल्लिका हे एका पतितयशा गायिकेच्या आयुष्यावरचं नाटक होतं की ती गायिका छोटी असल्यापासून मोठी मोठी मोठी मोठी मोठी होत जाते. त्या सहा मुली आपल्याला त्या प्रवासात दिसतात, मोठ्या मोठ्या होत
1: जातात.
0: एकाच रोलसाठी एकच रोल सहा जणी वेगवेगळ्या करत होत्या. त्या वयोमानाने जशा अशा मोठ्या होत गेला तसा त्यांचा रोल पुढे पुढे येत गेला. सुंदर अशी वेगळ्या प्रकारची गाणी. त्या नाटकाचं खासियत अशी होती की ते ठुमरी टप्पा त्या प्रकारची गाणी होती आणि त्याचं संगीत विजय रानडे सरांनी केलं होतं. विजय रानडे सरांनी कधी नव्हे तो त्याच्यामध्ये रोल केला होता. कारण तिचे आता इतक्या मोठ्या प्रवासामध्ये त्या गायिकेच्या जे दोन तीन चार गुरु झाले त्यातला एक जे गुरु होते गुरुजी बाबा पुनावाले म्हणून, तर तो रोल विजय रानडे सरांनी केला होता. अतिशय सुरेख रोल केला आणि त्या येऊनही सुंदरशी सुमधुर गाणी त्यांनी त्यामध्ये बांधली. म्हणजे भजनही होतं त्यामध्ये. त्यामध्ये सुंदरशी गंगेचं स्तोत्र होतं, म्हणजे गंगेच्या स्तवन होतं एक प्रकारचं. आणि मग इतर ठुमरी टप्पा अशा प्रकारची गाणी होती, गझल होत्या दोन. अशा प्रकारचं म्हणजे उत्तर भारतातलं संगीत त्या नाटकामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि आत्ताचं सविता आपण ज्याचं नाव घेतलं ते पुन्हा एकदा वीररसाचं गाणं, ज्याच्यामध्ये वीररसाची गाणी होती. काही शोक होत असताना पण थोडीशी म्हणजे अगदी थोडी दुःखद करणारी पण तरी तितकीच भारदस्त गाणी ह्या नाटकामध्ये होती. त्याचंही संगीत विजय रानडे सरांनी केलं होतं. म्हणून जसं तू म्हटलंस की गद्य नाटक, तर गद्य नाटक तू पालनहारी हा एक वेगळा विचार होता. आपल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जे रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आहेत त्या समीर इंदुलकर सरांना नाटक करायचं होतं आणि त्यांनी मला एक कथानक सांगितलं की आम्ही अशी ना एक पूर्वी एकांकिका करायचो, तशा संदर्भात जर तुला नाटक काय करता आलं नंतर लिही, दोन पात्रांनाच आम्हाला करायचंय. आमच्याकडे दोनच पात्र आहेत. मी त्या दोनच पात्र आहेत असं म्हणून ती नवीन सविता लिहिली होती. त्या एकांकिकेचा आणि त्याचा तसा संबंध काही नसला तरी मूळ कथानक पण म्हणू शकत नाही, पण कथाबीज कदाचित ते असेल. कारण मी ती कधी संविधा वाचली नाही पण समीर काकांनी मला गोष्ट सांगितली होती की अशा अशा प्रकारची मला पाहिजे. तर त्याच्यानंतर मी ते दोन अंकाचं नवीन नाटक लिहिलं. त्याच्यामध्ये दोन पात्र आहेत पण ती दोन पात्र 16 वेगवेगळ्या भूमिका करतात.
1: अरे वा.
0: आणि म्हणजे एक साधस सूत्र घेऊन चाललोय, माणूस छोटा असू देत मोठा असू देत तो कधी ना कधी तरी भिकारी असतो, कोणाजवळ काही ना काहीतरी मागत असतो. एकदम श्रीमंत असेल तो परमेश्वराशी मागेल, त्याच्यापेक्षा तो थोडा कमी श्रीमंत असेल तो त्या श्रीमंत माणसाकडे मागेल, त्याच्यापेक्षा खालचा असेल तो भाईकडे मागेल, भाईच्या डॉनकडे मागेल. असं प्रत्येकाची जी एक श्रृंखला आहे की कोणी ना कोण करण्याचं मागत असतो, तो मागत असतो. तर मग कोणाचा तरी पालनहारी झाला म्हणून त्या संहितेचं नाव होतं तू पालनहारी, अशी एक सविता होती.
1: खरंच मस्त. युवा फ्रेंड्स, तुम्ही ऐकताय युवावाणीचा कार्यक्रम आणि आज आपल्यासोबत आहेत मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार प्राप्त झालेले असे अष्टपैलू युवा कलाकार अमेय धोपटकर. त्यांच्याबरोबरच्या गप्पा आपण अजून मारणार आहोत. तेव्हा स्टे ट्यून विथ आकाशवाणी. दादा, खूप अशा छान छान गप्पा आपल्या चालू आहेत आणि त्यात अजून आम्हाला बरंच काही काही जाणून घ्यायचंच आहे, पण एक पटकन असा रॅपिड फायर राऊंड घेऊया आपण. आवडतं नाटक गद्य.
0: पुरुष गद्य नाटक.
1: ओके. आणि
0: संगीत नाटक.
1: हा.
0: कट्यार, सौभद्र, स्वयंवर आणि एकच प्याला.
1: ओके. आवडती संहिता.
0: सगळ्यात सुंदर संहिता म्हणून जर आवडती संहिता विचाराल तर ती आहे जिसने लाहोर नाही देखा वो जन्मेज नाही. शफाअत खानांचं नाटक आहे. फार जुनं आणि अतिशय सुंदर नाटक आहे.
1: आवडते लेखक.
0: अर्थात पुलं. दैवत
1: आवडते दिग्दर्शक
0: सर्वात सुंदर आवडते दिग्दर्शक एक अनिरुद्ध खुटवड नावाचे सर आहेत जे पुण्याला असतात त्यांच्यासोबत मी काम केलंय आणि सुंदर कविता बसवण्याची त्यांची जी प्रोसेस आहे ती स्पेशली मला आवडते. अनिरुद्ध खुटवड सर आणि आमचे अशोक समय सर ते उत्तम दिग्दर्शन करतात. आपण सगळ्यांनी त्यांची नाटकं पाहिलीत. ह्या दोन मंडळींची नाव आवर्जून घ्यायची वाटत.
1: आवडतं गाणं
0: खूप गाणी मला आवडतात, खास करून ठुमऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्यातली हमरी अटरी आपली सगळ्यात आवडते.
1: आवडतं नाट्यपद
0: नभ मेघांनी आक्रमी
1: आणि तू इतका फिरलायस तरी पण आवडतं ठिकाण त्यातलं
0: सगळ्यात आवडतं ठिकाण असं जर सांगायचं झालं तर कला अकादमी गोवा. आजही आवडते, तिथे जाऊन बसायला आवडत. आणि अजून एक नाट्यगृह आहे गोव्यामध्येच येतं ते, त्याचं गाव आहे साखळी, रवींद्र नाट्य भवन म्हणून नवीन नाट्यगृह आहे. खूप मोठं म्हणजे तिथे इंग्लिश नाटक अगदी लिलया करता येईल अशा प्रकारचं मोठं नाट्यगृह नवं नाट्यगृह आहे. त्या दोन जागा मला खास करून आवडतात. आणि नाट्यगृह कुठलं आवडतं असं जर विचारशील तर शिवाजी मंदिर जात आहे.
1: आणि आवडता खाद्यपदार्थ
0: मोदक.
1: थँक्यू सो मच. दादा गप्पा थांबू नयेत खरंच असं वाटतंय. तू आतापर्यंत जी संगीत नाटकं लिहिलीस, गेल्या 10 वर्षांमध्ये संगीत नाटकं जी लिहिलीस त्याचे जॉनर खरंच खूप वेगवेगळे होते आणि तू स्वतःचाच बार हाय हाय हाय असं करत गेला आहेस. तर अजून वेगळ्या जॉनर मधलं आम्हाला नक्कीच कुठली तरी संहिता बघायला आम्हाला नक्की आवडेल. त्याचबरोबर तू पालनहारी हा सुद्धा तू नाटक जे लिहिलंस यावर्षी तेही रंगभूमीवरती त्याने रंग चढवला होता आणि अशीच नाट्यकृती तुझ्याकडनं घडत राहू आणि एका वेगळ्या भूमिकेमध्ये सुद्धा तू आम्हाला बघायला मिळो ह्याच इच्छा मी आज इथे करेन. आणि त्याचबरोबर एक जाता जाता मला प्रश्न तुला नक्की विचारावासा वाटेल की तुझ्या रत्नागिरी किंवा कोकणवासियांकडनं जे कलाकार आहेत म्हणा प्रेक्षक आहेत म्हणा त्यांच्याकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत आता नाटक या अँगलने?
0: अपेक्षा वगैरे असं नाही पण मला अजून एक वेगळ्या प्रकारचं नाटक करायचं या इथं की आपल्याकडे होणारं जे नाटक आहे हे एक प्रकारचं पारंपरिक नाटक आहे असं अजूनही मला वाटतं. आपण वेगवेगळे प्रयोग आपण त्यामध्ये करतो आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपण त्यामध्ये आणतो आहोत. पण नाटक म्हटलं की ह्या सगळ्या जरी गोष्टी त्याच्या लागणारी तंत्र त्याच्यासाठी लागणाऱ्या सविता ह्या सगळ्या जरी आपण जमा करत असतो तरी एक गोष्ट मला कायम आवर्जून त्यामध्ये ऍड करावीशी वाटते की नाटकासाठीचे वेगवेगळे जे बाज आपण वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे जसे जॉनर्स तू म्हटलेस ते जेव्हा आपण वापरतो तर यामध्ये कुठेतरी अजून वेस्टर्न नाटक हे रत्नागिरीतल्या नाटकामध्ये किंवा कोकणातल्या नाटकामध्ये आजही कमी दिसतं. तर त्या वेस्टर्न नाटकांचं रूपांतर म्हणा किंवा वेस्टर्न नाटकांचं एक काही अंश घेऊन आपल्या कथानकाला बसवलेला प्रकार म्हणा हा प्रकारचं जे नाटक करणारे लोक आहेत हे अगदी हाताच्या बोटावर मोजणे एवढे. तर तशा प्रकारचं नाटक जर आपण इथं वाढवू शकलो तर आपलं असलेलं नाटक आणि प्लस ते नव्याने ऍड केलेलं नाटक ह्याच्यामधून काहीतरी अजून चांगलं निर्माण होईल असं मला वाटतं. आणि येत्या 1-2 वर्षांमध्ये मला तशा प्रकारचं नाटक ह्या इथल्याच कलाकारांना घेऊन पण एक म्हणतो ना आपण की एक प्रकारचा नवा प्रघात पाळायचा त्या निमित्ताने अशा प्रकारचं नाटक मला करायचं.
1: नक्कीच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत याच सदिच्छांसोबत आजच्या या युवा अणीशा कार्यक्रमामधनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते. आणि दादा तू वेळात वेळ काढून इथे आलास आणि खूप छान मनमुराद अशा गप्पा मारलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुला जो युवा पुरस्कार मिळाला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन करते.
0: खूप खूप धन्यवाद मीरा तुझेही आणि आकाशवाणी रत्नागिरीचेही की मला तुम्ही या इथं बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा खूप सारे आभार धन्यवाद.
1: थँक्यू सो मच. फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते 9405573485. चला तर फ्रेंड्स परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.

0: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 6:10 झाली आहेत. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रियंका बर्वे आणि शरयू दाते यांनी गायलेलं फुलराणी या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत निलेश मोहरीर यांचं.

श्रुतीव चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सागर फडके आणि सायली पंकज यांनी गायलेलं ओंकार दत्त यांचं गीत, संगीत व्ही हरिकृष्ण यांचं, चित्रपट मिस्टर अँड मिसेस सदाचारी.

0: बालदोस्तांनो नमस्कार, कसे आहात? नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. बालदोस्तांनो, वेळ झाली आहे आपले कार्यक्रम ऐकण्याची. चला तर आपण कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत नागपूरची चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्यासोबत. अनुष्कानं आजवर अनेक पारितोषिकं पटकवली आहेत आणि प्रामुख्यानं त्यामध्ये 2025 खासदार क्रीडा महोत्सवात तिनं तिसरं पारितोषिक पटकवलं. शिवाय डिस्ट्रिक्ट लेवल मुलींच्या चेस चॅम्पियनशिपमध्ये तिनं नागपूर विभागाचं नेतृत्वसुद्धा केलं आणि नॅशनल अंडर 11 गर्ल्स चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा तिने सहभाग घेतलाय आणि अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये अनुष्का विजयी झालेली आहे. तिच्या या चेसच्या प्रवासाबद्दल आणि एकंदरच तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बातचीत करणार आहोत. आधी अनुष्काचं स्वागत करूया. अनुष्का, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सगळ्यात आधी आम्हाला उत्सुकता आहे तुझ्याबद्दल जाणून घ्यायची, तर तू सांग आम्हाला तुझ्याबद्दल.
1: माझं नाव अनुष्का देशपांडे आहे. मी 6व्या वर्गात शिकते. अजून मी सोमवार निकाल शाळेत आहे.
0: व्हेरी गुड. मग तुला चेस खेळण्याची आवड कधीपासून आहे?
1: कोविड-19 मध्ये, म्हणजे कोरोनामध्ये, माझा दादा म्हणत होता की शाळेकडनं आम्हाला ऑफर आलं होतं चेस क्लास लावायचे. तर माझा दादा बास्केटबॉल खेळायचा, पण त्याला इंडिव्हिज्युअल स्पोर्ट बद्दल जास्ती वाटायचं. तर त्यांनी बाबांना म्हटलं की मला चेस लावून दे. अजून त्यांनी मला क्लास लावून दिला ऑनलाईन. अजून मला तिकडनं आवडलं. मग घराजवळच एक चेसचा क्लास होता श्रीवास्तव मॅमचा, तिकडे माझ्या बाबांनी लावून दिला मला क्लास आणि मला तो आवडला. मित्र मैत्रिणी सगळ्या, आणि आता पण मी तोच कंटिन्यू केला आहे क्लास.
0: अच्छा, म्हणजे इतके वर्ष झाले तू श्रीवास्तव मॅमकडे शिकते आहेस. कसा अनुभव आहे तुझा शिकण्याचा?
1: खूपच मस्त अनुभव आहे. सगळ्या वेगळ्या वेगळ्या पॅटर्न्सने जे शिकवतात. अजून काही विचारलं क्वेरी म्हणजे, तर ते क्लिअर करून देतात एकदम चांगले.
0: वा, मग तू म्हणतेस पॅटर्न वेगवेगळे शिकवतात, मग त्याबद्दल आम्हाला सांग ना.
1: पॅटर्न्स म्हणजे कधी ते एंड गेम्स घेतात, तर कधी प्लेइंग गेम्स घेतात, कधी ओपनिंग्स तर पझल्स, कधी शॉर्ट कॅल्क्युलेशन्स घेतात. या मग त्यांचे जुने स्टुडंट्स असतात ते कधी येतात, ते आम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम्स देतात. अजून आम्ही कधी ऑनलाईन प्लेइंग गेम करतो. एक दिशांग दादा म्हणून दादा आहे, तो खूप हाय लेवलवर खेळतो, तर आम्ही कधी त्याचे गेम अनालाइज करतो. अजून अशा भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो.
0: वा, म्हणजे इतक्या लहान वयात तू खूप पुढे गेली आहे चेस मध्ये असं म्हणायला हरकत नाही.
1: नाही, तसं नाही,
0: पण खूप आवडतोय तुला खेळ.
1: हो,
0: मग तुझा आवडता पॅटर्न कोणता?
1: मला सगळ्यात जास्ती शॉर्ट कॅल्क्युलेशन्स, म्हणजे 3 मूव्ह 2 मूव्ह मेट असतात. कठीण असतात ते, पण खूप मजा येते त्याला करायला मित्रांमैत्रिणींसोबत.
0: अच्छा, म्हणजे खूप विचार करून खेळावं लागतं.
1: खूप विचार नाही, पण म्हणू शकतो.
0: वा, मग तुझ्या घरी पण कोणी चेस खेळतं का?
1: नाही, माझ्या घरी तसं कोणी चेस नाही खेळत, पण माझा दादा, माझ्या दादाला आणि बाबांना चेस खेळता येतो थोडं थोडं.
0: मग तू घरी खेळते का सगळ्या दादा, तुझ्या दादा बरोबर आणि बाबांबरोबर?
1: नाही, दादाला अभ्यास असतो आणि बाबा ऑफिस मध्ये असतात. तर कधी कधी मी ऑनलाईन गेम्स खेळून घेते. अजून मॅमचं होमवर्क असं दिलेलं पाहिजे, ते करते मी आपल्या आईसोबत.
0: वा, आणि मग शाळेतर्फे पण तू शाळेचं नेतृत्व केलं आहे कधी?
1: हो, मी शाळेकडनं इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स खेळायला गेली आहे. त्याच्यात मला पहिलं बक्षीस आणि दुसरं बक्षीस मिळालं.
0: क्या बात है. कसा अनुभव

0: शाळेत जेव्हा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शाळेतली विद्यार्थिनी चेस चॅम्पियन आहे, कसं वाटतं त्यांना? मग
1: चांगलं वाटतं ते सगळ्यांना.
0: मैत्रिणी काय म्हणतात?
1: मैत्रिणी कॉंग्रेट्स करतात.
0: त्या म्हणत नाही तुला की आम्हाला पण शिकव म्हणून?
1: नाही, त्यांना चेसमध्ये तेवढा इंटरेस्ट नाही.
0: अच्छा, तू ॲज वर अनुष्का खूप म्हणजे चॅम्पियनशिपसाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गेलेली आहेस, मग काही एखादा अविस्मरणीय अनुभव आठवतोय तुला?
1: हो, आता म्हणजे अंडर 15 2026 डिस्ट्रिक्ट सिलेक्शन झालं, त्याच्यात मी पहिली आली तर ते अविस्मरणीय सारखंच होतं. कारण की त्याच्यात मी एक मॅच हारली, पण तिकडच्या टॉप बोर्डला मी हरवलं होतं एकदम चांगल्यापणे, म्हणून मला खूप चांगलं वाटलं. कारण की ती ताई खूप चांगली खेळायची आणि मी नेहमी हारायची तिच्यासोबत.
0: पण तू जिंकलीस त्यावेळेस?
1: हो, त्यावेळेस जिंकली तर मला खूप चांगलं वाटलं.
0: खूप छान. आणि स्पर्धा जिंकून आली की आई बाबा आणि दादा काय म्हणतात?
1: सगळे खूप खुश असतात. अजून मग घरी एकदम मजा मग उत्साह झालेला असतो.
0: क्या बात आहे. आणि मग काय आवडतं तुला खाऊ खायला?
1: आई जे बनवते ते आवडतं.
0: अच्छा, आणि सगळ्यात फेवरेट काय? मग
1: भेंडीची भाजी पोळी.
0: मग त्या दिवशी भेंडीची भाजी का?
1: नाही, त्या आम्ही टुर्नामेंटच घेऊन जातो.
0: व्हेरी गुड. आणि मग तू आता चेसच्या प्रशिक्षणाबद्दल तर आम्हाला सांगितलंच की कोरोनापासनं तू ज्या टीचरकडे जाते आहे त्यांच्याकडे तुझं चेसचं प्रशिक्षण सुरू आहे. मग तेव्हाची अनुष्का आणि आताची अनुष्का, तुला स्वतःत काही बदल वाटतो तुझ्या खेळण्यात?
1: हो, पुष्कळ बदल झालाय. तर मी साध्या साध्या मूव्ह सोडून द्यायची, पण आता मला कळतात आणि आता मी विचार करून नाही खेळते जास्ती. त्या काय भरभर खेळणं असायचं माझं.
0: आणि मग किती वेळ तुझा क्लास असतो हा?
1: माझा क्लास 3 ते 4 तास असतो. म्हणजे 5:30 जाते मी तर 8:30-9 पर्यंत येते.
0: अच्छा,
1: अजून कळते नाही कसा टाइम चालला जातो तिकडे, सगळे मित्र असतात तर.
0: खूप छान. आणि आता खूप अचीवमेंट्स तुला मिळालेले आहेत आजवर, मग त्याबद्दल आम्हाला सांग.
1: अचीवमेंट्सचं तसं काही नाहीये, कारण की चेसमध्ये गर्ल्स कॅटेगरीमध्ये तेवढी कॉम्पिटिशन नसते, पण तरी आमच्या कॅटेगरीत आहे तर प्लेयर्स लागण्यावर असतात. अजून पॉईंट्स आम्हाला 5 ते 6 बनवावं लागतात, त्यांनी प्राईज मिळतं. पण आधी अंडर 9 अंडर 11 होती मी, तर त्या तर म्हणजे एकदम आरामात भेटून जायचं मला प्राईज. पण आता थोडी कॉम्पिटिशन आहे त्याच्यात.
0: आता हळूहळू कॉम्पिटिशन वाढते आहे. बरं, मग आता जर ऑन गोईंग तुझ्या कुठल्या स्पर्धा सुरू आहे याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आणि मग स्पर्धेची तू तयारी कशी करतेस हे पण जाणून घ्यायचं.
1: आता ऑन गोईंग टुर्नामेंट तर सध्या नाहीये, पण हा आता या रविवारी एक ब्लिट्सक्रिक म्हणून नागपुरातच आहे VNIT. मग त्याच्यानंतर जूनमध्ये स्टेट आहे माझं सोलापूरमध्ये. अजून त्याच्यानंतर तर सध्या कोणते टुर्नामेंट नाहीये.
0: अच्छा,
1: आणि प्रॅक्टिस म्हटलं तर मी जास्तीत जास्त ओपनिंग आणि एंड गेम वर लक्ष देईल, कारण की तोच थोडा वीक पार्ट आहे माझा. मिडल गेम तर मी चांगल्याने हँडल करून घेते.
0: वा, अनुष्का नागपूरला तर तू बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे, मग नागपूरच्या बाहेर कुठे कुठे गेली?
1: मी मध्य प्रदेशमध्ये जबलपूरला रॅपिड टुर्नामेंट 2 खेळायला गेली आहे. तर त्याच्यात मला बेस्ट फिमेल मध्ये पहिल्यांदा 3rd प्राइज मिळालं होतं आणि कॅश मिळाली होती 1000 रुपये ट्रॉफी सोबत, आणि त्या रेटिंग ए प्लस झाली होती फर्स्ट टाइम. सेकंड टाइम मी गेली तर मी बेस्ट फिमेल मध्ये फर्स्ट आली, अजून मला 2500 कॅश प्राइज मिळालं.
0: किती छान. आणि मग घरी ट्रॉफीज आणि मेडल्स किती आहेत, मोजले आहे का?
1: हो, म्हणजे 50 जास्ती आहे.
0: वा वा, खूप छान. मग ते ठेवायला काही आईनी वेगळा शेल्फ करून घेतला असेल?
1: हा, म्हणजे शोकेस आहे त्याच्यात ठेवले, काही टीव्हीच्या खालच्या शेल्फ मध्ये अजून काही वरती ठेवले.
0: खूप छान. आणि मग आई बाबांचा कसा सपोर्ट असतो जेव्हा तुझ्या टुर्नामेंट असतात?
1: आई बाबांचा सगळ्यात जास्ती सपोर्ट असतो. ते नेहमी मला प्रोत्साहन देत असतात की चांगलं खेळ चांगलं खेळ. हारल्यावरही काही म्हणत नाही खूप, कारण की आणि आई नेहमी सांगत असते हार जीत तर चालतच राहणार आहे, आपल्याला नेहमी पुढे लक्ष ठेवायचं.
0: नक्कीच, पार्ट ऑफ लाईफ आहे की
1: नाही? हो, ते तर आहेच.
0: आणि मग चेस मध्ये तू कोणाला आदर्श मानते?
1: मी चेस मध्ये तसं दिव्या देशमुख आणि वैशाली आणि भरपूर प्लेयर्स आहे, मॅग्नस कार्लसन सारखे. अजून काही आहे इंडियन प्लेयर्स, अर्जुन इरिग्यासी, प्रज्ञानंद सारखे.
0: अच्छा, तुला कोणाचा गेम बघायला आवडतो?
1: तसं तर मला मिखेल लालचा गेम बघायला आवडतो, कारण की तो खूप सॅक्रिफाईस देतो. अजून एवढा मस्त पैकी अपोनेंटला हरवतो की काही सांगता येत नाही.
0: वा, तर तू अभ्यास आणि चेस ह्याचा कसं ताळमेळ राखतेस?
1: संध्याकाळी माझा चेसचा क्लास असतो, तर आणि शाळा पण 10 असते, तर सकाळच्या टाईममध्ये थोडा अभ्यास करून घेते. अजून शाळेमध्ये जो असतो त्यानेच, अजून परीक्षेच्या वेळेस जास्ती अभ्यास करते मी.
0: आणि कुठले विषय आवडतात मग तुला?
1: मराठी सगळ्यात जास्ती आवडतं.
0: अच्छा, आणि मग तुला स्वतःला भविष्यात कुठे बघायला आवडेल स्वतःला?
1: तसं तर मला वर्ल्ड चॅम्पियन मला बघायला आवडेल, कारण की ते सगळ्यात मोठं चेस प्लेअरचं एम असतं.
0: नक्कीच. आणि चेस खेळणं आणि अभ्यासाचं तर तारतम्य तू सांगितलंच कसं राखतेस. तुला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे पुढे भविष्यात जाऊन, मग त्यासाठी तुला कठोर परिश्रम करणं आवश्यक आहे. मग कशी तयारी करशील तू, काय वाटचाल आहे तुझी त्यासाठी?
1: त्यासाठी तर मिडल गेम, ओपनिंग एंड गेम जो पार्ट आहे चेसचा त्याला स्ट्रॉंग करायचा ट्राय करेल मी. ओपनिंग गेम्स, अनालिसिस, शॉर्ट कॅल्क्युलेशन, अजून टाइम प्रेशर कमी हो याची जास्ती मी प्रयत्न करेन, कारण की माझ्या टाइम प्रेशर खूप पटकन येतं म्हणून.
0: अनुष्का, चेस तर तू छान खेळतेस, अभ्यासही छान करते, मग त्याच्याशिवाय तुला कोणते हॉबीज आहेत का अजून?
1: हो, ड्रॉइंग आहे, गाणे ऐकणं आवडतं आणि कधी कधी बॅडमिंटन खेळते फिजिकल फिटनेस साठी. अजून आता उन्हाळ्यात सकाळी मी स्विमिंगला पण जाते, तिकडे पण मस्ती चालतेच आमची.
0: आणि तुला मग ड्रॉइंग मध्ये काय काढायला आवडतं, कुठल्या प्रकारचे चित्र काढतेस तू?
1: साधीच.
0: बरं, आणि अनुष्का, आता आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप मित्रमैत्रिणी तुझ्या वयाचे तुला ऐकत असतील आणि ते सुद्धा जर चेस खेळत असतील तर काय सांगशील तू त्यांना?
1: ते चेस खेळत असतील तर त्यांनी ट्राय करायला पाहिजे. अजून चेस प्लेअरच्या लाईफमध्ये एक पार्ट असतो की तो खूप गेम्स हारतो, पण त्यांनी एकदम मायूस होऊन सोडून नाही द्यायला पाहिजे, अजून ट्राय करत राहायला पाहिजे, म्हणजे पुढे काही ना काही नक्की होईलच.
0: नक्कीच. अनुष्का, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आली आणि आजवरचा तुझा चेस मधला जो प्रवास आहे त्याविषयी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्याकडनं तुला आम्ही खूप शुभकामना देतो आणि पुन्हा भेटू लवकरच. तू आली त्याच्यासाठी तुला खूप खूप थँक्यू.
1: वेलकम.
0: आताच आपण चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत ऐकलीत. बालदोस्तांनो, आता श्रेयस मुंजे या मित्राचं तबला वादन आपण ऐकूया.

वा क्या बात है, श्रेयस मुंजेचं सादरीकरण उत्तमच होतं. आणि बरं का बालदोस्तांनो, आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. कार्यक्रमाची वेळ संपत आली.

0: ली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका ताई आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: नमस्कार.

गंमत जम्मत बालदोस्तांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. हे बातमीपत्र रेडिओ सेट आणि ॲप दोन्ही ठिकाणी आपण ऐकू शकता.

0: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
4: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
4: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
4: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
4: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
5: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
6: सहज संवाद.

0: रिझल्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं
1: काय चाललंय?
2: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन

0: आकाशवाणी मुंबई, शैलेश औटी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. आज देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्यांचा सहभाग. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS आग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं. परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्नसोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघाती विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलो. त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. त्याबाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयी प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली. समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला.
2: अंधविश्वास कई बार केवल एक गलत धारणा नहीं होता, वो डर पैदा करता है और जब डर मन पर हावी हो जाता है तो इंसान सच को देखना ही बंद कर देता है. अंधविश्वास में डूबे लोग फिर बिना तर्क के, बिना सत्य जाने ऐसे फैसले लेने लगते हैं जिनका बड़ा नुकसान होता है.
0: विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरणही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांतही बदल घडून येतात असं ते म्हणाले. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचंही त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्टेशन, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचंही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना ग्रामविकास मंत्री

0: तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. आषाढी वारी 2026 तयारीचा आढावा घेत त्यांनी वाखरी पालखीतळ भक्तिसागर अशा 65 एकर परिसराची आणि चंद्रभागा नदीपात्राची पाहणी केली. राज्यातल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसनं आज मंत्रालयासमोर तसंच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केलं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले. ट्रान्झिट बूथ, फिरती पथकही कार्यान्वित करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. जिल्ह्यात 58,815 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं ठेवलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 388,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबेजोगाई इथं आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथं आमदार डॉ मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्षा ॲडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाखरीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनातर्फे ठिकठिकाणी पोलिओ लसीकरणासाठी व्यापक सिद्धता करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यात आज राबवण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातही 2,00,000 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शिवनी टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात एकाच परिवारातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरहून अकोल्याकडे जाणारी एक मोटार आज सकाळी एका ट्रकच्या मागच्या बाजूला जोरात धडकल्यानं हा अपघात झाला. यात मोटारीतले 5 जण मृत्यूमुखी पडले. राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईतल्या अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबेघाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 1 जुलैला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेती, कृषी संलग्न क्षेत्र, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, कृषी विस्तार आणि विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी संस्था तसंच कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत आहेत असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी केवळ 21 धावातच आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 14 षटकात आयर्लंडच्या 3 बाद 104 धावा झाल्या होत्या. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना होत आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजी स्वीकारली. दहशतवाद विरोधी पथकानं जालना शहरात छापा टाकून नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांचा साठा जप्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर तळेकाटे सप्तलिंगी ते बाव नदी या टप्प्यात वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाला आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते?
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन रेडिओ सेट, DTH तसंच DRMवर प्रसारित केलं जात आहे. अस्मिता वाहिनीवरचे नियोजित कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित केले जात आहेत. 7:11:50 झालेली आहेत.
6: हाय, मी शर्वरी.
7: नमस्कार, मी रोहित.
8: मी सुखदा.
9: आणि मी रेवा.
10: आम्ही खूप भांडतो.
7: आम्ही चर्चा करतो.
11: आम्ही गप्पाही मारतो.
12: आम्ही मजा मस्तीही करतो.
7: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण प्रत्येक मंगळवारी
13: दुपारी 12
14: वनिता मंडळात
7: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
15: आपुलकी या घरात.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

मंडळी नमस्कार. माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर आपलं स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 7 आषाढ, शके 1948, दिनांक 28 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूया वटपौर्णिमा या विषयावर विमलाबाई लेले आणि सहकाऱ्यांचं कीर्तन.

या अभंगात अमृतरायाने पतिव्रता स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे. खरं संसाराचं सार जाणणारी तीच खरी पतिव्रता स्त्री बरं. ज्या स्त्रियांनी एकदा देव ब्राह्मणाला अग्निनारायणाला साक्षी ठेवून जो पती वरला, धर्मशास्त्राप्रमाणे सात पावले त्याच्याबरोबर टाकली, ती स्त्री कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या पतीचा त्याग करीत नाही, किंबहुना त्याला कमी मानित नाही. आपला पती निर्धन असो, अंध असो, अन्य कोणतंही व्यंग असो, ती त्याचा अनादर करीत नाही. असेल त्या परिस्थितीमध्ये सुखा समाधानाने त्याच्याबरोबर संसार करते, तीच खरी पतिव्रता स्त्री बरं. अहो, स्त्रियांचं आराध्य दैवत म्हणजे पती. पतीची सेवा केली की प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा केल्याचं पुण्य हे त्यांना

खरंच आहे. तुकाराम महाराजांनी महापूजेचे जे चार मार्ग सांगितले आहेत ना, ते असे आहेत, स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन आणि चौथा पूजेचा मार्ग म्हणजे सतीनी पतीची सेवा. हा सतीच्या महापूजेचा मार्ग अनेक स्त्रियांनी जगाला सर्वोत्कृष्ट रीतीने दाखवला आहे. बरं, अहो आपला हा भारतखंड परमेश्वराच्या अवतारांची, साधू संतांची आणि साध्वी पतिव्रता स्त्रियांची जणू खाणच आहे. जगाच्या पाठीवरती असा दुसरा देश आढळणार नाही. ह आपल्या ह्या देशामध्ये कशा आणखीन स्त्री रत्न जन्माला आली ती पहा. हं,

अशा अनेक महान पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या बरं, परंतु ह्या सर्वांचं वर्णन करायला आपल्याला वेळ फार कमी आहे. एक दोन उदाहरणं आपल्याला सांगायची म्हणजे, हा सतीच्या महापूजेचा मार्ग जानकी देवीने जगाला अगदी उत्तम तऱ्हेने दाखवलेला आहे बरं. राम जेव्हा वनवासाला जायला निघाले आणि सीतादेवीचा निरोप घेण्यासाठी तिच्याकडे आले, तेव्हा सीतादेवीने काय सांगावं

रघुवीरा, मी आपल्या पुढे अगोदर वनात जाणार, आपण पाठीमागून चलावं, मला घेतल्या वाचून जाणं आपल्याला योग्य नाही. तेव्हा रामराय म्हणतात, हे देवी, अगं त्या अरण्यामध्ये व्याघ्र सिंह असे फार मोठे क्रूर पशु आहेत बरं, आणि तिथे पायी जायचं आहे. तो मार्ग म्हणजे खडे काट्याने अगदी आच्छादून गेल्यामुळे रस्ताही सरळ दिसत नाही, शिवाय त्या ठिकाणी सुग्रास अन्नही मिळणार नाही, कंदमुळं खावी लागतील. तेव्हा तू या राजवाड्यातच राहा, मी तुला लवकर भेट देईन. आता सामान्य स्त्री असती ना तर हा उपभोग सोडून गेलीच नसती हं. परंतु सीतामाई म्हणतात, नाथ, मी तुमची धर्मपत्नी आहे, जिकडे पती तिकडे सती. या राजवाड्यामध्ये सर्व सुख आहेत पण पती सुख नाही, तेव्हा तो राजवाडा मला अरण्याप्रमाणे वाटेल. आणि ज्या अरण्यामध्ये ही सर्व सुख नाहीत पण पती सन्निध आहेत, ते अरण्य मला राजवैभवाप्रमाणे वाटेल. सीतादेवीचं हे साध्वीपण आर्यवर्तातल्या सर्व स्त्रियांना अगदी निःसंशय मार्गदर्शक आहे. गांधारीनी सुद्धा आपले पती अंध म्हणून आपले डोळे जन्मभर बांधून घेतले होते बरं. हरिश्चंद्राची पत्नी तारामती हिने तर पतिवचनासाठी केवढे कष्ट सहन केलेले आहेत आपल्याला माहितीच आहे. याच खऱ्या पतिव्रता स्त्रिया, कारण खरं संसाराचं सार त्यांनी जाणलेलं होतं. म्हणूनच

आज वट पौर्णिमा. यमराजाकडून पतीचे प्राण परत मिळवणारी अशी ही महान पतिव्रता स्त्री सती सावित्री हिचा चरित्रभाग आपण

आंध्र देशात एक धार्मिक व सत्यवक्ता असा राजा होऊन गेला बरं. तो प्रजेला अत्यंत सुख देत असे, परंतु राजाला अपत्य नसल्यामुळे तो फार दुःखी होता. राजानी पुत्रप्राप्तीसाठी सावित्री देवीची 18 वर्ष आराधना केली, तेव्हा त्याला सावित्रीच्या कृपाप्रसादानी कन्यारत्न झालं. तिचं नाव त्याने सावित्री असंच ठेवलं. सावित्री अत्यंत सुस्वरूप बुद्धिवान अशी होती. शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे ती वाढत होती. तिची गोड कौतुक आणखीन पुरवली जात होती. पुढे त्या काळातल्या प्रमाणे सावित्री उपवर झाली, तेव्हा राजाला तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागली.

त्या काळी मुलांनी मुलीला मागणी घालायची असा रिवाज होता हा। पण जो कोणी राजपुत्र तिला मागणी घालायला येईना तो तिच्या अगदी तेजाला पाहून दिपून माघारीच जाई बरं। पतिव्रता व निर्भयता ह्या गुणामुळे सावित्रीचं असं काही तेज दिसू लागलं की तिच्या पुढे मोठमोठे सुंदर राजपुत्र हे फिक्के दिसायला लागले। सावित्रीशी विवाह करायला आपण लायक आहोत असा आत्मविश्वास एकाही राजपुत्राला वाटेना आणि त्यामुळे तिचा विवाह होईना तेव्हा राजाला अधिकच काळजी वाटायला लागली। शेवटी राजाने तुला आता योग्य वाटेल तो तूच पती आणखी निवड असं सांगितलं। त्याप्रमाणे आणि सावित्री पती शोधण्यासाठी वराची शोधना करण्यासाठी निघाली। पण एकटी गेली नाही हा, बरोबर अगदी वृद्ध प्रधानाला तिने बरोबर घेतलं। 18 देश ती हिंडली आणि शेवटी फिरता फिरता ती एका अरण्यामध्ये आली। त्या ठिकाणी धुमत्सेन नावाचा राजा होता। धुमत्सेन हा अंध होता। त्याचं राज्य शत्रूंनी घेतल्यामुळे तो आपल्या आणि बायको मुलासह वनवास भोगीत होता। धुमत्सेनाचा गुणवान पुत्र सत्यवान आपल्या आई वडिलांची अगदी उत्तम प्रकारे सेवा करीत होता बरं। सावित्री फिरता फिरता त्या अरण्यामध्ये आली। सत्यवानाचे चांगले गुण पाहून आपल्याला शोभेल असा हाच पती आहे असं सावित्रीला वाटलं। कारण सावित्रीची वराची निवड करण्याची दृष्टी फार वेगळी होती हा। ती वराच्या पोशाखाला, सौंदर्याला किंवा संपत्तीला भुलणारी मुलगी नव्हती। सत्यवानाच्या गरिबीचं तिला काहीच वाटलं नाही। अहो, सद्गुणी वराच्या सहवासामध्ये अरण्यवासही आनंददायक होईल असंच त्या वैभव संपन्न आणखी राजकन्येला वाटलं आणि तिने सत्यवानाला वरण्याचा तिथेच निश्चय करून टाकला आणि ती मद्र देशामध्ये आली। राजवाड्यामध्ये आली त्यावेळेला नारदांची स्वारी त्या ठिकाणी आलेली होती। नारदांचं आणखीन राजाजवळ संभाषण चाललेलं असताना सावित्रीने येऊन त्यांना दोघांना नमस्कार केला आणि सर्व वृत्तांत सांगितलेला आहे। ते ऐकून मात्र नारदांना जरा वाईट वाटलं। कारण सत्यवान अल्पायुषी आहे हे मुनींना माहिती होतं। त्यांनी तिला पुष्कळ प्रकाराने सांगून पाहिलं। परंतु शेवटी नारद म्हणाले, अगं सावित्री,

शेवटी नारदानी सत्यवंताच्या मरणाचा दिवस सावित्रीला सांगितला. सावित्री, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी दोन प्रहरी सत्यवानाला मरण आहे बरं, तेव्हा त्या दिवशी त्याला सोडून तू कुठे जाऊ नको. आणि राजालाही सांगितलं, राजा तूही चिंता करू नको, सावित्री आपल्या पातिव्रत्याच्या बळावरती आपल्या जीवनाचं मंगलच करून दाखवील बरं, तेव्हा हा लग्न सोहळा अगदी यथासांग पार पडू दे. सावित्रीच्या इच्छेप्रमाणे धुमत्सेन ज्या अरण्यामध्ये राहत होता ना, त्याच ठिकाणी लग्न सोहळा मोठ्या थाटाने पार पडला. सर्व वऱ्हाडी मंडळी गेल्यावरती सावित्रीने सर्व अलंकार उतरवून तपस्विनीचा वेश स्वीकारलेला आहे आणि अंध सासू सासऱ्यांची व पतीची सेवा उत्तम प्रकारे ती करायला लागली बरं. संस्कारी, धर्मपरायण आणि जितेंद्रिय अशा पत्नीच्या सहवासामध्ये सत्यवानाचा आनंद वाढतच चाललेला होता. सावित्रीलाही सेवेचा आनंद होत होताच, परंतु पतीच्या आयुष्याचं स्मरण झालं ना म्हणजे मात्र तिला फार वाईट वाटायचं. महिन्या मागे महिने उलटले आणि आता पतीच्या आयुष्याचे फक्त 4 दिवस शिल्लक राहिलेले होते.

त्या 3 दिवसांमध्ये तिने अन्न पाणी ग्रहण केलं नाही आणि चौथ्या दिवशी सत्यवान वनात ज्यावेळेला जायला निघाला त्यावेळेला थोड्याच वेळामध्ये पतीचा सहवास संपणार आहे हे सावित्रीला माहिती होतं आणि म्हणूनच ती सत्यवनाला

सत्यवानालाही वाटलं खरंच आहे. आज एक वर्षामध्ये आपण कुठेही बाहेर गेलो नाही, पण सावित्री आई बाबांना विचारायला पाहिजे. सासू सासऱ्यांची परवानगी घेतली. सासूबाईंनी सांगितलं, बाळ सावित्री जपून जा बरं आणि लवकर घरी या. मार्गाने जाताना सत्यवान प्रत्येक रमणीय वस्तूकडे सावित्रीचं लक्ष वेधित होता आणि आपला आनंद द्विगुणित करीत चाललेला होता. सावित्री ही पतीच्या आनंदामध्ये मिसळण्याचा होईल तितका प्रयत्न करीत होती खरी, पण मनामध्ये प्रतिक्षण तिला अगदी कल्पांताप्रमाणे वाटत होता. वनात गेल्यावर सत्यवान वाळलेली लाकडं तोडायला लागला. त्याच्या डोक्यामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या. लगेच सावित्रीने सत्यवानाचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं. भगवान नारदाने भाकीत केलेला प्रसंग जवळ आला आहे याची तिला खात्री झाली. तोच तिच्या त्या दिव्य दृष्टीला यमराज दिसू लागले. सत्यवानाच्या शरीरातून त्याचा जीवात्मा आपल्या पाशाने आणखीन त्याने ओढून काढला. सावित्रीने मोठ्याने किंकाळी फोडली. त्यावेळेला त्या साध्वीची काय अवस्था झाली असेल ह्याची कल्पनाच करवत नाही बरं. यमराज सत्यवानाच्या जीवात्माला घेऊन दक्षिण दिशेने जायला निघाले. पण सावित्री त्या ठिकाणी नुसती रडत बसली नाही. तिने पतीचा देह वस्त्राने आच्छादून आणि वडाच्या झालाखाली ठेवला आणि ती यमाच्या पाठीमागून जायला लागली. कितीतरी वेळ ती यमाच्या पाठीमागून जात असताना यमराजांनी पाहिलं आणि

यमराज म्हणाले, सावित्री दमलीस बरं, तू आता मागे जा, अगं तुझं आणि याचं नातं आता राहिलेलं नाही आहे. सावित्री म्हणाली, महाराज पतीला सोडून जाणं हा स्त्रियांचा धर्म नाही, आपण स्त्री धर्माचं उल्लंघन करायला मला कसं बरं सांगता. सावित्री, अगं तुझी पतिनिष्ठा पाहून मी फार संतुष्ट झालो आहे, परंतु पतीशिवाय तुला दुसरे काही वर मागाच असतील तर मागून दे. सावित्री फार बुद्धिवान आणि चतुर होती बरं. सावित्रीने सासऱ्याचं गेलेलं राज्य पुन्हा मिळावं, त्यांना दिव्य दृष्टी यावी आणि पित्याला इंद्रासारखे पुत्र व्हावे असे वर मागून घेतले आणि धर्मराजांनी ते दिले. पण तरीसुद्धा सावित्री यमराजांच्या पाठीमागून जातच होती. यमराज म्हणाले, सावित्री अगं आत्तापर्यंत जो तू मागितलंस ना ते सगळं दुसऱ्यांच्यासाठी, तुझ्यासाठी तू काहीच मागितलं नाहीस. सावित्री म्हणते, धर्मराज मी काहीतरी मागावं आणि आपण मला द्यावं अशी आपली इच्छा असेल ना, तर मला सौभाग्यवती पुत्रवती भव असा आशीर्वाद द्या. म्हणून सावित्रीने नमस्कार केला बरं, तो काय सांगावं.

सावित्रीला परम आनंद झालेला आहे. तरी पण सावित्री पाठीमागे जातच होती. सावित्री म्हणते, धर्मराज आता पतीला घेतल्याशिवाय मी मागे कशी बरं जाऊ, कारण

यमराज एकदम भानावरती आले आणि म्हणाले, सावित्री धन्य धन्य तू, तू महान साध्वी तशी पतिव्रता आणि तशीच चतुरही आहेस बर। अग तू त्रिभुवनामध्ये आपल्याला धन्य करून घेतलं यात शंकाच नाही। सावित्री आता मी तुझ्या पतीचे प्राण पाशातून अंकिन मुक्त करतो बर। धर्मराजांना नमस्कार करून सावित्री निघाली। सत्यवानाचं शव ज्या ठिकाणी ठेवलेलं होतं तिथे सावित्री आली, पतीचं मस्तक मांडीवरती घेतलं। पतिव्रतेच्या हाताचा स्पर्श होताच सत्यवान पुन्हा आणखीन झोपेतून उठून जाग व्हावं ना अशा प्रमाणे उठून बसला राहिला आणि सावित्रीला म्हणतो, सावित्री अगं एवढ्या वेळ का मला झोपून ठेवायचं? सावित्री म्हणाली, नाथ मी सर्व वृत्तांत तुम्हाला सांगते, मार्गाने जाताना सांगते बरं। आता घरी सासूबाई मामंजी वाट पाहत असतील आणि खरोखरीच सासू सासरे घरी वाटच पाहत होते, पण थोड्या वेळापूर्वीच ऋषी मुनींनी त्यांना आनंदाची वार्ता आणखीन दिलेली होती। सत्यवान सावित्री निघाली

सत्यवान सावित्री आणि घरी आलेली आहेत. सासू सासऱ्यांना परम आनंद झालेला आहे. मग काय विचारता, यमराजांच्या वराप्रमाणे सासू सासऱ्यांना दिव्य दृष्टी आली. गेलेलं राज्यही त्यांचं त्यांना परत मिळालं. पित्यालाही अंकित पुत्रप्राप्ती झालेली आहे. अशा प्रकारचा सर्व ठिकाणी आनंदी आनंद झालेला असताना आणि मग सावित्रीने जे त्रिरात्री व्रत केलेलं होतं त्या व्रताचं पारणं आणि दोन्हीकडची मंडळी एकत्र होऊन मोठ्या थाटामध्ये व्रताचं पारणं केलं. बरं पहा, सावित्रीने आपल्या पातिव्रत्याच्या बळावरती पतीचा, सासू सासऱ्यांचा, माता पित्यांचा या सर्वांचा संकटापासून उद्धार केलाच आणि पतीचे प्राण यमराजाकडून तिने परत मिळवले. धन्य ती महान पतिव्रता साध्वी की अशी पतिव्रता स्त्री खरोखरीच जगामध्ये आजपर्यंत झालेली नाही. ही एकच पतिव्रता स्त्री की यमाकडून पतीचे प्राण तिने परत मिळवले. अशा ह्या पतिव्रतेचं निरंतर स्मरण राहण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वटावरती सर्व स्त्रिया जाऊन सत्यवान सावित्रीसह आणखीन पूजन करतो. खरोखरीच हा भाग्याचाच दिवस आहे बरं. आणि म्हणून अमृतराय म्हणतात की ह्या पतिव्रता स्त्रियांचं नुसतं स्मरणच नाही तर अखंड त्यांचा जय जयकारच करायला पाहिजे. खरोखरीच संसाराचं खरं सार जाणून आणि त्याने पतिव्रता धर्म पाळलेला आहे. सावित्रीची नुसती ही कथा जरी ऐकली ना तरी सुद्धा स्त्रियांना त्याच्यापासून आणि पुण्यकर्म प्राप्त होईल. वट सावित्रीच्या पूजनाने स्त्रियांचं सौभाग्य अखंड राहील. एवढं ह्या वट सावित्रीच्या पूजनामध्ये आणि सार

केला आहे बरं. अशी ही महान पतिव्रता स्त्री हिने जगामध्ये आपली कीर्ती अजरामर करून ठेवली आणि सर्व स्त्रियांना तिने दाखवून दिलं की पतिव्रतेचा धर्म आपण पालन केल्यानंतर स्त्रिया काय करू शकत नाहीत हे सावित्रीच्या अंकित चरित्रावरून आपल्याला कळून येईल. खरं संसाराचं सार त्यांनी जाणलं आणि म्हणूनच या पतिव्रता स्त्रिया जगामध्ये कीर्ती रूपाला आलेल्या आहेत. अमृतराय म्हणतात, त्यांचं स्मरण तर निरंतर करायचंच, परंतु नुसतं स्मरण नाही तर अखंड त्यांचा जय जयकार

श्रोते, आत्ताच आपण वटपौर्णिमा या आख्यानावर विमलाबाई लेले आणि सहकाऱ्यांचं कीर्तन ऐकत होतात. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमांमध्ये. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: माझं आभार माझं शिवार शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 7:59 झालेली आहेत.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट
2: तुझं.
3: आरबीआय म्हणते,
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही प्रसारित होत आहेत. रात्रीचे 8 आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद.
5: आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. मन की बातमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 अर्धवर्ष

देशाने असे काही मैलाचे दगड गाठले आहेत ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेले आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे. मित्रांनो, जून महिन्यातच देशाने हवाई वाहतूक क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे. C-295 विमान मेड इन इंडिया असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे. भारतात अशी 40 विमानं तयार केली जात आहेत. यामुळे MSME आणि एरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे. या महिन्यात DRDOने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे. मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस. यावेळी जगभरात 2500 अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली. यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली, ज्यात 102 सुवर्णपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. मी सर्व विजयी खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता, आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत. मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती. मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं. मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कारपूलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कारपूलिंगबद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेनं प्रवास करायचे
त्यांनी

आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशा वेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आत्तापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही तितकीच महत्त्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2,00,000 रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आत्तापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11,00,000 कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. ह्या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा
ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते, आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही, आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो, त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधी कधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हाकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे.
मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक

करतो, असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होतंय, नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं, ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये, ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये BTech अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखितं डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीये. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल, तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न
खरोखर

खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत, ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेससमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशावेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल.

असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात शेकडो किलो प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं, आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं, आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा. तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब अन थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप

0: धन्यवाद, नमस्कार. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग. 8:35 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र 8:45 आणि News@9 हे इंग्रजी बातमीपत्र रात्री 9 दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओ स्कोप हा कार्यक्रम आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, ज्यामध्ये पंडित सुधीर पांडे यांचं तबलावादन आणि विद्वान NS कल्याण रमण यांचं कर्नाटक शैलीतील मृदुंगम वादन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.
4: थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
5: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. C-295 या स्वदेशनिर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं, परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्नसोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आभारही व्यक्त केले.
6: लोग हर संभव बस और मेट्रो का उपयोग कर रहे हैं, इससे पेट्रोल और डीजल की बचत हो रही है. इसी तरह देश के अलग अलग हिस्सों में प्राकृतिक खाद की खपत बढ़ने की भी खबरें आ रही हैं. साथियों, मुझे इस बात की खुशी है, इस ग्लोबल क्राइसिस का हम भारतीय मिलकर मुकाबला कर रहे हैं.
5: आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी यानिमित्तानं केलं. आर्थिक समृद्धीसह सागरी सुरक्षिततेची हमी देणारा हिंदी महासागर आणि परस्पर विश्वासावर असणारी देशांची भागीदारी हे भारताचं स्वप्न आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्समध्ये केलं. उच्चस्तरीय बैठकीनंतर सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि सेशल्समधील सहकार्य आणि स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय बाबींवर चर्चा केली. हिंदी महासागर क्षेत्राची सुरक्षा आणि समृद्धी ही सामायिक जबाबदारी असल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्सच्या संसदेला संबोधित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळच्या बालबेडा जंगल परिसरात नक्षलींनी लपवून ठेवलेला शस्त्रांचा साठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवली. विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट, BDDS आणि CRPFच्या संयुक्त पथकानं काल आणि परवा ही कारवाई केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ सामुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले. लेबनन, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय कराराला हिजबुल्लाचे सरचिटणीस शेख नईम कासिम यांनी विरोध केला आहे. हा करार लेबननच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारा असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान लेबननचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ऑन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएलाला इथं पोहोचली आहे. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळं व्हेनेझुएलातल्या बचाव कार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी झाली. व्हेनेझुएलामध्ये आजही सकाळी अराग्वा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. फ्रान्सच्या ईशान्य भागात आज स्काय डायव्हिंगसाठी वापरलं जाणारं एक विमान कोसळून त्यातील सर्व 11 जणांचा मृत्यू झाला. मेर ते मोझेल प्रांताचे प्रतिनिधी एव्ज सेग्यू यांनी ही माहिती दिली. नॅन्सी शहराजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती निवारण पथकं घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. जून महिन्यात आत्तापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 53,022 कोटी रुपये समभाग विक्रीद्वारे काढून घेतले आहेत. मात्र महिन्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत दुसऱ्या 15 आठवड्यात विक्रीचा जोर काहीसा ओसरला असून विशिष्ट समभागांच्या खरेदीला गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले. ट्रान्झिट बूथ, फिरती पथकंही कार्यान्वित करण्यात आली. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. आयर्लंडच्या 154 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे भारताचे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता तंबूत परतले. त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर काही धावांच्या फरकानं बाद झाले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 8 षटकात भारताच्या 4 बाद 54 धावा झाल्या होत्या. TET पेपरफुटीमधल्या आरोपींना भिवंडी जिल्हा न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातले आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या पेपर विक्रीसाठी झालेले आर्थिक व्यवहार, यात आंतरराज्य रॅकेट कार्यरत होते का, या सर्व बाबींच्या तपासासाठी पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची केलेली मागणी न्यायालयानं मान्य केली. राज्य सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांना माफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवमधल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावरही त्यांनी टीका केली. तपास यंत्रणांच्या दबावामुळेच ओमराजे यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंहराव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंहराव यांनी देशाच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अखिल भारतीय रविवासरीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकताय प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी आधार.

0: to Mauritius, healthcare, connectivity, sustainable development and blue economy. India today categorically rejected allegations made by Pakistan regarding the recent incident in Karachi and termed them as baseless. In response to media queries, External Affairs Ministry spokesperson Randhir Jaiswal said that instead of pointing fingers at others, Pakistan should look inwards and take credible action against the terror infrastructure on its territory. He said Pakistan should rid itself of its proclivity to rely on terrorism as an instrument of state policy. Union Home and Cooperation Minister Amit Shah today launched the pilot project of PM Family Care Tracker at Gandhinagar in Gujarat. The integrated digital platform will track the health, nutrition and education of beneficiaries from pregnancy until the age of 18 using a unique ID linked to birth registration number or ABHA ID. The Anti-Corruption Branch, ACB, Delhi has arrested the then Director General Health Services, DGHS, Dr. Vatsala Agarwal and Deputy Controller of Accounts in the Central Procurement Agency, CPA, Neeraj Chopra, in the case related to alleged large-scale irregularities in procurement of medicines, surgical consumables and medical equipment. Health and Family Welfare Minister Jagat Prakash Nadda will launch the Samagra Shishu Bal Swasthya Karyakram, SSBSK, during the 16th conference of the Central Council of Health and Family Welfare in New Delhi tomorrow. The Ministry of Health and Family Welfare said that it will carry forward the vision of Pehle Teen Saal Sampurna Dekhbhal, recognizing the critical importance of the first 3 years of life for child survival, growth, nutrition and early brain development. In the ICC Women's T20 World Cup, Australia defeated India by 6 wickets in their final Group A match at Lord's, London. Earlier, opted to bat first, India posted 170 runs, losing 4 wickets in the stipulated 20 overs. In reply, Australia scored 172 runs for 4 wickets in 19 overs. And that is the end of this news bulletin.
1: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद. आम्ही बोलत आहोत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज रात्री 10:00 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा इथं 32 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 26 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 82%, सांताक्रूज इथं 85% नोंदवण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशत ढगाळलेलं राहील. काही ठिकाणी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मेघगर्जनेसह सकाळी किंवा रात्री पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल आणि किमान तापमान 33 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. रात्रीचे 11:12 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मधुबाला चावला झवेरी यांच्या स्वरातलं संजीवनी मराठे यांचं गीत. संगीतकार हिराबाई झवेरी.

भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत भालचंद्र खांडेकर यांची काही गीतं. हे गीत आहे गायक संगीतकार गजानन वाटवे यांचं.

गजानन वाटवे यांच्या स्वरातल्या या गीतानंतर आपण ऐकणार आहोत गोविंद पोवळे यांच्या स्वरातलं हे गीत.

भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत माणिक वर्मा यांच्या स्वरातलं भालचंद्र खांडेकर यांचं गीत, संगीतकार दशरथ पुजारी.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेलं भालचंद्र खांडेकर यांचं गीत आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रमात आपण ऐकत आहोत भालचंद्र खांडेकर यांची काही गीतं. भावधारा कार्यक्रमाची सांगता गजानन वाटवे यांनी गायलेल्या या गीतानं.

0: भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकल्यात गजानन वाटवे यांच्या स्वरातलं भालचंद्र खांडेकर यांचं गीत। या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आपण ऐकल्यात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून।
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत। या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे। या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता। दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30। STD कोड आहे 022। तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये। सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे। आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका। मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। वनिता मंडळ।
0: रात्रीचे 11:30 झाली आहेत। प्रसारित करत आहो नाद ब्रह्म। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन। त्यांच्या उपशास्त्रीय गायनात मिश्र पिलू रागातील ठुमरी आणि मिश्र जोगिया रागातील ठुमरी आपण ऐकणार आहोत। मिश्र पिलू रागातील ठुमरीचे बोल आहेत कातना बिराहाकी। मिश्र जोगिया रागातील ठुमरीचे बोल आहेत मोरा मैके माई। त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांनी, हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केली आहे। ऐकूया तर नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. त्यांच्या उपशास्त्रीय गायनामध्ये मिश्र पिलू रागातील ठुमरी आणि मिश्र जोगिया रागातील ठुमरी आत्ताच आपण ऐकलेत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण.

0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहो आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर हा कार्यक्रम.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोत्याहो नमस्कार. मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिकांच्या उपस्थितीत हा अशी इच्छा होती त्याप्रमाणे आपण तो इथं करीत आहोत. हिंदी चित्रपट गीतांच्या संदर्भात जी उपलब्धता होती ती उपलब्धता मराठी गाण्यांच्या संदर्भामध्ये नसल्याकारणानं हा सगळा प्रवास तितकासा सोपा गेला नाही असंच आपण म्हणूया. पण मग सोनींनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांची आपल्याला याच्यामध्ये मदत देखील झाली. सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की 1920 थोडंसं आधीच्या काळामध्ये राम गणेश गडकरींच्या यांनी लिहिलेलं राजहंस माझा निजला हे गाणं ध्वनिमुद्रिकेवर आलेलं पहिलं भावगीत होतं. आणखी ते देखील आम्ही आकाशवाणीवरून ऐकवण्याचा प्रयत्न केला. अर्थात गडकरींचं हे जे भावगीत होतं हे बापूराव पंढरकरांनी त्या काळात ज्या पद्धतीनं गायलं होतं त्या पद्धतीमध्ये नंतर खूप बदल झाला. आणखी 1932 साली ज्यावेळी जी एन जोशींनी भावगीतांच्या प्रवासाला सुरुवात केली, भावगीतांच्या एका पर्वालाच सुरुवात केली असं आपण म्हणूया, त्याच्यानंतर भावगीतं लोकप्रिय झाली. आणखी भावगीतांचा सगळाच सुवर्णकाळ आपल्याला माहिती आहेच. आणखी तोच आम्ही आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. श्रोतहो, आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप हे सुवर्णकाळातील सगळीच गाणी असं असणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच तुम्हाला नक्कीच हुरहुर लावतील अशी देखील गाणी ह्याच्यामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वसाधारणपणे भावगीतांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर हे भावगीतांचं दुसरं तिसरं वळण आहे असं आपल्याला ढोबळपणाने म्हणता येईल. अखेरचा टप्पा

1956 साली मुंबई आकाशवाणी केंद्रासाठी बिल्हण या नावाची संगीतिका पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेली होती आणि ही पाडगावकरांनी लिहिलेली संगीतिका होती. त्याच्यामध्ये जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, रामदास कामत यांनी गाणी गायलेली होती. तर त्यानंतर जितेंद्र अभिषेकी यांनी शंकर रामाणी, सुधीर मोघे यांच्याही रचना गायलेल्या होत्या आणि त्यापैकी जवळजवळ 4 गाणी आपण याआधी जितेंद्र अभिषेकींची ऐकवलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी मी काही गाणी राखून ठेवलेली होती. त्यापैकी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात जी आपण करणार आहोत ती बाभ बोरकर यांची गीतरचना आहे आणि त्या गीतरचनेनं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. कशी तुझं समजावू सांग ही जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातली रचना आपण सुरुवातीला ऐकूया आणि संगीतही त्यांचंच आहे.

0: कशी तुझा समजाव, तुझा समजाव, तुझा समजाव।
1: काही वेळा असं झालं की आपल्याला ते गाणं उपलब्ध झालं, आपण ते गाणं वाजवू देखील शकत होतो, परंतु नेमकी त्या कलाकारांच्या बद्दल, त्या कलावंतांच्या बद्दलची माहिती आम्हाला उपलब्ध होत नव्हती। आणि काही घटना तर अशा घडल्या की एखाद्या

0: की या कलावंतांच्याबद्दल एवढी गाणी आहेत याची देखील आम्हाला कल्पना नव्हती. आणखी अगदी नेमक्या भाषेत सांगायचं झालं तर आम्हालाच अशी लाज वाटली. दोन उदाहरणं मला द्यावीशी वाटतात की दशरथ पुजारी आणि श्रीकांत ठाकरे ह्या दोन कलावंतांच्या संदर्भात, एक गीतकार होते आणखी दुसरे संगीतकार होते, ह्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकल्यानंतर मला देखील असं वाटलं की अरे काय करून ठेवलं या माणसांनी, पण ह्यांची तितकीशी माहिती किंवा आपल्याला माहिती नाही आहे आणि त्यांना देखील हवी तशी रसिकमान्यता तशी तुलनेने फार कमीच मिळाली. आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आठवण्याचं कारण असं की ह्यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत हे श्रीकांत ठाकरेंचं आहे.
1: हा, श्रीकांत ठाकरे यांची जी संगीतरचना आपण निवडली आहे ती शोभा गुरटू यांच्या आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत. उपशास्त्रीय गायन, गझल, भजन, चित्रपट गीतं हे सर्व प्रकार शोभा गुरटूंनी गायलेले आहेत आणि शोभा गुरटू यांचं गाणं प्रत्यक्षात ऐकणं म्हणजे एक आगळी मेजवानी होती आणि ज्यांनी ऐकली त्यांना आजही त्यांचं गाणं प्रत्यक्ष पाहिल्यासारखं वाटेल. तर आज आपण जी रचना निवडलेली आहे ती उमाकांत काणेकर यांची रचना आहे आणि श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेली माझी या प्रियाला प्रीत कळेना ही रचना आपण ऐकूया.

0: आणि एवढं करून देखील काही संदर्भ आम्हाला देता आले नाहीत याचं देखील वाईट वाटतं. कुठे मिळालेच नाहीत ते संदर्भ. आणखी आजच्या वेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन केलं की तुमच्यापैकी कुणाला जर माहीत असेल तर जरूर कळवा, म्हणजे निदान ही माहिती श्रोत्यांच्यापर्यंत रसिकांच्यापर्यंत पोहोचवता तर येईल. दोन उदाहरणं द्यायला काही हरकत नाही. वंदना विटणकरकर सारख्या बाईंनी जी जिने शेकडो गाणी आपल्यापर्यंत पोहोचवली, आणखी सगळी गाणी सुंदर आहेत, तिच्याबद्दल नेमकी माहिती आपल्याला कुठे मिळाली नाही. सोलापूरचे आपले मागो काटकर यांची कविता होती रघुपती आपल्या पदस्पर्शाने पावन मजे केले, त्याचं देखील गाणं झालं होतं. पण त्याचे संगीतकार कोणी डी यू कुलकर्णी नावाच्या लातूरचे ग्रस्त आहेत हे त्यांच्याकडूनच समजलं होतं, पण त्यांच्याबद्दलची माहिती मिळू शकली नाही. आपल्या सिग्नेचर ट्यून्सचे जे गीतकार आहेत दवी केसकर यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती मिळू शकली नाही. उदाहरणं मी अनेक देऊ शकेन. पण एकंदरीतच सगळ्या या प्रवासामध्ये भावगीत म्हणजे नेमकं काय असतं याचा देखील एक छान शोध लागला असा आपण म्हणूया. जे ठुमरीत नाही, जे द्रुपद खयालात नाही, रागदारी गायकीमध्ये नाही, कीर्तनात नाही, हिंदी म्हणजे चित्रपट संगीतामध्ये नाही, ते सगळं भावगीतामध्ये आहे असं एकंदरीत आपल्याला भावगीतांच्याबद्दल म्हणता येईल. आणि शब्दांचा हा सगळा खेळ आहे, त्यांनी आपल्यापुढं आपलीच दैनंदिनी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्या तपशीलात आपण जाऊया. आणखी हा शब्दांचा आधार घेतच आपल्या दैनंदिनीमध्ये अक्षरशः भोपाळीपासून ते अंगाई गीतांच्यापर्यंत अनेक प्रकारचे भाव आपल्याला भावगीतामध्ये दिसतात. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते थोडंसं वेगळं गाणं आहे. हे गाणं आपल्या सगळ्यांच्या माहितीतलं आहे, विसरशील खास मला दृष्टी आड होता, पण तुम्ही ऐकलेलं गाणं हे आहे का हे तुम्हीच बघा.
1: नाही, आता आपण जे गाणं निवडलेलं आहे ते सुधा मल्होत्रा यांच्या आवाजातलं आहे, आणि यशवंत देव त्या काळामध्ये आकाशवाणीवरती काम करत असताना ते म्हणतात की वा आकाशवाणीवरती सर्व प्रकारची कामं करावी लागतात. लता मंगेशकर आणि आशा भोसले गायला आलेल्या होत्या आणि आमचा रेकॉर्डिस्ट आलेला नव्हता, त्यामुळे त्यांच्या दोन गाण्याचं रेकॉर्डिंग मी स्वतः केलं आहे म्हणले, आणि ते उत्तम झालं आहे असं लताबाई आणि आशाबाईंनी सांगितलं. आणि झालं काय, त्या कार्यक्रमामध्ये त्यांना 15 मिनिटाचा कार्यक्रम करायचा होता आणि या दोघींची गाणी झाली ती 9 मिनिटापर्यंत झाली. पुढच्या 6 मिनिटाचं काय करायचं हा प्रश्न

केला, म्हणून त्यांनी स्वतः यशवंत देवांनी सुधा मल्होत्रांना बोलवून घेतलं आणि 6 मिनिटाचं गाणं त्यांच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग करायचं ठरवलं. तर जके उपाध्ये यांची ही रचना आहे आणि यशवंत देवने म्हणलेलं आहे की रेकॉर्डमध्ये आशा भोसलेने गायलेल्या रेकॉर्डमध्ये 3 अंतरे आहेत आणि हे मूळ जे कविता आहे ती 4 अंतऱ्याची आहे आणि आकाशवाणीसाठी मी 4 अंतऱ्याची कविता सुधा मल्होत्रांच्याकडनं गाऊन घेतलेली आहे. तर ती ओरिजिनल मुंबई केंद्राची जी रचना आहे ती आज आपण ऐकणार आहोत सुधा मल्होत्रांच्या आवाजामध्ये.

0: भावगीतांच्या या दुसऱ्या तिसऱ्या वळण्यावर अनेक सिद्धहस्त कवी गीतकार आलेले होते. शांताबाई शेळक्या होत्या, त्यानंतर थोड्याशा नंतर ज्या काळामध्ये महानोर आले, अनेक लोक होते त्याच्यामध्ये. पण खऱ्या अर्थाने या संपूर्ण ह्याच्यावर जर अधिराज्य कोणाचं होतं तर ते सुरेश भटांचं होतं. सुरेश भटांनी अनेक उर्दू अभ्यासक असल्याकारणाने त्यांनी उर्दूच्या ज्या यमकाची जादू होती ती मराठीत अत्यंत सहजपणे आणली. एका ठिकाणी सुरेश भटांनी असं म्हणलं होतं की भारतीय भाषांमधून जे जे काही चांगलं आहे ते ते खुशाल घ्यावं, ती आपली वडिलोपार्जित इस्टेट आहे असं समजावं, आणखी त्या त्या भाषेतलं चांगलं मराठीत जरूर आणावं, त्याच्यामध्ये काहीही हरकत नाही आहे. बहुतेक म्हणजे वडिलोपार्जित वगैरे छापायचं होतं म्हणून म्हणलं असेल, पण सुरेश भटांचा स्वभाव घेतला असेल ते बहुतेक बापजाद्याची इस्टेट म्हणले असतील. तर ते तशा प्रकाराने त्यांनी सुरेश भटांनी मराठीमध्ये ही उर्दू वळणाची गझल आणली, आणखी लोकप्रिय देखील केली. अतिशय नेटकेपणाने त्यांनी हे काम केलं. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते सुरेश भटांचंच आहे.
1: हा, सुरेश भट आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी केलेली सर्व गाणी अतिशय लोकप्रिय झालेली होती. सुरेश भट यांच्या दोन रचना आशा भोसले यांच्या आवाजामध्ये निघाल्या आणि त्याची ईपी निघाली, आणि दोन्ही रचना हृदयनाथ मंगेशकरांनी चित्रपटामध्ये घेतल्या. उषक काल होता होता काळ रात्र झाली हे सिंहासनमध्ये घेतली, तर सिंहासनमध्ये बॅकग्राऊंडला वाजवली, आणि निवडूंगसाठी त्यांनी पद्मजा फेणाणी यांच्या आवाजामध्ये ही रचना घेतली, केव्हा तरी पहाटे. आणि आज जे आपण ऐकणार आहोत ती आशा भोसले यांच्या आवाजातली ओरिजिनल रेकॉर्ड जी निघाली ईपी ती ऐकणार आहोत. सुरेश भटांची रचना केव्हा तरी पहाटे.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर भाग 67 सहभाग जयंत राळेरासकर मोहन सोहनी सादर करते सुनील शिंदखेडे हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण मध्यरात्रीचे 12:32 झाली आहेत प्रसारित करत आहो गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयानं आपलं स्वतंत्र स्थान ज्यांनी निर्माण केलं ते सूर्यकांत मांढरे सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता नुकतीच झाली त्यानिमित्त गीतवहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सूर्यकांत मांढरे यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकणार आहोत घरामध्ये कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोन्ही बंधूंनी मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं ते केवळ आपल्या स्वाभाविक अभिनयानं आणि कलेवरील असलेल्या प्रेमामुळं कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं भाऊबीज या चित्रपटातलं वसंतकुमार मोहिते यांनी स्वरबद्ध केलेलं कवी संजीव यांचं गीत कार्यक्रमात सुरुवातीला भाऊबीज या चित्रपटातली काही गीतं आपण ऐकणार आहोत

आपण ऐकत होतात भाऊबीज या चित्रपटातली काही गीतं. ध्रुव या चित्रपटामध्ये 1938 साली विष्णूची भूमिका करून चित्रपटसृष्टीतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा श्रीगणेशा त्यांनी केला. कार्यक्रमात यानंतर अखेर जमलं या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत संगीतकार शंकरराव कुलकर्णी.

अखेर जमलं या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीतकार शंकरराव कुलकर्णी. श्रोते हो, बहिर्जी नाईक या चित्रपटामध्ये बाल शिवाजीच्या भूमिकेमध्ये त्यांनी चमक दाखवली. कार्यक्रमात यानंतर कांचनगंगा चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत, संगीतकार वसंत देसाई, स्वर लता मंगेशकर यांचा.

गीतवहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं कंचनगंगा चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत. या गीताबरोबरच गीतवहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचा ठीक 1 वाजला आहे. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विश्वनाथ शिरोडकर यांचं तबला वादन, त्यांनी तबल्यावर वाजवलेला झपताल आपण ऐकणार आहोत. त्यांना सारंगी साथ फारूख लतीफ यांनी केली आहे. ऐकूया तर विश्वनाथ शिरोडकर यांचं तबला वादन.

ಧಾಕಡ ತಿಂಗಳ ಧಾನನ ಧಾಕಡ ತಿಂಗಳ ಧಾನನ ಧಾಕಡ ತಿಂಗಳ ಧಾನನ.

0: सुरकर यांच्या तबला वादनात झपताल ऐकल्यात त्यांना सारंगी साथ फारूख लतीफ यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचा 1:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो मालिका विशेष.
5: जाणून घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 12वा भाग आता प्रसारित करत आहोत. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट, निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. होते हो 11व्या भागात सांस्कृतिक दर्शन याविषयी आपण ऐकलं होतं. आजच्या या भागातही याच विषयावर.

0: ए युरेका युरेका, अगदी आर्किमेडिस सारखं ओरडावंसं वाटतंय मला. युरेका विमान, अग विमान.
1: ओरडा ओरडा, चांगले मोठ्याने ओरडा
0: मग.
1: अहो आर्किमेडिस, पण कसला शोध लागलाय तुम्हाला ते तरी सांगा.
0: अगं बघ ना, या श्लोकामध्ये विमानांचा अगदी स्पष्ट उल्लेख केलाय.
1: असं? कोणता श्लोक रे बाबा?
0: अगं हा बघ ना, भासाच्या अभिषेक नाटकातला. गर्भागार विनिष्कुटेशु बहुशः शाला विमानादिषु. बघ बघ, अगदी पक्का उल्लेख आहे यात विमानाचा.
1: थांबा थांबा.
0: का?
1: एकदम अर्थाकडे जाण्याआधी तो पूर्ण श्लोकच ऐकूया ना आपण. काय
0: असं करायचं? ऐकूया.
2: गर्भागार विनिष्कुटेशु बहुश शाला विमानादिषु स्नानागार निशाचरेंद्र भवन प्रासाद हर्मेषु च पानागार निशांत देश विवरेष्वाक्रांतवान अस्म्यहम् सर्वं भो विचितं न चैव नृपते पत्नी मया दृश्यते.
1: ऐकलास पूर्ण श्लोक?
0: ऐकला की.
1: सीतेच्या शोधात असलेल्या मारुतीनं केलेलं हे लंकेचं वर्णन आहे आणि त्यात विमानांचा म्हणजे एरोप्लेन्सचा उल्लेख मुळीच केलेला नाहीये.
0: नाही काय मग तो शब्द नाही का विमानादिषु?
1: काय रे, फार घाई बाबा तुला एका शब्दाच्या सुतावरून विमानविद्येचा स्वर्ग गाठायची. अरे त्या श्लोकात सांगितलेल्या इतर शब्दांचे अर्थ पाहशील की नाही जरा? लंका शहरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इमारतींचे उल्लेख आहेत ते.
0: बर.
1: मारुती म्हणतो घरांची माजघर, बागा, खोल्या, मनोरे, स्नानगृह, राजवाडे, राजाच्या रात्रीच्या वस्तीचे वाडे, जनानखाने, मद्यपानगृह, आरामघर यांच्या अगदी कानाकोपऱ्यात जाऊन आलोय मी.
0: बर.
1: सगळं पाहून झालं पण रामरायाची पत्नी मात्र मला कुठेही दिसली नाही. आता यात बाकीचे सगळे शब्द शहराचे इमारतीचे वेगवेगळे भाग दाखवतात. यातला विमान हा शब्द मनोरा या अर्थाने वापरलाय, कळलं? आकाशात उडणारं विमान या अर्थाने नाही. प्राचीन स्थापत्यशास्त्रात मनोरा देवळाचं शिखर अशा अर्थांनी अगदी कायम वापरला जाणारा शब्द येतो.
0: झालं सगळं ओंफस. मला वाटलं विमानाचा निदान रावणाच्या पुष्पक विमानाचा उल्लेख असेल तो.
1: छे रे बाबा, पुष्पक विमान एकच होत. त्याचा उल्लेख पुष्पक असा नाव घेऊन आणि एकवचनात येतो प्रतिमा नाटकात.
0: बर.
1: ते विमान राहू दे तुझं. अरे वेगवेगळ्या प्रकारचे राजवाडे, त्यांचे मनोरे, अंतपुर, बागा, साधी घर, माजघर अशा किती प्रकारच्या वास्तूंचा उल्लेख आहे या एका श्लोकात.
0: हो ना,
1: हे पाहणं कमी महत्वाचं आहे का?
0: नाही.
1: आणि रावण हा तर साक्षात राजा. त्याचा वाडा चांगला चिरेबंदी कोरीव खांब असणारा, बाहेरच्या बाजूनं सज्जे म्हणजे बाल्कनी असलेला, दगडी भिंतींवर तरतरेची शिल्प आणि आकृत्या खोदलेला, भोवती मोठमोठ्या बागा असलेला असा होता.
0: मला वाटतं त्या अभिमारकाचा सासरा कुंतीभोज आणि चंड प्रद्योत महासेन यांच्या राजवाड्यांची वर्णनं येतात तीही अशाच प्रकारची आहेत. याशिवाय गाई गुरांचे गोठे, घोड्यांचे तबेले, हत्तींच्या पागा अशा अनेक प्रकारच्या इमारती वापरत असणार नाही का त्या काळात?
1: हो ना. आणि सधन लोकांच्या घराची रचना ही आजच्या चौसोपी वाड्यासारखी असायची.
0: म्हणजे कशी?
1: म्हणजे मोठा दरवाजा, लहानशी दिंडी, त्यातून आत गेलं की मोठा चौक, त्या चौकाच्या चारही बाजूंना खोल्या आणि मोठा वाडा असेल तर दुसऱ्या चौकात जायचा रस्ताही.
0: बर.
1: दुसऱ्या चौकात पुन्हा चारही बाजूंनी खोल्या अशी चतुष्शाल रचना असायची घरांची.
0: अशा घरांना कुट्टीम म्हणजे चांगली घडवलेली फरशी किंवा लादी बसवलेली असे.
1: हा.
0: भिंतींना चुना दिलेला असे, चित्र काढलेली असत, घरांच्या दारांवर पानाफुलांची तोरणं लावलेली असत. शक्य असेल तर घराभोवती बाग असायची, त्या बागेत कदाचित एखादी विहीर असायची, असं मोठं ऐश्वर्याचं दर्शन घडवत असत ही घर.
1: इंद्र, वरुण, अग्नी, सोम, सूर्य अशा जुन्या वैदिक देवता काहीशा मागे पडलेल्या होत्या.
0: बर.
1: आणि नव्या देवतांचा उदय होत होता. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी करायचे नवीन विधी तयार होत होते. विविध देवतांच्या उपासकांचे संप्रदाय निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती.
0: नव्या देवतांचा उदय, देवतांच्या संप्रदायांची निर्मिती, हा काय प्रकार आहे? जरा स्पष्ट करून सांग ना हे.
1: सांगते सांगते. जैन आणि बौद्ध धर्मांचा उदय झाला त्यानंतर, म्हणजे साधारणपणे इसवी सनाच्या पूर्वीच्या चौथ्या शतकापासून यज्ञाची जागा पूजा, नामसंकीर्तन, स्मरण, ध्यान अशा गोष्टींनी घ्यायला सुरुवात केली.
0: बर,
1: देवतेची भक्ती करणं अशी एक नवीनच संकल्पना रूढ व्हायला सुरुवात झाली होती.
0: भक्ती ही नवीन संकल्पना?
1: हो,
0: म्हणजे वेदांमध्ये किंवा यज्ञामध्ये भक्तीचा आविष्कार नाहीच की काय?
1: नाही नाही, तसं नाही.
0: मग
1: वेदांमध्ये काही ठिकाणी भक्तीचा आविष्कार जरूर आहे, पण वेदाचा मुख्य भर आहे तो देवतांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून आपल्याला हवं ते मिळवण्यावर. मग ते राज्य असो, पशुधन असो, नाहीतर स्वर्ग असो. पण त्यानंतर निर्माण झालेली भक्तीची कल्पना ही जास्त व्यापक स्वरूपाची आहे.
0: बर,
1: म्हणजे आपल्या आराध्य दैवताच्या जवळ जाणं, त्याच्यात सामावून जाणं,
0: म्हणजे आपल्या आराध्य दैवताकडून काहीही न मागता त्यालाच आपलंसं करणं.
1: हा,
0: त्यासाठी नामसंकीर्तन करणं, व्रतवैकल्य करणं, देवाचं स्वरूप समजावून घेणं आणि शेवटी त्या आराध्य दैवतातच विलीन होण्याची इच्छा करणं. अच्छा, म्हणजे नंतर संत परंपरेने जी भक्ती सांगितली आहे ती या नव्या प्रकारची भक्ती आहे, बरोबर ना?
1: बरोबर, आता तुझ्या लक्षात यायला लागले. बरोबर, असे जे देवतांचे आणि भक्तीचे नवीन संप्रदाय भासापूर्वी एक दोन शतक आधी उदयाला आले, त्यातला एक मुख्य संप्रदाय म्हणजे नारायणीय धर्म.
0: बर,
1: या नारायणीय धर्मात वासुदेव म्हणजेच नारायण कृष्ण हा मुख्य देव आहे.
0: बर,
1: मग त्या वासुदेवाबरोबरच त्याचा मोठा भाऊ संकर्षण म्हणजे आपला बलराम यालाही देवत्व दिलंय भासाने.
0: हा हा हा हा, म्हणूनच विष्णूचे अवतार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वराह आणि नरसिंह याचाही उल्लेख केलाय भासाने.
1: हा,
0: आणि रामाच्या जीवनावर तर दोन नाटकांची रचनाही केलेली आहे.
1: हो ना,
0: पण तरी त्यानं दाखवलेला राम आणि कृष्ण यांच्यात मला थोडा थोडा

0: चा फरक वाटतो बर का?
1: हो फरक आहेच त्यांच्यामध्ये. भासाचा कृष्ण हा अगदी परिपूर्ण दैवत म्हणून येतो
0: बर,
1: आणि अगदी पितामह भीष्मांपासून ते दुर्योधनाच्या द्वारपालापर्यंत सगळ्यांनाच त्याचे बालपणापासूनचे पराक्रम माहिती आहेत, त्याच्यातलं देवत्व माहितीये. पण रामाचं मात्र तसं नाही बर का. भासाचा राम हा अगदी साधा सुद्धा माणूसच आहे. त्याच्या अंगात श्रेष्ठ गुण आहेत, त्यामुळे तो मनुष्य आणि देवता यांच्या मधल्या अवस्थेला पोहोचलेला आहे.
0: बरोबर.
1: देवता विष्णूचा अवतार म्हणून राम मानला गेला तो भासानंतर काही काळानंतर.
0: नाही पण काय ग, हे सगळं जेव्हा घडलं म्हणजे धर्माचं नवं स्वरूप, नव्या देवता, तेव्हा मुळातली यज्ञ संस्कृती ही लयाला गेली का?
1: नाही रे बाबा, तसं मुळीच नाहीये. यज्ञ करणारे लोक ते करतच राहिले. आता पंचरात्र नाटकातला दुर्योधन एक यज्ञ नाही का करत, त्या यज्ञापासून तर सुरू होतं कथानक. तसं असलं तरी नव्या पद्धतीचा धर्म पाळणारे लोक त्या पद्धतीने देवतांची आराधना करायला लागले आणि त्या दोघांचाही संगम होऊन विष्णूच्या आराधनेसाठी करायचे नवीन यज्ञही तयार झाले.
0: बर बर बर बर. हा, त्या धर्माचं स्वरूप सांगणाऱ्या शिवमहिमा स्तोत्रातल्या त्या एका ओळीचा अर्थ आता तू हे बोलल्यावर माझ्या थोडं थोडं लक्षात यायला लागला.
2: रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिल नाना पथजुषाम् नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव.
0: तो भक्त देवाला सांगतो की आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे वेगवेगळ्या मार्गांनी लोक तुझी उपासना करतात आणि सगळ्या नद्या स्वतंत्रपणे वाहत येऊन शेवटी जशा एकाच समुद्राला मिळतात तशी सगळी माणसं आपापल्या मार्गानं प्रवास करून शेवटी तुझ्याकडेच येऊन पोहोचतात.
1: बरोबर.
0: वा, काय व्यापक दृष्टिकोन आहे धर्माकडे पाहण्याचा. नाही
1: मग, लोकांना मृत्यूपासून दूर ठेवण्याचा, रुग्णांची मानसिक स्थिती चांगली राखण्याचा, त्यांना चांगलं आयुष्य जगायला मदत करण्याचा प्रयत्न आरोग्यशास्त्राद्वारे केला जात असे. चंगेरिका, बकुळ, कदंब अशा प्रकारच्या काही वनस्पती औषधी गुणधर्माच्या असल्याचं भास आपल्याला सांगतो.
0: मुळात प्राचीन काळातल्या लोकांचा आहार हा जास्त आरोग्यपूर्ण, अगदी आजच्या भाषेत सांगायचं तर त्यात अधिक प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स होती. दूध, दही, लोणी, तूप या पदार्थांचा वापर सढळ हातानं केलेला असायचा.
1: बरोबर आहे.
0: मध आणि गुळ हे पदार्थ गोडवा आणायचं काम करायचे. मांसाहार हा वर्ज्य नव्हता, पण तो केलाच पाहिजे असं मात्र मानलं जात नसे. शाकाहारी असणारी अनेक माणसं त्याही समाजात असायची.
1: हो, भासाचा विदूषक हा अगदी चवी चवीनी आणि भरपूर खाणारा मोदक मल्लक म्हणजे लाडवांची करंडीच्या करंडी फस्त करण्याची इच्छा धरणारा अन्न पदार्थांच्या वासानी तोंडाला पाणी सुटणारा असा दाखवलेला आहे.
0: क्या बात आहे.
1: आश्चर्यकारक अशी एक गोष्ट मात्र आहे.
0: काय?
1: प्राचीन काळात भाज्यांचं उत्पादन त्या मानाने कमी होतं. लोकांच्या आहारात भाज्यांचं प्रमाण आजच्यापेक्षा खूपच कमी होतं असं दिसतं.
0: किंबहुना एखादा मनुष्य शाकप्रिय म्हणजे ज्याला भाज्या आवडतात असं आहे असं म्हटलं की त्याचा अर्थ त्याला दूध आणि दुधाचे पदार्थ परवडत नाहीत, तो आर्थिकदृष्ट्या गरीब आहे असं होत असे. त्यामुळेच भासाच्या नाटकात आहाराच्या पदार्थांमध्ये भाज्यांचा उल्लेख येत नाही असंच दिसतं.
1: हा, म्हणजे भाज्यांची ही कमतरता कदाचित फळं खाऊन दूर केली जात असेल. बोर, जांभळं, आंबा म्हणजे गावरान आंबा बर का,
0: रायवाळ
1: आज आपल्याला मिळतो तो कलमी आंबा नाही अशा काही फळांचा वापर त्या मनाने जास्त प्रमाणात होत असला पाहिजे.
0: त्यावेळेला कशाला, दुष्काळ पडलेला असताना आणि भाज्या उपलब्ध नसताना अगदी आजही करवंद, बोर, कवठ, कैऱ्या यांचा वापर भाज्यांच्या ऐवजी केला जातोच की ग्रामीण भागामध्ये.
1: हो ना. भासाच्या नाटकात माणसाच्या रोजच्या जगण्या वागण्याचे आणखीही संदर्भ येतात. उदाहरणार्थ वाहतुकीची साधनं, सामान आणि माणसांच्या वाहतुकीसाठी बैलांचा आणि बैलगाड्यांचा वापर केला जात असे.
0: बरोबर.
1: गाढव आणि गाढवांच्या गाड्याही वापरात होत्या. बोजड सामान हत्तीवर लादून नेलं जात असे. आणि राजे, रजवाडे, श्रीमंत लोक हे हत्तीवर बसणं पसंत करत असत.
0: बरोबर. भासानं उल्लेख केला नसला ना तरी उंटाचा वाहन म्हणून वापर होत होता हे अगदी प्रसिद्धच आहे. हे सगळे प्राणी आणि वाहनं सैन्यात, युद्धात वापरली जात असत. रथ, हत्ती, पायदळ आणि घोडदळ हे सैन्याचे महत्वाचे विभाग असत. भासाच्या नाटकात दिसणाऱ्या सेना विभागांची आणि युद्धाच्या डावपेचांची माहिती ऐकायची तुला?
1: हो हो, ऐकायची ना.
0: मग आपण ते श्रीनंद बापट यांनाच सांगूयात.
1: हो तर.
3: हत्ती हा भारतीय राजांचा अत्यंत आवडता प्राणी. गमतीची गोष्ट अशी की हत्तीच्या ज्या दोन प्रमुख जाती आहेत, आशियाई आणि आफ्रिकी, त्याच्यापैकी फक्त आशियाई हत्तीच माणसाळवला जातो. आफ्रिकी हत्ती हा रानटीच राहतो. आणि हत्तीला सेनेच्या अग्रभागी ठेवून त्याच्या मागे पायदळ, त्याच्या मागे घोडदळ आणि या हत्तींच्या रांगांच्या दोन्ही बाजूंना रथदळ असं ठेवून व्यूहरचना केली जात असे. उदयन हा राजा हत्तींना शिकवण्यात अत्यंत पटाईत होता अशा स्वरूपाचं वर्णन आपल्याला सापडतं आणि युद्धांमध्येही त्याचा भरपूर उपयोग केल्याचं आपल्याला दिसतं. किंबहुना दुर्योधनाला कर्णाने हत्तीची उपमा दिली असं आपल्याला दिसतं. आणि दुर्योधन कसा आहे तर तो गज इव बहुदोषो मार्दवे नैव वाह्या, म्हणजे हत्ती जर पिसाळला तर तो जसा नियंत्रणात राहत नाही तसा असलेला आणि ज्याला चुचकारून चुचकारून वळणावर आणावं लागतं असा हत्ती असतो आणि तसाच हा दुर्योधन आहे असं वर्णन कर्ण करतो. भासाच्या नाटकांमध्ये तर जिवंत हत्तीचा उपयोग आहेच, पण तसा एका हत्तीच्या मॉडेलचा सुद्धा उपयोग केलेला आहे. म्हणजे चंडप्रद्योत महासेनानी एक लाकडी हत्ती करून घेतला आणि त्या लाकडी हत्तीमध्ये सैनिक लपवले, त्या सैनिकांनी उदयनाला पकडलं अशी ती कथा आहे. एक मात्र आश्चर्याची गोष्ट आहे की महाभारताच्या कथानकामध्ये हत्ती आहे, भासाच्या सुद्धा महाभारताच्या नाटकांमध्ये हत्ती आहे किंवा इतर नाटकांमध्ये आहे, परंतु रामायणामध्ये हत्ती नाही. रामाच्या सैन्यात तर हत्ती नाहीच, पण ज्याचं मुळी वास्तव्यच लंकेमध्ये म्हणजे हत्तींच्या प्रदेशात आहे अशा रावणाच्या सैन्यात सुद्धा हत्ती नाहीत. आणि त्यामुळे भासाच्याही रामकथेवरच्या नाटकांमध्ये हत्ती नाहीत, मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. सैन्याचा दुसरा प्रकार म्हणजे रथांचा. दोन घोड्यांचे दोन चाकांचे रथ हे युद्धासाठी वापरले जात असत. ध्वज, फुलांच्या माळा वगैरे लावून ते चांगले अलंकृत केले जात असत आणि त्याच्यावरचा सारथी म्हणजे अगदी शब्दशः घोड्यांचं हृदय जाणणारा आणि रथीचंही हृदय जाणणारा असा असला पाहिजे असं वर्णन सापडतं. शल्य हा तशा प्रकारचा सारथी होता हे भास आपल्याला दाखवून देतो. पुढे पुढे असं झालं की चार घोड्यांचे रथ आले, अर्थात हे चार घोड्यांचे रथ म्हणजे दोन घोडे, त्या दोन घोड्यांच्या मागे दोन घोडे आणि त्यांच्या मागे रथ असे असायचे. रथांच्या खालोखाल दुसरं महत्त्वाचं साधन युद्धाचं म्हणजे साक्षात पायदळ. इतर सगळी दळं असली आणि त्यांनी पराक्रम केला तरीसुद्धा त्यांनी जिंकलेल्या मुलखाचा ताबा घेणं, अवजड सामान वाहून नेणं, पाण्यामध्ये म्हणजे समुद्रात किंवा नदीमध्ये भराव घालणं अशी सगळी कामं पायदळच करत असे. अडचणीच्या ठिकाणी युद्ध करायचं असेल तर पायदळाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. भासानी पायदळाला फारसं महत्त्व दिल्याचं आपल्याला आढळत नाही, पण तरीसुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी तिथे आढळतात. म्हणजे सैनिकांची रोज कवायत होत असे, निदान हजेरी घेतली जात असे असं आपल्याला दिसतं. अभिषेक नाटकामध्ये अशा प्रकारचं बलपरीक्षण म्हणजे सैन्याचं निरीक्षण चालू असताना ज्यांची नावं पुस्तकामध्ये म्हणजे रजिस्टरमध्ये नोंदलेली नाहीत अशा प्रकारचे दोन वानर सैनिक हे सापडले आणि विभीषणाने त्यांना ओळखलं की ते वस्तुतः रावणाच्या सैन्यात असलेले राक्षस शुक आणि सारण हे आहेत आणि ते हेरगिरी करण्यासाठी रामाच्या सैन्यात आलेले आहेत. आणि मग त्यांनी त्यांना पकडलं आणि रामापुढे हजर केलं आणि रामानी त्यांना सोडून दिलं. एक प्रकारे हे अवधार्याचं तर होतंच होतं, पण रावणावर काहीसा मानसिक दबावही त्यामुळे पडेल अशी रामाची अपेक्षा होती आणि ती यशस्वी ठरली असं आपल्याला दिसतं. त्याच्याशिवाय सैन्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे घोडे. कर्णाच्या तोंडी असा उल्लेख आहे की घोडे म्हणजे साधनम राजलक्ष्म्या, राजलक्ष्मीचं साक्षात साधन वाहन म्हणजे घोडे. आपल्याला कंबोज प्रदेशातून म्हणजे अफगाणिस्तानमधून, सिंधू प्रदेशातून म्हणजे सिंधमधून किंवा त्याच्या पलीकडच्या बल्ख प्रांतातून घोडे आणल्याचा उल्लेख सापडतो. आणि त्याचबरोबर तुरग पतयो वर्म रचिता, वर्म म्हणजे चिलखत घातलेलं घोडदळ याचाही उल्लेख आपल्याला भासाच्या नाटकांमध्ये सापडतो. वस्तुत ही दोन्ही दळं म्हणजे साधं घोडदळ, चिलखती घोडदळ आणि मगाशी ज्या पायदळाचा आपण उल्लेख केला ते चिलखती पायदळ ही ग्रीक सैन्यामध्ये फार महत्त्वाची दळं होती. कदाचित ते सैन्य पाहिल्यानंतर भासानी त्यांचा उल्लेख हा आपल्या

नाटकांमध्ये केलेला असेल. एक आश्चर्याची गोष्ट आहे, ती म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये नौसेना ही जवळजवळ नव्हतीच असं म्हटलं तरी चालेल. रामाने समुद्र ओलांडला आहे, परंतु तो खुद्द समुद्राच्या सहाय्याने किंवा भराव घालून सेतू बांधून, त्याच्याकडे नौदल नाही आणि लंकेवर राज्य करणाऱ्या रावणाकडेही नौदल नाही. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हेर व्यवस्था मात्र दोन्ही बाजूंना आहे असं आपल्याला दिसतं, आणि कौरवांना पांडवांनासुद्धा एकमेकांच्या सैन्यामधल्या ज्या बातम्या समजत असतात त्यावरून काहीतरी हेरगिरीची व्यवस्था त्यांच्याकडे होती असं म्हणता येतं. युद्धाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे व्यूहरचना. ही अर्थातच धर्मयुद्धामध्येच उपयुक्त आहे. म्हणजे समजा असं आहे की एखाद्या सैन्याने चक्रव्यूह रचला आणि दुसरं सैन्य बाजूलाच उभं राहिलं, ते समजा त्याच्यामध्ये शिरलंच नाही तर त्या चक्रव्यूहाचा काही उपयोग होणार नाही. पण प्राचीन धर्मयुद्धाची जी कल्पना होती त्यामध्ये असं होतं की आव्हान दिल्यानंतर दुसऱ्या सैन्याने ते स्वीकारलंच पाहिजे, त्यामुळे ह्या प्रकारची व्यूहरचना करून होणारे युद्ध होत असत. भासाने मात्र व्यूहांना काही फारसं महत्त्व दिलेलं नाही, मात्र धर्मयुद्धाचे काही नियम हे त्यांनी सांगितलेले आहेत की ज्याने शस्त्र खाली ठेवलं आहे त्याला मारू नये, युद्ध करायचं तर तुल्य सैनिकाने तुल्य सैनिकाबरोबर, म्हणजे ज्याच्या हातात गदा आहे त्याने दुसऱ्या गदा धारण करणाऱ्या सैनिकाबरोबर, त्याच्यानंतर धनुष्यबाण वापरणाऱ्यांनी धनुर्धाऱ्याबरोबर असं युद्ध केलं पाहिजे असे नियम त्यांनी सांगितलेले आहेत. किंबहुना भासानी युद्धाला यज्ञच मानलेलं आहे आणि तो म्हणतो की हत्तीच्या सोंडा हे ज्याच्यामध्ये यूप आहेत, बाण हे ज्याच्यामध्ये दर्भ आहेत, ज्याच्यामध्ये वैराचाच अग्नी पेटलेला आहे, ज्याच्यामध्ये ध्वजांच्या कनाती लावलेले आहेत यज्ञशाळेला, आणि ज्याच्यामध्ये शंखनाद हाच मंत्रोच्चार आहे, आणि ज्याच्यामध्ये पशूंच्या आणि मनुष्यांच्या आहुती दिल्या जात आहेत, असा हा युद्धाचा यज्ञ आहे. ही भावना घेऊन भास स्वतःच्या नाटकाची रचना करतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कपट कारस्थानं ही फारशी नाहीत. अर्थात तरी भासाला दोन तीन ठिकाणी ती टाळता आलेली नाही. म्हणजे दुर्योधन पडल्यानंतर अश्वत्थामा पांडवांवर जो रात्री हल्ला करतो, सौप्तिक पर्व महाभारतातलं, तर त्याचा ओझरता उल्लेख भासाच्या उरुभंग नाटकामध्ये येतो. किंवा राम आणि लक्ष्मण यांची कृतक मस्तकं, म्हणजे खोटी अशी बनवलेली डोकी, ही घेऊन रावण सीतेला फसवू पाहतो. अर्थात सीता फसत नाहीच आणि तेवढ्यात इंद्रजीत पडल्याची बातमी येते, त्यामुळे तो सगळा प्रसंगच संपतो. पण बाकी डावपेच कपट ही भासाच्या युद्धांमध्ये नाहीत, कारण मूळच्याच कथानकांमध्ये ती फारशी नाहीत. ही मंडळी युद्धामध्ये शस्त्र काय वापरत होती, तर अर्थातच धनुष्यबाण हे महत्त्वाचं शस्त्र होतंच. मग बाण चालवताना धनुष्याची प्रत्यंच्या हाताला लागून काही जखमा होऊ नयेत यासाठी ती मंडळी अंगुस्थानं घालत असत असा उल्लेख सापडतो. धनुष्यबाणाच्या बरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे भाले हे असायचे, मग त्याच्यामध्ये शक्ती, प्रास, तोमर, हाटक, भिंदीपाल, कुंत असे वेगवेगळ्या प्रकारचे भाले आपल्याला सापडतात. त्यांच्या लांबीप्रमाणे ही नावं दिली गेलेली आहेत. त्याशिवाय अत्यंत पातळ परंतु संपूर्ण लोखंडाचा असलेला भाला, लाकडी काठीला समोर पातं लावलेला असा भाला, असंही त्यांचे प्रकार सांगता येतात. चक्राचा उल्लेख सापडतो, पण प्रत्यक्षात युद्धामध्ये त्याचा उपयोग फारच थोडा होत असला पाहिजे. त्याच्याशिवाय गदा आपल्याला मिळते, अर्थात आपली गदेच्याबद्दलची जी चकचकीत आणि धातूची अशी कल्पना असते ती मात्र तितकीशी बरोबर नाही. वास्तविकपणे गदा ही व्यायामाच्या जशा त्या मोगऱ्या किंवा मुदगर असतात तशा प्रकारची लाकडी असायची. त्याच्याशिवाय ढाली तलवारींचा उल्लेख सापडतो आणि एका असी यष्टी नावाच्या शस्त्राचाही उल्लेख सापडतो आणि एका देवदंड नावाच्या शस्त्राचा विशेष उल्लेख येतो, तो समजावून घेतला पाहिजे. देवदंड म्हणजे खिळे लावलेली गदा. त्याच्याशिवाय नाराच नावाच्या बाणाचा उल्लेख आपल्याला सापडतो आणि नाराच म्हणजे चंद्रकोरीसारखं टोक असणारा बाण आणि तोही अतिशय प्रभावी असा ठरत असणार हे निश्चित. भासाची युद्धाच्याबद्दलची कल्पना ही खरं म्हणजे कर्णभारतल्या त्याच्या एका श्लोकावरून आपल्याला कळते. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे.

0: महीम उभे बहुमते लोके नास्ति निष्फला तारणे. युद्धामध्ये जिंकलास तर प्रश्नच नाही, पण मृत्यू पावलास तरी स्वर्गाला जाशील. या दोन्ही गोष्टी चांगल्याच आहेत, त्यामुळे रणामध्ये लढणं हे कधीही निष्फळ ठरत नाही, अशा प्रकारची युद्धाविषयीची भासाची भावना आहे.
1: सैन्य युद्ध हा फार महत्वाचा विषय आहे साहित्याच्या आणि इतिहासाच्याही अभ्यासात.
2: भास बाबा, थोडी बाजूला ठेव तुझी सैन्य युद्ध वगैरे मारामारीची आवड
1: का?
2: रे, आता थोडं काहीतरी कला क्रीडा उत्सव यांच्याविषयी काही बोलशील की नाही?
1: अगं, तो तर माणसाच्या आयुष्याचा अगदी अविभाज्य भाग आहे.
2: मग
1: संगीताबद्दल बोलायचं तर गाणं, वीणा, बासरी वाजवणं अशा गोष्टींचा भासाच्या नाटकात समावेश आहे. पण कालिदासाच्या साहित्यात संगीताचं महत्व जितकं आहे तितकं ते भासाच्या नाटकाच्या संहितांमध्ये दिसत नाही.
2: घराच्या भिंतींवर आणि चित्रफलकावर म्हणजे कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचा उल्लेख भास करतो.
1: बरोबर.
2: युद्धापूर्वी शिष्टाईसाठी कृष्ण येणार असताना द्रौपदीच्या वस्त्रहरणाचं चित्र दुर्योधन भर दरबारात पाहत राहतो असा एक प्रसंग रंगवला त्यानं. त्याचबरोबर उज्जैनहून पळून गेलेल्या वासवदत्ता आणि उदयन यांच्या चित्रांचा विवाह समारंभ करून ती चित्र कौशांबीला उदयनाकडे पाठवली जातात असंही तो दाखवतो.
1: हो ना, दाखवतो ना.
2: ही दोन्ही चित्र अगदी हुबेहूब उतरली असणार.
1: बरोबर.
2: चित्रात दाखवलेल्या स्त्रीला ओळखून तिच्यासारखीच दिसणारी एक जण इथेच माझ्याजवळ राहते असं म्हणून पद्मावती वासवदत्तेला घेऊन येते ते काय उगीच.
1: अगं, तीन चार मोठे उत्सव भासाच्या नाटकात दिसतात आपल्याला. उत्सवाला भासाने काय शब्द दिलाय माहितीये?
2: काय?
1: मह.
2: याच मह शब्दाला आपण आणखी उत्सव हा शब्द जोडलाय आणि तयार केलाय नवा शब्द, महोत्सव.
1: इंद्रमह म्हणजे इंद्राची पूजा करण्याचा दिवस. पाऊस चांगला पडावा, चारा पिकं चांगली यावीत म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालकांनी इंद्राची पूजा प्रार्थना करायची असं त्याचं स्वरूप. तसाच आणखीन एक मह म्हणजे धनुर्मह, म्हणजे धनुर्विद्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य प्रकट करण्याचा दिवस, स्पर्धेचा दिवस.
2: याचं नाव जरी धनुर्मह असं म्हणजे फक्त धनुर्विद्याशी संबंधित असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात युद्धाच्या सगळ्याच प्रकारांची प्रात्यक्षिक आणि स्पर्धा होत असणार त्यावेळी.
1: बरोबर. त्याशिवाय मग रथांच्या शर्यती, कुस्ती, स्वतः निशस्त्र असताना माजलेल्या हत्तीशी साठमारी करणं असे काही हादघाईचे धोक्याचे खेळही आपल्याला या भासाच्या साहित्यात दिसतात.
2: चालला पुन्हा हादघाई, कुस्ती, साठमारी करायला.
1: म्हणजे काय?
2: अरे जरा काहीतरी रसिक माणसासारखं बोल.
1: नाही, तो मागता तुझ्याकडे आहे ना, मग तू सांग ना जरा एखाद्या चांगल्या उत्सवाबद्दल.
2: एक का दोन सांगते?
1: हो सांग सांग सांग.
2: गोप आणि गोपी यांचं हल्ली सकं नृत्य दिसतं आपल्याला बालचरितात. ते नृत्य पाहून हरखून गेलेला वृद्ध गोप विसरता येणार नाही इतका छान उतरलाय भासाच्या लेखणीतून. त्याशिवाय आणखी एक अतिशय विलक्षण उत्सव आपल्याला चारुदत्त नाटकात दिसतो.
1: कोणता?
2: बहुधा वसंत ऋतूच्या सुरुवातीला येणारा. त्याचं नाव कामदेव अनुयान.
1: बर.
2: म्हणजे कामदेवाचं अनुकरण करणं.
1: बर.
2: तरुण तरुणी या दिवशी मुक्तपणे वावरत असत आणि आपला जोडीदार निवडत असत.
1: अरे वा, क्या बात आहे. म्हणजे परंपरा प्रिय म्हणून हिणवल्या जाणाऱ्या प्राचीन भारतीय समाजातही बऱ्याच उदार चालीरीती होत्या असं दिसतंय.
2: मग होत्याच, शंकाच नाही, पण त्यांची प्रसिद्धी मुद्दाम कोणी केलेली नाही, त्यामुळेच आपल्याला त्या शोधून काढाव्या लागतात आणि समजून घ्याव्या लागतात. मुख्य म्हणजे 13 नाटकांच्या आपल्या छोटेखानी प्रपंचात भासानी राजनीती, धर्म, कला, रीतिरिवाज, भावभावना अशा मानवी जीवनाच्या किती अंगांचं दर्शन घडवलंय, किती विलक्षण आहे नाही हे सगळं.
1: खरंच आहे, अगदी खरं बोललीस. अगं, प्राचीन भारतीय संस्कृतीचं एक इंद्रधनुषी दर्शनच घडवलंय त्याच्या साहित्यानं. हे सगळं पाहताना मलाही दोन ओळी सुचल्यात, म्हणू का?
2: अरे वा, हे काय विचारणं झालं. म्हणा म्हणा.
1: नाही नाही, हसायचं नाही, तू आधीच हसताना दिसतेस.
2: नाही नाही नाही.
1: अगं, हा भास म्हणजे भास कवी आणि भास या शब्दाचा अर्थ भ्रम अशा दोन्ही अर्थांनी, बरं का? हा भास नव्हे इतिहास करू व्यासंग सततही त्याचा, तो मानबिंदू प्रतिभेचा प्रणेता साहित्याचा.
2: तो मानबिंदू प्रतिभेचा प्रणेता साहित्याचा. खरंय बाबा, अगदी खरंय.
1: भासा, तुझ्यामुळेच खरं झालं रे हे.
3: जाणूनी घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 12वा भाग आज आपण ऐकला. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट, निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे, तज्ज्ञ सहभाग डॉक्टर श्रीनंद बापट, सहभाग प्रणव गोखले, निर्मिती सहाय्य प्राजक्ता खोडवे, सादरकर्त्या

0: श्रोतेहो, या मालिकेचा पुढचा म्हणजे 13वा हा समारोपाचा भाग आहे, तेव्हा जरूर ऐका जाणूनी घेऊ भासकवी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: आपण ऐकत होतात मालिका विशेष हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
2: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: मध्यरात्रीचे ठीक 2:01 झाले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम गम्मत जम्मत.

0: बालदोस्तांनो नमस्कार, कसे आहात? नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. बालदोस्तांनो, वेळ झाली आहे आपले कार्यक्रम ऐकण्याची. चला तर आपण कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत नागपूरची चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्यासोबत. अनुष्कानं आजवर अनेक पारितोषिकं पटकवली आहेत आणि प्रामुख्यानं त्यामध्ये 2025 खासदार क्रीडा महोत्सवात तिनं तिसरं पारितोषिक पटकवलं. शिवाय डिस्ट्रिक्ट लेवल मुलींच्या चेस चॅम्पियनशिपमध्ये तिनं नागपूर विभागाचं नेतृत्वसुद्धा केलं आणि नॅशनल अंडर 11 गर्ल्स चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा तिने सहभाग घेतलाय आणि अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये अनुष्का विजयी झालेली आहे. तिच्या या चेसच्या प्रवासाबद्दल आणि एकंदरच तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बातचीत करणार आहोत. आधी अनुष्काचं स्वागत करूया. अनुष्का, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सगळ्यात आधी आम्हाला उत्सुकता आहे तुझ्याबद्दल जाणून घ्यायची, तर तू सांग आम्हाला तुझ्याबद्दल.
1: माझं नाव अनुष्का देशपांडे आहे. मी 6व्या वर्गात शिकते. अजून मी सोमवार निकालच शाळेत आहे.
0: व्हेरी गुड. मग तुला चेस खेळण्याची आवड कधीपासून आहे?
1: कोविड-19 मध्ये, म्हणजे कोरोना मध्ये, माझा दादा म्हणत होता की शाळेकडनं आम्हाला ऑफर आलं होतं चेस क्लास लावायची. तर माझा दादा बास्केटबॉल खेळायचा, पण त्याला इंडिव्हिज्युअल स्पोर्ट बद्दल जास्ती वाटायचं. तर त्यांनी बाबांना म्हटलं की मला चेस लावून दे. अजून त्यांनी मला क्लास लावून दिला ऑनलाईन. अजून मला तिकडनं आवडलं. मग घराजवळच एक चेसचा क्लास होता श्रीवास्तव मॅमचा, तिकडे माझ्या बाबांनी लावून दिला मला क्लास आणि मला तो आवडला.

0: वेगळ्या वेगळ्या पॅटर्न्सनी जे शिकवतात अजून काही विचारलं क्वेरी म्हणजे तर ते क्लिअर करून देतात एकदम चांगल्याने.
1: वा, मग तू म्हणतेस पॅटर्न वेगवेगळे शिकवतात, मग त्याबद्दल आम्हाला सांगणार.
0: पॅटर्न्स म्हणजे कधी ते एंड गेम्स घेतात तर कधी प्लेइंग गेम्स घेतात, कधी ओपनिंग्स तर पझल्स, कधी शॉर्ट कॅल्क्युलेशन्स घेतात, या मग त्यांचे जुने स्टुडंट्स असतात ते कधी येतात, ते आम्हाला टॅक्टिकल प्रॉब्लेम्स देतात. अजून आम्ही कधी ऑनलाईन प्लेइंग गेम करतो. एक दिशांग दादा म्हणून दादा आहे तो खूप हाय लेवलवर खेळतो, तर आम्ही कधी त्याचे गेम अनालाइज करतो. अजून अशा भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो.
1: वा, म्हणजे इतक्या लहान वयात तू खूप पुढे गेली आहे चेस मध्ये असं म्हणायला हरकत नाही.
0: नाही तसं नाही,
1: पण खूप आवडतोय तुला खेळ.
0: हो,
1: मग तुझा आवडता पॅटर्न कोणता?
0: मला सगळ्यात जास्ती शॉर्ट कॅल्क्युलेशन म्हणजे 3 मूव्ह 2 मूव्ह मिनिट असतात, कठीण असतात ते, पण खूप मजा येते त्याला करायला मित्रांमैत्रिणींसोबत.
1: अच्छा, म्हणजे खूप विचार करून खेळावं लागतं.
0: खूप विचार नाही पण म्हणू शकतो.
1: वा, मग तुझ्या घरी पण कोणी चेस खेळत का?
0: नाही, माझ्या घरी तसं कोणी चेस नाही खेळत, पण माझा दादा, माझ्या दादाला आणि बाबांना चेस खेळता येतो थोडं थोडं.
1: मग तू घरी खेळते का सगळ्या दादा तुझ्या दादा बरोबर आणि बाबांबरोबर?
0: नाही, दादाला अभ्यास असतो आणि बाबा ऑफिस मध्ये असतात, तर कधी कधी मी ऑनलाईन गेम्स खेळून घेते. अजून मॅमचं होमवर्क असं दिलेलं पझल्स ते करते मी आपल्या आईसोबत.
1: वा, आणि मग शाळेतर्फे पण तू शाळेचं नेतृत्व केलं आहे कधी?
0: हो, मी शाळेकडनं इंटर स्कूल कॉम्पिटिशन खेळायला गेली आहे, त्याच्यात मला पहिलं बक्षीस आणि दुसरं बक्षीस मिळालं.
1: क्या बात है. कसा अनुभव असतो शाळेत जेव्हा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शाळेतली विद्यार्थिनी चेस चॅम्पियन आहे, कसं वाटतं त्यांना?
0: चांगलं वाटतं ते सगळ्यांना.
1: मैत्रिणी काय म्हणतात?
0: मैत्रिणी कॉंग्रेट्स करतात.
1: त्या म्हणत नाही तुला की आम्हाला पण शिकव म्हणून?
0: नाही, त्यांना चेस मध्ये तेवढा इंटरेस्ट नाही.
1: अच्छा, तू ऍज वर अनुष्का खूप म्हणजे चॅम्पियनशिप साठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गेलेली आहेस, मग काही एखादा अविस्मरणीय अनुभव आठवतोय तुला?
0: हो, आता म्हणजे अंडर 15 ते 2026 मध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्शन झालं, त्याच्यात मी पहिली आली तर ते अविस्मरणीय सारखंच होतं. कारण की त्याच्यात मी एक मॅच हारली, पण तिकडच्या टॉप बोर्डला मी हरवलं होतं एकदम चांगल्यापणे, म्हणून मला खूप चांगलं वाटलं. कारण की ती ताई खूप चांगली खेळायची आणि मी नेहमी हारायची तिच्यासोबत.
1: पण तू जिंकलीस त्यावेळेस?
0: हो, त्यावेळेस जिंकली तर मला खूप चांगलं वाटलं.
1: खूप छान. आणि स्पर्धा जिंकून आली की आई बाबा आणि दादा काय म्हणतात?
0: सगळे खूप खुश असतात. अजून मग घरी एकदम मजा मग उत्साह झालेला असतो.
1: क्या बात आहे. आणि मग काय आवडतं तुला खाऊ खायला?
0: आई जे बनवते ते आवडतं.
1: अच्छा, आणि सगळ्यात फेवरेट काय? मग
0: भेंडीची भाजी पोळी.
1: मग त्या दिवशी भेंडीची भाजी का?
0: नाही, तर आम्ही टुर्नामेंटलाच घेऊन जातो.
1: व्हेरी गुड. आणि मग तू आता चेसच्या प्रशिक्षणाबद्दल तर आम्हाला सांगितलंच की कोरोनापासून तू ज्या टीचरकडे जाते आहे त्यांच्याकडे तुझं चेसचं प्रशिक्षण सुरू आहे, मग तेव्हाची अनुष्का आणि आताची अनुष्का, तुला स्वतःत काही बदल वाटतो तुझ्या खेळण्यात?
0: हो, पुष्कळ बदल झालाय. तर मी साधे साधे मूव्ह सोडून द्यायची, पण आता मला कळतात आणि आता मी विचार करून नाही खेळते जास्ती, त्या काय भरभर खेळणं असायचं माझं.
1: आणि मग किती वेळ तुझा क्लास असतो हा?
0: माझा क्लास 3 ते 4 तास असतो, म्हणजे 5:30 ला जाते मी तर 8:45 पर्यंत येते.
1: अच्छा,
0: अजून कळते नाही कसा टाइम चालला जातो तिकडे, सगळे मित्र असतात तर.
1: खूप छान. आणि आता खूप अचीवमेंट्स तुला मिळालेले आहेत आजवर, मग त्याबद्दल आम्हाला सांग.
0: अचीवमेंट्स तर तसं काही नाहीये, कारण की चेसमध्ये गर्ल्स कॅटेगरीमध्ये तेवढी कॉम्पिटिशन नसते, पण तरी आमच्या कॅटेगरीत आहे तर प्लेयर्स लागण्यावर असतात. अजून पॉईंट्स आम्हाला 5 ते 6 बनवावं लागतात, त्यांनी प्राईज मिळतं. पण आधी अंडर 9 अंडर 11 मध्ये होती मी, तर त्या आता म्हणजे एकदम आरामात भेटून जायचं मला प्राईज, पण आता थोडी कॉम्पिटिशन आहे त्याच्यात.
1: आता हळूहळू कॉम्पिटिशन वाढते आहे. बरं, मग आता जर ऑन गोईंग तुझ्या कुठल्या स्पर्धा सुरू आहे याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आणि मग स्पर्धेची तू तयारी कशी करतेस हे पण जाणून घ्यायचं.
0: आता ऑन गोईंग टुर्नामेंट तर सध्या नाहीये, पण हा आता या रविवारी एक ब्लिट्सक्रिक म्हणून नागपुरातच आहे VNIT, मग त्याच्यानंतर जून मध्ये स्टेट आहे माझं सोलापूर मध्ये. अजून त्याच्यानंतर तर सध्या कोणते टुर्नामेंट नाहीये.
1: अच्छा,
0: आणि प्रॅक्टिस म्हटलं तर मी जास्तीत जास्त ओपनिंग आणि एंड गेम वर लक्ष देईल, कारण की तोच थोडा वीक पार्ट आहे माझा. मिडल गेम तर मी चांगल्याने हँडल करून घेते.
1: वा, अनुष्का नागपूरला तर तू बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे, मग नागपूरच्या बाहेर कुठे कुठे गेली?
0: मी मध्य प्रदेश मध्ये जबलपूरला रॅपिड टुर्नामेंट 2 खेळायला गेली आहे, तर त्याच्यात मला बेस्ट फिमेल मध्ये पहिल्यांदा 3rd प्राइज मिळालं होतं आणि कॅश मिळाली होती 1000 रुपये ट्रॉफी सोबत, आणि त्या रेटिंग ए प्लस झाली होती फर्स्ट टाइम. सेकंड टाइम मी गेली तर मी बेस्ट फिमेल मध्ये फर्स्ट आली, अजून मला 2500 कॅश प्राइज मिळालं.
1: किती छान. आणि मग घरी ट्रॉफीज आणि मेडल्स किती आहेत, मोजले आहे का?
0: हो, म्हणजे 50 जास्ती आहे.
1: वा वा, खूप छान. मग ते ठेवायला काही आईनी वेगळा शेल्फ करून घेतला असेल?

0: म्हणजे शोकेस आहे त्याच्यात ठेवले, काही टीव्हीच्या खालच्या शेल्फमध्ये अजून काही वरती ठेवले.
1: खूप छान. आणि मग आई बाबांचा कसा सपोर्ट असतो जेव्हा तुझ्या टुर्नामेंट असतात?
0: आई बाबांचा सगळ्यात जास्ती सपोर्ट असतो. ते नेहमी मला प्रोत्साहन देत असतात की चांगलं खेळ चांगलं खेळ, हारल्यावरही काही म्हणत नाही खूप, कारण की आणि आई नेहमी सांगत असते हार जीत तर चालतच राहणार आहे, आपल्याला नेहमी पुढे लक्ष ठेवायचं.
1: नक्कीच पार्ट ऑफ लाईफ आहे की
0: नाही? हो ते तर आहेच.
1: आणि मग चेस मध्ये तू कोणाला आदर्श मानते?
0: मी चेस मध्ये तसं दिव्या देशमुख आणि वैशाली आणि भरपूर प्लेयर्स आहे, मॅग्नस कार्लसन सारखे, अजून काही आहे इंडियन प्लेयर्स अर्जुन इरिगॅसी प्रज्ञानंद सारखे.
1: अच्छा, तुला कोणाचा गेम बघायला आवडतो?
0: तसं तर मला मिखेल लालचा गेम बघायला आवडतो, कारण की तो खूप सॅक्रिफाईस देतो, अजून एवढा मस्त पैकी अपोनेंटला हरवतो की काही सांगता येत नाही.
1: वा, तर तू अभ्यास आणि चेस ह्याचा कसा ताळमेळ राखतेस?
0: संध्याकाळी माझा चेसचा क्लास असतो तर, आणि शाळा पण 10 वाजताची असते, तर सकाळच्या टाईममध्ये थोडा अभ्यास करून घेते, अजून शाळेमध्ये जो असतो त्यानेच, अजून परीक्षेच्या वेळेस जास्ती अभ्यास करते मी.
1: आणि कुठले विषय आवडतात मग तुला?
0: मराठी सगळ्यात जास्ती आवडतं.
1: अच्छा, आणि मग तुला स्वतःला भविष्यात कुठे बघायला आवडेल स्वतःला?
0: तसं तर मला वर्ल्ड चॅम्पियन मला बघायला आवडेल, कारण की ते सगळ्यात मोठं चेस प्लेअरचं एम असतं.
1: नक्कीच. आणि चेस खेळणं आणि अभ्यासाचं तर ताळतम्य तू सांगितलंच कसं राखतेस. तुला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे पुढे भविष्यात जाऊन, मग त्यासाठी तुला कठोर परिश्रम करणं आवश्यक आहे. मग कशी तयारी करशील तू, काय वाटचाल आहे तुझी त्यासाठी?
0: त्यासाठी तर मिडल गेम, ओपनिंग एंड गेम जो पार्ट आहे चेसचा, त्याला स्ट्रॉंग करायचा ट्राय करेल मी. ओपनिंग्स, गेम्स, अनालिसिस, शॉर्ट कॅल्क्युलेशन्स, अजून टाइम प्रेशर कमी हो याची जास्ती मी प्रयत्न करेन, कारण की माझ्या टाइम प्रेशर खूप पटकन येतं म्हणून.
1: अनुष्का, चेस तर तू छान खेळतेस, अभ्यासही छान करते, मग त्याच्याशिवाय तुला कोणते हॉबीज आहेत का अजून?
0: हो, ड्रॉइंग आहे, गाणे ऐकणं आवडतं, आणि कधी कधी बॅडमिंटन खेळते फिजिकल फिटनेससाठी. अजून आता उन्हाळ्यात सकाळी मी स्विमिंगला पण जाते, तिकडे पण मस्ती चालतेच आमची.
1: आणि तुला मग ड्रॉइंग मध्ये काय काढायला आवडतं, कुठल्या प्रकारचे चित्र काढतेस तू?
0: साधीच.
1: बरं, आणि अनुष्का, आता आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप मित्रमैत्रिणी तुझ्या वयाचे तुला ऐकत असतील आणि ते सुद्धा जर चेस खेळत असतील तर काय सांगशील तू त्यांना?
0: ते चेस खेळत असतील तर त्यांनी ट्राय करायला पाहिजे. अजून चेस प्लेअरच्या लाईफमध्ये एक पार्ट असतो की तो खूप गेम्स हारतो, पण त्यांनी एकदम मायूस होऊन सोडून नाही द्यायला पाहिजे, अजून ट्राय करत राहायला पाहिजे, म्हणजे पुढे काही ना काही नक्की होईलच.
1: नक्कीच. अनुष्का, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आली आणि आजवरचा तुझा चेस मधला जो प्रवास आहे त्याविषयी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्याकडनं तुला आम्ही खूप शुभकामना देतो आणि पुन्हा भेटू लवकरच. तू आली त्याच्यासाठी तुला खूप खूप थँक्यू.
0: वेलकम.
1: आताच आपण चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत ऐकली. बालदोस्तांनो, आता श्रेयस मुंजे या मित्राचं तबला वादन आपण ऐकूया.

0: वा क्या बात है, श्रेयस मुंजेचं सादरीकरण उत्तमच होतं. आणि बरं का बालदोस्तांनो, आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका ताई आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम गम्मत छम्मत.

आपण ऐकलात कार्यक्रम गंमत जंमत. मध्यरात्रीचे 2:27 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं आपण ऐकणार आहोत. चित्रमहर्षी बालजी पेंढारकर यांच्या शिस्तीमध्ये त्यांची वाटचाल सुरू झाली. अनेक ऐतिहासिक, सामाजिक आणि तमाशापटांमधून त्यांनी विविध भूमिका रंगवत आपल्या बहुविध प्रतिभेचा प्रत्यय दिला. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आकाशगंगा या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

श्रोते हो, बाळा जो जोरी, स्त्री जन्म ही तुझी कहाणी, शिकलेली बायको, कन्यादान या चित्रपटांनी मोठं यश मिळवलं. बाळा जो जोरे पासूनच सुषा किरण सूर्यकांत ही जोडी मराठी प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय झाली. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत शिकलेली बायको या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये.

आपण ऐकत होतात हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शिकलेली बायको या चित्रपटातलं गीत। श्रोते हो, गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकत आहोत। श्रोते हो, सूर्यकांत मांढरे

आणि उषा किरण या जोडीनं पुढं 12 चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पावनखिंड, महाराणी येसुबाई या चित्रपटांमधून शिवाजी रंगवत असतानाच शिकलेली बायकोमधला राकट शेतकरी, भाऊबीज, पुनवेची रात असे कौटुंबिक रहस्यमय वळणाचे चित्रपटसुद्धा त्यांनी साकारले. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गाठ पडली ठकाठका या चित्रपटातलं हे गीत, स्वर लता मंगेशकर यांचा, संगीतकार वसंत पवार, गीतकार ग. दि. माडगुळकर.

गीतबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गाठ पडली ठकाठका चित्रपटातलं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर

0: यांचं गीत. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकलीत.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
5: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो,
7: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
8: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
9: दुपारी 12 वाजता
10: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
9: आपुलकी आधार.

0: पण याच काळामध्ये माई तुम्ही तुका झालासी कळस मध्ये एक वेगळ्या पद्धतीचं गाणं गायलंय
1: भाटकरांचं
0: आणि तो वेगळा ढंग सुद्धा श्रोत्यांनी इतका छानपणे स्वीकारला. त्या काळामध्ये ही रेकॉर्ड खूप गाजली. कसे करू बाई
1: मनावर ना काय झालं माझा मारुती की राहायची ती काय ते जागेचं मला आता नाव येईना तर तिथे माझा कार्यक्रम होता शिवाजी मंदिरच्या बाजूला.
0: बर.
1: आणि कार्यक्रमामध्ये भाटकर साहेब आले कार्यक्रमात म्हणाले हे बघ सुले उद्या ना माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे राजकमलला ते तुला गायचंय. म्हणलं मला गाणं दाखवा अगं तिकडे तुला ऐकवेन तुला तू लगेच पिकअप करतेस. आणि मी खरं सांगते रिहर्सल काय नाही त्याने ते ऐकवलं. मी इथे तुमच्याकडे रेडिओला पण खूप गायले ते गाणं त्याचे कसे करू बाई

0: म्हणजे भाटकरांचा जो सात रंगांची गवळण किंवा इतर जो भजनी थाट होता तो थाट बुवानी याच्यामध्ये वापरला.
1: भाटकरांची तशी इथे पण मी खूप रेकॉर्ड वगैरे केलेत रेडिओच्या.
0: बर.
1: पण भाटकर म्हणजे असे होते की लहान मुलांसारखं त्यांचं बोलणं असायचं. पण त्यांचं आमचं काय संधान होत, चव्हाणांना पहिल्यांदा विचारेल, चव्हाण माझ्या टोपीचं कापड आणलं.
0: बर.
1: चव्हाण शिंप्याकडनं खास टोपीचं असे छान पैकी आणायचे. हा आणलं का? मला म्हणायचे सुले शेवया आणल्यास कोल्हापूरच्या. भाटकर असले की मी शेवया घेऊनच जायचे.
0: बर.
1: मी त्यांना म्हणायची भाटकर या शेवया घ्या. हे दोन गोष्टी कायम होत्या, एक चव्हाणांची आणि माझ्याकडे शेवयाची.
0: बर. जगदीश खेबोडकरांच्या जशा लावण्या लोकप्रिय झाल्या तशा शब्दप्रभू गदी माडगुळकरांच्या पण लावण्या
1: खूप झाल्या. मल्हारी मारतन तर फड संभाळ वगैरे
0: झाल्या ना. आणि माडगुळकरांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांचा जो मुखडा असायचा त्याच्यावर ते फार सुंदर मेहनत घ्यायचे आणि तो एकदा ओठावर रुळला की पुढचं गाणं श्रोत्याच्या कानातून मनामध्ये सहजपणे उतरायचं. तर पदरावरती जरतारीचा
1: मोरना चरा हवा

0: माझं पहिलंच पिक्चर रंगले रात्री
1: 63 साली आलेलं. या काळामध्ये म्हणजे जेव्हा आपल्या मराठी चित्रपटांमध्ये लावणी प्रधान किंवा तमाशा प्रधान चित्रपटांची लाट आली, तेव्हा बाहेर लावणीची स्थिती काय होती? म्हणजे लोकाश्रय होता तिला, राजाश्रय होता, काय होतं?
0: कारण काय माझा आणि त्या कलाकारांचा इतका काय संबंध त्यावेळी यायचा नाही, पण त्यातील काही जणी मात्र आवर्जून बोलतात की गेलेले लावणी बाईंनी जिवंत केले, हे मात्र त्या म्हणजे अवश्य बोलतात.
1: या व्यतिरिक्त म्हणजे या चित्रपटातल्या लावण्या तुमच्या आहेतच, पण याच्याशिवाय बालेघाटी लावणी आहे,
0: अरे बापरे,
1: किंवा बैठकीची लावणी आहे, कलगीतुरा आहे, तर याच्यामध्ये पण तुम्ही काम केलेलं आहे.
0: बालेघाटी लावणी बघा, मी आणि सावळा बापू, आता त्या गोष्टीला मला वाटतं 30-35 वर्ष होऊन गेली असतील.
1: सहज
0: हिज मास्टर्स मध्ये रेकॉर्ड केलं ते. सावळा बापू जो तुम्हाला माहिती 6.5 फूट त्यावेळीची सूर, आणि त्यावेळी मी त्यांच्या बरोबर गायले आणि त्यांची झिलकरी होते 60-70 वर्षाचे.
1: बर, पण खडा आवाज,
0: खडा आवाज, नुसतं तुंतुण. त्या लावणीमध्ये हार्मोनियम नाही, ढोलकी नाही, काही काही नाही, फक्त सावळा बापूंच्या हातात आणि ते मी गायले. नारी बड द्याहून घोडा यावा, हा नारी बड

0: दारामंदी बांधावा असं वाटत माझ्या जीवात तुझा माझा संबंध असावा ग नारी.
1: बालिका
0: झील जाऊन दे, त्यांची झील फार आहे. कुणीतरी लवकर दासीनो धावा माझ्या पतीस आधी कळवा. मोरकी बांधून दाव लावा कन्याचं सुप ह्याच्या मोर ठेवा अस्वला वानीर तात्या.
1: माई मी अशासाठी तुम्हाला विचारलं की लावणी देखणी झाली आहे, शृंगारिक झाली जास्तीत जास्त, पण ही जी पारंपरिक लावणी आहे ही लोकांपर्यंत हल्ली जात नाही. म्हणजे म्हणून मी तुमच्याकडनं मुद्दाम आज तुम्ही इथं आलाय आणि उपलब्ध आहात म्हणून एक लाडे लाडे म्हणून बैठकीची लावणी तुम्ही.
0: हा लाडे लाडे किती बाई ते आपले ढोलकीवाले होते ना जोशी, अण्णा जोशी.
1: अण्णा जोशी
0: त्यांचं कॅसेट फार चाललो, छान गाणी केलेत.
1: नाही अण्णा फारच म्हणजे तालवाद्यातला बादशाह ज्याला म्हणतात तसे होते.
0: लाडे लाडे किती बाई करू ग, लाडे लाडे किती बाई करू, राग नका धरू सख्यास आजना.

0: लाडे।
1: आता लावणीमध्ये केवळ शृंगार नसतो तर त्याच्यामध्ये इतके असंख्य प्रकार शास्त्रकारांनी आणि रचनाकारांनी केलेत, म्हणजे लहान मुलांच्या बाळ लेण्यांपासून ते स्त्रीच्या जितक्या जितक्या मुलाला वाढवतांच्या अवस्था आहेत त्याच्यावर लावण्या त्यांनी रचलेल्या आहेत। त्याच्यामध्ये संतारी फटका पण दिला आहे आणि तो लावणीमध्ये पण आलेला
0: आहे।
1: तर आम्हाला एखादा फटका ऐकवा ना।
0: पारंपरिक आहे हा। सोनार शिक्का नवा निघाला 15 आणि जरी बट्टा, सोनार शिक्का नवा निघाला 15 आणि जरी बट्टा, सोनार शिक्का नवा निघाला 15 आणि जरी बट्टा, हे सोनार शिक्का नवा निघाला 15 आणि जरी बट्टा, आरवडाची साल पिंपळाला लाविता कशी लागल पाह शोधून, वडाची साल पिंपळाला लाविता कशी लागल पाह शोधून,

0: भारान, मटकन बसेल भारान, उदंड झाला उदंड झाला ताजा गधडा, याला शोभल काय बरजीन, याला शोभल काय बरजीन, कोल्हे कुत्रे फुंकू लागले, हत्ती पडल काय भिऊन, कोल्हे कुत्रे फुंकू लागले, हत्ती पळल काय भिऊन, भीक मागून पित्र घालीशी तर स्वर्गी कैसा वाजेल डंका, सोनार शिक्का नवा निघाला पंधराणे जरी बट्टा, सोनार शिक्का नवा निघाला पंधराणे जरी बट्टा.
1: म्हणजे अनंत फंदींचा बिकट वाट वैवाट नसावे सारखाच हा पण असा फटकाच आहे लोकांना दिलेला, नाही का?

0: माई, इतक्या वर्षाची तुमची दीर्घ कारकीर्द, म्हणजे महाराष्ट्राच्या नकाशावर जिथं जिथं म्हणून संगीतप्रेमी गावं आहेत तिथे तिथे तुमचे दौरे झाले. 1953-55 या काळामध्ये तर तुम्ही शेकडो दौरे केलेत. पण या काळामध्ये हे दौरे केवळ आपल्याला पैसा मिळावा, आपण धन साठवावं या उद्देशाने नव्हते याची आम्हाला कल्पना आहे. या काळामध्ये तुम्ही अनेक शाळांना, धर्मादाय संस्थांना, हॉस्पिटल्सना मदत केलेली आहे, तर ते सामाजिक भान जे आहे ते कसं आलं तुमच्याकडे?
1: सवाणांच्यामुळे. कारण काय होतंय, पुरुषाला, काही पुरुषांना बायकोचा वरचढपणा नाही आवडत, पण चव्हाण तसे नव्हते. ते म्हणायचे, सुले मी तुझ्या पाठीशी आहे, तू तू गात चल, नाव कमव, मला त्याच्यात आनंद आहे. आणि ते असल्यामुळे मी कुठेही कुठल्याही गावी जाऊ शकत होते. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे शाळेला मदत कशी करायची, की आज मी जर कल्याणला कार्यक्रम केला पैशाचा, तर तिथे लांबची लोक यायची किंवा दूरची म्हणा कर्जत कसारा कुठली लोक, आणि अशा परिस्थितीत सोमणसाहेब यायचे धोत्र्याला गाठी, अशा बाई आमच्या शाळेला मदतीचा कार्यक्रम पाहिजे, एक ऑर्केस्ट्रा पार्टी सत्य सांगते येऊन गेली, उलट आमचं सगळं खाऊन गेली, आम्हाला काही मिळालं नाही, तुम्ही कार्यक्रम कराल का? मी म्हणायची, आणि चव्हाण आमचा कार्यक्रम उद्या करणार म्हणताय, पण तिकिटांचं काय? मी म्हणायची, त्याची चिंता तुम्ही नका करू, ते आम्ही करतो, फक्त न्या आणि इथे आणून सोडा, म्हणजे आम्हाला ट्रेनने जाणं सोपं जाईल. पण हे असे शब्द ऐकल्यानंतर तिकडचे कलेक्टर वगैरे कोणी जे मोठे असतील, बाई आम्ही गाडी देतो, तुम्ही जा त्या गाडीने या. अशा रीतीने मी कार्यक्रम केले. कोणी म्हणायचं, बाई स्मशाना करताना जमीन घ्यायचे हो, खूप लांब जायला लागते आम्हाला, 4-4, 5-5 आम्हाला एक कार्यक्रम द्या. नांदेडला शंकररावजी चव्हाण होते, ते पण माझ्या कार्यक्रमाला यायचे. तुम्हाला सांगते, तिकडे असले तर तिथे महारोग्यांचं फार मोठं त्यांनी हॉस्पिटल काढलं, जबरदस्त सरकारकडनं जमीन वगैरे घेतली, शेतीवाडी सगळं ते लोकच करायचे. आमच्याकडे आले नांदेडचे कमिशनर रावखिंडे साहेब म्हणून, आणि त्या दवाखान्याचे भुसारी म्हणून.
0: बरं.

0: गेले सुलुताई, आमच्या ना द हॉस्पिटलला प्लॅस्टिक सर्जरी करता मशीन नाही आहे, पण ते 9 लाख रुपये आता कुठून आणायचे? आपण कार्यक्रम करूया का? म्हटलं करा, आमचं तेच काम आहे. म्हटलं देवानी ज्या कामाकरता जन्माला घातले ते म्हटलं मी मरेपर्यंत पुरं करणार, करूया. 10 कार्यक्रम ठेवले, त्यांनी त्यातले 9 लाख रुपये घेतले प्लॅस्टिक सर्जरी करता. काही 2 लाख पंढरपूरला काही धर्मशाळेत पण गेलेत. आणि साथीदारांसह 10 कार्यक्रमाचे मी 18,000 आणले. त्यातले साथीदारांचे 10 कार्यक्रमाचे पैसे वगैरे सगळं इतकं मी केलंय ते आमच्या सरकारला आवडत नाही.
1: तेच मी विचारणार होतो की सरकार दरबारी याची नोंद झाली का? तुम्हाला पुरस्काराला
0: अवकाश आहे, आत्ताच 78 लागणार, एवढ्यात कसा पुरस्कार?
1: बरोबर आहे.
0: मी कोणाकडे आतापर्यंत हात पसरलेले नाहीत आणि पसरणार नाही. मला मानधन मिळतं त्यांचं, आम्ही त्याच्यात खुश आहोत. पण मला पुरस्कार द्यार म्हणून मी 2000 सालचा पुरस्कार मला मिळालाय, बस झाला.
1: रियालिटी शोज जे होतात हल्ली आणि त्याच्यामध्ये तरुण मुलांना संधी दिली जाते, व्यासपीठ मिळतं, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? हे योग्य दिशेने चाललंय का याच्यामध्ये आणखीन काही रचनात्मक व्हायला पाहिजे?
0: पण मी काय म्हणते, त्यामुळे एक लोकांना कल्पना येते ना, हा कशी ऍक्टिंग करतो किंवा ही कशी गाते किंवा आता ही लहान लहान मुलं कशी नाचतात. सचिन आपला करतोय, सचिन म्हणजे खूप लहान आहे आमच्या काय म्हणून त्याला मी सचिन म्हटलं. ते एक लोकांना बघायला मिळतं, गाणारे त्यातले निवडले जातात, त्या गाणाऱ्यांनाही पुढे
1: मार्गदर्शन मिळतो.
0: आता मी खूप चांगली गाते, माझं कोण ऐकणार, मला कोण ऐकणार, मी कुठे ऐकवायला जाणार? मी म्हणते चांगलंय, खरोखर चांगलंय. आणि मला इथे वाटतं की खरोखर आपले लोक हे जे काही कलाकार आहेत त्यांनी खरोखर पुढे यावं.
1: पण आता तुमच्या डोळ्यासमोर असं कोण दिसतंय की पुढे लावणीसाठी चांगलं काहीतरी होईल, चांगलं काहीतरी घडेल? कारण लोकसंगीताचा वापर करून हल्ली चित्रपट नव्याने येत आहेत.
0: हो, येत आहेत.
1: नटरंग सारखा चित्रपट आला, तमाशा नावाचा एक चित्रपट येतोय.
0: तर
1: हे लोकसंगीताचा हा बाज जो आहे हा जास्त लोकप्रिय करण्याकडे जातोय असं वाटतं तुम्हाला?
0: पण माझं एक काय म्हणणं आहे की लोकसंगीत जे आहे ना ते साधं सिम्पलच जर ठेवलं तर ते ऐकणाऱ्याला आणखी चांगलं वाटेल असं माझं मत आहे.
1: म्हणजे किमान वाद्यामध्ये कमाल आशय आणला पाहिजे, वाद्यांची भाऊगर्दी नको.
0: आता मी 50 वर्ष गायले फक्त ढोलकी पेटी रिदम
1: याच्यावरच,
0: त्याच्यावर. माझ्याकडे मी साथीदार कुणी नाहीत. तर माझं एकच म्हणणं आहे त्यांनी पिक्चर्स येत आहेत करावीत, पण ते अंग सोडू नये.
1: पारंपरिक
0: जे लावणीच
1: आहे ते सोडू नये,
0: ते सोडू नये.
1: त्याच्यामध्ये
0: नाही तर मग त्या लावणीला काय अर्थ नाही. का वसंत पवारांची तुम्ही लावण्या ऐकल्यात,
1: वसंत प्रभूंच्या ऐकल्या,
0: वसंत प्रभूंच्या म्हणा, आपले राम कदम यांच्या मी गायल्यात, सगळं त्यांचं गावंढळपणा त्याच्यामध्ये. आणि त्यांचे जे उठावे जे आहेत ना गाण्याचे त्यांचे, तिथेच लावणी समजते की ही लावणी आहे.
1: बरोबर.
0: आता फडचा उठावा वसंतदादांनी ठेवलाय किंवा इतर पण, तुम्हाला सांगते वसंतदादा माझ्याकडे आदल्या दिवशी यायचे, 10 गाणी ऐकवायचे. उद्या राजकमलला रेकॉर्डिंग आहे. मी सांगते ना हे कुणीही खरं मानणार नाही की कसं शक्य आहे म्हणून. माझी एक काय सबमिशनची रिहर्सल चालू असली बसायची आणि मला ते इतकं अंगवळणी पडलं होतं की मला तेच म्युझिक डायरेक्टर म्हणायचे हे गाणं आहे आता ते तुम्ही गायचं. आणि त्याला शिकवण चव्हाणांची असायची.
1: बरोबर. इतक्या सगळ्या प्रदीर्घ प्रवासाकडे तुम्ही जेव्हा आता मागे वळून बघता तेव्हा काय वाटतं तुम्हाला, काय मिळवलं आपण आयुष्यामध्ये असं वाटतं?
0: मी खूप मिळवलं. ज्या परमेश्वराने गुरुची विद्या दिली त्या विद्येचं इतक्या चांगल्या रीतीने मी वाटप केले. मी पैसा ह्या दृष्टीने पण नाही कार्यक्रम केले, नाहीतर आज माझ्याजवळ नातवाची गाडी असती, विजूची गाडी असती आणि माझी पण गाडी असते. माझ्या नातवाला सायकल नाही.

0: नाही आहे शाळेत जायला, ओजू पाठीवर घेऊन जातो कॉलेजला सुद्धा. काय करायचंय,
1: बरोबर.
0: संपत्ती सोमण साहेब कुणीही बरोबर नेत नाही. दोन वेळेला जो व्यवस्थित अन्न खातो त्याच्या इतका श्रीमंत कुणी नाही.
1: मला वाटतं हाच आजच्या मुलाखतीचा संदेश आहे तरुणांना, आमच्या रसिक श्रोत्यांना. आणि रसिकांनी तुम्हाला जी पावती दिली, सम्राज्ञी पद बहाल केलं, तेही किती योग्य व्यक्तीला दिलं आहे याची असताना खात्री वाटेल.
0: मला वाटतं आताही मुलींनी तयार व्हावं, खरोखर व्हावं, कारण लावणी आपलं लोकसंगीत आहे, हे खरोखर राहायला पाहिजे,
1: जपायला पाहिजे, आपण
0: जपायला पाहिजे.
1: मला वाटतं याच मुलाखतीतून आजचे तरुण गायक गायिका ही प्रेरणा घेतील. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात, तुम्हाला मी दीर्घायुष्य चिंतितो आणि मनापासून आकाशवाणीतर्फे आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.

पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा पुरेक वस्तू म्हणजे आवाज न जगा याला कुंभ

सरस सांगत नाही काल ऐकू आले कोणे कोई फोन करण्याविना काही घेकर येत नाही साऱ्या राती

वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण आठवणींच्या गंधकोशी या मालेत लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांची किशोर सोमण यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीचा भाग चौथा आत्ताच आपण ऐकलात.

आपण ऐकत होता कार्यक्रम वनिता मंडळ. मध्यरात्रीचे 3:35 झाली आहेत. प्रसारित करत आहो मिश्र संगीताचा कार्यक्रम. आजच्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक नट प्रसाद सावकार यांच्या स्वरातली काही गीतं. हे सुरुवातीचं पद आहे घनश्याम नयनी आला या नाटकातलं. गीतकार आणि संगीतकार यशवंत देव.

आपण ऐकत होतात विद्याधर गोखले लिखित संगीत सुवर्ण तुला या नाटकातलं छोटा गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेलं प्रसाद सावकार यांचं हे पद. श्रोते हो, 9 ऑक्टोबर 1960 साली विद्याधर गोखले यांनी लिहिलेली दोन संगीत नाटकं रंगभूमीवर आली. 9 ऑक्टोबर 1960 साली पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा प्रयोग, तर दुसऱ्या दिवशी 10 ऑक्टोबरला सुवर्ण तुला या नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. या दोन्ही नाटकांमध्ये प्रसाद सावकार हे प्रमुख गायक नट होते. पंडितराज जगन्नाथ या नाटकामध्ये प्रसाद सावकार यांनी गायलेली दोन्ही नाट्यपदं प्रचंड लोकप्रिय झाली.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात प्रसाद सावकार यांच्या स्वरातलं कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद. आणि त्यानंतर आत्ता जे गीत आपण ऐकलं प्रसाद सावकार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गोरा कुंभार या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांची रचना, संगीतकार सुधीर फडके. श्रोते हो, अवघा रंग एकची झाला या नाटकात सुद्धा प्रसाद सावकार यांनी काम केलं. अत्यंत मिश्किल स्वभाव, गायक नट म्हणून रंगभूमीवरील त्यांचं कर्तृत्व आणि दीर्घ अनुभव यामुळे त्या काळी गोव्यामध्ये होणाऱ्या नाट्यस्पर्धांच्या प्रमुख परीक्षकाची जबाबदारी प्रसाद सावकार यांच्यावर असायची. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत प्रसाद सावकार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीतागाती ज्ञानेश्वर या नाटकातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं हे पद, संत मुक्ताबाई यांची ही रचना.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं प्रसाद सावकार यांच्या स्वरातलं घनश्याम नयनी आला या नाटकातलं यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं पद. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा

कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे ठीक 4 वाजले आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नुपूर काशिद यांनी गायलेला राग रामकली. विलंबित ख्यालातील बंदिश तिलवाडा तालात, द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित तिलवाडा तालातील बंदिशीचे बोल आहेत आज राधे तोरे बदनपर. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत हूं तो बरबर तोरे मिलन की सैया. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी, सारंगी साथ फारूख लतीफ यांनी केली आहे. ऐकूया तर राग रामकली, कलाकार नुपूर काशिद.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण नुपूर काशिदी यांनी गायलेला राग रामकली ऐकला. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी तर सारंगी साथ फारूख लतीफ यांनी केली होती.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ.
2: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
2: अगं युट्यूब वर.
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आले.
2: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
2: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
0: पहाटेचे 4:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुराम कृष्णन यांचं व्हायोलिन वादन, त्यांच्या

व्हायोलिन वादनात राग अल्हय्या बिलावल आपण ऐकणार आहोत. विलंबित गत 3 तालात, द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ जयंत नाईक यांनी केली आहे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया तर मधुराम कृष्णन यांच्या व्हायोलिन वादनात राग अल्हय्या बिलावल.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुरम कृष्णन यांच्या व्हायोलिन वादनात राग अलहिया बिलावल आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ जयंत नाईक यांनी केली होती. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. नादब्रह्म हा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. पहाटेचे ठीक 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सांगते ऐका या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं

सांगते ऐका चित्रपटातल्या या गीतानंतर आपण ऐकणार आहोत कन्यादान या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत.

कन्यादान या चित्रपटातल्या गीतानंतर आपण ऐकणार आहोत संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत, आशा भोसले यांच्या स्वरातलं, संगीतकार सी रामचंद्र.

संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटातल्या आशा भोसले यांच्या स्वरातल्या या गीतानंतर आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं पवनाकाठचं धोंडी या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत.

0: सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरातलं सुभद्रा हरण या चित्रपटातलं शांताराम आठवले यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार वसंत पवार या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. पहाटेचे ठीक 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत.